भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजातील हे गीत. गीतकार आहेत HD खरात.

कृष्णा कल्ले यांच्या आवाजातील या गीतानंतर ऐकूया भावधारा कार्यक्रमातील हे पुढील गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात. गीतकार आहेत वसंत बापट.

रवींद्र साठे यांच्या आवाजातील या गीतानंतर ऐकूया आपले पुढील गीत. सुधीर फडके आणि उषा वाघ यांच्या आवाजात. गीतकार आहेत गुरुनाथ शेणई, संगीतकार श्रीनिवास खळे.

0: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा, सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
2: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो,
2: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
3: रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय

सुप्रभात। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हुए आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील। आजची पहिली सभा सुरू करत आहोत। आज शनिवार 2 मे अर्थात शालिवाहन शके 1948 वैशाख कृष्ण प्रथमा। आजच्या सभेची सुरुवात मंगलध्वनीने।

दशरथ राऊत यांनी गायलेला संत चोखामेळा यांचा अभंग आपण ऐकला. मंगलप्रभात कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या.

संत जनार्दन स्वामी यांचा अभंग पूर्णिमा मोडक यांनी गायलेला होता. यानंतर संत रामदास स्वामींचा अभंग ऐकूया, वसंत आजगावकर यांच्या आवाजात.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण। सूर

नंदिनी बोरकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकत होतात. कार्यक्रमात शेवटी ऐकूया राजा बढे यांचं देशभक्तीपर समूह गीत.

संगीत कानुघोष यांचं होतं. ह्या गीताबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र

ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहे. न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 6:30 वाजले आहेत. जगूया आनंदी.

सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती। श्रोते हो, थोर पुरुष त्यांच्या कार्यातून अमर असतात असं म्हटलं जातं, पण सामान्य चांगल्या व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा हेच लागू नये का? म्हणजे भल्या व्यक्ती लौकिक अर्थानं कधीही जात नाहीत, याचं कारण त्यांनी केलेल्या चांगल्या कामांमधून त्या व्यक्ती स्वतःला जणू इतरांमध्ये वाटून घेत असतात। त्यामुळे अशा व्यक्ती प्रत्यक्ष दिसल्या नाहीत तरी त्यांच्या त्या जाणीवेतून त्या अमर झालेल्या असतात। आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्यासाठी या भावनेनं आयुष्यभर चंदनाप्रमाणे झिजणाऱ्या व्यक्तींच्या आठवणींचा दरवळ म्हणूनच आपल्या मनात सदोदित कायम राहतो। आपणही त्यांचाच हा वारसा जपायला नको का?

0: श्रोते, उद्याच्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सकारात्मक विचारांसोबत. जगूया आनंदी ह्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
0: आणि श्रोते, आता जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. स्वरांजली अर्थात सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आज सकाळी 9:30 वाजता. कलाकार आहेत भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे. गीत सदानंद डबीर यांचं, संगीतकार आरोही आगरकर. निरंतर स्वरलहरी आज दुपारी 12:45. विषय आहे कोकणातील शेती आणि मासेमारी. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची. अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात आज रात्री 10:00 वाजता H.M. स्मिता आणि सिंधू सुचेता यांचं कर्नाटक शैलीत व्हायोलिन डुएट दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. कृषीवाणीचा आजचा विषय आहे आवळ्याची लागवड, सकाळी 6:40 आणि दुपारी 2:00 वाजता. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05. यामध्ये निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली भाग दुसरा, तज्ज्ञ डॉक्टर सुरभी कोहुजकर. परिसरमध्ये सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 हवामान बदलाचे सागरी परिसंस्थेवर होणारे परिणाम याविषयी डॉक्टर श्वेता चिटणीस यांची मुलाखत भाग दुसरा. ऐसी अक्षरे रसिके सकाळी 7 आणि दुपारी 1:55. ग्रंथगमती या मालिकेत 2 शब्द याविषयी डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम स्पिटनेस सकाळी 7:40. दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळात चला तिला समजून घेऊ या सदरात महिलांसाठी कार्यक्रमात वैशाली झालटे यांची मुलाखत आणि प्रिया सफळे यांची कथा भंबेरी भाग दुसरा. अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40 नागपूर केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये राष्ट्रीय जीवन विमा दिवस, डॉक्टर वसंतराव देशपांडे जयंती आणि महाराष्ट्र दिन या संदर्भातील गप्पा. संध्याकाळी 6:30 वाजता संस्कृत वाणी, पुरातन महाराष्ट्राची भावगीतं, डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी सादर केलेला कार्यक्रम. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझा वार माझा शिवार, यात द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि वापर याविषयी डॉक्टर पपिता गोरखंडे यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय साहित्य पत्रिकेचा कार्यक्रम साहित्य भारती, दिल्ली केंद्रावरून हे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. नाद ब्रह्म अंतर्गत शाल्मली जोशी यांचं शास्त्रीय गायन, राग सरपर्दा बिलावल सकाळी 10:30 वाजता. दुपारी 2:30 विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं कर्नाटक शैलीत वीणावादन, राग बेगडा आणि मध्यमावती. आणि संध्याकाळी 5:02 भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं गायन, राग षण्मुखप्रिया आणि आनंद भैरवी. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा 35, सांताक्रूज 34, किमान कुलाबा 27, सांताक्रूज 28°C. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 82, सांताक्रूज इथेही 82%. येत्या 24 तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. दुपारी किंवा सायंकाळच्या सुमारास ते निरभ्र होत जाईल. कमाल तापमान 33, किमान 27°C आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये आकाश मुख्यतः निरभ्र असेल. हा होता शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. 6:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे आवळ्याची लागवड.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आवळा हे एक औषधी गुणधर्म असलेलं महत्वाचं फळझाड आहे. यामध्ये सर्वात जास्त क जीवनसत्व असून त्याचा मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. आवळा हे काटक फळझाड असून वर्कस किंवा क्षारपड जमिनीतही चांगलं येतं. या पिकासाठी कोरडं समशीतोष्ण कटिबंधातील हवामान चांगलं मानवतं. परंतु कोकणातील दमट आणि

0: उष्ण हवामानात सुद्धा ते चांगल्या प्रकारे येतं. आवळ्याची लागवड समुद्र सपाटीनुसार 1300 मीटर उंचीपर्यंत करता येते. आवळ्याचं झाड 10° ते 46° सेल्सिअस पर्यंतचं तापमान सहन करू शकतं. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या साधारण आम्ल ते अल्कधर्मीय मध्यम प्रकारच्या जमिनी चांगल्या मानवतात. हे पीक वर्कस ते साधारण खारवट अशा हलक्या जमिनीतही घेता येतं, परंतु पाण्याचा निचरा न होणाऱ्या भारी जमिनी या पिकासाठी योग्य नाहीत. विद्यापीठामार्फत कृष्णा, कांचन, NA7, NA10 आणि चकैया या आवळ्याच्या सुधारित जातींची कोकणामध्ये लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. या पिकामध्ये परपरागीकरण होत असल्यामुळे अधिक फलधारणेसाठी 2 ते 3 जाती एकत्रित लावणं जरुरीचं आहे. आवळ्याची लागवड कलम लावून करावी. कलम करण्यासाठी डोळा किंवा मृदकाष्ठ कलम या पद्धती वापरतात. लागवडीसाठी वापरलेली आवळ्याची जात, कलम आणि जमिनीचा मगदूर हे विचारात घेऊन 2 रांगा आणि 2 झाडांमधलं अंतर 7 ते 10 मीटर ठेवावं. लागवडीसाठी मे महिन्यात 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. असे खड्डे 20 ते 30 किलो चांगलं कुजलेलं शेणखत अधिक 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 100 ग्रॅम फॉलिडॉल भुकटी आणि चांगली माती यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. अशा प्रकारे भरलेल्या खड्ड्यांमध्ये जून महिन्यामध्ये पावसाच्या सुरुवातीस जातीवंत कलमांची लागवड करावी. कलम लागवडीनंतर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी खुंटावर येणारी फूट काढून टाकावी. आवळ्याच्या झाडाला वळण देणं आवश्यक असतं. यासाठी प्रथम जमिनीपासून 0.75 ते 1 मीटर उंचीपर्यंत एक मुख्य खोड सरळ वाढवावं आणि नंतर त्यावर पुढे 4 दिशांना 4 जोमदार फांद्या वाढू द्याव्या. अशा प्रकारे आकार देण्यासाठी अतिरिक्त आलेल्या फांद्यांची छाटणी करावी, पण दरवर्षी फळ देणाऱ्या झाडांची छाटणी करणं जरुरी नाही. आवळ्याच्या प्रत्येक झाडाला पहिल्या वर्षी 10 किलो शेणखत, 200 ग्रॅम युरिया, 300 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा द्यावी. ही खताची मात्रा वयानुसार वाढवत जाऊन वयाच्या 10व्या वर्षी आणि नंतर प्रत्येक झाडाला प्रतिवर्षी 100 किलो शेणखत, 2 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो म्युरेट ऑफ पोटॅश याप्रमाणे खतं बांगडी पद्धतीनं ऑगस्ट महिन्यात द्यावीत. आवळ्याची लागवड कोरडवाहू पीक म्हणून केली जाते, परंतु कलम जगवण्यासाठी पहिली 3 वर्ष आवश्यकतेनुसार 20 ते 30 लिटर पाणी हिवाळी आणि उन्हाळी हंगामात 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं द्यावं. जिथे सिंचनाची सोय आहे त्या ठिकाणी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी दिलं तर वर्षातून 2 हंगामात फळं मिळतात आणि उत्पादन वाढतं. तसंच बिगर हंगामातील फळांना चांगला दरही मिळतो. कलम किंवा डोळा भरून अभिवृद्धी केलेल्या आवळ्याच्या झाडापासून सुयोग्य व्यवस्थापनात 4थ्या वर्षापासून फळं मिळायला सुरुवात होते.
1: आवळ्याची लागवड याविषयीची माहिती आपण ऐकत होता आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर सुवर्ण कुलकर्णी यांचा होता. सादरकर्ते रोशन जाधव. आज दुपारी 2 वाजता ही माहिती आपण पुन्हा ऐकू शकाल कृषीवाणी या कार्यक्रमात.
2: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूरगौरव संध्या.
3: विदुषी डॉक्टर N. Rajam यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
2: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
3: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
2: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूरगौरव संध्या.
1: सहा वाजून 45 मिनिट होत आहेत. आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, मागच्या भागात आपण निसर्गोपचार म्हणजे काय हे समजून घेतलं. आज आपण त्यामागची मूलभूत तत्व आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात कशी आणायची हे पाहूया. निसर्गोपचार पूर्णपणे निसर्गाच्या पंचमहाभूतांवर आधारित आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाचही तत्व आपल्या शरीरातही आहेत आणि जेव्हा यांचं संतुलन बिघडतं तेव्हा आजार निर्माण होतात. उदाहरणार्थ पचन व्यवस्थित न होणं, शरीरात उष्णता वाढणं किंवा सतत थकवा जाणवणं हे सगळं या तत्वांच्या असंतुलनाची चिन्ह असू शकतात. पण ही तत्व संतुलित ठेवायची कशी? तर याचं उत्तर आहे आपली दैनंदिन जीवनशैली. आपण रोज काय खातो, किती पाणी पितो, किती वेळ झोपतो आणि किती चालतो हे सगळं आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करत असतं. निसर्गोपचारात एक खूप साधा पण महत्त्वाचा नियम आहे, जसं नैसर्गिक तसंच आरोग्यदायी. सकाळी लवकर उठणं, ताजी हवा घेणं, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणं आणि साधं नैसर्गिक अन्न जेवणं हे सगळं आपल्या शरीराला संतुलित ठेवायला मदत करतं. आजच्या काळात आपण खूप प्रोसेस्ड फूड खातोय, रात्री उशिरापर्यंत जागतोय आणि सतत स्क्रीन समोर असतो, त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही आणि हळूहळू इम्बॅलन्स तयार होतं. म्हणूनच मोठे बदल करण्याची गरज नाही, छोट्या छोट्या सवयी बदलणं हेच महत्त्वाचं आहे. जसं की दिवसभरात पुरेसं पाणी पिणं, जेवताना शांतपणे आणि लक्ष देऊन जेवणं आणि दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं हे सगळं खूप साधं वाटतं पण याचा परिणाम खूप खोलवर होतो. निसर्गोपचारात आपल्याला हेच शिकवतं, आरोग्य बाहेरून मिळत नाही तर आपल्या रोजच्या सवयींमध्येच तयार होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे खातो तेवढंच नाही तर आपण कसं खातो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. घाईघाईत मोबाईल पाहत किंवा ताणात खाल्लेलं अन्न शरीराला पूर्णपणे पचवता येत नाही, म्हणूनच माइंडफुल ईटिंगवर भर दिला जातो. शांतपणे प्रत्येक घासाची जाणीव ठेवून खाणं यामुळे पचन सुधारतं आणि शरीराला योग्य पोषण मिळतं. ही सवय छोटी वाटते पण दीर्घकाळात आरोग्यावर खूप मोठा परिणाम करते, कारण शेवटी आरोग्य ही फक्त आपण काय खातो यावर नाही तर आपण कसं जगतो यावर अवलंबून असतं. म्हणूनच निसर्गाशी जोडून रहा आणि आपल्या दैनंदिन जीवनात छोटे पण योग्य बदल करा. पुढच्या भागात आपण पाहूया सामान्य तक्रारींमध्ये निसर्गोपचाराचा दृष्टिकोन नेमका कसा असतो आणि तो इतर उपचार पद्धतींपेक्षा कसा वेगळा आहे याबद्दलची माहिती.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.

0: आज दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं, नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
0: सहा वाजून 50 मिनिटं होत आहेत. वेळ परिसर कार्यक्रमाची.
2: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं जाणून घेणार आहोत की डेड झोन्स किंवा हायपॉक्सिया अशी एक टर्म आहे, तर त्यासंबंधित आम्हाला थोडं समजून सांगा मॅडम.
1: हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजनचा अभाव. कोणताच जिवंत प्राणी ऑक्सिजनच्या अभावात

0: जिवंत राहू शकत नाही. आणि हे जे प्रमाण आहे ऑक्सिजनचं, ते बारीक बारीक प्राण्यांसाठी सुद्धा, समुद्र आणि त्यातील जैवविविधतेसाठी सुद्धा 2 मिलीग्राम प्रति लिटर असं आहे. 2 मिलीग्राम प्रति लिटर असा जर का ऑक्सिजन नसेल तर ते प्राणी मरण पावतात आणि ह्याच्यामुळे अर्थातच जैवविविधतेचा नाश होतो. परंतु ही परिस्थिती केव्हा उद्भवते, तर जेव्हा प्रदूषित पाणी मिसळतं. मग ते एक दुष्टचक्रासारखं ते सुरू होतं की प्रदूषित पाणी मिसळलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रियंट्स होते, खनिज होते, त्याच्यामुळे ती अल्गल ब्लूम हा एक प्रकार असतो की ते भरपूर प्रमाणात शेवाळ तयार होतं त्याच्यामधून. आणि हे शेवाळ इतकं वाढतं की ते हवेतला ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळायला देत नाही.
1: मॅडम, अल्गल ब्लूमचा आपण उल्लेख केला तर हे जे काही डेथ झोन वाढत जात आहेत, त्यामुळे एकूणच मासेमारीवर म्हणा किंवा तळाशी राहणारे जे काही जीव आहेत यांच्या जगण्यावर किती याचा परिणाम होतोय?
0: हे जैविक वाळवंट जे निर्माण होतं त्याचा अभ्यास जेव्हा वैज्ञानिक करतात तेव्हा अनेक रोबोटिक साधनं वापरून आणि सी ग्लायडर्स नावाची उपकरणं आणि इतर अभियांत्रिकी उपकरणं वापरून त्याचा अभ्यास केला जातो. कारण की खोल समुद्रात तर आपण जाऊ शकत नाही. तेव्हा असं आढळलं की वाढते तापमान आणि मॉन्सून वाऱ्यांमध्ये बदल, त्याच्यामुळे सुद्धा एक जे दुष्टचक्र तयार होतं की अल्गल ब्लूम येते, त्याच्यानंतर हवेतला प्राणवायू पाण्यामध्ये विरघळू शकत नाही, ज्याच्या अभावी वनस्पती प्लवक प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत ते मरतात, त्याच्यामुळे प्राणी प्लवकांना खाद्य मिळत नाही, प्राणी प्लवक उपलब्ध होत नाही म्हणून मोठे मासे मरतात जे त्यांच्यावर जगत असतात, आणि त्यांच्याहून इतर मोठे मासे असतात त्यांनाही खाद्य मिळत नाही म्हणून ते अजैविक वाळवंट तयार होतं. आणि ऑक्सिजनच्या अभावात नायट्रस ऑक्साईडची निर्मिती होते आणि हा 300 पट अधिक धोकादायक हरितगृह वायू आहे जो पुन्हा वातावरणात फेकला जातो. पण अशा वेळेस होतं काय की जे मासेमारीसाठी योग्य मासे असतात त्यांनासुद्धा ऑक्सिजनचा अभाव जाणवतो आणि ते समुद्र सपाटीवर येतात आणि ते मासेमारी बोटींच्या जाळ्यात अडकतात आणि तेव्हा कदाचित अतिमासेमारी पण होऊ शकते. अतिमासेमारी जर का झाली तर एक कोणती तरी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गापर्यंत जाऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे वा भरपूर मासे मिळत आहेत, तर तसं नसून हे मासे संपले की ह्यापुढे मिळतील की काय अशी शंका निर्माण होते. तर हा एक त्याचा दुष्परिणाम आहे. तसेच समुद्र तळाशी राहणारे बेंथिक प्राणी जे असतात, जे बिळांमध्ये राहतात, गाळामध्ये राहतात, ते सुद्धा प्राणवायूच्या अभावी मरतात. असंही होतं कधी कधी की खूप विषम परिस्थिती निर्माण झाली की त्यातूनही काही प्रजाती अशा आपल्याला अभ्यासल्या जातात की ज्या ही सगळी विषम परिस्थिती असून सुद्धा त्यात तग धरून राहतात.
1: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या आपण भागात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की समुद्राच्या पाण्यात जर ऑक्सिजन कमी झाला तर त्यामुळे काय होऊ शकतं. पुढच्या भागात आपण जाणून घेऊया की समुद्राच्या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर त्याने काय होतं. नमस्कार.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
2: थोड्याच वेळात संस्कृत मधून बातम्या.
3: आकाशवाणी संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका ऋचा झा.

0: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथ गमती या मालेत ऐकूया दोन शब्द या विषयावर डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत।
1: एखाद्या शोभिवंत देखण्या वास्तूच्या घडणीची रचना सौंदर्याची कल्पना आपल्याला त्या वास्तूच्या प्रवेशद्वारापासूनच येते। ग्रंथरूपी वास्तूचं प्रवेशद्वार म्हणजे त्या ग्रंथाची प्रस्तावना असते। तिनंही सुंदर आधारभूत कमानीचं काम करावं अशी अपेक्षा। प्रस्तावना या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ उचित आरंभ सुरुवात असा आहे आणि त्यात स्तवनाची कौतुकाची छटाही मिसळलेली आहे। ग्रंथकर्त्याविषयीचं एक चरित्र साधन अशा या प्रस्तावना असत। प्राचीन काळी ग्रंथकर्ता स्वतःच आपलं मनोगत दोन शब्दातून मांडत असे। त्याचे दोन

0: हजार शब्द कधी आणि कसे झाले आणि मूळ उद्देश कधी बाजूला पडला हा एक संशोधन विषयच ठरावा. म्हणतातच ना, नमनाला घडाभर. प्राचीन काळापासून आपल्या पुस्तकाला स्वतःप्रमाणेच इतरांनी प्रस्तावना लिहिण्याची पद्धत रूढ होती. एखाद्या प्रथितयश मान्यवर व्यक्तीची प्रस्तावना असली की ग्रंथ वजनदार वाटे. कधीकधी प्रस्तावनाच अधिक वजनदार ठरे ते वेगळं. रोमन तत्वचिंतक सिसेरो मित्राला पत्रात लिहितो, प्रस्तावनांचा मी एक संचच बनवून ठेवलाय, जशी गरज पडेल तसतशा मी त्यातल्या योग्यता काढून वापरतो. या बेतलेल्या प्रस्तावनांमध्ये प्रस्तावना आणि ग्रंथविषय यांचा ताळमेळ राहतोच असं नाही. डिझ्रायली हे ग्रंथप्रेमी म्हणत की बऱ्याच वेळा गैरलागू, प्रदीर्घ, कंटाळवाण्या अशा ग्रंथप्रस्तावना माझी फार करमणूक करतात. पूर्वीपासूनची ही मानवी प्रवृत्ती आजही तशीच कायम आहे. आज अनेकदा ग्रंथकारांपेक्षा प्रस्तावनाकारांचीच जाहिरात जास्त होते. सिसेरोप्रमाणे काही जण मागणी तसा पुरवठा हा न्याय प्रस्तावनांच्या बाबतीत लागू करतात. विशेषतः नवोदित लेखकांना आशीर्वादपर प्रस्तावनांची गरज वाटते आणि त्यांच्या पुस्तकांच्या जाहिरातीमध्ये प्रकाशकही या प्रथित यशांच्या नावांचा फायदा करून घेतात. पण काही जण असे परप्रकाशित म्हणून ओळखले जाण्याऐवजी स्वयंप्रकाशी असणं पसंत करतात, कारण तो प्रकाश मिणमिणता असला तरी स्वतःचा असतो. दुर्गाबाईंच्या विपुल ग्रंथसंभारापैकी एकाही पुस्तकाला कुणाचीही प्रस्तावना नाही. त्यांनी स्वतःही मनोगत वगैरे फारसं काही लिहिलं नाही. त्या म्हणत, आपलं पुस्तक आपल्याच पायांवर उभं राहावं किंवा आपल्याच पायांनी चालावं, कुणाच्या कुबड्या हव्यात कशाला. सर्वसामान्यतः चांगली प्रस्तावना ही ग्रंथाला पूरक असते. प्रस्तावनाकाराची सहृदयता, व्यासंग, लेखनशैली यांचा आनंद वाचकाला मिळतो. इतिहासाचार्य राजवाडे, राजाराम शास्त्री भागवत, डॉक्टर सगम मालशे, वि ग कानेटकर यांचे प्रस्तावना खंड, गाजलेल्या प्रस्तावना त्यातील मौलिक विचारांमुळे प्रसिद्ध आहेत. त्र्यंबक शंकर शेजवलकर, श्रीम माटे, नचिम केळकर, नरहर कुरुंदकर यांच्याही प्रस्तावना अभ्यासपूर्ण आणि बौद्धिक आनंद देणाऱ्या आहेत. राजवाड्यांची राधा माधव विलास चंपू याची प्रस्तावना किंवा श्रीम माट्यांची विज्ञानबोधाची प्रस्तावना म्हणजे त्या त्या प्रज्ञावंतांचे त्या विषयाशी संबंधित मूलगामी विचारच आहेत. स्वतःच्या नाटकांच्या चौकटीत न मावलेले आपले सगळे विचार बर्नार्ड शॉनं आपल्या प्रस्तावनांमधून मांडलेत. 19व्या शतकातले ऑस्कर वाईल्ड, मॉन्तेन यांच्या समग्र साहित्य खंडांच्या प्रस्तावना अशाच अभ्यासपूर्ण आहेत. आपल्या आचार्य अत्र्यांनी वासंती या शालोपयोगी कविता संग्रहाला प्रस्तावना लिहून कवितांच्या शालेय अभ्यासक्रमाला नवे वळण दिलं. त्यांची शालेय नकाशा संग्रहाची प्रस्तावना देखील त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटवणारी आहे. पुलंच्या प्रस्तावना देखील त्यांच्या इतर लेखनाप्रमाणेच आनंददायी, ग्रंथविषयाचं वेगळं परिमाण दाखवणाऱ्या आहेत. काही लेखक संशोधनपूर्वक वैचारिक ग्रंथ लिहू शकतात किंवा एखादी उत्तम कादंबरी वा सुंदर ललितलेख, भावोत्कट कविता लिहू शकतात, पण त्यांना पुस्तकारंभी दोन शब्द लिहिता येत नाहीत. या उलट कितीक जणांची मर्यादा फक्त या दोन शब्दांपुरतीच असते. उत्तम ग्रंथाला उत्तम प्रस्तावना हा कपिला षष्ठीचाच दुर्मिळ योग असतो.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथ गमती या मालिकेत दोन शब्द याविषयी डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत आपण ऐकत होतात. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे, सादरकर्ते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 1:55 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयु

0: दृश्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
2: यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य एका बुधवारी 6 मे रोजी मेपलच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा आला लिटबंध.
1: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो. या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी, नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात. निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो.
0: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचन.
2: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन. पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते.
0: आणि विद्यागौरी तांभणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
3: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
0: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचं पंतप्रधानांचे कौतुकोद्गार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण. आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथा क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईत आयोजित शिवाजी पार्कवरील मुख्य सोहळ्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि उपस्थितांना संबोधितही केलं. युवक, महिला, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासह नागरिकांसाठी राज्यात राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना तसंच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं महत्व त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. विधानभवनामध्ये विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळा पार पडला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थानीही ध्वजवंदन

वंदन करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलातर्फे राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला, तर ठाण्यात पोलीस क्रीडा संकुलात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन सोहळा पार पडला. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. एक मे हा कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 हुतात्म्यांचं स्मरण करणाऱ्या हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. महाराष्ट्र ही जगातील 30व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून अनेकांच्या बलिदानातून घडलेलं हे राज्य देशाच्या प्रगतीचं विकास इंजिन झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्याच्या तसंच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्यामुळे संपन्न राज्याची उभारणी झाल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी कामगारांना अभिवादन केलं. राज्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त आणि सचिव आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047 ची जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा देतानाच सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करत केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणा स्रोत असल्याचं सांगून शौर्य राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा खोलवर रुजल्याचं मोदींनी यात नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या या 10.5 किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर हा मार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक ठरेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद, सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. बोरघाटातील वाहतूक कोंडीवर यामुळे उपाय होईल. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक असून दोन मोठे बोगदे आणि दोरीच्या सहाय्यानं बांधलेला पूल ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. या प्रकल्पाचं नाव बदलण्याबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की एक स्वप्न जे आम्ही सगळ्यांनी मुंबई पुणे, पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या

0: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात केवळ 7 ते 8 तासात पोहोचता यावं यासाठी सरकार एक्सेस कंट्रोल ग्रीडवर काम करत असून लोकोपयोगी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे। तर हा प्रकल्प म्हणजे केवळ 2 शहरांमधील अंतर कमी करणारा रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची नांदी असल्याचं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केलं। दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या महामार्ग सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा टप्पा गाठल्या गेल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र दिन आणि पुढील सलग आलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर काल पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही कोंडीचा फटका बसल्यानं त्या 3 तास अडकून पडल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे। पुणे नाशिक महामार्गाच्या पुण्याकडे येणाऱ्या मार्गाच्या काँक्रीटीकरण कामामुळे तिथेही 3 तास वाहतूक कोंडी झाली होती। त्याचप्रमाणे खेड शिवापूर पथकर नाक्यापासून नव्या कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। उन्हाळी सुट्ट्या आणि सलग सुट्ट्या यामुळे सकाळपासूनच या महामार्गांवर वाहतुकीचा ताण वाढल्याचं दिसून आलं। राज्यात जनगणनेच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेमध्ये सहभाग घेऊन याची औपचारिक सुरुवात केली। महाराष्ट्र दिनानिमित्त या मोहिमेचा शुभारंभ करताना राज्यपालांनी नागरिकांना या देशव्यापी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईतल्या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह आपली स्वगणना नोंदणी पूर्ण केली। राज्यातल्या जनतेलाही त्यांनी स्वगणनेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे।
1: स्वगणनेचा टप्पा 1 ते 15 मे 2026 या कालावधीत होईल। अतिशय साध्या सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने आपण यात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहभागी होऊ शकता।
0: उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये स्वगणनेचा शुभारंभ केला। संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी काही ठिकाणी महापालिका आयुक्तांनीही स्वगणनेत सहभाग घेत नोंदणी पूर्ण केली। स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रगणक घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती संकलित करतील। ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांची नोंदणी करतील। स्वगणना करण्यासाठी 10 मिनिट कालावधी लागणार असून त्यामध्ये 33 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। या संपूर्ण कामासाठी 2.5 लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ निरुपमा डांगे यांनी दिली आहे। सोलापूर आकाशवाणी केंद्राच्या ग्रंथपाल जयश्री पुराणिक 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल 30 एप्रिल रोजी निवृत्त झाल्या। आकाशवाणीच्या दुर्मिळ ध्वनिफीती आणि कार्यक्रमांचा ठेवा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करण्यात पुराणिक यांचं मोठं योगदान आहे। त्यामुळे या केंद्राला देशभरातल्या आकाशवाणीच्या वर्तुळात अव्वल क्रमांक मिळवणं शक्य झालं। त्यांच्या तांत्रिक कौशल्याची दखल देशपातळीवर घेतली गेली। भारतीय हवामान विभागानं काल मे महिन्याच्या तापमान आणि पर्जन्यमानाचा मासिक अंदाज जारी केला। हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात महाराष्ट्र गुजरात पूर्व किनारपट्टीवरील राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या काळात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याचं मोहपात्रा म्हणाले। देशाच्या बहुतांश भागात पर्जन्यमान सामान्य ते सामान्यपेक्षा अधिक असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा। विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे पंतप्रधानांचे कौतुकोद्गार। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण आणि महाराष्ट्रासह विविध राज्य आणि हिमालयाच्या पायथ्याशी क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।
2: यावेळच्या वनिता मंडळ कार्यक्रमात काय आहे म्हणताय? मग अवश्य ऐका। बुधवारी 6 मे रोजी नेपाळच्या देशातून हा कल्पना देशपांडे यांचा ललितबंध।
3: सप्टेंबर महिना हा शरद ऋतूचा ऑटम पहिला महिना असतो। या महिन्यात तापमान थंड होऊ लागतं आणि पानं रंग बदलून पिवळी नारंगी आणि लाल रंगाची होऊन गळू लागतात। निसर्ग जणू होळीच्या रंगात रंगून गेल्यासारखा वाटतो।
2: अंजली कुलकर्णी यांचं कविता वाचत।
4: पण मला बनायचं नसते चौकट राणी किंवा बदाम राणी सुद्धा, मला हवे असते समंजस सहजीवन। पण मला कुठल्याच राजाची राणी बनून राहायचे नसते, मला माझ्याच स्वतःच्या साम्राज्याची सम्राज्ञी बनायचे असते, मला माणूस म्हणून जगायचे असते।
2: आणि विद्या

0: गौरी ताम्हणकर लिखित सखी विश्व हा आपला लाडका कार्यक्रम.
1: स्वतःला चॅलेंज करायचं म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये असतो ना आपण, तो कम्फर्ट झोन थोडासा मोडायचा प्रयत्न करायचा आणि निसर्गात काही काळ घालवून मेडिटेशन करायचं.
0: बुधवारी 6 मे रोजी आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून अवश्य ऐका वनिता मंडळ.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देत,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत,
0: वाचन माणूस बनवत,
1: वाचन मनांना घडवत,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी। 7:22 आणि 20 सेकंद होत आहेत।

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: आकाशवाणी ऍट 19 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव संध्या.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकताय. सकाळचे 7:25 झालेले आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
3: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आपत्ती ही सांगून येत नाही, पण ती आल्यावर आपण गोंधळून न जाता तिचा सामना कसा करायचा हे माहीत असणं गरजेचं आहे. शासन केवळ यंत्रणाच उभारत नाही, तर जनजागृतीवरही तितकाच भर देते. आणि या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपण गेल्या भागात डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांच्यासोबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर दिलखुलास कार्यक्रमातनं आजही आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. आपल्यासोबत आहेत भालचंद्र चव्हाण सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे, यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतो आहे. देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
1: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक ही महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला. आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात या संबंधीचे शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत, 16 त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत. आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
0: कार्यान्वित व्यवस्थित झालेलं आहे. जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. आता जी बाहेर काम करणारी उन्हातानात फिरणारी डिलिव्हरी बॉय असतील, मजूर असतील, असंघटित कामगार असतील, तर यांचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे. तर त्यांच्यासाठी काही असे विशेष यंत्रणा आपण राबवत आहात का?
1: राज्य पातळीवर जशी राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे तशी आपण स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट SIDM स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर ही आपण स्थापन करतोय. या संस्थेमध्ये वेगवेगळे 6 सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत आणि त्यातील एक डेडिकेटेड सेंटर आहे, सेंटर फॉर हीटवेव्ह मॅनेजमेंट अँड कुलिंग. तर हे सेंटर हे उष्माघाताचे होणारी परिणामांचा अभ्यास करणारे आणि त्यासंदर्भात संशोधन करणारे. याशिवाय राज्यातील वेगवेगळी यंत्रणा आहेत, शासकीय अधिकारी असतील, यांचं प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात या संस्थेत केलं जाईल. अलीकडेच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते आपण 3 ॲडवायझरीज इश्यू केलेल्या आहेत. त्या ॲडवायझरीमध्ये मुख्यतः उघड्यावर काम करणारे कामगार, शेतमजूर, कोल माईन्स, कोल फील्डमध्ये काम करणारे कोल माईन्स यांच्यासाठी आपण ॲडवायझरी इश्यू केलं आहे. त्यामुळे या सर्व जे अधिक मोस्ट व्हल्नरेबल सेक्शन आहे जो उष्माघाताने प्रभावित होऊ शकतो त्यांच्यासाठी उपाययोजना आपण करत आहोत.
0: नक्कीच. आता मागच्या वर्षीचा जर पूरपरिस्थिती आठवायची तर फार मोठा पूर मागच्या वर्षी येऊन गेला आणि त्यात राज्य शासनाचं कामही खूप कौतुकास्पद होतं. तर त्याची एकदा आठवण करूया की कशी ती पूरपरिस्थिती आपण हाताळली.
1: धन्यवाद. मागील वर्षी जो पूर आला तो खरं तर अभूतपूर्व होता.
0: हो ना.
1: कारण तसं पाहिलं तर अहिल्यानगर, सोलापूर, बीड हे आवर्षणप्रवण क्षेत्र आहेत, म्हणजे रेन शॅडो एरिया आहेत. यामध्ये एवढा पूर्वी पूर आपण अनुभवला नव्हता, परंतु प्रथमतःच आपण या भागात पूर अनुभवला. याशिवाय जी सिना नदीकाठचा प्रदेश आहे आणि गोदावरी या नदीकाठच्या प्रदेश मोठ्या प्रमाणात बाधित झाली. तर यासाठी आपण सर्वप्रथम याचा कुठल्याही प्रतिसादाची यंत्रणा जी अलर्ट एजन्सीज आपण अलर्ट्स इश्यू केले वेगवेगळे. या दरम्यान मला 2025 आपण जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक अलर्ट्स प्रसारित केलेत. त्यामुळे जनतेचं वेळोवेळी इव्हॅक्युएशन शक्य झालं आणि वेळीच त्यांना त्या बाधित क्षेत्रापासून काढल्यामुळे होणारं नुकसान टळलं. हा एक प्रकार झाला. याशिवाय प्रतिसाद देण्यासाठी

0: आपत्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्याकडे ज्या यंत्रणा आहेत अगोदर सांगितल्याप्रमाणे NDRF यांचं प्री पोझिशनिंग केलं. याशिवाय सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी इथे आपण आर्मी डिप्लॉय केली होती. याशिवाय आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे एअरलिफ्ट केलं मोठ्या प्रमाणात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सर्व यंत्रणेच्या सहभागाने आपण शून्य मृत्यू उद्दिष्ट आपण साध्य करू शकलो मागील वर्षीच्या पुरात. त्यामुळे मागील वर्षीच्या पुराच्या काळात खरोखरच चांगला अनुभव आला आणि चांगलं काम करू शकलो आपण.
1: नक्कीच खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती, तिला खूप ताकदीनं तोंड राज्य शासनानं दिलं आणि त्यामुळे शून्य मृत्यू त्या ठिकाणी घडले. आता ह्या गोष्टी बघत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी औद्योगिक अपघात हे होत असतात, मग या औद्योगिक अपघातांना आपलं राज्य शासन कशाप्रकारे हाताळलं गेलेलं आहे आणि ही यंत्रणा कशी कार्यान्वित आहे?
0: अपघातामुळे होणाऱ्या घटनांची वाढ झाली अलीकडील काही काळात, त्यामुळे अपघातांमुळे होणारं नुकसान कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, उदाहरणार्थ उद्योग विभाग, यात आपलं डिश म्हणून डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्री सेफ्टी अँड हेल्थ, हे पूर्वी आपण याला उद्योग निरीक्षक म्हणतो, तर हे प्रथमतः यासाठी काम करतात. त्यांच्याकडे एक ब्ल्यू बुक असतं आणि ते एक मार्गदर्शक असतं. तर यात मुख्यतः आपत्तीच्या स्थळी ॲक्सिडेंट स्पॉट आणि आउट ऑफ स्पॉट, म्हणजे जिथं एखादी आपली कंपनी किंवा उद्योग आहे त्या उद्योगाच्या स्थळी आणि उद्योगाच्या बाहेर, म्हणजे एखाद्या उद्योगातून एखादा प्रॉडक्ट निर्माण होऊन त्याची उपाययोजना आणि तो प्रॉडक्ट बाहेर पडल्यानंतर जे एंड युजर आहे तिथपर्यंत नेण्याची व्यवस्था, या संदर्भातच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या वेळोवेळी आपण निर्गमित केल्या. याबाबत वेगळ्या विभागांशी आपण वेळोवेळी समन्वय साधतो आणि यावेळी होणाऱ्या नुकसानाची आपण तीव्रता कमी करतो. याने
1: नक्कीच म्हणजे औद्योगिक अपघात जे होतात त्यावरही राज्याचं पूर्ण लक्ष आहे शासनाचं. आता अलीकडच्या काळात जर आपण बघायला गेलो तर चक्रीवादळांचं प्रमाण खूप वाढलं आहे. वेळोवेळी सूचनाही आपण देत असतात की हे वादळ येणार, ते वादळ येणार, तर मग अशा या चक्रीवादळांना, त्या परिस्थितीला आपलं राज्य शासन कशा प्रकारे हाताळतं?
0: चक्रीवादळ जर बघितलं तर आपण दोन कालावधी देतो, एक मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर, साधारण मे ते सप्टेंबर पर्यंत येतात मान्सून. आणि या चक्रीवादळांचं यासाठी जी उपाययोजना करायची त्यासाठी पण आपण मार्गदर्शक सूचना निर्मित केल्या आहेत. विशेषतः चक्रीवादळ कसं निर्माण होतो, उदाहरणार्थ कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, तर याची एक सिक्वेन्स आहे. प्रथमतः कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, नंतर तो अति कमी दाबाचा डीप डिप्रेशन म्हणतो आणि त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होतो. तर या प्रत्येक टप्प्यादरम्यान वेगवेगळ्या एजन्सीज, समजा IMD आहे, भारतीय हवामान विभाग आहे, किंवा नॅशनल रिसोर्स NRSC आहे, यांच्याकडून आपल्याला माहिती मिळते की कुठल्या प्रकारचं आपलं चक्रीवादळ येणार आहे, कधी येणार आहे आणि त्याचं पहिलं लँडिंग कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे, हे साधारण आपल्याला हे अलर्ट्स आपल्याला 48 ते 72 तास अगोदर येतात. हे आपल्याकडे जेव्हा माहिती येते तेव्हा आपण जिल्ह्यांना अलर्ट करतो आणि त्या अनुषंगाने उपाययोजना अंमलात करतो. विशेषतः यात मुख्यतः कमी उंचीचे जे क्षेत्र असेल त्यावरून स्थलांतर करतो लोकांचं अधिक उंचीच्या स्थळांकडे. याशिवाय इतर जे योजना आहेत आपल्या वेगवेगळ्या एजन्सीज, NDRF, SDRF यांचं प्री पोझिशनिंग करतो. याशिवाय हे जे महत्त्वाचे तातडीचे उपाय ते तातडीचे उपाय करतो. याशिवाय संपर्क यंत्रणा व्यवस्थित राहतील यासाठीचं काम करतो. ह्या तात्पुरत्या उपाययोजना म्हणजे तातडीच्या उपाययोजना, याशिवाय मूलभूत उपाययोजना पण शासन करतं आहे. यासाठी मला सांगायला आनंद वाटेल की आपण कोकणामध्ये, कोकण रिजनमध्ये आपण 184 मल्टीपर्पज सायक्लोन सेंटर उभारतो आहे आपण आणि त्याचं काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपण मुख्यतः चक्रीवादळ येतात महत्त्वाची समस्या म्हणजे विजेची समस्या, वीज संपर्क बंद, त्यासाठी आपण अंडरग्राऊंड केबलिंगची मोठ्या प्रमाणात काम हाती घेतलं या चक्रीवादळ प्रभावित क्षेत्रात. अशा प्रकारे वेगवेगळ्या विभागांशी समन्वय साधत तात्कालिक आणि दूरगामी अशा दोन्ही प्रकारचे काम करत आपण या नियंत्रणात प्रयत्न करतोय.
1: आता चक्रीवादळानंतर आपण वळूया भूस्खलन या विभागाकडे. त्यासाठी नागरिकांचं आपण रक्षण कसं करतात, शासन काय करतं यासाठी?
0: यासाठी सर्वप्रथम आपण भूस्खलन आराखडे निर्माण केलेत, म्हणजे गाईडलाईन्स इश्यू केले आहेत 2024 मध्येच. यात आपण भूस्खलनाने प्रभावित होणारे किती क्षेत्र आहेत आपण ते आयडेंटिफाय केलेत आणि त्या अनुषंगाने तिथे उपाययोजना अंमलात आणतोय. तर यात मुख्यतः जे भूस्खलन प्रवण क्षेत्र आहेत तिथे आपण लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट्स घेतोय, मग ते आपल्या राज्यस्तरावर असतील किंवा लँडस्लाईड मिटिगेशन प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पण आपण काही निवारा केंद्र उभारतोय. आपण लँडस्लाईड वेगळ्या ठिकाणी वॉल्स, फिजिकल स्ट्रक्चर्स उभारतोय. तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, अग्रगण्य संस्था, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे, नॅशनल रिसर्च सेंटर NRC आहे, IIT दिल्ली आहे, यासारख्या संस्थेंकडून जी आपल्याला माहिती मिळाली त्यांचा उपयोग करून आपण ती प्रवण क्षेत्रात उपाययोजना अंमलात आणतोय. या अनुषंगाने आपण मला वाटतं की एक सर्वसमावेशक उपाययोजना लँडस्लाईडसाठी पण आपण काम करतोय त्यावर.
1: नक्कीच, आता आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
0: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉकड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्सप्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळं निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र वा पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदा सखी, आपदा मित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्ती सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः NCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करत आहोत आणि यांनाही किट देतोय आपण. याशिवाय मला सांगणार नव्हतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः तळीमध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचा आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: तर मंडळी, सतर्कता आणि योग्य माहिती हीच कोणत्याही संकटावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. सरांनी आज दिलेली माहिती आपल्या सर्वांसाठी निश्चितच जीवनरक्षक ठरू शकते. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलेली माहिती ही नक्कीच सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. आज आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर, आज आपण दिलखुलास कार्यक्रमात महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. श्रोतेहो, या विषयाची व्याप्ती पाहता हा महत्त्वपूर्ण विषय आपण दिलखुलास कार्यक्रमात पुढच्या भागातही घेणार आहोत. आजच्या कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7 वाजून 25 मिनिटांनी. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 7:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो नमस्कार.
2: विक्रम, नेहमीप्रमाणेच बऱ्याचशा केस फाईल्स आहेत समोर, आपण सुरुवात करूयात. यातली ही पहिली केस फाईल आहे. याच्यावरती यांचं वय आहे 47 वर्ष. यांचं नाव विजय आहे. 71 किलो यांचं वजन आहे. म्हणजे असं वाटत नाही की वजन खूप जास्त आहे म्हणून हे तुझ्याकडे आले.
3: ऍक्च्युली त्यांचं उंचीनुसार वजन हे अजिबातच जास्त नव्हतं, म्हणजे वजन कमी करणं हा त्यांचा हेतूच नव्हता.
2: सो त्यासाठीच मी केस फाईल बघते. याच्यामध्ये असं लिहिलंय की

0: गेले 10 वर्ष डायबिटीसची गोळी चालू होती, पण सध्या इन्शुलिन चालू झालं, त्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी काय करता येईल याबाबत जेव्हा सल्ला विचारला तेव्हा डॉक्टरांनी त्यांना पहिल्यांदा असं सांगितलं की तुमचं रेग्युलर रुटीन चेंज करायला हवं. 7 महिन्यात आपला रिझल्ट आहे, बॉडी फॅट पर्सेंटेज जे 39 होतं ते 31 वर आलंय.
1: आता विजय सरांची केस बघायची झाली तर ऍक्च्युली त्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्येच डायबिटीस होता, म्हणजे आई आणि वडिलांना त्यांच्या डायबिटीस ही खूप कमी वयात चालू झाला होता आणि विजय सरांना देखील गेले 10 ते 11 वर्ष डायबिटीस हा होताच, म्हणजे ते आता त्यांचं वय 47 आहे, वयवर्ष 36-37 पासूनच त्यांना डायबिटीस हा चालू झाला होता. त्याकडे त्यांनी पहिले फारसं लक्ष दिलं नाही कारण का ऑब्व्हियसली जेनेटिक कंडिशन आहे, गोळ्यांवरती काम चालत होतं. फक्त रिसेंट रिपोर्ट मध्ये गोळ्या घेऊन सुद्धा त्यांचे शुगर लेवल्स कंट्रोल न झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बेसिकली इन्शुलिन चालू केलं. इन्शुलिन चालू झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण ह्या डायबिटीस आणि ह्याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे कारण का या रेटनी 47व्या वर्षी जर का 16-18 युनिट इन्शुलिन घ्यायला लागत असेल तर पुढे काय होईल ह्याचा त्यांनी विचार करून बेसिकली ठरवलं की काही ना काहीतरी आपण ह्याच्यामध्ये बदल घडवायचा. 2-3 गोष्टी त्यांना आपल्या पटल्या, म्हणजे घरच्या घरी व्यायाम करून हे करणं शक्य होतं, त्यांचं शेड्यूल बघता त्यांना जिम मध्ये जाऊन व्यायाम करायला वेळ मिळेल अशी शक्यता कमी वाटत होती आणि डाएट देखील घरचं होतं, तर ह्या अनुषंगाने ते बेसिकली आले होते की हे सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल.
0: सो तू त्यांना काय काय सांगितलंस हे सगळं ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111. सो विक्रम, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण विजय सरांची केस डिस्कस करतोय. दोन सोप्या गोष्टी त्यांना की घरच्या घरी व्यायाम आणि घरचा आहार
1: कंपल्सरी रोज 45 ते 50 मिनिटं ते गेले कैक वर्ष चालत होते तरी सुद्धा त्यांचा डायबिटीस हा वाढतच होता. तोच त्यांनी मला पहिल्यांदा आले प्रश्न विचारला की माझं वजन बघितलं तर उंचीनुसार अत्यंत परफेक्ट आहे, मी रोज 1.5 तास चालायलाही जातो आणि न चुकता जातो 8 दिवस तरी सुद्धा माझा शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये का नाही राहत. जेव्हा आम्ही त्यांचं बॉडी कॉम्पोजिशन चेक केलं तर त्याच्यामध्ये आलं की त्यांचं बॉडी फॅट पर्सेंटेज हे 39% बेसिकली होतं आणि मग मी ते बघून त्यांना ते समजावून सांगितलं बेसिकली की म्हटलं तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा फॅट पर्सेंट वाढलेलं असतं, म्हणजे तुमचं वजन, त्यांना म्हटलं मी जास्त नाहीये पण जे काय वजन आहे तर त्या वजनाचं कॉम्पोजिशन चुकीचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त आहे, तुमच्या मसल्सचं प्रमाण कमी आहे आणि ऑफकोर्स मसल्सचं प्रमाण हे आपल्याला जास्तच लागतं आणि बॉडी फॅट पर्सेंटेज हे 30 खालती स्त्री असू देत पुरुष असू देत पाहिजेच. मी तर म्हणतो पुरुषांचं बॉडी फॅट पर्सेंटेज हे 25 आत पाहिजे. जो मी त्यांना एक्सरसाइज आणि डायट दिला होता ते त्यांनी व्यवस्थित फॉलो करायला चालू केलं. पहिल्याच महिन्यात त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या म्हणजे 18 युनिट टोटल त्यांचं इन्शुलिन होतं, त्यातले 6 युनिट का 7 युनिट त्यांनी पहिल्याच महिन्यात कमी केले. आज जर का आपण त्यांची परिस्थिती बघितली तर आज त्यांना आपला प्रोग्राम चालू करून 7 महिने झालेले आहेत. 7 महिन्यात त्यांचं बॉडी फॅट पर्सेंटेज हे 39 वरून 31 वरती आलंय. थोड्याच दिवसात ते 30 खालती जाईल, 20 जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या डॉक्टरांनी त्यांचं इन्शुलिन हे कम्प्लिटली बंद करून टाकलेलं आहे आणि आता फक्त त्यांना 2 बेसिक गोळ्या डायबिटीससाठी चालू आहेत. ऑफकोर्स त्या देखील नंतर बंद होतील.
0: रिझल्ट बरोबर आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:45 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शुभा जोशी यांनी गायलेलं गुरुनाथ शेणई यांचं गीत.

0: log on to our website www.newsonair.gov.in and download News on AIR app. Welcome back. You're listening to the Morning News. US President Donald Trump has rejected Iran's latest proposal to end the ongoing conflict, casting doubt on prospects for a negotiated settlement and warning of the risk of further escalation. Iran submitted its revised offer through mediators, with state media confirming the handover. Trump acknowledged that Tehran had made strides in negotiations, but said he remains dissatisfied with the terms on the table, stating that Iran is seeking concessions he cannot accept. He also described Iran's leadership as very disjointed, signaling continued mistrust between the two sides.
1: You cannot give Iran a nuclear weapon, because they would use it on a place called Israel very quickly, and they would use it in the Middle East, and they'd use it in Europe, and I guess we'd be next, and it's not going to happen. We've taken their air force, it's non-existent, it's gone. Their navy, they're the strongest navy by far in the Middle East, many times over. They have 159 ships. Every single ship is at the bottom of the sea right now. It's the only country in the world. Nobody wants to be a leader.
0: The U.S. blockade in the Gulf of Oman and maritime routes has been costing Iran nearly $4.8 billion in oil revenue, according to a report by Axios citing Pentagon. Highlighting the report, Sean Parnell, assistant to the Secretary of War for Public Affairs, said the U.S. operation is intended to maintain sustained economic pressure on Tehran. The enforcement actions targeting sanctioned Iranian shipping have reduced Iran's energy exports amid heightened tensions near the Strait of Hormuz, a key global oil choke point. U.S. officials said the operation aims to continue economic pressure on Iran and disrupt funding for its regional activities. Ministry of Panchayati Raj will organize an outreach workshop on Atmanirbhar Panchayat initiative in Hyderabad today. The outreach workshop will introduce participants to the vision, objectives and operational framework of the Atmanirbhar Panchayat program, an initiative of the Ministry of Panchayati Raj under the Rashtriya Gram Swaraj Abhiyan. The India Meteorological Department has forecast heavy to very heavy rainfall over Assam, Meghalaya, Sikkim and sub-Himalayan West Bengal today. The Met Department has predicted heavy rainfall over Arunachal Pradesh, Manipur, Mizoram, Tripura, Nagaland, Tamil Nadu, Puducherry, Karaikal, Kerala and Mahe. IMD has also predicted thunderstorm accompanied with lightning and gusty winds over Jammu and Kashmir, East Rajasthan, Madhya Pradesh, Bihar, Chhattisgarh, Orissa and coastal Andhra Pradesh. The weather agency has said that coastal Andhra Pradesh, coastal Karnataka and Tamil Nadu are likely to experience hot and humid weather conditions today. The Meteorological Department has said Jammu and Kashmir is likely to witness generally cloudy sky with spells of light to moderate rainfall and thundershowers next 3 days, accompanied by gusty winds of 40 to 50 kilometers per hour at a few locations. The weather agency also issued an advisory asking farmers to suspend farm operations during the period in view of the expected rain and gusty winds. The Vande Bharat Express has officially commenced its regular service between Jammu and Kashmir Valley today. The train departed at 6:20 a.m. from Jammu, marking a significant step in enhancing rail connectivity in the region. The service was inaugurated on Thursday by Railway Minister Ashwani Vaishnaw, who flagged off the train and described it as a major milestone for Jammu and Kashmir. In badminton, Indian men's badminton team will face France in semi-finals of the Thomas Cup 2026 at Horsens in Denmark today. India advanced to the semi-finals of the tournament after dominant 3-0 win over Chinese Taipei in the quarter-finals. Lakshya Sen gave India the perfect start, saving two match points to beat world number 6 Shou Tianxin 18-21, 22-20, 21-17 in a thrilling opener. In football, India will mark their first appearance at the AFC Under-17 Women's Asian Cup since 2005, ending a 21-year wait at this level at the Under-17 national team kick off their campaign against Australia in China today. The match is scheduled to start at 5 p.m. Indian Standard Time. It is another landmark moment for Indian women's football. In tennis. In the women's singles final, Mira Andreeva will face Ukraine's Marta Kostyuk at the Madrid Open today. The ninth seed Mira Andreeva defeated US's Hayley Babstay in the semi-finals on last Thursday, sealing her spot with a 6-4, 7-6 victory in the Spanish capital. Whereas Marta Kostyuk defeated Antessa Potapova by 6-2, 1-6, 6-1 victory, sent herself into a first WTA 1000 final in Madrid. In IPL cricket, Delhi Capitals defeated Rajasthan Royals by 7 wickets at the Sawai Mansingh Stadium in Jaipur last night. Batting first, Rajasthan Royals posted 225 for 6 in 20 overs, with skipper Riyan Parag scoring 90. In reply, Delhi Capitals overhauled the target for the loss of 3 wickets in 19.1 overs, riding on KL Rahul's 75 off 40 balls. He was named player of the match. And now for a look at today's newspapers. It's over to Shakun Chopra.
2: Thank you, Sarabjit. Most newspapers today open with surge in fuel costs. The Pioneer notes, steep LPG price hike to hurt all sections. The Indian Express writes, polls over, energy prices soaring due to West Asia crisis, fuel rate hike on table. Talking about the April highs, GST revenue hits record rupees 2.43 lakh crore in April, writes The Hindu. Lockdown in strong room areas after TMC-BJP clash, writes the Times of India. The Hindustan Times under the caption, Labour Day, heat awareness, the cost of labour in a simmering city, carries a picture of workers creating murals, depicting problems they face while working in the heat. The Asian Age mentions, Trump says Iran dying to make a deal, rules out fresh airstrikes. The Economic Times on its editorial page talks of a cobot experiment in Japan. Travelers with poor experience of airport baggage handling will be particularly interested in Japan Airlines' experiment with giving jobs to robot at Tokyo's Haneda Airport. Trials beginning this month will use Unitree's humanoid robots to move baggage, cargo and equipment across the airport. Depending on how they perform, their role could be widened to other ground handling services like cleaning aircraft cabins. If the experiment is successful, it will offer a solution to Japan's aging population and a surge in tourism. And finally, the Financial Express takes note, placement season seeing higher number of new age companies as traditional tech firms scale down recruitment. Startups cushion IT hiring slow down. And with that, it's back to you, Sarabjit.
0: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Repolling begins in 15 polling stations of two assembly constituencies in West Bengal. Field operations for house listing and housing census under phase 1 commence in 5 states and 1 union territory. IMD forecasts very heavy rainfall over northeast region and southern peninsula today. US President Donald Trump rejects Iran's proposal to end ongoing conflict, says Iran is seeking concessions they cannot accept. In badminton, Indian men's team to take on France in semi-finals of Thomas Cup in Denmark. And in football, Indian women team all set to play in AFC Under 17 Women's Asian Cup after 21 years in China. And with that, we end the morning news. Have a nice day.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा देशभरात सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज सकाळी फेरमतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातल्या मगरहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 आणि डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील 4 मतदान केंद्रांवर हे फेरमतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षकांचे अहवाल तपासल्यानंतर आयोगानं फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी आणि गृहमोजणी संबंधित कामकाजाला आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये सुरुवात झाली. या राज्यांसह संपूर्ण देशभरातल्या विविध राज्यांमध्ये स्वगणना या 15 दिवसांच्या मोहिमेचाही प्रारंभ करण्यात आला. यामध्ये नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावर 33 प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन स्वगणना करता येणार आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन घर यादी करणार आहेत. यावेळी स्वगणना केली असल्यास त्याचा क्रमांक देणं अपेक्षित आहे. जनगणना 2027 प्रथमच सुरू करण्यात आलेल्या स्वगणना सुविधेला जनतेकडून अत्यंत उत्साहवर्धक प्रतिसाद मिळतो आहे. जनगणना 2027 स्वीकारण्यात आलेल्या डिजिटल दृष्टिकोनाचा भाग म्हणून आतापर्यंत सुमारे 82 लाख कुटुंबांनी SE.census.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे या सुविधेचा यशस्वीपणे लाभ घेतला आहे. दरम्यान स्वगणना मोहिमेत महाराष्ट्रातही काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री, पालिका आयुक्त आदींनी सहभागी होत नोंदणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र राज्याचा काल 67वा स्थापना दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन होता. यावेळी राज्यात मुख्य सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं, तसंच सर्व जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. विकसित भारत 2047 या ध्येयपूर्तीला विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची असून हे स्वप्न साकारण्यात महाराष्ट्र महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे कौतुकोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पत्रात काढले आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक योगदानाची प्रशंसा करतानाच केंद्र सरकार महाराष्ट्राला भक्कम पाठबळ देईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या पत्राद्वारे दिली आहे. महाराष्ट्र हा नागरी संस्कृतीचा प्रेरणास्त्रोत असल्याचं सांगून शौर्य, राष्ट्र उभारणी आणि समाज सुधारणेची परंपरा राज्यात खोलवर रुजल्याचं मोदींनी नमूद केलं आहे. महाराष्ट्राशी निगडीत काही महत्वाच्या बाबींचाही उल्लेख पंतप्रधानांनी या पत्रात केला आहे. देशभरात काल बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्तानं गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लेहमधील जीवत्सल इथं तथागत बुद्धांच्या पवित्र अस्थींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी लडाखचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि केंद्रीय गृहसचिव उपस्थित होते. हे प्रदर्शन या महिन्याच्या 14 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला कालच्या दिवसात 20,000 लोकांनी उपस्थिती लावल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लडाखच्या भूमीमधून मिळणारा संदेश जगभरातील साधकांना जीवनात प्रगती करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचं शहा यावेळी म्हणाले. त्याचबरोबर अमित शहा यांच्या हस्ते कारगिलमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या आणि 10 टन प्रतिदिवस क्षमतेच्या दूध प्रक्रिया प्रकल्पाची पायाभरणीही करण्यात आली, तसंच एक मोबाईल लॅब, बल्क मिल्क कूलर आणि अॅप आधारित दूध संकलन प्रणालीचाही शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे वाटाघाटीतून तोडगा निघण्याच्या शक्यतांवर शंका निर्माण झाली आहे आणि संघर्ष आणखी वाढण्याचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणनं आपला सुधारित प्रस्ताव मध्यस्थांमार्फत सादर केला असून सरकारी माध्यमांनी या हस्तांतरणाची पुष्टी केली आहे. ट्रम्प यांनी मान्य केलं की तेहरान वाटाघाटींमध्ये प्रगती करत आहे, परंतु सध्याच्या अटींवर ते असमाधानी आहेत. इराण अशा सवलती मागत आहेत ज्या त्यांना मान्य नाहीत असं सांगून इराणचं नेतृत्व अत्यंत विस्कळीत असल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. दुसरीकडे लेबनानमध्ये इस्रायलनं केलेल्या हल्ल्यात एकाच दिवसात 2 मुलांसह 30 हून अधिक लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. लेबनानमध्ये या व्यापक संघर्षात आतापर्यंत 2,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 10 लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी सध्या सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियानं लावलेले निर्बंध आणि तेल क्षेत्रावरील लक्षित हल्ल्यांमुळे 2026 आतापर्यंत सुमारे 7 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचा दावा केला आहे. एप्रिलमध्ये युक्रेनचे दीर्घकालीन निर्बंध अधिक तीव्र झाले असून रशियाचा तेल महसूल कमी करणं आणि त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील निर्बंधांचा प्रभाव वाढवणं यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. महाराष्ट्रात मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंकचं लोकार्पण महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालं. भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना असलेल्या

0: साडेदहा किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे केवळ प्रवासाचा वेळ वाचणार नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70,000 कोटी रुपयांची गती देणारा आर्थिक बहुगुणक असेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी वाचणार असून प्रवास जलद सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे. या मार्गावरील बोगद्यांची नोंद जागतिक पातळीवर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत मुंबईत 1700 कोटी रुपयांहून थोडे अधिक किमतीचं 349 किलोग्राम कोकेन जप्त केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या एका संदेशात गृहमंत्री अमित शहा यांनी ही कारवाई तळापासून वरच्या स्तरापर्यंत केलेल्या कारवाईचं उदाहरण आहे. यामध्ये अंमली पदार्थांच्या कमी प्रमाणातील खेपेचा मागोवा घेत प्रचंड मोठं जाळं उघडकीस आणलं आहे. या यशाबद्दल त्यांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचं अभिनंदन केलं आहे. या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्याचा निर्धार सरकारनं केला असल्याचे शहा यांनी यावेळी नमूद केलं आहे. भारतीय मानक ब्युरोनं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सुरू केलेल्या नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल असिस्टिव्ह प्रॉडक्ट या उपक्रमाचा भाग म्हणून वैद्यकीय सहाय्यक तंत्रज्ञानासाठी काही मानकं निश्चित केली आहेत. यामध्ये कुबड्या, चालण्याच्या काठ्या आणि 3 किंवा अधिक पाय असलेल्या चालण्याच्या काठ्यांसाठी काही मानकं ठरवली आहेत. त्याचबरोबर ॲक्सेसिबल डिझाईन माहिती सामग्री, स्पर्शात्मक मार्गदर्शक नकाशांची आकृती आणि प्रदर्शन पद्धती, ॲक्सेसिबल डिझाईन, चिन्ह, उपकरणं आणि साधनांवर ब्रेलचा वापर आणि पोर्टेबल रॅम्प यांसाठीचीही मानकं निश्चित केली आहेत. पंचायत राज मंत्रालयानं आज हैदराबाद इथं आत्मनिर्भर पंचायत उपक्रमावर आधारित एका संपर्क कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाअंतर्गत हाती घेतलेल्या आत्मनिर्भर पंचायत कार्यक्रमाचा दृष्टिकोन, उद्दिष्ट आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात येणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज बीजभाषण करतील. त्यानंतर आत्मनिर्भर पंचायत पोर्टलचं प्रत्यक्ष आणि संपूर्ण प्रात्यक्षिक दाखवून सहभागींना या एप्लिकेशनची कार्यप्रणाली आणि डिजिटल डॅशबोर्डची माहिती करून देण्यात येईल. आयपीएल क्रिकेटमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामना मुंबई इंडियन्स संघाशी चेन्नईत होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. देशात आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर ईशान्येकडील राज्य तसंच तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळम, जम्मू आणि काश्मीर, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा आणि किनारपट्टीवरील काही भागातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदानाला सुरुवात. जनगणना 2027 देशव्यापी मोहिमेचा पहिला टप्पा सुरू. स्वगणनेचाही पर्याय उपलब्ध. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यात विकसित महाराष्ट्र 2047 जोड महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीनतम प्रस्ताव फेटाळला. आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ टोळीवर कारवाई करत 1700 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया मधुरा शेवडे यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे यशवंत देव यांची.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

अभिषेक नलावडे यांनी गायलेलं हे गीत होतं. डॉक्टर प्रभाकर गुणे यांची गीतरचना होती. कार्यक्रमात यानंतर मेघना काळुंद्रेकर यांनी गायलेलं अरुण सांगोळे यांचं गीत ऐकूया.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया. बंधार आपटे यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

मंदार आपटे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. श्रोतेहो, आज आहे आंतरराष्ट्रीय भाऊ बहीण दिन, अर्थात भावंडांनी अनुभवलेलं लहानपण, एकमेकांच्या सहवासातले मायेचे प्रेमाचे क्षण, या सगळ्यांना उजाळा देणारा असा हा दिवस. आणि त्याच अनुषंगानं ऐकूया काही गाणी.

आई वडिलांच्या किंवा कुटुंबियांच्या भोवती विणलेलं हे चिमुकलं बालविश्व खरंच किती रमणीय असतं. हे धागे परस्पर प्रेमातून घट्ट होत जातात आणि मायेची ही उबदार शाल बाहेरच्या व्यवहारी जगापासून आपल्याला रक्षणासाठी एक मजबूत अशी ढाल ठरते.

एरवी भांडणारे रगावणारे असे बहीण भाऊ सणावाराच्या निमित्ताने मात्र आनंद आणि खुशीच्या लाटेवर अक्षरशः झुलत असतात आणि जीवनातलं नवचैतन्य त्यानिमित्ताने अनुभवतात.

रसिक हो, चांदण्या रात्री अंगणात स्वरांची पावलं उमटतात आणि त्यांच्या स्वागताला शब्द प्रगटतात. कल्पनाच किती रम्य आहे नाही? आणि हीच कल्पना रंगवली आहे कवी सदानंद डबीर यांनी स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात या महिन्याच्या गीतात. संगीतकार आरोही आगरकर यांचं संगीत सुरेलपणे साकारलंय गायक कलाकार श्रीरंग भावे आणि भाग्यश्री पांचाळे यांनी. अवश्य ऐका मे महिन्यात दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वरांजली.

भाऊराया आणि त्याची लाडकी बहिणाबाई दोघांचं चिमुकलं असं भावविश्व घराच्या चार भिंतीमध्ये सामावलेलं. हे विश्व हळूहळू विस्तारू लागतं, पण ती मस्ती, ती थट्टा मस्करी मात्र जराही कमी होत नाही.

आणि मग तो ताटातुटीचा हळवा क्षण येतो. लाडाकोडात वाढलेली परकरी पूर एक दिवस अचानक मोठी होते, कळतच नाही. घराची वेस ओलांडून या घरची ती लेख, त्या घरची गृहिणी होण्यासाठी सज्ज होते. अशा वेळी एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू अशी लाडक्या भाऊरायाची अवस्था होऊन जाते.

चित्रपट संगीत आपण पुन्हा ऐकू शकाल आज सकाळी 10 वाजता गीतबहार या कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतरचा कार्यक्रम लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत, स्वरांजली.

0: चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोतेहो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गूज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा, कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे। कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय, तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे, वारे, हे चलाचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले।
0: चांदण्याचे एक गाणे। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। स्तब्धते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, क्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली, गूज काही बोलले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। कोण होते जे मला बिलगून गेले, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाही सहे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले।

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। साथ संगत तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 9:45 होत आहेत आणि श्रोते आता आस्वाद घेऊया नाट्यसंगीताचा नाट्यपराग ह्या कार्यक्रम

हेमांगी पाकणीकर यांनी गायलेलं हे गीत होतं. मदनाची मंजिरी या नाटकातलं, विद्याधर गोखले यांचं. नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर स्वयंवर या नाटकातलं नाट्यपद ऐकूया, गीता देशपांडे यांच्या आवाजात. पदरचना आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया ओंकार प्रभू घाटे यांनी गायलेलं ययाती देवयानी या नाटकातलं विष्णू अमन शिरवाडकर यांचं नाट्यपद.

ओंकार प्रभू घाटे यांनी गायलेल्या या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग आता समाप्त होत आहे.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 10 वाजून गेले आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

सुदेश भोसले ज्योत्स्ना हर्डीकर आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होता ते गीत. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात चित्रपट होता लपवा छप्पी, गीत प्रवीण दवणे यांचं होतं. जयवंत कुलकर्णी आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत यानंतर ऐकूया. चित्रपट आहे हळदी कुंकू, जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, विश्वनाथ मोरे यांचं संगीत.

0: गौतम ऋषीची होती अहिल्या बाईले
1: असे की
0: राजा इंद्रान तिला डोळ भरून पाहिले, पतिरूप घेऊन तिला एकांती त्या

0: असा होता पराशर मुनी त्याला दिसली मच्छी गंधा
1: असे
0: साधूपणाला झाली गा तित कशी मदनाची बाधा
1: बर
0: तिला भिजली बघून
1: काय झाले.

0: नरनारीची घातली अशी जल्माची गाठे
1: बरोबर आहे की
0: किसन देवाच्या बायका 16108
1: असू द्यावा तिच्या

मुंबई, देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: आकाशवाणी ऍट 90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या।
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल, तबला साथ पंडित मुकुंदराज देव, व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा।
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता।
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम, प्रवेश विनामूल्य।

0: यांच्याकडून अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व।
1: श्रोते हो, साहित्य

करायचं ते दणक्यात या चित्रपटातील सुरेश वाडकर, रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरातील हे गीत होतं विवेक आपटे यांचं. संगीतबद्ध केलं होतं नील मोहली यांनी. श्रोते हो, यानंतर ऐकूया. खिचडी या चित्रपटातील हे गीत आहे सुरेश वाडकर आणि सुलोचना यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आहे. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं.

तुम्ही मला हसता? मी पांडू आहे, मी धोंडू आहे, मग मी तुम्हाला हसतो? ह्या हसण्याचा, ह्या रडण्याचा, ह्या टाळ्यांचा आवाज एक आहे, त्याला भाषा नाही, भावना आहे, एकपणाची भावना, एक देश अनेक वेश। देश माझा भारत, सगळ्या जगात महान, भारत माझा, भारत तुमचा, भारत साऱ्यांचा, या भारताचा मी एक वेडा, अरे हा भारत वेड्यांनी घडवला, वेड होते स्वातंत्र्याचे, वेड होते बलिदानाचे, ती होती फुले, ते होते मोती, एका धाग्यात गुंफलेले, म्हणून होता विश्वास, आणि ही माळ तोडली तर अविश्वास।

सुरेश वाडकर आणि शैला चिखले यांच्या स्वरातील हे गीत होतं श्रोते हो खिचडी या चित्रपटातील. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म अंतर्गत आज ऐकूया शाल्मली जोशी यांचं गायन राग सरपर्दा बिलावल. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहे मैं तो थाने जावा आणि द्रुत बंदिश 1 तालात निबद्ध आहे. बोल आहे सावरी सूरत तोरी. यांना तबला साथ केली आहे भूषण परचुरे यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे जयंत फडके यांची. ऐकूया शाल्मली जोशी यांनी गायलेला राग सरपर्दा बिलावल.

श्रोते हो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरातील वसंत बापट यांचं हे गीत आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं चित्रपट उंबरठा.

0: करू शकतो ह्या
1: हो
0: विचाराने मी सुरुवात केली
1: चल
0: होती.
1: विचल असते
0: यस.
1: मनामध्ये.
0: आणि मग सुरुवातीला मला सगळे म्हणायचे, वेडी पोरगी येऊन बसते मंदिरामध्ये, काहीतरी बडबड करते, पाट्या घेऊन येते घरून, पेन्सिल घेऊन येते, आपल्या पोरांना शिकवते, किती दिवस करणार, 2 दिवस करणार, 8 दिवस करणार. पण 8 दिवसाचे जे 6 महिने झाले आणि 6व्या महिन्यामध्ये जे थोडंसं तरी बदल घडवून आला, की ते जे काका काकू ताई म्हणजे जे व्यसन करणारे लोक माझ्याजवळ त्यांच्या मुलांना सोडून जायची, की नाही तुम्ही बसा ताईजवळ, ताईजवळ शिक्षण घ्या. आणि मग तिथनं माझं शिक्षण घर अभेद्या फाउंडेशन सुरू झालं. आज माझ्या मुली 10वीला आहेत, कुणी 11वीचं शिक्षण घेत आहे. मागच्या वर्षी माझ्या मुलीने धुनी भांडी करून 70% मिळवले, आणि तेही म्हणजे तेही कुठल्याही प्रायव्हेट स्कूलमध्ये नाही, तर आमचे सगळे लेकरं सरकारी स्कूलमध्ये जातात. काही अगदी हुशार जे आहेत त्यांना आम्ही प्रायव्हेटमध्ये टाकलेले आहे. माझ्या संस्थेला कुठला CSR नाही किंवा कुठला गव्हर्नमेंटचा कुठला प्रोजेक्ट नाही, किंवा मला असं मी स्वतः जॉब करायची, मी स्वतः काउन्सिलिंग इतर संस्थेमध्ये करते आणि माझ्या संस्थेचं मी करते. इकडचं घर खूप छान भेटलं आहे, म्हणजे माहेर तर होतंच छान प्रोत्साहन करणारं, तर मग अशा सगळ्या गोष्टींनी मी करते.
1: अभेद्या फाउंडेशनची निर्मिती केलेली आहे, त्यात तुम्ही अशा बालकांना जोडून घेतलेलं आहे, काही दुर्बल घटकातील महिलांना जोडून घेतलेलं आहे आणि त्यांना तुम्ही शिकवतात, त्यांच्यामध्ये काहीतरी आत्मविश्वास निर्माण करतात. तर हे कार्य खूप खरंच खूपच छान आहे ताई तुमचं. आणि ताई, आता आम्ही आपल्याबद्दल ऐकलं आहे की गुलाबी गँग याची तुम्ही स्थापना केलेली आहे, तर नेमकी ही संकल्पना काय आहे?
0: गुलाबी गँग ही संकल्पना अशी आहे की गुलाबी गँग सखी सखी लावतो आम्ही पुढे. मी ह्या वर्षापासूनच ते सुरू केलं. महिलांसाठी तर काम करतेच, पण गुलाबी गँग म्हटलं की थोडंसं गँग म्हटलं की थोडंसं वेगळं हे होतं, आणि महिलांनाही उत्साह निर्माण होतो की अरे आपण म्हणजे कुठल्या अभेद्या फाउंडेशन शिक्षणघर म्हटलं तर त्यांना वाटतं की शिक्षणघर म्हणजे शाळासाठी काम करणारी महिला आहे. पण जेव्हा गुलाबी गँग सखी आपण म्हणतो तेव्हा महिला वेगळ्या नजरेने बघतात, की सखी म्हटलं की महिलांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो आणि त्यांना आनंद वाटतं आपलं असं कुणीतरी आलेलं आहे,
1: आपल्याला काही व्यासपीठ मिळतं की काही इथे.
0: येस. मग आमचं काम तेच आहे. माझ्याकडे आता सध्याला 1000 महिला आहेत. ह्या सगळ्या महिलांमध्ये कुणी डॉक्टर पण आहेत आमच्याकडे की ज्या आम्हाला मदत करतात, सिव्हिल हॉस्पिटलच्या काही नर्सेस आहेत ज्या आम्हाला सहकार्य करतील. प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यातल्या महिला आपल्या गुलाबी गँगमध्ये आहेत. मग ह्या गुलाबी गँगमध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळला जातो, त्यांच्या काही समस्या असतील त्या आम्ही समजून घेतो, त्यांना आनंद देण्याचं आम्ही काम करतो. घरगुती हिंसाचाराचे काही प्रकार असतील, हुंड्या घेण्यासारखे काही प्रकार असतील, अत्याचाराचे काही प्रकार असतील, महिलांच्या फिर्याद नोंदवल्या जात नसणार, महिलांना कुठं काहीच सपोर्ट मिळत नाही आहे, कोर्टामध्ये त्यांना व्यवस्थित समजवलं जात नाही वकिलांकडनं, तर संपूर्ण समस्या, कुठलीही समस्या असू द्या कुठलीही, त्या समस्येवरती आमची अभेद्या फाउंडेशन सखी म्हणजे अभेद्या फाउंडेशन शिक्षण घराच्या मार्फत हा उपक्रम राबवला जातो, गुलाबी गँग सखी उपक्रम. मग ह्या उपक्रमामध्ये आम्ही सगळी मदत महिलांना करतो. खेड्यापाड्यांवरती पण मी गेलेली आहे, चिंचोलीच्या महिला आपल्याकडे आहे, धानोऱ्याच्या महिला आहेत, भादलीच्या महिला आहे, काही नाही योजना महिलांपर्यंत पोहोचवतो आम्ही ह्या मार्फत. योजनेमध्ये महिलांचं ऑपरेशन बसू शकतो का, ह्या म्हणजे सगळ्याच गोष्टी, अशी एकही समस्या नाही आहे की. आणि खास म्हणजे पुरुषसुद्धा आमच्या गुलाबी गँग सखीमध्ये सहभागी आहे. आम्ही पुरुषांना सुद्धा मदत करतो, फक्त असं नाही की महिलांच्याच हक्कासाठी न्यायासाठी लढतो, तर पुरुषांना सुद्धा मदत करतो.
1: मग ताई, या मार्फत तुम्ही महिलांची काही आरोग्य तपासणी सुद्धा केली जाते का?
0: तो माझे जे काही ओळखीचे हॉस्पिटल आहेत चांगले तिथं मी महिलांना पाठवते. तर डॉक्टर म्हणजे मी खरंच आयुष्यात काही कमवलं नसेल, पण लोक आणि माणसं खूप चांगली कमवलेली आहेत. माझं नाव घेऊन जी महिला जाईल ज्या हॉस्पिटलमध्ये, तर ते डॉक्टर तिच्याकडनं फीस घेत नाही, तिची तपासणी वगैरे करतात, आणि काही अडचण आली तर मग आम्ही योजनेमध्ये वगैरे त्यांची मदत करतो. म्हणजे पुढच्या महिन्यापासून आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक कॅम्प घेऊन घेऊन आम्ही महिलांचं आरोग्य शिबिर असतील किंवा काय असेल ते सगळं घेऊ. सॅनिटरी पॅड वाटप होतात माझ्या संस्थेमार्फत, मी दरवर्षी सॅनिटरी पॅड वाटप करते. आणि फक्त पॅड वाटप न करता आरोग्याविषयी मासिक पाळीबद्दल आम्ही सगळंच महिलांना व्यवस्थित समजावून सांगतो.
1: हे सगळं कार्य तुम्ही करता आहात, तुमच्यामध्ये धाडसी वृत्ती आहे, जिद्द आहे, तुम्हाला सगळ्या ताई भगिनी ताई म्हणून संबोधतात. मग हे सगळं कार्य करत असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांची साथ कशी मिळते?
0: माझे वडील तर मला पहिले साथ देत नव्हते जेव्हा मी 10वीपर्यंत आली. नंतर पप्पांनी खूप सपोर्ट केला, खूप खूप, म्हणजे आई वडील माझे आधारस्तंभ झाले. नंतर मग इकडे मी जेव्हा माझं लग्न झालं तर मला प्रितेशची साथ पण तशीच मिळाली, एक जोडीदार म्हणून अगदी सपोर्ट करणारा जोडीदार मिळाला. आणि माझे सासू सासरे जे आहेत, माझी सासू आई जी आहेत, त्या पण अगदी उच्च शिक्षित आहेत, तर तेही मला फुल सपोर्ट करतात.

0: परत म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझ्या मुलांना स्वेटर वाटप जे असतील, नवीन स्वेटर घेऊन देणं असेल, माझ्या संस्थेचं रूम भाडं भरणं असेल, हे सगळं माझ्या इकडच्या परिवारामधले लोकं करतात, माझे सासरचे लोकं करतात. आणि मी फक्त त्यांची सून म्हणून नाही तर मला मुलगी म्हणून ठेवतात. म्हणजे मला लहानपणी सगळेच एक आशीर्वाद द्यायचे. मी समाजात पण कामं करते तर मला एकच आशीर्वाद मिळायचा की तुला चांगलं घर भेटेल. पण मला ते इतकं चांगलं घर मिळालं की मला कधी आईवडिलांची त्यांनी जाणीव भासूच दिली नाही की मला आई वडील माझे थोडंसंही म्हणजे लांब राहतात माझ्यापासनं. तू कामं करत राहा, प्रोत्साहित होत राहा, हेच त्यांचं एक उद्दिष्ट आहे. तर घरचा खूप सपोर्ट आहे, आणि जोपर्यंत तुम्हाला घरचं जर कधी सपोर्ट करणारे लोक नसतील तर तुम्ही काम करू शकत नाही. आज 3 वर्षाचा लेकराला सोडून मी हे सगळे कामं करते तर त्यांच्यामुळे शक्य होतात सगळे.
1: खरंच खूपच छान ताई, आणि तुमच्या कुटुंबाचा जो आधार तुम्हाला मिळतो आणि त्यांचा खंबीरपणे पाठिंबा तुम्हाला आहे, त्याच्याशिवाय एवढं कार्य हे सामाजिक कार्य शक्यच नाही. ताई, आता महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी काय केलं पाहिजे त्याबद्दल काय सांगाल?
0: सगळ्यात आधी तर स्वतःसाठी बचत करायला शिका. ते बचत करून करून तरी तुम्ही काहीतरी छोटे मोठे उद्योग घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकतात की आपण छोटे मोठे उद्योग सुरू करू शकतो का. बघा, आत्मनिर्भर हा शब्द काय की स्वतः स्वतःसाठी काहीतरी करणं, स्वावलंबी होणं. मग ते महिलेला चांगल्याच प्रकारे स्वावलंबी होता येतं. बऱ्याच महिला, आता माझ्या ज्या महिला आहेत त्यापैकी काही महिला शिलाई काम करतात, काही पापडचं काम करतात, काही महिलांनी बचत गट ओपन केलेले आहेत. तुम्ही असं काहीतरी करू शकतात. स्वतःमध्ये काहीतरी कलागुण असतील त्याला वाव द्या. आणि भविष्यामध्ये मी तर प्रयत्न करणारच आहे सगळ्या महिलांसाठी की काही रोजगार चांगल्या प्रकारे आपण उपलब्ध करून देऊ शकतो का महिलांसाठी. आणि कॉलेजच्या ज्या मुली आहेत, मला तरी असं वाटतं की कॉलेजच्या मुलींनी आता फक्त पहिले शिक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे स्वावलंबी व्हा, नाहीतर तुम्ही काय करतात, आई वडील लग्न करून दिल्यावरती नवऱ्याकडे जातात, मग परत तुमचे भांडणं वाद होतात. डिवोर्सच्या केस माझ्याकडे इतक्या येतात की हद्दीच्या बाहेर माझ्याकडे समुपदेशनासाठी आणि मदतीसाठी लोक येतात. का? तर मग मला माझी सासू पैसेच देत नाही खर्चायला, माझा नवरा मला पैसेच देत नाही. पण ह्या ठिकाणी तुम्हाला थोडंही तुमचं काही शिक्षण झालेलं असेल, तुम्ही काहीतरी शिकलेला असाल, तुम्हाला काही येत असेल, तर स्वतःची बचत करून तुम्ही स्वतःच्या गोष्टी पुरवू शकतात ना, दुसऱ्यांवरती अवलंबून नाही राहू शकत. आणि जॉब जे काही आहे, तर जॉब तर प्रत्येकीकडे आता मिळतात नाही मिळत तो वेगळा प्रश्न आहे, पण तुम्ही असं काहीतरी स्वतःमध्येच काहीतरी डेव्हलप करायचा प्रयत्न करा की तुम्ही स्वावलंबी होणार आहे. कराटेसारखं प्रशिक्षण घ्या. हिम्मत म्हणजे स्वतःमध्ये हिम्मत आणण्याचा प्रयत्न केला तरच हिम्मत येणार आहे. तुमच्यामध्ये कुणी हिम्मत टाकणार नाही आहे किंवा तुम्हाला ती हिम्मत काही विकत घेता येत नाही. स्वप्न बघायचे असते तर ती विकत घेता येत नाही, कुठलीच गोष्ट विकत घेता येत नाही. ती आपल्यामध्ये असायला पाहिजे, मग ती बाहेर पडते, नाहीतर मग ती अजिबात पडणार नाही. माझ्यासारख्या म्हणजे मी, मला शेजारचे लोकंसुद्धा ओळखायचे नाही की माझ्या आईवडिलांची मी मुलगी आहे, पण आज संपूर्ण मला माझ्या वडिलांचं नाव मी चालवते. मग तुम्ही स्वतःमध्ये स्वतःचं आत्मसन्मान असेल सगळ्या गोष्टी स्वतःच निर्माण करा, तरच तुम्हाला शक्य होईल सगळ्या गोष्टी. आणि बघा, प्रशासन जे आहे ते तुम्हाला नक्कीच मदत करेल. जर कधी तुम्ही गेलेत त्यांच्याकडे मागायला तर ते देणारच आहे, ते उद्योग आणणारच आहे. पण आपल्यामध्ये ते आहे का, आपण करू शकतो का, तर ह्या सुद्धा गोष्टी महिलांनी बघायला पाहिजे.
1: आणि स्वतःमधले जे कला कौशल्य आहे, गुण आहे, ते सुद्धा आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि त्याचा विकासही करता आला पाहिजे.
0: येस, आता बघा, माझ्याकडे मेहंदी काढणारी मुलगी आहे, रांगोळी काढणारी मुलगी आहे, डेकोरेशन करणाऱ्या मुली आहेत. आपण असं करू शकतो का? परत तुम्हाला पार्लरचं कोर्स मोफत मिळतात, बऱ्याच योजना मोफत आहेत, मग त्याचा फायदा महिलांनी घ्यायला पाहिजे. स्वतः करायला पाहिजे सगळ्या गोष्टी, कुणावर डिपेंड आपण राहूच शकत नाही आताच्या काळामध्ये तरी, मला तरी असं वाटतं. म्हणजे मुलगी सुद्धा थोडी मोठी झाली तर आई म्हणते की स्वतः शिक ग बाई, स्वतःचं मी कधीपर्यंत असणार आहे. तर सगळ्या महिलांनी स्वतः स्वतःचं बघ विचार करून पुढे जायला हवा पाहिजे.
1: स्वावलंबी बना, आत्मनिर्भर,
0: बस तेवढंच. तोच एक पर्याय मॅम, नाहीतर दुसरं काहीच नाही. म्हणजे आपण किती हे करणार आहे की रोजगार नाहीये, कामं नाहीये, स्वतः स्वतःचा काहीतरी विचार करून पुढे जायला पाहिजे मला तरी. आणि शिक्षण घेतलं ना माणसाने, शिक्षण संपूर्ण आयुष्य बदलवून टाकतं तुमचं. शिक्षणाशिवाय पर्याय नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपण महिलांनी करायला पाहिजे, नुसतं फक्त घर, चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्तही काहीतरी. आणि माझं सुरक्षण कोणी दुसरं करेल, माझी मला कुणीतरी दुसरा मला हे करेल, म्हणजे माझं सुरक्षण मदत करेल, याचा विचार का करायला पाहिजे? स्वतः स्वतःची मदत करायला पाहिजे, स्वतः स्वतःसाठी हिमतीने हे करायला पाहिजे. घरामध्ये आपण एवढ्या गोष्टी शिकतो वगैरे, तर आपण त्या गोष्टी का नाही वापरू शकत? आपल्यावर कुणी कधी हमला करायला आला तर, अत्याचार करायला आला तर, मग या स्वतः महिलांनी सगळ्या गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे.
1: अगदी छान, खरंच ताई. आणि आज ती काळाची गरज सुद्धा आहे, आत्मनिर्भर व्हायलाच हवं, स्वावलंबी महिलेने व्हायलाच हवं. तुमचं पुढचं काय स्वप्न आहे?
0: मला राजकारण खूप आवडतं, खूप म्हणजे खूप, आधीपासूनच. तर मला असं

0: वाटतं की राजकारणामध्ये महिलांनी जायला पाहिजे, महिलांची खूप कमी राजकारणामध्ये राजकारणात. आणि मला असं वाटतं मी जर कधी गेली, माझं स्वप्न मला असं वाटतं मी जर कधी राजकारणात गेली तर मी संपूर्ण समाजाला अजून चांगल्यारीत्या खूप खूप मदत करू शकते, खूप परिवर्तन, खूप योजना आणि खूप बदल घडवून आणू शकते. युवा पिढी जी आहे, तरुण पिढी जी आहे, त्यांना मी काहीतरी मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करू शकते. हे एक आहे, म्हणजे स्वप्न नाही म्हणता येणार, पण अशी एक इच्छा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त स्वप्न म्हटलं तर संपूर्ण भारतभर मला माझं काम पोचवायचं आहे. काम का पोचवायचं आहे, कारण की मला असं वाटतं ना कधी कधी की एकही माणूस माझ्यापासून मदत न घेता राहायला नको, कारण की गरजू खूप आहे, प्रत्येकाला मदत आहे. प्रत्येक जण आज घरात रडत आहे पण त्यांना मदत करायला कुणीच नाही आहे. तर माझी तेही एक इच्छा आहे की मला गुलाबी गँग जी आहे, माझी सखी गुलाबी गँग सखी, ही संपूर्ण भारतभर पोचवायची आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येक घराघरामध्ये एक वैशाली निर्माण करायची आहे. हे माझं खरंच स्वप्न आहे की आज मला नाही माहिती की मला मी किती वर्ष राहणार आहे किंवा किती वर्ष काम करणार आहे, पण मी गेल्यावरती माझ्या पाठीमागे असंख्य वैशालीताई निर्माण झाल्या तर त्या अजून असंख्य वैशालीताई निर्माण करतील आणि ते एक चक्र सुरू राहील वैशालीताई निर्माण होण्याचं. नाहीतर स्वतःमध्येही त्या झाल्या चांगल्या सबल किंवा त्यांच्यात आत्मविश्वास आला, स्वतःसाठी लढू शकल्या, भांडू शकल्या, काम करू शकल्या, स्वतःचा आनंद स्वतः शोधू शकल्या, तरी मला खूप बरं वाटेल. मला अशा असंख्य महिला हे करायच्या आहेत वैशालीसारख्या, हेच माझं एक स्वप्न असणार आहे.
1: मैत्रिणींनो, आज आपण वैशाली झाल्टे यांचा एक प्रेरणादायी प्रवास ऐकला, जिथं वेदना होत्या, संघर्ष होता, पण त्याहून मोठी होती ती जिद्द. अपयशानं खचून न जाता त्यातून उभं राहत स्वतःचं आयुष्य घडवणं आणि इतरांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवणं हीच खरी यशोगाथा आहे. वैशालीताई, आज या कार्यक्रमामार्फत मैत्रिणींना, आपल्या महिलांना, माता भगिनींना तुम्ही एक सुंदर संदेश दिलेला आहे. जीवनात काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवायला कधीही विसरू नका. तर ताई, या सुंदरशा नोटवर आज कार्यक्रमातून आपण अनुमती घेत आहोत आणि आपण आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या सगळ्या महिलांना जे मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आपल्या सगळ्या या कार्याची सविस्तरपणे माहिती सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: चला तिला समजून घेऊया, महिलांसाठी कार्य याविषयी वैशाली झाल्टे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: सखींनो, स्त्रियांना अन्नपूर्णा सुगरण असं म्हटलं जातं. परंतु मैत्रिणींनो, आजची प्रत्येक स्त्री ही अर्थार्जनासाठी बाहेर पडतीये. ती कितीही शिकली, मोठ्या पदावर कार्यरत असली ना, तरीही स्वयंपाक हा तिला कधीही चुकलेला नाही. स्वयंपाक हा आपल्याला करता आलाच पाहिजे असं म्हटलं जातं. आणि मैत्रिणींनो, स्त्रीसुद्धा अशीच असते ना की तिला दुसऱ्यांना जीव घालण्यात एक आत्मिक समाधान मिळत असतं. पण सखींनो, जेव्हा आपण नवनवीन रेसिपीज करतो ना, त्या अगदी पहिल्या प्रयत्नात बेस्ट होतीलच असं नाही. गोंधळ, गडबड, धमाल होतेच ना, पण हार मात्र आपण कधीही मानत नाही. चला तर मग मैत्रिणींनो, ऐकूया प्रिया सफळे लिखित विनोदी कथा स्वयंपाकघरातील भंबेरी.
1: बाई बाई बाई, लग्न होऊन आले आणि स्वयंपाकघरात प्रवेश झाला खरा, पण काय, कुकर लावणं, पोळ्या त्याही थंड झाल्या की दाताशी बळजबरी करणाऱ्या, भाज्यांचे नेमके प्रकार जसे की कोरडी, पातळ, खोबरं लावून, शेंगदाण्याचं कूट लावून, साग्र संगीत मसाल्याच्या वगैरे वगैरे सगळं सावलो गोंधलो. ऋतू मनाशी बडबड करत होती. तिच्या लग्नानंतरच्या 10 वर्षातल्या अनेक गमतीदार आठवणींनी तिला हसू येत होतं. नवरोबा टूरवर आईबाबा लेकीकडं निवांत राहायला गेलेले, ती आणि तिची मनू दोघीच घरी होत्या. मम्मा पिझ्झा कर ना, मनूच्या डिमांडवरून ती स्वयंपाकघरात तिच्याकडून इतक्या वर्षात ज्या ज्या स्वयंपाकात धमाली झाल्या ती आठवत राहिली. लग्न झालं आणि सासरी आले, हनीमून वगैरे सगळं पार पडलं, एकमेकांना ओळखणं सुरू होतंच. नुसतं छान छान ड्रेसेस आणि मेकअप करून नवऱ्यासोबत गार्डनमध्ये फिरणं, शॉपिंग, मूव्ही, नाटकं मस्त चाललेलं होतं. घरात सासू सासरे होते, नणंद अधूनमधून येऊन जायची. सासूची आणि तिची गट्टी लवकरच जमली, त्यामुळे टेन्शन हा प्रकार नव्हताच. सासरे भारतीय रेलमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते, निवृत्त झाले तरी पासेस मिळायचे, मग वर्षातून त्यांच्या 2 टूर ठरलेल्या असायच्या. लग्न होऊन 2 महिने झाले होते. आईबाबा 15 दिवस हरिद्वारला जाणार होते, एक रामदेव बाबांचा कोर्स त्यांना करायचा होता. आईंनी भरपूर सूचना दिल्या जाताना. बाय बाय करत दोघेही हरिद्वारला निघून गेले. मग काय, घरात राजा वरुण आणि राणी ऋतुजा, आत्ता खरी धमाल. पहिला प्रसंग ऐकूया, रसनालू सब्जी. चला बाई, वरुण यायच्या आत थंडगार रसना बनवून ठेवते आणि लगेच स्वयंपाकही करून टाकते, म्हणजे गप्पा मारत बसता येईल निवांत. असा विचार करत तिनं तांब्यात रसना बनवून ओट्यावर ठेवला. इकडं बटाट्याची रस्सा भाजी करू असा विचार करत कुकरला खिचडी आणि बटाटे उकडायला ठेवले. कांदा टोमॅटो सारी तयारी करून ठेवली. उकडलेले बटाटे सोलले, फोडणी टाकली, पाणी टाकलं, झाकण ठेवलं, पोळ्या झाल्या. बसली वाट बघत वरुणची, 8 वाजलेच त्याला येता येता. मी फ्रेश होतो, मला खूप भूक लागली आहे, लगेच वाट. काय बेताय आज, असा विचारत तो बाथरूममध्ये गेला. हिनं टेबलावर ताटं मांडली, भांडी आणून दिली. सासूबाईंना चटण्या लोणची करायची भारी हौस. तो ट्रे अनेक छोट्या छोट्या बरण्यांनी भरलेला असे. तो फ्रेश होऊन आला, कडकडून भूक लागली आहे ग. अरे, आवडीची बटाटा रस्सा भाजी केली आहे, घे घे, तू पण बस ना. मी पापड भाजते, तोवर तू कर सुरुवात. त्यानं पहिला घास घेतला. अगं, काय टाकलंयस रश्यात? हो, काय म्हणजे काय, ये एक घास खा. तिला वाटलं प्रेमानं खाऊ घालतोय. ईश्य, मी बसते जेवायला, तू जेव. असं नाही, तुला एक घास खावाच लागेल माझ्या हातून. बरं राजा, इतको प्रेम, असं बोलत तिनं त्याच्या हातून रस्सा भाजी पोळीचा घास घेतला आणि ये. अरे कसली आहे, काय लागते ही भाजी?
0: रसनाचा वास आणि चव येते.
1: ऋतू, नवीन संशोधन का? रसनालू सब्जी का? तिनं कपाळावर हात मारून घेतला. रडवेली होत म्हणाली, सॉरी, मी पाणी टाकायचं तर चुकून तांब्यातला रसना टाकला. अशी झाली भंबेरी. आता दुसरी भंबेरी ऐका हो, पुरणपोळीची. लग्नानंतरची पहिली सोळी. आई म्हणाल्या, ऋतू, येते ना पुरणपोळी? आई, त्याचं काय आहे ना, मी सायन्सला होते ना, मग कॉलेज, प्रॅक्टिकल्स, अभ्यास इतकं असायचं की पदार्थ शिकायला वेळच नाही मिळायचा. आई म्हणायची, शिकून घे, पण भाज्या निवडणं, चिरणं, ताटपाणी करणं एवढीच कामं असायची. शिकेन ग मी हळूहळू. काही हरकत नाही, जॉब करतेस, इतर घरातली कामं असतातच, ती बघतेस, बाबांचे बँकेचे व्यवहार पाहतेस, करून बघ एखादी. हो आई, आईंनी पुरणपोळ्या केल्या. आता या दोन शेवटचे तू कर हं ऋतू. हो आई. तिनं कणकेचा गोळा घेतला, थोडा लाटला, पुरणाचा गोळा ठेवला आणि लाटायला सुरुवात केली. चक चक चक चक चक. अरे, पुरणपोळीतून पुरण बाहेर डोकावतंय, लाटण्याला चिकटतंय. पटकन तिनं गोळा डब्यात लपवला. हिमतीनं दुसरा गोळा घेतला. अन्नपूर्णा डोळ्यासमोर आणली. कणकेचा गोळा लाटला, पुरण ठेवलं, हळूहळू लाटायला सुरुवात केली. थोडं जमलं, यावेळी पोळपाटाला पुरण चिकटलं, पण लाटणं पुढे सरकेच ना. आता काय करू? नशीब, आई दुसरं काहीतरी काम करत होत्या. तिचं डोकं आऊट झालं, पुरण संपलेलं. तिनं कणिक आणि पुरण एकत्रित गोळा केला आणि पुरण मिश्रित कणकेचा खटपट करीत गोळा लाटला कसा तरी. ती पोळी अजब गजबच झाली. आईंनी देवाला नैवेद्य दाखवला. होळीचा सगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवला. ऋतूनं टेबलावर सर्व आणून मांडलं. चला जेवायला, आईनं बोलावलं. वाव, आता मस्त पुरणपोळी चापणार आहे मी, वरून जेवताना म्हणाला. ऋतू, बाबांना वाढ तुझ्या हातची पोळी.
2: नको नको, मी माझी माझी खाईन.
1: नीट नाही झाली आहे ती. मग तर मला हवीच, बाबा अडून बसले. तिला रडूच कोसळलं.
2: आईंनी डब्यात सगळ्यात खाली ठेवलेली पुरणाचं धिरडं झालेली पोळी बाहेर काढली.
1: घ्या सुनबाईच्या हातची पोळी. बाबांनी तूप वाढून घेतलं. मस्त झाली आहे, फक्त पुरण पोळीत न राहता पोळी बाहेर सगळीकडे पसरलंय,
2: असं म्हणत त्यांनी ती कटासोबत खाल्ली. ती आईना रडक्या स्वरात म्हणाली,
1: आई, मला शिकवाल पोळी? सगळं शिकवेन ग, चल आता बैस जेवायला. तिनं निश्चय केला, मी सगळे पदार्थ करायला शिकेनच.
0: तिला राजूची, तिच्या मैत्रिणीची आठवण आली. राजूच्या सासूनं साऱ्या पाहुण्यांसमोर आईनं काहीच शिकवलं नाही का ग, असा अपमान केला होता तिचा. सतत टोमणे मारून अपमानित करायच्या. मी किती भाग्यवान आहे, मला दुसरी आईच मिळाली. माझ्या भंबेरीलाही किती छान सांभाळून घेतात दोघंही. आता तिसरा प्रसंग ऐका. कौठाची जेली. ऑफिसमध्ये लंच आवर म्हणजे सुग्रास टिफिन पंगतच. ऋतूला एक एक डिशेश बनवायला जमू लागलं होतं. लग्नाला 6 वर्ष झाली होती. छोटी मनाली 4 वर्षाची, मग स्कूल, टिफिन, ऑफिस सगळं सांभाळत ती घरचं करत राहायची. आई बाबा, त्यांचे टूर्स, सिनियर सिटीजन ग्रुप मस्त चाललेलं होतं. पदार्थ घडायचे, बिघडायचे, पण ती जिद्दीनं करत राहायची. एकदा काय झालं, शलाकानं टिफिनमध्ये आणलेली वेगळ्याच रंगाची बर्फी, असं पियर्स सोपचा जसं कलर असतो ना, तशी मस्त दिसत होती. वाव, काय ग हे, साऱ्याच तुटून पडल्या त्या बर्फीवर. मस्तच ग, आंबट, गोड, यम्मी, असे शेरे सुरू झाले.
2: रेसिपी सांग पटकन, काय काय आहे पण काय हे?
0: ऋतूने एक पीस उचलत विचारलं.
1: ओळखा ग?
0: बरीच ओळख परड केली पण चुकीची.
2: सांग बाई, आता मस्त झाली आहे ग.
1: अगं, ही आहे कौठाची जेली. तिला बर्फीचा आकार दिलाय. शलाकानं रेसिपी सांगायला सुरुवात केली. इतक्यात ऋतूचा मोबाईल वाजला. कॉल संपेपर्यंत लंच ब्रेक संपला. अच्छा, कवट कुकरला का? अर्धवट ऐकलेलं. सगळ्याजणी टेबलवर पुढचं ऑफिस वर्क करत बिझी झाल्या. घरी येता येता ऋतू भाजी मंडईत मुद्दामून गेली. दोन कवट आणले. घरी पोहोचताच

0: आई एक सरप्राईज डिश करणार आहे.
1: हो ग, कर. हं, आम्ही जरा मंदिरात जाऊन येतोय.
0: मनूला घेऊन जातोय. हं,
1: हो, या जाऊन निवांत. वरुणनं चहा हातात घेतला.
0: आज मी लवकर आलोय. मस्त तुझ्या हातचा गरमागरम चहा. आहा हा हा.
1: मी ना आज एक नवीन डिश बनवणार आहे, बघच तुला नक्की आवडेल.
0: अगं, कितीतरी प्रकार खातोच ना, न बोलता तुझ्या हातचे प्रयोग माझ्यावरच होतात.
1: कर कर.
0: बस का, न बोलता म्हणे. तिला भांडायला वेळच नव्हता. कधी एकदा कवठाची जेली करते असं तिला झालं होतं. फ्रेश होऊन कुकर लावला आणि भांड्यात कवड धुवून ठेवले. चार पाच शिट्ट्या झाल्या. कुकर थंड झाल्यावर तिनं कवठ बाहेर काढले. ते जसेच्या तसेच होते.
1: शलाकानं कवट कुकरला लावायलाच तर सांगितलं होतं.
0: तिने शलाकाला कॉल केला. अगं, कवट काही शिजलंय नाहीत ग.
1: शलाका म्हणाली,
0: ओ मा, मी अख्खे कवट कुकरला नव्हते लावायला सांगितले. अगं, ते फोडून गर काढायचा, पाण्यात शिजवायचे. धन्य आहेस ग बाई. उद्या सगळी रेसिपी नीट ऐकून घे. आता जरा थोडी मी घाईते. बाय बाय बाय बाय बाय.
1: ऋतूनं कपाळावर हात मारून घेतला. पुन्हा उडाली कवठाची जेली आणि माझी भंबेरी.
0: सगळ्यांना उत्सुकता होती नवीन डिश खायची, पण तिनं डोकं दुखतं या सबबीवर नंतर करणार आहे नवीन डिश असं सांगून वेळ धकावली. आपली फजिती त्यावेळी न सांगता काही दिवसांनी जेव्हा चांगली जेली बनवता आली तेव्हा साऱ्यांना सांगितली आणि साऱ्यांची हसून पुरेवाट झाली.
1: मम्मा, झाला का पिझ्झा? भूक लागली आहे ना ग.
0: मनूच्या ओरडण्यानं ती ताडकन वर्तमानात आली.
1: बापरे, अजून बऱ्याच भंबेरे आहेत. आता आठवत बसले तर भोकाड पसरेल माझी मनू.
0: चल चला पटापट पिझ्झा करूया असं मनाशी म्हणत तिनं कढईत चिरलेल्या भाज्या परतायला घेतल्या आणि मनाशी हसत राहिली.
2: प्रिया सफळे लिखित विनोदी कथा आपण ऐकलीत भंबेरे. आणि सखींनो, याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ इथे संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आता आपली रजा घेतीये. पुन्हा भेटूच अशा नवनवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
3: वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 12:45 होऊन गेलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी.
4: प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी कार्यक्रम.

निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात आज कोकणातील शेती आणि मासेमारी याविषयी जाणून घेणार आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे ऋचा गद्रे यांचं. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. नमस्कार श्रोतेहो, निरंतर स्वरलहरी या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. श्रोतेहो, कोकण म्हटलं की आपल्यासमोर येतात हिरवेगार डोंगर, नारळी पोफळीच्या बागा आणि अथांग पसरलेला समुद्र. कोकण हे निसर्ग, शेती, मासेमारी आणि परंपरा यांचा सुंदर संगम आहे. कोकणातली शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. इथं भात पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. याचबरोबर नाचणी, वरी ही पिकं देखील घेतली जातात. याच्याबरोबर आंबा, काजू, नारळ, सुपारी ही नगदी पिकं शेतकऱ्यांच्या उत्पन्न

याचं प्रमुख साधन आहे. इथल्या हापूस आंब्याला जागतिक पातळीवर मोठी मागणी आहे. श्रोतेहो, इथला शेतकरी हा निसर्गाशी घट्ट नातं जोडून जगणारा आहे. त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, पण त्यावर मात करत तो खंबीरपणे उभा राहतो. आता बदलत्या काळानुसार कोकणातील शेतीत देखील बदल होत आहेत. शेतीपूरक व्यवसायही आता मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता या शेतीविषयी आपल्याला सांगताहेत प्रगतिशील शेतकरी प्रतीक कळंबटे.

स्वतः एक आंबा आणि काजू बागायतदार आहे. त्याचबरोबर मी स्वतः कृषी पदवीधर असून गेली 15 वर्षापासून मी सक्रियरित्या नर्सरी व्यवसायात सुद्धा कार्यरत आहे. कोकणामध्ये प्रामुख्याने भात शेती केली जाते, त्याचबरोबर नाचणी सुद्धा केली जाते, त्याचबरोबर फळबागांमध्ये आपल्याकडे आंबा काजू फणस यांची शेती केली जाते. तर यामध्ये आपल्याकडे आता जे हवामान बदल होत आहेत त्यानुसार वेगवेगळे सल्ले आम्हाला आकाशवाणीद्वारे दिले जातात. जसं की आता टेम्परेचर वाढत आहे, खरं तर 34-35 पर्यंत आपलं रत्नागिरीतलं किंवा कोकणातलं टेम्परेचर असायचं, आता ते वाढून 42-43 पर्यंत जात आहे. तर अशा वेळेला आपल्या ज्या फळ पिकांची आहे ते कोणत्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्हाला आकाशवाणीद्वारे कळत असतं. तसंच आता आंबा पिकामध्ये वेगवेगळ्या फवारण्या केल्या जातात, तर या फवारण्या करताना सुद्धा काय काय प्रकारची काळजी घेतली पाहिजे, कारण फवारणी करत असताना वारा सुटलेला असतो, वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक कीटकनाशकं आपण वापरत असतो, तर ती वापरताना आपण कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमामधून आकाशवाणीद्वारे सांगितलं जातं. आणि ती काळजी घेतल्यामुळे आरोग्याचं रक्षण शेतकऱ्यांचं आणि त्या शेतकऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांचं होत असतं. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची, पारंपरिक पिकांच्या जाती होत्या. आता ज्या हायब्रीड जाती आहेत किंवा सुधारित जाती आहेत त्याचा वापर केला जातो. जसं काजूमध्ये पहिल्यांदा गावठी काजू असायचा, आता वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 8-9 यासारख्या विकसित केलेल्या जातींचा वापर केला जातो. त्याचबरोबर आंब्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा सलग हापूसची लागवड केली जायची, परंतु आता विद्यापीठाच्या रिकमेंडेशनद्वारे आता वेगवेगळ्या जाती सुद्धा 20-25% त्याच्यामध्ये मिक्स केल्या जातात, जेणेकरून जे परागीकरण आहे आणि फलधारणा आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला या मिक्स लागवडीमुळे दिसून येतो. त्याचबरोबर आता काही शेतकरी आहेत ते सघन लागवडीकडे सुद्धा वळू लागलेले आहेत, कारण पहिल्यांदा फक्त एका एकरमध्ये 40 झाडं बसत होती, सघन लागवडीमुळे हीच झाडं आता 150-200 बसायला लागलेली आहेत. लोक हल्ली सघन लागवडीकडे सुद्धा वळायला लागलेले आहेत, ज्यामुळे लोकांचं आता उत्पन्न हळूहळू वाढायला लागलेलं आहे. कोकणामध्ये खरं म्हणाल तर अतिशय वेगवेगळ्या प्रकारची फळं आपल्याला मिळतात, परंतु काही वर्षापूर्वी या सर्वच फळांवरती प्रक्रिया केली जात नव्हती, त्यामुळे खूप सारा रानमेवा असेल जशी करवंद असतील हा फुकट जात होता. परंतु आता वेगवेगळ्या प्रक्रिया ज्या केल्या जातात किंवा त्याच्याविषयी जी माहिती आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळते त्याच्यामुळे अगदी करवंदासारखं गोष्ट असेल त्याच्यावरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने प्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर काजूची बोंड त्याच्यापासून सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, म्हणजे ज्या गोष्टी पहिल्यांदा दुर्लक्षित होत्या जसा रातांबा होता त्याच्यावर सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया व्हायला लागलेली आहे. तसं फणस खरं म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येकाच्या घरासमोर 1-2 फणस असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये फणस याचं उत्पादन होत होतं, परंतु कोणीही सिरियसली किंवा त्या आर्थिकदृष्ट्या त्या फणसाकडे बघत नव्हतं. आता हळूहळू अवेअरनेस आल्यामुळे आणि लोकांच्या यशोगाथा कानावरती आल्यामुळे लोक त्या फणसाकडे सुद्धा अर्थार्जनाचा एक मार्ग म्हणून बघतायत आणि त्यातून एका चांगल्या प्रकारचं इन्कम शेतकरी कुटुंबाला मिळत आहे. आता हवामानामध्ये वेगवेगळे बदल होत असतात आणि त्यानुसार पिकावरती येणारे रोग किडी हे सुद्धा बदलत असतात. तर वेळोवेळी होणाऱ्या बदलानुसार कोणकोणती उपाययोजना करायच्या हे आम्हाला आकाशवाणीमुळे कळते. त्याचबरोबर शासनाची नवीन नवीन धोरणं तशा नवीन नवीन कृषीसाठी असणाऱ्या योजना ह्या सुद्धा वेळोवेळी आम्हाला या वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे कळत असतात आणि त्यामुळे त्यांचा लाभ घेणं आमच्यासारख्या शेतकऱ्यांना खूप सोयीचं पडतं. कोकणामध्ये प्रामुख्याने आंबा काजू फणस चिकू त्याचबरोबर रातांबा त्याचबरोबर मत्स्यशेती केली जाते किंवा मासेमारी केली जाते. या सर्वांनाच आकाशवाणीचं फार मोठं मार्गदर्शन विविध कार्यक्रमातून लाभत असतं. त्याचबरोबर आकाशवाणीवरच्या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठातील वेगवेगळे कृषी तज्ज्ञ आमंत्रित केले जातात, त्यांच्याकडून कृषी विद्यापीठांमध्ये होणारे नवीन नवीन संशोधन आणि याबद्दल आम्हाला माहिती कळते. त्याचबरोबर आमच्या असलेल्या पिकांसोबतच कोणती जोडधंदे आम्हाला करता येतील यासाठीचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला आकाशवाणीद्वारे मिळत असतं. सो अशा पद्धतीने संपूर्ण कोकणामध्ये कोणते वेगवेगळे प्रयोग चाललेले आहेत, कोणकोणते यशस्वी शेतकरी आहेत त्यांच्या मुलाखती आम्हाला वेळोवेळी ऐकायला मिळतात, त्यातून नवीन काम करण्याची नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा सुद्धा आम्हाला मिळत असते. सो अशा पद्धतीने कोकणाच्या एकूणच शेतीच्या विकासामध्ये आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आकाशवाणीचं खूप मोठं योगदान आम्हाला दररोजच लाभत आहे.

0: श्रोते हो, शेतीच्या बरोबरीनं कोकणात मासेमारी हा व्यवसाय देखील इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. पारंपरिक होड्यांपासून ते आधुनिक ट्रॉलर्सपर्यंत विविध पद्धतींचा वापर करून इथे मासेमारी केली जाते. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी यासारख्या माशांना बाजारात मोठी मागणी असते. आता या मासेमारीविषयी आपल्याला सांगताहेत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथील प्राचार्य डॉक्टर केतन चौधरी.
1: कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण अशी किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीवरती 3.5 लाख मच्छीमार हे आपला व्यवसाय करत असतात. साधारणपणे 70 ते 80 हजार मच्छीमार रोज समुद्रामध्ये जातात आणि मासेमारी करतात. आता शासकीय नियमाप्रमाणे म्हणजे एक आपल्याकडे महाराष्ट्र मासेमारी कायदा 1981 हा आहे. त्या कायद्यामध्ये असं म्हटलं आहे की प्रत्येक मच्छीमारांनी आपल्या बोटीवरती ज्यावेळेला जायचं आहे त्यावेळेला 2 रेडिओ घेऊन जायचे आहेत, बरं का. तर रेडिओ हा मासेमारी नौकेवरती असणं हे आवश्यकच आहे, तो असतो त्याप्रमाणे. आणि मग रेडिओ असतो, त्यावेळेला ते मासेमारी करत असतात त्यावेळेला ते रेडिओवरती ते आपले सगळे जे कार्यक्रम आहेत ते ऐकतही असतात. त्याच्यामुळे आपण जे हे सगळे कार्यक्रम करतो, कृषी आहे किंवा मत्स्य व्यवसायाच्या संबंधीचे जे कार्यक्रम आहे, याचा लाभ मच्छीमारांना नक्कीच होत असतो. हे सगळे जे विविध विषय आहेत, मासेमारीच्या संदर्भातील असतील, मत्स्य संवर्धन विषयातील असतील, हे अन्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे साधन आहे हे रेडिओसारखं स्वस्त कुठलंही साधन नाही. आणि अगदी सहजच ते आपलं काम करत असतानाच ही सगळी जी माहिती आहे ही त्यांच्या कानावरती पडते आणि या माहितीचा त्यांना उपयोगसुद्धा होतो. आता खरं तर त्यांना जे रेडिओ आपण नौकेवरती ठेवायला सांगितले होते ते हवामानाचा जो अंदाज आहे तो काही तातडीची जर का हवामानाची इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर त्याकरता सुद्धा त्याचा उपयोग होतो. बाकी तंत्रज्ञान जे आहे, आता आपण बघितलं की यामध्ये आपण मत्स्यशेती आहे, कोळंबी शेती आहे, नंतर शोभिवंत मत्स्यशेती आहे, कालवांचं संवर्धन, खेकड्यांचं संवर्धन, विविध मत्स्य पदार्थ तयार करणे याविषयीचे विविध कार्यक्रम आपण आपल्या या रेडिओच्या माध्यमातून, आकाशवाणीच्या माध्यमातून आपण करत असतो आणि त्याचा फायदा जो आहे हा शेतकऱ्यांना सुद्धा होतो. तर त्यांना ज्यावेळेला कळतं की आता माझं आता व्याख्यान समजा आज रेकॉर्ड झालं आहे, मग आम्ही तो तुम्ही खूप छान ते हे तयार करतात फ्लायर, आणि मग ते फ्लायर आम्ही सगळ्यांना पाठवतो, आमचे गट आहेत शेतकऱ्यांचे. आणि आजकाल तर ते ही पण येते ऑडिओ फाईल जी आहे ती सुद्धा बऱ्याचदा मच्छीमार त्याची तयार करतात आणि ती आपल्या ग्रुपमध्ये जी आहे ती प्रसारित करतात किंवा ती डिस्ट्रीब्यूट सुद्धा करतात. तर रेडिओचा फायदा हा जबरदस्त खूप छान फायदा आहे. हे जे माध्यम आहे हे माध्यम असंच सर्वांना आपल्या ज्या सेवा आहेत ह्या 100 वर्ष आणि त्या नंतर सुद्धा अविरितपणे देऊत राहो असं मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
0: श्रोते हो, बदलत्या काळानुसार मासेमारीमध्ये देखील मत्स्य संवर्धन, मत्स्य पदार्थ तयार करणं यासारखे व्यवसाय देखील वाढीला लागले आहेत. आपलं कोकण आणि आपल्या कोकणातली शेती, मासेमारी म्हणजे निसर्ग आणि परंपरा यांचा खूप छान संगम आहे.

0: आत्ताच आपण ऐकलात निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात कोकणातील शेती आणि मासेमारी याविषयी आपण जाणून घेतलं. या कार्यक्रमाचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं रुचा गद्रे यांचं. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे सगळे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचा 1 वाजतोय. ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 1:05 आपण ऐकू शकाल गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.

राहुल देशपांडे, आदर्श शिंदे, रोहित राऊत, अवधूत गुप्ते आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत, वैभव जोशी यांचं हे गीत, ऋषिकेश, सौरभ, जसराज, आनंदी गोपाळ या चित्रपटातील.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया बटरफ्लाय या चित्रपटासाठी वैशाली म्हाडे यांच्या स्वरातील हे गीत आहे वैभव जोशी यांचं, सुभिजित मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटासाठी माधुरी करमरकर यांच्या स्वरातील हे गीत आहे. अश्विनी शेंडे यांचं संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी.
1: एक चिमणी थोडी उडली थोडी पडली, पडल्यावरती पंख पसरली थोडी.

श्रेया घोषाल आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील हे गीत होतं क्षितिज पटवर्धन यांचं. संगीतबद्ध केलं होतं करण कुलकर्णी यांनी. चित्रपट हॅपी जर्नी. श्रोत्याहो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोत्याहो, एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहे. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै अशी आहे. निवेदन संपलं. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकणार आहात राष्ट्रीय मराठी बातम्या. आणि 1:40 अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेच्या चार संसदीय समित्यांची पुनर्रचना। आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ। पश्चिम बंगाल विधानसभेच्या दोन मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू। 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण। आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्सबरोबर। लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी 2026-27 या वर्षासाठी चार संसदीय समित्यांची पुनर्रचना केली। लोकसभेतले भाजप खासदार डॉ संजय जयस्वाल यांची लोकसभेच्या 30 सदस्यांच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश असलेल्या सार्वजनिक उपक्रम समितीचं अध्यक्षपद भाजप खासदार वैजयंत पांडा यांच्याकडे सोपवण्यात आलंय। बिर्ला यांनी लोकसभेतले काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली। यात लोकसभेतले 15 आणि राज्यसभेतल्या 7 सदस्यांचा समावेश आहे। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीचं अध्यक्षपद लोकसभेतले भाजप खासदार फग्गन सिंग कुलस्ते यांच्याकडे असेल। या समितीत लोकसभेतले 20 आणि राज्यसभेतल्या 10 सदस्यांचा समावेश असेल। या चार समित्यांचा कार्यकाळ 1 मे 2026 ते 30 एप्रिल 2027 हा असेल। केंद्र सरकारनं आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशारा विषयक संदेश पोहोचवण्यासाठीच्या सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला। या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले। केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले। हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलंय। भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी म्हटलंय। नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय। पश्चिम बंगालमध्ये दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघातल्या 15 मतदान केंद्रांवर आज फेरमतदान सुरू आहे। 7:00 मतदान सुरू झालं। मगराहाट पश्चिम इथल्या 11 आणि डायमंड हार्बर इथल्या 4 मतदान केंद्रांवर मतदानाच्या वेळी गैरप्रकार झाल्याचं दिसून आल्यावर या ठिकाणी फेरमतदान घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं दिल्या होत्या। सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू असल्याचं प्रशासनानं म्हटलंय। 11:00 मगराहाट पश्चिम इथं 38%पेक्षा जास्त तर डायमंड हार्बर इथं 36% मतदानाची नोंद झाली असून सरासरी 37% मतदानाची नोंद झाली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय। या निर्णयाला तृणमूल काँग्रेसनं न्यायालयात आव्हान दिलं होतं। न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची यांच्या पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं असे निर्देश यावेळी न्यायालयानं दिले। कोणत्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करायची हा सर्वथा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे असं न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची यावेळी म्हणाले। मतमोजणीच्या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांनी केली। यावर हे फुटेज 45 दिवसांसाठी जतन केलं जाईल असं आयोगानं न्यायालयात सांगितलं। पश्चिम बंगाल विधानसभेसाठी 23 आणि 29 एप्रिलला 2 टप्प्यात मतदान झालं। येत्या सोमवारी 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। टपाली मतांच्या पाकिटांची अवैधरित्या छाननी सुरू असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसनं कोलकाता इथल्या खुदिराम अनुशीलन केंद्रासमोर आज निदर्शनं केली. आज पहाटे 4 वाजता टपाली मतदानाच्या 8 मतपेट्या सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत आणल्या आणि त्याची अवैधरित्या छाननी केली जात असल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला. उत्तर आणि पूर्व कोलकाता इथल्या अनेक मतदारसंघातल्या मतपेट्या खुदिराम अनुशीलन केंद्रात ठेवले आहेत. तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू असतानाच इथं भाजपाचे कार्यकर्ते दाखल झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचं प्रमाण जास्त आहे. कोकण विभागात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वाधिक 94.14% आहे. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी उद्या 3 मेपासून येत्या 17 मेपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर होईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय. मुंबईतल्या MDSL अर्थात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं भारतीय नौदलाच्या प्रकल्प 17 अ अंतर्गत बनवलेली निलगिरी या श्रेणीतली महेंद्रगिरी ही 6वी युद्धनौका गेल्या 30 एप्रिल रोजी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत बनवलेल्या नौका बहुउद्देशीय आणि अष्टपैलू युद्धनौकांचा समूह असून सागरी क्षेत्रातली सध्याची स्थिती आणि नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीनं बांधण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलंय. या अत्याधुनिक नौका स्वदेशी रचना, गुप्तता, लढाऊ क्षमता आणि टिकाव धरण्याची क्षमता या क्षेत्रातली मोठी झेप असल्याचं यात म्हटलंय. अमेरिका युरोपियन युनियनमधून आयात होणाऱ्या कार आणि ट्रकवरच्या आयात शुल्कात वाढ करून ते 25% नेणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. युरोपियन युनियन व्यापार कराराचं पालन करण्यात अपयशी ठरलं असून युरोपियन वाहन उत्पादकांनी अमेरिकेत उत्पादन सुरू करावं असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय. मात्र युरोपियन युनियननं नेमकं कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं हे त्यांनी स्पष्ट केलं नाही. युरोपियन युनियन आणि अमेरिकेदरम्यानच्या करारानंतर 1 वर्षाच्या आतच अमेरिकेनं ही भूमिका घेतली असून यामुळे दोन्ही बाजूंमध्ये व्यापार तणाव निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. ओमानच्या आखातात आणि सागरी मार्गांवर अमेरिकेनं केलेल्या नाकेबंदीमुळे इराणचा जवळजवळ 4.80 अब्ज डॉलर्सचा तेल महसूल बुडालाय. अमेरिकेतल्या एका वृत्तसंस्थेनं पेंटॅगॉनचा हवाला देत हा दावा केलाय. हॉर्मुझच्या समुद्रधुनीजवळच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातलेल्या इराणी जहाजांविरोधातल्या अमेरिकेच्या कारवाईमुळे इराणच्या ऊर्जा निर्यातीत घट झाल्याचं यात म्हटलंय. दरम्यान इराणवरचा आर्थिक दबाव कायम राखण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागानं स्पष्ट केलंय. जम्मू आणि काश्मीर खोऱ्यादरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीची नियमित सेवा आजपासून अधिकृतपणे सुरू झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 30 एप्रिल रोजी या गाडीला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचं उद्घाटन केलं होतं. वंदे भारत एक्सप्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानचा संपर्क मजबूत होईल अशी आशा आहे. थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या संघाची गाठ फ्रान्सच्या संघाशी पडणार आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताचे लक्ष्य सेन, आयुष शेट्टी तसंच चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी या जोडीनं चिनी तैपैबरोबरचे आपापले सामने जिंकल्यामुळे भारत उपांत्य फेरीत दाखल झालाय. महिलांच्या संघाला मात्र चीनकडून उबर चषक स्पर्धेत पराभव पत्करावा लागल्यामुळे डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषकात भाग घेता आला नाही. यंदाच्या मे महिन्यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांसह हिमालयाच्या पायथ्याकडचा प्रदेश आणि पूर्व किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा जास्त तीव्रतेची लाट उष्णतेची लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यंदाच्या मे महिन्यात देशाच्या अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. तसंच वायव्य भारतात अनेक ठिकाणी, मध्य भारताचा काही भाग आणि लगतचा प्रदेश आणि ईशान्य भारताच्या दक्षिणेकडच्या भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहील असं हवामान विभागानं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेच्या चार संसदीय समित्यांची पुनर्रचना. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 मतदारसंघात 15 मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू. 11 वाजेपर्यंत सरासरी 37% मतदान. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आणि थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना आज फ्रान्सबरोबर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात एका 19 वर्षीय तरुणानं 180 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे 350 अधिक अश्लील व्हिडिओ तयार केल्याची घटना एप्रिलच्या सुरुवातीस उघडकीस आली. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला असून मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. या प्रकरणातील गंभीरतेमुळे प्रशासनानं आरोपीच्या घराचा अनधिकृत भाग बुलडोझरनं पाडून कारवाई केली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. सध्या अयानवर पोस्को कायद्याअंतर्गत 2 मुलींनी तक्रार दिली आहे. चांदूर रेल्वे नगर परिषदेत नमो गार्डनच्या प्रस्तावित जागेवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये तीव्र वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. महिला नगरसेवकांनी विरोध दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला तर काही सदस्यांनी एकमेकांवर असभ्य वर्तनाचा आरोप केला. नगराध्यक्षांनी या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून या राजकीय वादामुळे शहरातील विकासकामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे असं स्थानिकांचं मत आहे. अमरावती जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष संख्या आणि कागदोपत्री संख्या यांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागानं 11 एप्रिलपासून विशेष मोहीम राबवली. या अभियानाअंतर्गत 3 टप्प्यात 2871 शाळांमधील 4.83 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन पोर्टलद्वारे पडताळणी पूर्ण करण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश बोगस विद्यार्थी पटसंख्येचा पर्दाफाश करून शिक्षण विभागात पारदर्शकता आणणं हा होता. अनेक शाळांनी अतिरिक्त अनुदान मिळवण्यासाठी बोगस पटसंख्या दाखवल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात आली. एप्रिल महिन्यात अमरावतीसह संपूर्ण विदर्भात सूर्याचा प्रकोप पाहायला मिळाला. जिल्ह्यातील तापमान 46 ते 47° सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. हवामान विभागानं नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला होता. वाढत्या उष्णतेमुळे सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले तर शेतमजुरांना दुपारच्या वेळी काम करणं अशक्य झालं. उष्णतेच्या या लाटेनं आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसात विशेषतः एमआयडीसी आणि व्यावसायिक परिसरामध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कापसाच्या गोदामांना लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान झालं. प्रशासनानं आता व्यावसायिक आस्थापनांना अग्निशमन सुरक्षा ऑडिट बंधनकारक केलं असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयानं 24-25 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या मोहिमेत 8 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 9 संशयास्पद ठिकाणांची तपासणी करण्यात आली. सराईत गुन्हेगारांचा शोध घेणं आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हा या मोहिमेचा उद्देश होता. अमरावती जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक ठरला आहे. 1055 प्रकरणांना मंजुरी देऊन जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांना स्वबळावर उद्योग सुरू करण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळाली असून बेरोजगारी कमी करण्यास मदत झाली आहे. पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. या तीव्र उष्णतेचा परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होऊ नये आणि ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणनं महत्वपूर्ण उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी विशेष कूलर बसवण्यात येत आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील युवक युवती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारे सन 2024-25 आणि 2025-26 जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय अमरावती इथल्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आले. सन 2024-25 या वर्षासाठी विशेष जिल्हा युवा पुरस्कार नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास गणेश पोकळे याला जाहीर झाला आहे. श्रीनिवासनं आपल्या अभिनयानं 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा नाव लौकिक वाढवला आहे. युवक गटातून अमर पुरुषोत्तम वानखडे तिवसा, युवती गटातून जान्हवी राऊत नया वाठोडा, तसंच संस्था गटातून श्री संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था गुरुकुंज आश्रम यांची निवड करण्यात आली आहे. सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाज प्रबोधनकार वेदांत मुंदाने अमरावती, युवती गटात पूजा गुंजरकर ब्राह्मणवाडा थडी आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचारमंच अचलपूर यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने, वाचक स्वर विणा डोंगरवार.
2: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलो हर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 1:45 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वसंत आसगावकर यांच्या स्वरातील हे गीत.

0: कुंदा बोकील यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथ गमती या मालेत ऐकूया दोन शब्द या विषयावर डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत.
2: एखाद्या शोभिवंत देखण्या वास्तूच्या घडणीची रचना सौंदर्याची कल्पना आपल्याला त्या वास्तूच्या प्रवेशद्वारापासूनच येते. ग्रंथरूपी वास्तूचं प्रवेशद्वार म्हणजे त्या ग्रंथाची प्रस्तावना असते. तिनंही सुंदर आधारभूत कमानीचं काम करावं अशी अपेक्षा. प्रस्तावना या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ उचित आरंभ, सुरुवात असा आहे आणि त्यात स्तवनाची कौतुकाची छटाही मिसळलेली आहे. ग्रंथकर्त्याविषयीचं एक चरित्र साधन अशा या प्रस्तावना असत. प्राचीन काळी ग्रंथकर्ता स्वतःच आपलं मनोगत दोन शब्दातून मांडत असे. त्याचे 2000 शब्द कधी आणि कसे झाले आणि मूळ उद्देश कधी बाजूला पडला हा एक संशोधन विषयच ठरावा. म्हणतातच ना, नमनाला घडाभर. प्राचीन काळापासून आपल्या पुस्तकाला स्वतःप्रमाणेच इतरांनी प्रस्तावना लिहिण्याची पद्धत रूढ होती. एखाद्या प्रथितयश मान्यवर व्यक्तीची प्रस्तावना असली की ग्रंथ वजनदार वाटे. कधीकधी प्रस्तावनाच अधिक वजनदार ठरे ते वेगळं. रोमन तत्वचिंतक सिसेरो मित्राला पत्रात लिहितो, प्रस्तावनांचा मी एक संचच बनवून ठेवलाय. जशी गरज पडेल तसतशा मी त्यातल्या योग्यता काढून वापरतो. या बेतलेल्या प्रस्तावनांमध्ये प्रस्तावना आणि ग्रंथविषय यांचा ताळमेळ राहतोच असं नाही. डिझ्रायली हे ग्रंथप्रेमी म्हणत की बऱ्याच वेळा गैरलागू, प्रदीर्घ, कंटाळवाण्या अशा ग्रंथप्रस्तावना माझी फार करमणूक करतात. पूर्वीपासूनची ही मानवी प्रवृत्ती आजही तशीच कायम आहे. आज अनेकदा ग्रंथकारांपेक्षा प्रस्तावनाकारांचीच जाहिरात जास्त होते. सिसेरोप्रमाणे काही जण मागणी तसा पुरवठा हा न्याय प्रस्तावनांच्या बाबतीत लागू करतात. विशेषतः नवोदित लेखकांना आशीर्वादपर प्रस्तावनांची गरज वाटते आणि त्यांच्या पुस्तकांच्या जाहिरातीमध्ये प्रकाशकही या प्रथित यशांच्या नावांचा फायदा करून घेतात. पण काही जण असे परप्रकाशित म्हणून ओळखले जाण्याऐवजी स्वयंप्रकाशी असणं पसंत करतात, कारण तो प्रकाश मिणमिणता असला तरी स्वतःचा असतो. दुर्गाबाईंच्या विपुल ग्रंथसंभारापैकी एकाही पुस्तकाला कुणाचीही प्रस्तावना नाही. त्यांनी स्वतःही मनोगत वगैरे फारसं काही लिहिलं नाही. त्या म्हणत, आपलं पुस्तक आपल्याच पायांवर उभं राहावं किंवा आपल्याच पायांनी चालावं, कुणाच्या कुबड्या हव्यात कशाला. सर्वसामान्यतः चांगली प्रस्तावना ही ग्रंथाला पूरक असते. प्रस्तावनाकाराची सहृदयता, व्यासंग, लेखनशैली यांचा आनंद वाचकाला मिळतो. इतिहासाचार्य राजवाडे, राजाराम शास्त्री भागवत, डॉक्टर सगम मालशे, वि ग कानेटकर यांचे प्रस्तावना खंड, गाजलेल्या प्रस्तावना त्यातील मौलिक विचारांमुळे प्रसिद्ध आहेत. त्र्यंबक शंकर शेजवलकर, श्रीम माटे, नचिम केळकर, नरहर कुरुंदकर यांच्याही प्रस्तावना अभ्यासपूर्ण आणि बौद्धिक आनंद देणाऱ्या आहेत. राजवाड्यांची राधा माधव विलास चंपू याची प्रस्तावना किंवा श्रीम माट्यांची विज्ञानबोधाची प्रस्तावना म्हणजे त्या त्या प्रज्ञावंतांचे त्या विषयाशी संबंधित

0: मूलगामी विचारच आहेत. स्वतःच्या नाटकांच्या चौकटीत न मावलेले आपले सगळे विचार बर्नार्ड शॉनं आपल्या प्रस्तावनांमधून मांडलेत. 19व्या शतकातले ऑस्कर वाईल्ड, मॉन्तेन यांच्या समग्र साहित्यखंडांच्या प्रस्तावना अशाच अभ्यासपूर्ण आहेत. आपल्या आचार्य अत्र्यांनी वासंती या शालोपयोगी कविता संग्रहाला प्रस्तावना लिहून कवितांच्या शालेय अभ्यासक्रमाला नवे वळण दिलं. त्यांची शालेय नकाशा संग्रहाची प्रस्तावना देखील त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटवणारी आहे. पुलंच्या प्रस्तावना देखील त्यांच्या इतर लेखनाप्रमाणेच आनंददायी, ग्रंथविषयाचं वेगळं परिमाण दाखवणाऱ्या आहेत. काही लेखक संशोधनपूर्वक वैचारिक ग्रंथ लिहू शकतात किंवा एखादी उत्तम कादंबरी वा सुंदर ललितलेख, भावोत्कट कविता लिहू शकतात, पण त्यांना पुस्तकारंभी 2 शब्द लिहिता येत नाहीत. या उलट कितीक जणांची मर्यादा फक्त या 2 शब्दांपुरतीच असते. उत्तम ग्रंथाला उत्तम प्रस्तावना हा कपिला षष्ठीचाच दुर्मिळ योग असतो.
1: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात ग्रंथ गमती या मालिकेत 2 शब्द याविषयी डॉक्टर मीना वैशंपायन यांचं मनोगत आपण ऐकत होतात. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे, सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. ऐकूया आवळा लागवड याविषयी माहिती. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आवळा हे एक औषधी गुणधर्म असलेलं महत्वाचं फळझाड आहे. यामध्ये सर्वात जास्त क जीवनसत्व असून त्याचा मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. आवळा हे काटक फळझाड असून वर्कस किंवा क्षारपड जमिनीतही चांगलं येतं. या पिकासाठी कोरडं समशीतोष्ण कटिबंधातील हवामान चांगलं मानवतं, परंतु कोकणातील दमट आणि उष्ण हवामानात सुद्धा ते चांगल्या प्रकारे येतं. आवळ्याची लागवड समुद्र सपाटीनुसार 1300 मीटर उंचीपर्यंत करता येते. आवळ्याचं झाड 10° ते 46° पर्यंतचं तापमान सहन करू शकतं. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणाऱ्या साधारण आम्ल ते अल्कधर्मीय मध्यम प्रकारच्या जमिनी चांगल्या मानवतात. हे पीक वर्कस ते साधारण खारवट अशा हलक्या जमिनीतही घेता येतं, परंतु पाण्याचा निचरा न होणाऱ्या भारी जमिनी या पिकासाठी योग्य नाहीत. विद्यापीठामार्फत कृष्णा, कांचन, NA7, NA10 आणि चकैया या आवळ्याच्या सुधारित जातींची कोकणामध्ये लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. या पिकामध्ये परपरागीकरण होत असल्यामुळे अधिक फलधारणेसाठी 2 ते 3 जाती एकत्रित लावणं जरुरीचं आहे. आवळ्याची लागवड कलम लावून करावी. कलम करण्यासाठी डोळा किंवा मृदकाष्ठ कलम या पद्धती वापरतात. लागवडीसाठी वापरलेली आवळ्याची जात, कलम आणि जमिनीचा मगदूर हे विचारात घेऊन 2 रांगा आणि 2 झाडांमधलं अंतर 7 ते 10 मीटर ठेवावं. लागवडीसाठी मे महिन्यात 1 बाय 1 बाय 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. असे खड्डे 20 ते 30 किलो चांगलं कुजलेलं शेणखत अधिक 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 100 ग्रॅम फॉलिडॉल भुकटी आणि चांगली माती यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. अशा प्रकारे भरलेल्या खड्ड्यांमध्ये जून महिन्यामध्ये पावसाच्या सुरुवातीस जातीवंत कलमांची लागवड करावी. कलम लागवडीनंतर पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी खुंटावर येणारी फूट काढून टाकावी. आवळ्याच्या झाडाला वळण देणं आवश्यक असतं. यासाठी प्रथम जमिनीपासून 0.75 ते 1 मीटर उंचीपर्यंत 1 मुख्य खोड सरळ वाढवावं आणि नंतर त्यावर पुढे 4 दिशांना 4 जोमदार फांद्या वाढू द्याव्या. अशा प्रकारे आकार देण्यासाठी अतिरिक्त आलेल्या फांद्यांची छाटणी करावी, पण दरवर्षी फळ देणाऱ्या झाडांची छाटणी करणं जरुरी नाही. आवळ्याच्या प्रत्येक झाडाला पहिल्या वर्षी 10 किलो शेणखत, 200 ग्रॅम युरिया, 300 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश या खतांची मात्रा द्यावी. ही खताची मात्रा वयानुसार वाढवत जाऊन वयाच्या 10व्या वर्षी आणि नंतर प्रत्येक झाडाला प्रतिवर्षी 100 किलो शेणखत, 2 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो म्युरेट ऑफ पोटॅश याप्रमाणे खतं बांगडी पद्धतीनं ऑगस्ट महिन्यात द्यावीत. आवळ्याची लागवड कोरडवाहू पीक म्हणून केली जाते, परंतु कलम जगवण्यासाठी पहिली 3 वर्ष आवश्यकतेनुसार 20 ते 30

0: लिटर पाणी हिवाळी आणि उन्हाळी हंगामात 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं द्यावं. जिथे सिंचनाची सोय आहे त्या ठिकाणी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाणी दिलं तर वर्षातून 2 हंगामात फळं मिळतात आणि उत्पादन वाढतं. तसंच बिगर हंगामातील फळांना चांगला दरही मिळतो. कलम किंवा डोळा भरून अभिवृद्धी केलेल्या आवळ्याच्या झाडापासून सुयोग्य व्यवस्थापनात 4थ्या वर्षापासून फळं मिळायला सुरुवात होते.
1: आवळा लागवड याविषयीची माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात.

0: दुपारचे 2:05 झालेले आहेत. श्रोते हो, पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
2: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण निसर्गोपचार म्हणजे काय हे समजून घेतलं. आज आपण त्यामागची मूलभूत तत्व आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात कशी आणायची हे पाहूया. निसर्गोपचार पूर्णपणे निसर्गाच्या पंचमहाभूतांवर आधारित आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पाचही तत्व आपल्या शरीरातही आहेत आणि जेव्हा यांचं संतुलन बिघडतं तेव्हा आजार निर्माण होतात. उदाहरणार्थ पचन व्यवस्थित न होणं, शरीरात उष्णता वाढणं किंवा सतत थकवा जाणवणं हे सगळं या तत्वांच्या असंतुलनाची चिन्ह असू शकतात. पण ही तत्व संतुलित ठेवायची कशी? तर याचं उत्तर आहे आपली दैनंदिन जीवनशैली. आपण रोज काय खातो, किती पाणी पितो, किती वेळ झोपतो आणि किती चालतो हे सगळं आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करत असतं. निसर्गोपचारात एक खूप साधा पण महत्त्वाचा नियम आहे, जसं नैसर्गिक तसंच आरोग्यदायी. सकाळी लवकर उठणं, ताजी हवा घेणं, सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवणं आणि साधं नैसर्गिक अन्न जेवणं हे सगळं आपल्या शरीराला संतुलित ठेवायला मदत करतं. आजच्या काळात आपण खूप प्रोसेस्ड फूड खातोय, रात्री उशिरापर्यंत जागतोय आणि सतत स्क्रीन समोर असतो, त्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही आणि हळूहळू इम्बॅलन्स तयार होतं. म्हणूनच मोठे बदल करण्याची गरज नाही, छोट्या छोट्या सवयी बदलणं हेच महत्त्वाचं आहे. जसं की दिवसभरात पुरेसं पाणी पिणं, जेवताना शांतपणे आणि लक्ष देऊन जेवणं आणि दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं. हे सगळं खूप साधं वाटतं पण याचा परिणाम खूप खोलवर होतो. निसर्गोपचारात आपल्याला हेच शिकवतं, आरोग्य बाहेरून मिळत नाही तर आपल्या रोजच्या सवयींमध्येच तयार होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे खातो तेवढंच नाही तर आपण कसं खातो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. घाईघाईत, मोबाईल पाहत किंवा ताणात खाल्लेलं अन्न शरीराला पूर्णपणे पचवता येत नाही, म्हणूनच माइंडफुल ईटिंगवर भर दिला जातो. शांतपणे प्रत्येक घासाची जाणीव ठेवून खाणं यामुळे पचन सुधारतं आणि शरीराला योग्य पोषण मिळतं. ही सवय छोटी वाटते पण दीर्घकाळात आरोग्यावर खूप मोठा परिणाम करते, कारण शेवटी आरोग्य ही फक्त आपण काय खातो यावर नाही तर आपण कसं जगतो यावर अवलंबून असतं. म्हणूनच निसर्गाशी जोडून राहा आणि आपल्या दैनंदिन जीवनात छोटे पण योग्य बदल करा. पुढच्या भागात आपण पाहूया सामान्य तक्रारींमध्ये निसर्गोपचाराचा दृष्टिकोन नेमका कसा असतो आणि तो इतर उपचार पद्धतींपेक्षा कसा वेगळा आहे याबद्दलची माहिती.
1: श्रोते हो, आत्ताच आपण निसर्गोपचार शाश्वत जीवनशैली याविषयी डॉक्टर सुरभी कोहजकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती.
0: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मुंबई, देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी, पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत आणि आजच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं जाणून घेणार आहोत की डेड झोन्स किंवा हायपॉक्सिया अशी एक टर्म आहे, तर त्यासंबंधित आम्हाला थोडं समजून सांगा मॅडम.
2: हायपॉक्सिया म्हणजे ऑक्सिजनचा अभाव. कोणताच जिवंत प्राणी ऑक्सिजनच्या अभावात जिवंत राहू शकत नाही, आणि हे जे प्रमाण आहे ऑक्सिजनचं ते बारीक बारीक प्राण्यांसाठी सुद्धा, समुद्र आणि त्यातील जैवविविधतेसाठी सुद्धा 2 mg/L असं आहे. 2 mg/L असा जर का ऑक्सिजन नसेल तर ते प्राणी मरण पावतात, आणि ह्याच्यामुळे अर्थातच जैवविविधतेचा नाश होतो. परंतु ही परिस्थिती केव्हा उद्भवते, तर जेव्हा प्रदूषित पाणी मिसळतं. मग ते एक दुष्टचक्रासारखं ते सुरू होतं की प्रदूषित पाणी मिसळलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रियंट्स होते, खनिज होते, त्याच्यामुळे ती अल्गल ब्लूम हा एक प्रकार असतो की ते भरपूर प्रमाणात शेवाळ तयार होतं त्याच्यामधून, आणि हे शेवाळ इतकं वाढतं की ते हवेतला ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळायला देत नाही.
1: मॅडम, अल्गल ब्लूमचा आपण उल्लेख केला, तर हे जे काही डेथ झोन वाढत जात आहेत त्यामुळे एकूणच मासेमारीवर म्हणा किंवा तळाशी राहणारे जे काही जीव आहेत यांच्या जगण्यावर किती याचा परिणाम होतोय?
2: हे जैविक वाळवंट जे निर्माण होतं त्याचा अभ्यास जेव्हा वैज्ञानिक करतात तेव्हा अनेक रोबोटिक साधनं वापरून आणि सी ग्लायडर्स नावाची उपकरणं आणि इतर अभियांत्रिकी उपकरणं वापरून त्याचा अभ्यास केला जातो. कारण की खोल समुद्रात तर आपण जाऊ शकत नाही. तेव्हा असं आढळलं की वाढते तापमान आणि मॉन्सून वाऱ्यांमध्ये बदल, त्याच्यामुळे सुद्धा एक जे दुष्टचक्र तयार होतं की अल्गल ब्लूम येते, त्याच्यानंतर हवेतला प्राणवायू पाण्यामध्ये विरघळू शकत नाही, ज्याच्या अभावी वनस्पती प्लवक प्रकाशसंश्लेषण करू शकत नाहीत ते मरतात, त्याच्यामुळे प्राणी प्लवकांना खाद्य मिळत नाही, ते अजैविक वाळवंट तयार होतं. आणि ऑक्सिजनच्या अभावात नायट्रस ऑक्साईडची निर्मिती होते आणि हा 300 अधिक धोकादायक हरितगृह वायू आहे जो पुन्हा वातावरणात फेकला जातो. पण अशा वेळेस होतं काय की जे मासेमारीसाठी योग्य मासे असतात त्यांना सुद्धा ऑक्सिजनचा अभाव जाणवतो आणि ते समुद्र सपाटीवर येतात आणि ते मासेमारी बोटींच्या जाळ्यात अडकतात आणि तेव्हा कदाचित अति मासेमारी पण होऊ शकते. अति मासेमारी जर का झाली तर एक कोणती तरी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गापर्यंत जाऊ शकते. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे वा भरपूर मासे मिळत आहेत, तर तसं नसून हे मासे संपले की यापुढे मिळतील की काय अशी शंका निर्माण होते, तर हा एक त्याचा दुष्परिणाम आहे. तसेच समुद्र तळाशी राहणारे बेंथिक प्राणी जे असतात, जे बिळांमध्ये राहतात, गाळामध्ये राहतात, ते सुद्धा प्राणवायूच्या अभावी मरतात. असंही होतं कधीकधी की खूप विषम परिस्थिती निर्माण झाली की त्यातूनही काही प्रजाती अशा आपल्याला अभ्यासल्या जातात की ज्या ही सगळी विषम परिस्थिती असून सुद्धा त्यात तग धरून राहतात.
1: श्रोते हो, मरीन बायोलॉजिस्ट डॉक्टर श्वेता चिटणीस यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या आपण भागात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की समुद्राच्या पाण्यात जर ऑक्सिजन कमी झाला तर त्यामुळे काय होऊ शकतं. पुढच्या भागात आपण जाणून घेऊया की समुद्राच्या पाण्यामध्ये कार्बन डाय

0: ऑक्साईडचं प्रमाण जर वाढलं तर त्याने काय होतं? नमस्कार
1: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 नाद ब्रह्म अंतर्गत आज आपण कर्नाटक शास्त्रीय संगीत ऐकणार आहोत. सुरुवातीला दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: विद्यानंदी गोपाल अय्यर यांचं वीणावादन श्रोते हो आपण ऐकलत. सुरुवातीला राग बेगडा, त्यानंतर मध्यमावती आणि आता राग बिल्हारी आपण ऐकलत. यांना मृदुंगम साथ केली होती रोहित प्रसाद यांनी आणि घटम साथ होती स्वामीनाथ जयारमण यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आज नादब्रह्म अंतर्गत आपण कर्नाटक शैलीतील शास्त्रीय वाद्यसंगीत ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, या रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी तसंच महिलांचं संघटन आपत्ती निवारण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 3 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 3 वाजतात, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या, ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण. महिला बचत गटाच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. सध्या 20 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचं काम सुरू आहे, तर उर्वरित 16 जिल्ह्यांमध्येही लवकरच हे काम सुरू करू असं त्यांनी सांगितलं. महालक्ष्मी सरस उपक्रमाअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. ग्रामविकास विभागानं महालक्ष्मी सरस उपक्रमाला व्यावसायिक स्वरूप मिळवून दिल्यानं या प्रदर्शनाची तुलना आता जागतिक स्तरावरील प्रदर्शनांशी होऊ शकते असं ते म्हणाले. महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले. प्रधानमंत्री मोदी यांनी विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी देशाच्या विकासाच्या वाटचालीत महिलांचा सहभाग वाढवण्याचा संदेश दिला, त्यालाच अनुसरून गेल्या 10 वर्षात राज्यात महिला बचत गटांची एक मोठी चळवळ उभी राहिली. अनेक महिलांनी स्वबळावर आणि बचत गटांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनं तयार करून स्वतःची ओळख निर्माण केली, आपल्या कुटुंबाचं सक्षमीकरण केलं असं ते म्हणाले. राज्यात 1 कोटी लखपती दीदी बनवण्याचा आणि 1 कोटीची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असून राज्यासह देशाच्या विविध भागातली महिला उद्योजकांची उत्पादनं, खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव नागरिकांना घेता येणार आहे. या प्रदर्शनात 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत. ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विविध कंपन्यांबरोबर 17 लाख कोटी रुपयांचे करार केल्याची माहिती त्यांनी दिली. पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी नियोजन, महाराजस्व अभियान शिबिरं इत्यादी विविध योजनांबाबत त्यांनी माहिती दिली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी स्वगणनेत नोंदणी केल्यानंतर या मोहिमेला राज्यात प्रारंभ झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली. या मोहिमेत नागरिक SE.census.gov.in या पोर्टलवर घर बसल्या किंवा कुठूनही सहज 33 प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. प्रत्येक सहभागी नागरिकाला एक युनिक ID मिळेल आणि नंतर गणना करता घरी भेट देऊन माहितीची पडताळणी करेल. या मोहिमेचा दुसरा टप्पा 16 मे ते 14 जून दरम्यान सुरू होईल, ज्यामध्ये अपूर्ण माहिती अद्ययावत करता येईल. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला.

0: परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 14,44,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 12,86,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला आहे, तर पुणे विभाग 91.25% दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईत 90.8%, नाशिकमध्ये 90.72%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 88.68% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका लागला आहे. 12वीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली असून 93.15% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 86.8% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. गुणपडताळणीसाठी उद्यापासून येत्या 17 मेपर्यंत अर्ज करता येतील. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या भोर घाटात मिसिंग लिंकचा भाग आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. या रस्त्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं. त्यानंतर उद्घाटन समारंभासाठी उभारलेल्या सुविधा हटवल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलद गतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. या अंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या बँकिंग समूहाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्यात सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण ब्युरोला यश आलं आहे. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यार्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. पारेख यानं काही संचालकांच्या मदतीनं बँकाचा निधी परदेशातल्या कंपन्यांमध्ये वळवून शेकडो कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. सीबीआय आता या संपूर्ण प्रकरणातल्या इतर आरोपींची भूमिका समजून घेण्यासाठी पारेखची चौकशी करेल. परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाच्या समन्वयानं तसंच इंटरपोलनं जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे ही कारवाई केली गेली. वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त राज्यात काल प्राणीगणना करण्यात आली. राज्यातलं पहिलं रामसर स्थळ आणि पक्षीप्रेमींचं नंदनवन असलेल्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्यात झालेल्या प्राणीगणनेमध्ये सोनेरी कोल्हा, रानमांजर, तरस, मुंगूस, रान ससे यासारख्या विविध वन्यजीवांचं दर्शन झाल्यामुळे विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. बुद्ध पौर्णिमेला आकाश स्वच्छ, चंद्र पृथ्वीपासून अधिक जवळ, अधिक प्रकाशमान असल्यानं वन्यजीव गणना सुलभ होते. तसंच उन्हाळ्यामुळे वन्यप्राणी पाणवठ्यावर येण्याची शक्यता वाढते आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं सोपं जातं. या कारणानं वैशाख पौर्णिमेला दरवर्षी प्राणीगणनेचा उपक्रम राबवला जातो. पालघर जिल्ह्यात चिंचपाडा परिसरात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या परिसरातून जाणाऱ्या बसचा टायर अचानक फुटल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्याचवेळी मागून भरधाव वेगानं येणाऱ्या एका अन्य वाहनानं ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नाशिकमधला भोंदू बाबा अशोक खरात याला हजर करण्याकरता वॉरंट बजावण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं PMLA न्यायालयात धाव घेतली आहे. खंडणीखोरी, महिलांचं लैंगिक शोषण आदी आरोपांखाली खरात विरोधात दाखल झालेल्या FIR ची दखल घेत ईडीनं खरातवर PMLA अर्थात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यात 4 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपीविरोधात 15 दिवसात आरोपपत्र दाखल करून याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवली जाईल असं पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा विचार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत अलर्टसाठी सेल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ. आणि स्टेट बँक घोटाळ्यातला आरोपी कमलेश पारेखचं UAE मधून प्रत्यार्पण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:10:40 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. श्रोते हो, सुरुवातीला ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 वाजता नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. काल राज्यात तापमानात कोणताही मोठा बदल नोंदवण्यात आलेला नाही. 44 अंश सेल्सिअस इतक्या सगळ्यात जास्त तापमानाची नोंद काल चंद्रपूर आणि वर्धा इथे करण्यात आली. काल काही ठिकाणी वादळी वाऱ्याचीही नोंद करण्यात आली. ती याप्रमाणे: कर्जत इथे 37 किलोमीटर प्रतितास इतका वाऱ्याचा वेग होता, तर पालघर इथे 33 किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील केळवण या गावात 48 किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. बारामती पुणे इथे 46 किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग होता. नंदुरबार इथे 46, तर आंबेजोगाई बीड इथे 37 किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग होता. धाराशिव इथे 31, तर उदगीर जिल्हा लातूर इथे 31 किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग काल नोंदवण्यात आला. येत्या 24 तासात राज्यात हवा कोरडी राहील. विदर्भात मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात सकाळी आकाश ढगाळलेलं राहील. दुपारनंतर आकाश निरभ्र होईल. कमाल आणि किमान तापमान 34 अंश सेल्सिअस आणि 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज श्रोते हो आपण ऐकलात आणि आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: रसिक हो, दुष्टशक्तीचा नाश करून सज्जनांचं रक्षण करणारे प्रभू रामचंद्र, प्रजाहित दक्ष, पराक्रमी, बुद्धिमान, त्यागमूर्ती आणि तेजस्वी राजा रामाला वंदन करूया आणि त्याचंच कार्य करणाऱ्या परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आचरणाऱ्या श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेतला विभूती योग समजून घेऊया. ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेच्या 15व्या भागात वक्ते आहेत अरविंद दोडे.
1: राम कृष्ण हरी म्हणूनी साने थोर न म्हणावे, उच्च निच्च भाव सांडावे, एकमेची ऐसे मानावे, वस्तू जाता ते. श्रोतेओ, एवढ्याकरता लहान मोठे अशी निवड करू नये. अधिक कुणी योग्यतेची सोडून द्यावी कल्पना. जेवढ्या म्हणून वस्तू आहेत या जगामध्ये, त्या समजाव्यात सर्व भगवंताच्या विभूती, असा या ओवीचा अर्थ आहे. अनंताची प्रतीकं अनंत आहेत. जीवनाचा अंत म्हणजे मृत्यू. जीवन पूर्ण करणारा मृत्यू. कुणाचं आयुष्य 100 दिवस तर कोणाचं आयुष्य 100 वर्ष. मृत्यू हा अंतरंगाचा एक अपरिहार्य भाग आहे. विनाश हा सृजनाला विरोध नाही करत. पारदर्शकता जाणिवेत असेल तर कळतं जीवन आणि मरण सोबतच आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सतत चित्त आनंदी राहावं म्हणून विभूतींचं चिंतन करावं. यावर माऊलींनी अर्जुनाच्या मनातलं गुपित उघड केलंय. अर्जुन काय म्हणतो, हे कृष्णा, तू सांगतोयस ते सत्य मला मनोमन पटलंय, पण जाणलं कुठे? म्हणजे माऊलींना पुन्हा आणखी विस्तार करायला सोपं झालंय. श्रोते हो, तो म्हणतोय पटलं पण जाणून नाही घेतलेलं त्यानं. जाणलं असतं तर भगवंताला पुढे काही सांगावंच लागलं नसतं. भगवत रूपच तो झाला असता. कुठलीही गोष्ट मानली की अहंकार वाढतो आणि जाणली की महाशून्याचा जवळ तो जातो. प्रत्यक्ष भगवंत समोर असताना अर्जुन म्हणतोय, कृष्णा मला सत्य काय ते सांग. हा संवाद माऊलींनी मोठा दिलखुलासपणे खुलवलेला आहे. इथं हे सांगावंसं वाटतं की भक्तीचा नितीधर्म पाळताना सत्यदर्शन होतं. या संवादामध्ये दोन व्यक्ती आहेत. एक गुरु शिष्य आहे, एक भक्त भगवंत आहे. भगवंत त्याला म्हणतात, अर्जुना पांडवांमध्ये मी अर्जुन आहे. आता हे त्याला जर जाणवलं असतं तर त्यानं सत्याचा आग्रह धरलाच नसता. गुरु शिष्य संवाद असाच असतो. भगवंताचा सहवास प्रत्यक्ष लाभूनही अर्जुनाची ही अवस्था लक्षात घ्या तर सामान्यांना काय आणि कधी कळणार. ओळख बाहेरून होते, ती आतून जाणवते. श्रोते हो, जवळपणाच्या बंधनात सुद्धा दुरावा असू शकतो. एका कोपऱ्यात तिरस्कारही आपल्या मनात दडलेला असतो. म्हणूनच प्रेमीजनांमध्ये मतभेद झाल्यावर एकमेकांना जीव लावणारे जीवसुद्धा घेतात, तेव्हा विकारांनी माणूस पूर्णपणे जहरी झालेला असतो. अर्थात अशा लोकांमध्ये प्रेम नसतं तर काम असतो. दोन भाव दोन टोकांवर असतात. प्रेमामध्ये त्याग असतो तर कामामध्ये राग असतो. एक भाव सर्वस्व देतो तर दुसरा भाव सर्वस्व हिरावून घेतो. म्हणून भगवंत म्हणतात, अर्जुना ज्ञान्यांमधलं ज्ञान मी आहे. हेच ज्ञान आत्मानुभूतीत उतरलं की अवघा प्रवास होतो निशब्द मौन. ऐक्यदृष्टीने मिटते ती भेदभावना.

चंद्र हा शीतलतेचं प्रतीक आहे आणि सूर्य हे उष्णतेचं प्रतीक आहे. कृष्णानं सहजच अत्यंत समाधानानं अर्जुनाला मनापासून जवळ घेतलं, मिठी मारली आणि त्याला म्हटलं, आमच्या बोलण्याबद्दल रागवू नकोस अर्जुना, भेदाच्या मार्गानं तुला विभूती कथा मी सांगितलेली आहे, ती अभेद भावानं तुला पटली की नाही हे पाहण्यासाठी क्षणभर बाह्यदृष्टीच्या रीतीनं बोलून मी पाहिलं. तुला विभूतींचा बोध पुरेपूर झालेला आहे हे मला आता कळतंय. अर्जुनानं अनुभव आपला प्रकट केला आहे तो असा की अवघ विश्व तुझ्याच रूपानं भरलंय देवा, आणखी आता काय विचारू. श्रोते हो, आता माऊलींनी थोडा वेगळा विचार जो मांडलेला आहे तो महाभारताची कल्पना आपल्याला यावी म्हणून, तो असा आहे. माऊली म्हणतात की ते संजय आहे, धृतराष्ट्र आहे, पण संजयाला लाभ झालेला आहे तो दिव्य दृष्टीचा. धृतराष्ट्र हा जन्मताच आतून आणि बाहेरून अंधच होता. विभूतींच्या ज्ञानाचा त्याला लाभ झालाच नाही. चर्मचक्षू नव्हते सूरदासाला, पण ज्ञानचक्षू होते. धृतराष्ट्र राजा असूनही त्याला ज्ञानचक्षूही नाही आणि चर्मचक्षूही नाही, हे दुर्दैव असतं. धृतराष्ट्र हे अत्यंत ऐश्वर्यवान दुर्दैवाचं प्रतीक आहे. अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन काय करावं. याच परमानंदाच्या भरात तो म्हणाला, भगवंता मला तुझं विश्वरूप दर्शन हवं आहे. अजून विभूत योग संपलेलाही नाही तर तो विश्वरूप दर्शनाची आज धरतोय. भगवंतही त्याच्यावर प्रसन्न आहेत, ते नकार देणं शक्यच नाही. अरे असाच सद्गुरू लाभल्यावर अर्जुनाच्या मनुष्य जन्माचं सार्थक झालंच आहे. म्हणून समजा एक वेगळं उदाहरण तुम्हाला देतो. एका घरात दोन दिवे तेवत ठेवले, दोघांचा प्रकाश वेगवेगळा नसतो, तो एक होतो. दोन पणा उरतच नाही. समजा अनेक दिवे एकाच घरात ठेवले, मग वेगवेगळे प्रकाश असतात का? नाही, प्रकाश एकच. ज्ञानाचं असंच असतं, ते एकदा आतून प्रकाशलं की चेहऱ्यावर दिसतंच. आणि ज्ञानी माणूस हा कुणाशीही एकरूप होतो. म्हणून कितीही ज्ञानी एकत्र आले तरी भांडत नाहीत, पण दोन विद्वान एकत्र आले तर भांडल्याशिवाय राहत नाहीत. त्यांच्यामध्ये मतभेद होतातच. सारांश काय, यातला विनोद आपण सोडून देऊ, तर ज्ञान हे मिटत नाही, मिटवता येत नाही. ज्ञानाची पहाट फुटण्यासाठी हा अध्याय आहे. प्रेमाची नजर सद्गुणांना शोधून काढते. प्रेमाच्या पलीकडे ज्ञान आपली आतुरतेने वाट पाहत असतं. म्हणजे बघा, ज्ञानसुद्धा प्रेमाच्या पलीकडे आहे. एवढंच नाही तर माया नदी आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये वाहत असते. अनेक जण पहिलं तीर गाठण्यासाठी निघतात, कालांतरानं दमछाक होते, बुडून जातात. पहिलं तीर गाठल्यावर मात्र अज्ञान जातं. एवढंच नाही तर ज्ञानसुद्धा उरत नाही, काहीच उरत नाही. अर्जुनानं म्हटलंय, देवा तुझी हीच समग्रता मला तू सांग. आता इतकं सांगून झालं तरी त्याचा भ्रम थोडा अजून बाकी आहे. भगवंतानं सांगितलंय, अरे माझा एक एक अंश तुला सांगून संपणार नाही, त्यावरून तू जाणून घे समग्रता माझी. अखेर अर्जुनास ती अभ्यासानं जाणवली, तो धन्य झाला, कृतार्थ झाला. एका वाक्यात सांगायचं तर तुकोबा राया म्हणतात, ज्याचा अहंकार गेला तो पांडुरंग झाला. काय आणखी वेगळं सांगायचं? संपूर्ण भारतीय अध्यात्मविद्येचं सार आहे की अहंकार गेला की मोक्ष. थोडंसं इथे एक सांगावंसं वाटतं, ते म्हणजे भगवंतानं म्हटलंय की चार वेदांमध्ये अर्जुना मी सामवेद आहे. प्रत्यक्षात ऋग्वेद हा श्रेष्ठ आहे असं सर्वांनी मान्य केलं आहे. मग सामवेदात असं काय आहे की तो श्रेष्ठ असावा?
तर इथे खरी गंमत आहे

कृष्ण हा बासरी वादक आहे. सामवेदामध्ये काय आहे तर गायन कसं करावं याचं ज्ञान आहे. उत्तम रास नर्तक तो आहे, त्याची वृत्ती गीतात आहे, संगीतात आहे. साम म्हणजे गायन आणि वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं गायन. आणि दुसरा अर्थ आहे म्हणजे प्रिय वचन, ज्याला आपण सुविचार म्हणतो, त्या ऋचांचं गायन कसं करावं याचं विवेचन सामवेदात आहे. भारतीय संगीताचा पाया म्हणजे सामवेद. सामवेदाची श्रेष्ठता वाढवलेली आहे कृष्णानं. गंधर्व वेद याचाच उपभाग आहे. यातून सप्तसुरांचा मिळतो परिचय. यात पांडित्य नाही आहे, सिद्धांत नाही आहेत, शुद्ध चिंतन आहे, शुद्ध विचार आहे. कृष्णाचा वेणुनाद सर्वांना ठाऊक आहे, तो स्वरांचा स्वामी आहे, गीतांचा धनी आहे, साऱ्या रागांचा कृष्ण अनुराग आहे. म्हणजेच काय तर सामवेद आहे हा तल्लीनता साधण्याचा एक ग्रंथ, एक मंत्र. गायन, वादन, नर्तन आणि अशा कलांनी शरीराचा कणनकण जागृत होतो. या आणि अशा कलांनी आपण पूजा करताना आपल्याही चित्तवृत्ती ज्या भगवंताकडे घेऊन जातात ते जागृत होतात. खरं तर अर्जुन आहे शूर, वीर, रणझुंजार, परंतु लढताना आणि नाचताना सारखीच एक रूपता असावी असं शास्त्र आहे. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आपण शाओलिन जपानमधील जे लढवय्ये रणझुंजार असतात त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तत्व म्हणजे एकाग्रता, तरच त्यांना यश मिळतं. आपल्याकडे लढणाऱ्यांची एकाग्रता नसते म्हणून आपण कधी कधी युद्ध हरतो. एवढंच नाही तर जीवनाची लढाई लढताना सुद्धा एकाग्रता नसली की हरतो. हे साम्य आहे मोठं मजेदार. अर्जुनाला ही विभूतीसुद्धा समजली. भगवंत म्हणतात सर्व ध्वनींमध्ये माझी विभूती आहे, लयबद्धता माझी विभूती आहे, शब्दांमधली तालबद्धता मी आहे, सुरेल संगीत मीच आहे. माऊली यावर भाष्य करतात आपल्या भक्तिभावानं त्याला जाणून घ्यावं. दुसऱ्याचा आव आणि भाव निरर्थक असतो दुसऱ्याचा, पण स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी आपल्या स्वभावाचा धागा दोरा आपल्या हाती यायला हवा. आत्मानुभूतीचं तेज चेहऱ्यावर पसरतं, तेजोवलय दिसतं, सकारात्मक सुगंधी वातावरण तयार होतं. आपणच आपला जीवलग सखा झाल्यावर सर्वांशी सख्य जोडता येतं. आपणच आपल्याशी दुश्मनी करत राहतो तर दुसऱ्याशी नातं काय जोडणार आणि टिकणार तरी ते किती. हीच खरी ज्ञानरस पिऊन लाभणारी तृप्ती आहे. माऊलींनी यावर भाष्य केलेलं आहे की अर्जुनाला तृप्ती लाभली, पण त्या तृप्तीची सुद्धा अतृप्ती मला सांगताना आहे. क्या बात आहे. ती इतकी अवीट आहे की सतत तृप्तीची अतृप्ती जाणवते. सुवचनांनी तनमन सुखावतं. तृप्तीच्या उगमस्थानी पोचल्यावर सत चित आनंदाचं वरदान लाभतं. सुवचन प्राप्तीच्या शिखरावर नेतात, त्यालाच म्हणतात मोक्ष, त्यालाच म्हणतात मुक्ती. ही अंतिम अवस्था असते, तेच आत्मसुख असतं, तोच केवळ आनंद असतो हे भगवंतानं सांगितलं आहे. माऊलींनी ते खुलवलं आहे. आपण किती आत रुजवलं आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. छल कपट करण्याचे मार्ग अनेक असतात. त्यामध्ये भगवंत सांगतात की जुगार हा सगळ्या कपटाचा जो मेरू म्हणे तो मी आहे. ते घातक आहे, जुगार घातक आहे, पण तितकंच तेजस्वी लोकांमधील तेज, त्याचं जे सहाय्यक तेज जगण्याला ते मी आहे. सात्विकांमधील सत्व, गूढगहन गोष्टींमधील मौन आणि भूतमात्रांमधील बीज मीच आहे. विभूती योगानं अर्जुनाच्या निमित्तानं आपल्या मनाची मशागत केली आहे. लक्ष द्या श्रोते हो, माऊलींनी पेरणी केली आहे, विश्वरूप दर्शनाची तयारी केली आहे. 11वा अध्याय ऐकायला श्रोते सारे उत्सुकच असतील.
तो पुढील भागात.

0: तोपर्यंत राम कृष्ण हरी.
1: ज्ञानेश्वरी संजीवनी या मालिकेचा 15वा भाग आत्ताच आपण ऐकलात. गेले 5 भाग विभूती योग आपल्याला समजावून सांगत होते संत साहित्याचे अभ्यासक अरविंद दोडे.

0: पक्ष्यांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारे दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही पक्ष्यांचे लक्ष थवे.
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
3: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
4: वा, काय जोशपूर्ण आहे ही कविता.
3: हो,
4: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
2: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.

0: आकाशवाणी @90 निमित्तानं आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे सूर गौरव संध्या.
1: विदुषी डॉक्टर एन राजम यांच्या व्हायोलिन वादनाची आणि मुलाखतीची खास मैफल. तबला साथ पंडित मुकुंदराज देव. व्हायोलिन संगत अभिषेक सिन्हा.
0: गुरुवार दिनांक 7 मे रोजी रात्री 8 वाजता.
1: स्थळ आहे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर पश्चिम. प्रवेश विनामूल्य.
0: सर्व रसिकांना हार्दिक निमंत्रण. सूर गौरव.

स्वच्छता अभियान गीत श्रोते हो आपण ऐकलात. आपण ऐकता आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. दुपारचे 3:35 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, स्वस्त भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, सध्या आपण सगळेच घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे पडत असतो. आपल्या डोक्यामध्ये हजार प्रश्न, हजार कामं एकाच वेळी चाललेली असतात. एकंदरीतच काय, आपण कायम स्ट्रेसखाली वावरत असतो. त्याचा कुठेतरी परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. पण काही आजार असे असतात की ते आपल्या शरीरात चोर पावलांनी प्रवेश करतात आणि मग नंतर त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. पण अशा चोर पावलांनी येणाऱ्या आजारांना आपण आपल्या शरीरामध्ये शिरकाव करू द्यायचा की नाही? तर आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, तर हो, हे शक्य आहे. आपली जीवनशैली जर योग्य ठेवली ना, तर आपल्या शरीरात शिरणाऱ्या आजारांना आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर श्रोते हो, असा चोर पावलांनी आपल्या शरीरात प्रवेश करणारा आजार म्हणजे हायपरटेन्शन. याच हायपरटेन्शनबद्दल आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नमिता पडवळ यांना. डॉक्टर नमिता पडवळ ह्या लोकमान्य म्युन्सिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटलमध्ये औषध वैद्यकशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून गेली 28 वर्ष कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हायपरटेन्शन या आजाराची माहिती करून घेऊया. डॉक्टर नमिता पडवळ, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. हायपरटेन्शन म्हणजे नेमकं काय?
1: हायपरटेन्शन, ज्याला आपण मराठीत रक्तदाब असं म्हणतो,
0: हा,
1: तर हा रक्तदाब म्हणजे आपल्या हृदयातून जेव्हा रक्त बाहेर पडतं तेव्हा त्याच्या रक्तवाहिन्यांवरती जो दाब पडतो त्याला आपण रक्तदाब असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये दोन असतात, म्हणजे जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपलं ब्लड प्रेशर ते चेक करतात. तर त्याच्यामध्ये एक सिस्टॉलिक आणि एक डायस्टॉलिक असा प्रकार असतो. सिस्टॉलिक म्हणजे वरचा आणि डायस्टॉलिक म्हणजे खालचा. म्हणजे जेव्हा रक्त बाहेर पडतं तेव्हा त्याला आपण वरचा म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. आणि जेव्हा रक्त बाहेर पडल्यानंतर हृदयामध्ये पण रक्त साठवलं जातं तेव्हा त्याला आपण डायस्टॉलिक, तेव्हा जे प्रेशर येतं त्याला आपण डायस्टॉलिक असं म्हणतो. तर नॉर्मल जे रक्तदाब असतो आपल्या शरीराचा तर तो 120 वरचा आणि 80 खालचा हा नॉर्मल किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं खाली असू शकतो. जेव्हा हा 120 पेक्षा जास्ती व्हायला लागतो तेव्हा त्याला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो. ओके, तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे.
0: अच्छा, काय प्रकार आहेत
1: त्याच्यामध्ये? आपण म्हणजे जे नॉर्मल ब्लड प्रेशर आपण 120-80 असं म्हणतो, पण जेव्हा हे ब्लड प्रेशर 129 च्या वरती जायला लागतं, वरचं ब्लड प्रेशर, आणि जे खालचं ब्लड प्रेशर डायस्टॉलिक ब्लड प्रेशर ते 89 वरती जायला लागतं तेव्हा आपण स्टेज 1 हायपरटेन्शन असं म्हणतो. जेव्हा ते 140 जायला लागतं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 99-100 आसपास यायला लागतं तेव्हा आपण त्याला स्टेज 2 हायपरटेन्शन असं म्हणतो. आणि जेव्हा ते 160 वरती सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जायला लागतं तेव्हा त्याला आपण सिव्हिअर हायपरटेन्शन असं म्हणू शकतो.
0: अच्छा डॉक्टर, आत्ता तुम्ही प्रकार सांगितले, तुम्ही आकडे पण सांगितले 120 आणि 80 असे, पण जनरली काय होतं, काही झाल्याशिवाय आपण बीपी चेक करायला तर काही जात नाही, तर ह्या दोन प्रकारामध्ये घातक कुठला आहे?
1: म्हणजे घातक आहे, दोन्ही प्रकार आहेत. जेव्हा ते शूट होतं तेव्हा काही काही वेळेला फक्त सिस्टॉलिक ब्लड प्रेशर

0: अडतं. मग ते 180 वगैरे वरती गेलं की तेवढा रक्तवाहिन्यांवरती येणारा दाब जास्ती असतो. आणि जेव्हा डायस्टॉलिक असतं ते 100-110 वरती जातं तेव्हा तेही घातक असतं.
1: अच्छा,
0: त्यामुळे हे दोन्ही प्रकार घातक आहेतच.
1: अच्छा, पण हे प्रेशर वाढतं किंवा प्रेशर कमी होतं म्हणजे खालचा किंवा वरचा बीपी आपण म्हणतो, तर हे प्रेशर वाढतं तर ते का वाढतं आणि हे वाढलं की ते तेवढ्यापुरतंच असतं का? म्हणजे समजा मला या असं विचारायचं आहे की एखादं टेन्शन आपल्याला काहीतरी आलं तर ते तेवढ्यापुरतं प्रेशर वाढतं आणि मग लगेच नॉर्मलला येतं असं काही असतं का? की काही काहींचा बीपी असा कायम वरच दाखवत असतो, तर काय नेमकं हे आहे?
0: तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. एक जो तुम्ही म्हणालात की अचानक वाढतं ब्लड प्रेशर, तर हा बऱ्याच वेळेला काही ताणतणाव किंवा स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे, मग ते कसलंही असू शकतं, अभ्यासाचं ताणतणाव असू शकतं, काही परिस्थितींचं ताणतणाव असू शकतं, काही टार्गेट्स आपल्याला कम्प्लीट करायचे असतात त्याचे ताण असू शकतं. तर त्यावेळेला ती परिस्थिती गेल्यानंतर ब्लड प्रेशर नॉर्मलला येऊ शकतं. पण काही वेळेला अशी कंडिशन येऊ शकते की हे ताणतणाव जर कंटिन्युअस राहिले किंवा काही स्पेसिफिक आजार असतील तर हे ब्लड प्रेशरचं लेवल तेवढं कंटिन्युअस जास्ती राहतच राहतं.
1: अच्छा,
0: आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ते ताणतणाव जास्ती राहिले की मग रक्तवाहिन्यांवर आतून डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि मग ते परिणाम हळूहळू शरीरावर दिसायला लागतात.
1: अच्छा,
0: त्यामुळे ते अचानक वाढून ते कमी झालं पण ते कमी पण नॉर्मल प्रमाणे नाही राहिलं आणि ते पण कंटिन्युअस राहिलं तसंच का, मग त्याचा दुष्परिणाम होतात शरीरावरती.
1: आणि डॉक्टर, आता बोलता बोलता तुम्ही म्हणालात की काही स्पेसिफिक आजारांमध्ये हा उच्च रक्तदाब आपल्याला बघायला मिळतो, तर साधारण ते आजार काय असतात म्हणजे त्या लोकांनी सतर्क राहायला?
0: याच्यामध्ये मेन म्हणजे काही लोकांची जीवनशैली ज्याला आम्ही टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतो की प्रत्येक गोष्टीचा त्यांना ताण येत असतो, टेन्शनमध्ये असतात. काही गोष्ट ज्या नॉर्मली टेन्शन नाही घेतल्या तरी होऊ शकतात पण त्यांची प्रवृत्ती असते की, तर त्या लोकांमध्ये हा प्रकार असतो. काही लोक मिठाचं सेवन खूप जास्ती करतात.
1: अच्छा,
0: म्हणजे नॉर्मल जेवणामध्ये जे असतं त्याच्या व्यतिरिक्त त्यांना वरून मीठ घ्यायची सवय असते, तर अशा लोकांमध्ये मिठाचं प्रमाण जास्ती झालं की ब्लड प्रेशर जास्ती होतं. काही वेळेला काही अनुवंशिक कारण असतात म्हणजे काही जेनेटिक डिफेक्ट्स असतात ज्यामुळे तुमच्या घरामध्येच पालकांपासून मुलांमध्ये त्यांच्या मुलांमध्ये हे हायपरटेन्शनचा आजार असू शकतो. दुसरा एक प्रकार म्हणजे सेकंडरी हायपरटेन्शन असं आपण म्हणतो, जे काही हॉर्मोन्स असतात जसं आपल्या शरीरामध्ये ॲड्रिनल ग्लँड असते किंवा बाकी अनेक ज्या ग्लँड्स असतात त्याच्यामधनं हॉर्मोन्स किंवा किडनीमध्ये काही हॉर्मोन्स असतात त्याचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतं. आणि तिसरा एक प्रकार आहे त्याला आपण गरोदरपणामध्ये म्हणतो ब्लड प्रेशर, जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. म्हणजे साधारण 20 आठवड्याच्या गर्भार स्त्रीच्या मध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि त्यामुळे तिचं ब्लड प्रेशर हळूहळू वाढायला लागतं.
1: अच्छा,
0: आणि जर ते कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर ते घातक पण ठरू शकतं. अच्छा,
1: पण हा जो गरोदरपणातला ब्लड प्रेशर आहे ते तात्पुरतं असतं?
0: हां, म्हणजे बऱ्याच वेळेला त्याला जेस्टेशनल हायपरटेन्शन याच्यासाठीच म्हणतात की जेव्हा जोपर्यंत प्रेग्नन्सी असते तोपर्यंत हा ब्लड प्रेशर असतो आणि जेव्हा प्रेग्नन्सी म्हणजे जेव्हा डिलिव्हरी होते प्रसूती होते त्याच्यानंतर साधारण 8-10 दिवसांमध्ये तो कमी व्हायला पाहिजे, तेव्हा त्याला आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन असं म्हणतो. तो जर कमी नाही झाला याचा अर्थ त्या स्त्रीला हायपरटेन्शनचा आजार आहे आणि तिने आयुष्यभर ट्रीटमेंट घेतली पाहिजे.
1: पण तो मग गरोदरपणातच सुरू होतं की तो अगोदरपासून असतो?
0: बऱ्याच वेळेला काय होतं ते त्याचं निदान गरोदरपणात होतं असंही होऊ शकतं आणि काही वेळा तो गरोदरपणात पुरता येतो पण बऱ्याच वेळेला त्याचं कारण गरोदरपणामध्ये ते डॉक्टरकडे जातात त्या स्त्रिया आणि त्यावेळेला तो डिटेक्ट होतो.
1: तर हा जो हायपरटेन्शनचा आजार आहे तो हळूच आपल्या शरीरात शिरकाव करतो किंवा त्याला आपण सायलेंट किलर असं म्हणू शकतो का?
0: हो, त्याला सायलेंट किलर असंच म्हटलं जातं कारण असं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये लक्षणं सुरुवातीला काहीच दिसत नाही. म्हणजे ताणतणाव असतो, साधारण चिडचिड होते पण ती आपण असं ताणतणावामुळे चिडचिड होते असं म्हणतो, पण जेव्हा तो सततचा ब्लड प्रेशर व्हायला लागतो तेव्हा मग त्या रक्तवाहिन्यांना आतून डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि मग त्याच्यामध्ये ॲथिरोस्क्लेरोसिस म्हणजे चरबीचं प्रमाण वाढत जातं आणि मग त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस व्हायला लागतात. मग याच्यामध्ये ते ब्लॉकेजेस कुठे होतात तसे सिमटम्स दिसायला लागतात. जसं सपोज रक्तवाहिन्या ज्या हृदयाला रक्तवाहिन्या पुरवतात त्याच्यामध्ये जर ते ब्लॉकेजेस आले तर आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. जेव्हा ते मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होतात तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता असते. किडनीच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर ब्लॉकेजेस आले तर किडनीचं डॅमेज होऊ शकतं. डोळ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर प्रॉब्लेम झाला

0: तर दृष्टी जाण्याचे चान्सेस असतात.
1: डॉक्टर, आत्ता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की रक्तवाहिन्यांवरती प्रेशर येतं, त्या डॅमेज होतात, तर त्या डॅमेज होतात म्हणजे काय होतं त्यांना?
0: रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये एक लेअर असतो, त्याला आपण एंडोथेलियम म्हणतो.
1: अच्छा.
0: सततच्या प्रेशरमुळे ते एंडोथेलियमला जखमा झाल्यासारख्या होतात.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामध्ये मग ती ॲथेरोस्क्लेरोसिसची प्रोसेस होऊन मग त्या एक तर त्या स्टिफ होतात, म्हणजे त्या लवचिकपणा त्यांचा जातो.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामुळे हृदयातनं रक्त बाहेर पडताना पण त्यांना थोडा अडथळा येतो.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर चरबीचं प्रमाण वाढलेलं असेल तर त्याच्यामुळे ते ब्लॉकेजेस होतात.
1: डॉक्टर, आणि बोलता बोलता आता लठ्ठपणाचाही विषय तुम्ही थोडासा त्याला टच करून गेलात, तर लठ्ठ माणसांना उच्च रक्तदाबाची भीती असते का?
0: हा, म्हणजे साधारणपणे असते. त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर उच्च रक्तदाबाचं प्रमाण जास्ती असतं, पण असं नाही आहे की लठ्ठ असतीलच तरच त्यांना होतील. आपल्या देशामध्ये बारीक लोकांना सुद्धा असू शकतं. लठ्ठ माणसांमध्ये चरबीचं प्रमाण जास्ती असतं, त्याच्यामुळे हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर वाढल्यानंतर त्यांना चरबीमुळे होणारे आजार पण जास्ती होऊ शकतात. तर त्याच्यासाठी म्हणजे लठ्ठपणा, त्याच्यामध्ये पण कमरेचा घेर हा महत्वाचा आहे त्या लठ्ठपणामध्ये. आपल्या पोटाभोवती असणारी चरबीचं प्रमाण वाढलं की त्याचं बऱ्याचशा आजारांशी कनेक्शन आहे असं एक साधारण पाहणीमध्ये बघितलं गेलेलं आहे. आणि काही हॉर्मोन्सचे इफेक्ट असतात ज्याच्यामुळे हा लठ्ठपणा वाढलेला असतो.
1: अच्छा. मगाशी डॉक्टर तुम्ही बोलता बोलता थायरॉइडला पण थोडस टच केलं की पण थायरॉइडवाल्यांना मग उच्च रक्तदाबाची भीती आहे?
0: हा, म्हणजे हायपोथायरॉइडपेक्षा हायपर थायरॉइड ज्यांना आहे त्याच्यामध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण जास्ती असतं. त्याच्यामध्ये म्हणजे हायपोथायरॉइडमध्ये पण चरबीचं प्रमाण जास्ती वाढलं की त्यांना रक्तदाबाचं प्रमाण होतं. त्याच्याचबरोबर ॲड्रिनल ग्लँड आपण म्हणतो ज्याच्यामध्ये काही हॉर्मोन्स असतात, जसं कुशिंग सिंड्रोम म्हणतो, त्याच्यामध्ये रक्तदाबाचं प्रमाण जास्ती असतं, हायपरटेन्शनचं प्रमाण.
1: अच्छा. डॉक्टर नमिता, मला सांगा की तुम्ही सांगितलं की हा सायलेंट किलर आहे, हळूच आपल्या शरीरात प्रवेश करतो असं तुम्ही सुरुवातीपासून सांगताय, पण हा प्रवेश करतो तर आपल्याला काही थोडीतरी लक्षणं तर दाखवत असेल ना, की आपल्याला काय होतं तेव्हा आपण डॉक्टरांकडे जायचं, नाही तर मग खूप दिवस ते तसंच, आपण तुम्ही जसं सांगितलं चिडचिड होतीये तर आपल्याला असं वाटतं की काहीतरी काम आपलं होत नाही किंवा मनासारखं होत नाही म्हणून चिडचिड होतीये, थोडीतरी तो लक्षणं दाखवत असेल काही?
0: हा, कधी कधी असं होतं की आपल्याला खूप डोकं दुखायला लागतं, आणि डोकं म्हणजे असं मानेपासून वरती डोकं दुखायला लागतं. तर अशा वेळेला आपण हा की टेन्शनमुळे किंवा झोप झाली नाही वगैरे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं, तर ते आपलं एक ब्लड प्रेशर चेक करून घ्यायचं. ते चेक करणं खूप इझी आहे, डॉक्टरांकडे जाऊन तर करता येतं, प्लस आजकाल घरी पण ब्लड प्रेशरचे इन्स्ट्रुमेंट्स आणून ते चेक करू शकतो. तर साधारण आपल्याला पण अंदाज येऊ शकतो की त्यावेळेला आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे का नाही. तर ते एक आहे. दुसरं म्हणजे कधी कधी डोळ्यासमोर अचानक अंधारी येणं, तर अशा वेळेला. आणि मी तर म्हणेन की साधारण वयाच्या 30 नंतर आणि जे ज्यांना असं ताणतणावाची सवय आहे त्यांनी आपलं ब्लड प्रेशर रेग्युलरली चेक करत राहावं. इनफॅक्ट मी तेच खूप म्हटलं, 20-व्या वर्षापासूनच आम्हाला चेंजेस दिसायला लागतात. त्याच्यानंतर आपलं रेग्युलरली ब्लड प्रेशर चेक केलं तर साधारण आपल्याला कळेल की आपल्याला ब्लड प्रेशर वाढतंय की नाही. आणि अचानकही कधी ब्लड प्रेशर वाढलेलं आढळलं तर आपण हे समजून घ्यावं की आपल्याला टेंडन्सी आहे ब्लड प्रेशर वाढण्याची, त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना त्याच्यावरती करायला पाहिजे.
1: छातीत धडधड वगैरे असा काही प्रकार होतो म्हणजे कधी कधी धडधडत ना काही, आपल्याला टेन्शन आलं तर छातीत धडधड व्हायला लागतं, तेव्हा तो तात्पुरता बीपी वर गेलेला असतो की काय?
0: जेव्हा हार्टबीट्स वाढतात तेव्हा ते रिएक्टिव्ह ब्लड प्रेशर आपण म्हणतो की त्याच्यामुळे ब्लड प्रेशर थोडंसं वाढतं, पण जेव्हा ती धडधड कमी होते तेव्हा ते ब्लड प्रेशर कमी झालं तर ते आपण रिएक्टिव्ह ब्लड प्रेशर असं म्हणू शकू. पण जर ती धडधड पण कमी झाली तरी पण ब्लड प्रेशर कंटिन्युअसली हाय राहिलं तर मात्र तो वेगळा प्रकार आहे आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. किंवा ही धडधडही कंटिन्युअस राहिली तर हे वेगळं कारण असू शकतं.
1: अच्छा.
0: तर त्याच्यामुळे आपल्याला ते चेक करावं लागेल.
1: अच्छा डॉक्टर, आणि असं काही आहे का की वरचा बीपी पण हाय आहे आणि खालचा पण एकदम लो आहे, असे पेशंट्स एकाच ह्याच्यात बघायला मिळतात का?
0: हा,
1: म्हणजे एका पेशंटमध्ये बघायला मिळतं का?
0: हो, मिळतं ना. काही हृदयाच्या कंडिशन्स असतात, जसं आपण त्याला एओटिक रिगर्जिटेशन असं म्हणू, की ज्याच्यामध्ये हृदयाच्या ज्या झडपा असतात त्याच्यामध्ये काही आजार झाला की वरचं जे ब्लड प्रेशर असतं ते खूप हाय होऊन जातं, जवळजवळ 180-200 पर्यंत वगैरे जातं, आणि खालचं ब्लड प्रेशर एकदम कमी म्हणजे 20-30 वगैरे असं पण येऊ शकतं. तर ती कंडिशन वेगळी असते. असं कंडिशन असलं की साधारणतः डॉक्टरांकडे म्हणजे डॉक्टरना साधारणतः त्याच्या 2D एको करून हार्ट वॉलची कंडिशन बघावी लागते.
1: अच्छा. आणि डॉक्टर, आपण जे आता सध्या खातो छान, खूप बाहेरच्या गोष्टींवरती ताव मारतो, घरी पण खूप चमचमीत बनवून आपण खातो, तर हा खाण्याचा रोल या उच्च रक्तदाबामध्ये किती आहे?
0: मी जसं मगाशी म्हटलं की मिठाचं प्रमाण जास्ती असलं तर त्याचा रक्तदाबावरती परिणाम होतोच. तर आपण जे काही पेय पितो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मिठाचं प्रमाण असतं, किंवा आपण फास्ट फूड म्हणतो ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून बऱ्याच वेळेला मिठाचं किंवा त्याला जास्ती चव येण्यासाठी मिठाचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे त्याचा निश्चितच आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. आणि कसं आहे ना, आपल्या शरीराची ठेवण ही एक नैसर्गिक पदार्थांकरता आहे, तर त्याला आपण वेगवेगळे पदार्थ वापरून त्याला प्रोसेस केलं की त्याचा आपल्या शरीरावरती होणारा परिणाम हा घातकच असतो.
1: नक्कीच.
0: त्यामुळे त्याचं, म्हणून मी जसं म्हटलं की थोडस कमी वयामध्ये ब्लड प्रेशरचा परिणाम आलेला आहे, तर याचं कारण हेच आहे की फास्ट फूड किंवा गरज नसलेली पेय जी नैसर्गिक नाही आहेत, तर त्याचा नक्की आपल्या शरीरावरती परिणाम होतो. प्लस जीवनशैली, जसं आपल्या नैसर्गिक दिनक्रमण आपला बदललेला आहे, म्हणजे पूर्वी आपण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करायचो, तर आता आपलं काम करण्याची सूर्यास्तानंतर पण बऱ्याच वेळपर्यंत रात्री उशिरापर्यंत आपली कामं चालू असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे शरीराला जो आराम हवा असतो तो कमी मिळतो. रात्रीची झोपही बऱ्याच वेळेला कमी होते, म्हणजे त्याच्यासाठी बरीच कारणं, टीव्ही म्हणजे दृकश्राव्य माध्यम काही असतील त्याची, आणि तर त्याचं बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो आपल्या झोपेवरती, आणि त्याच्यामुळेही रक्तदाब वाढत असतो.
1: नक्कीच. डॉक्टर, जसं तुम्ही मिठाचं प्रमाण आपल्या जेवणातलं जास्त सांगितलं, तसं साखरेचा काय रोल आहे?
0: साखरेचा रोल आहे डायबिटीसमध्ये. डायबिटीस म्हणजे नुसतं साखरच असं नाही, बाकी पण जे पदार्थ आपण खातो त्याच्यामध्ये पण साखरेचं प्रमाण असतं, क्लिष्ट साखरेचं प्रमाण असतं. त्यामुळे ते जेव्हा आपण आपल्या गरजेपेक्षा जास्ती खातो तर ते आपल्या शरीरामध्ये साखरेच्या प्रमाणात साठवलं जातं, आणि तेवढी आपल्या शरीराची ताकद नसते तेवढं पचवण्याचं, मग त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं, आणि मग कोलेस्ट्रॉल म्हणजे बाकीचे आपले जे चरबीचं प्रमाण वाढत जातं, आणि मग ॲथिरोस्क्लेरोसिस आपण जो म्हणतो तो प्रकार होत असतो, आणि त्याच्यामुळे मग त्याचा त्या रक्तवाहिन्यांवरती ते ॲथिरोस्क्लेरोसिस झाल्यानंतर त्याच्यामुळे रक्तवाहिन्या अजून कठीण होतात, आणि मग लवचिकपणा त्याचा जातो, आणि मग ब्लड प्रेशर वाढत राहतं.
1: अच्छा. डॉक्टर, समजा अतिव्यायाम करणारे जे आत्ता यंग जनरेशन आहे किंवा बरेच जिममध्ये जाणारी लोकं आहेत, अतिव्यायाम करणाऱ्यांना या बीपीची म्हणजे उच्च रक्तदाबाची भीती असते का?
0: सगळं प्रमाणात असलं पाहिजे, आपल्या शरीराच्या गरजेनुसार असलं पाहिजे. काही लोकांना अतिव्यायाम म्हणजे त्यांची ती पर्सनॅलिटी असते की अतिशय आपल्याला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न, पण ते अति याच्यामुळे आपल्या हृदयावरचं ताण वाढतो, त्यामुळे अति करणं कुठच्याही गोष्टीची आवश्यकता नाही, कारण आपल्या शरीराला आरामाची पण तेवढीच गरज आहे. त्यामुळे जे काही व्यायाम जे करणार ते प्रमाणात असले पाहिजेत, आणि त्या त्या वयाला अनुसरून असले पाहिजेत. तुमच्या शरीराची ठेवण, तुमचं कामाचं स्वरूप, तुमची आरोग्यशैली, आरोग्य पद्धत आणि तुमची जीवनशैली याच्या अनुसरून तुमचं व्यायाम पण असलं पाहिजे.
1: नक्कीच, नक्कीच. डॉक्टर, डॉक्टर मला सांगा की ह्या उच्च रक्तदाबामध्ये स्त्री पुरुषांचं काही प्रमाण आहे का? स्त्रियांमध्ये जास्त किंवा पुरुषांमध्ये जास्त किंवा यंगस्टरमध्ये जास्त? आता तर तुम्ही म्हणताय की 20 वय अलीकडे आलंय, तर असं काही प्रमाण आहे का?
0: पूर्वी असं होतं की पुरुषांमध्ये त्याचं प्रमाण जास्ती होतं, कारण पुरुष जास्ती करून घराबाहेरची कामं करायचे, स्त्रिया घरात असायच्या, पण आता स्त्रियांचं आयुष्यही तेवढंच धकाधकीचं झालेलं आहे, त्यांना घर चूल मूल सगळं सांभाळून प्लस कामावरती पण जायचं असतं, त्याचेही टेन्शन्स असतात, त्यामुळे त्यांच्यामध्येही याचा परिणाम जास्ती असतं. आणि काही वेळेला हॉर्मोन्सचे इफेक्ट असतात त्याच्यामुळे, जसं मेनोपॉजच्या दरम्यान हॉर्मोनल चेंजेस होत असतात, त्यामुळे स्त्रियांना तेव्हा हे आजार जास्ती प्रमाणात जाणवतात.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते काय साधारण तक्रारी घेऊन येतात आणि त्याच्यावरती तुम्ही उपचार काय करता?
0: आमच्याकडे साधारणतः म्हणजे दोन प्रकार, एक तर म्हणजे आमचं टर्शरी मेडिकल केअर असल्यामुळे आमच्याकडे इमर्जन्सी पेशंट्स येतात आणि साधारणतः रेग्युलर चेकअपवाले ते चेकअप असणारे ओपीडी आउट पेशंट जे पेशंट बाह्यरुग्ण पेशंट असतात, तर जे बाह्यरुग्ण असतात ते साधारणतः म्हणजे थोडीशी चक्कर येणं किंवा डोकेदुखी असं असलं किंवा कुठच्याही बाकीच्या आजाराकरता आलं की आम्ही त्यांचं एक ब्लड प्रेशर चेक करतो. आमच्याकडे एक एनसीडी

0: कॉर्नर में जो
1: अच्छा
0: नॉर्मल डिजीजेस पेशंट असतात ते नॉन कम्युनिकेबल डिजीजेस, म्हणजे ज्याचा इन्फेक्शनचा प्रसार होतो तसेही प्रसार कंटिन्युअस असणारे आजार जे असतात
1: अच्छा
0: त्याचं एक सेंटर आहे. तर तिथे जे कोणी पेशंट येईल, ज्यांना त्यांनी म्हटलं की आमचं ब्लड प्रेशर चेक करा, तर त्यांचं ब्लड प्रेशर आम्ही चेक करतो. किंवा ओपीडीमध्ये जेव्हा आमच्याकडे येतात त्यांचं ब्लड प्रेशर चेक करतो, आणि जे जेव्हा म्हणजे त्यांना साधारण लक्षणं जरी नसतील तरी सुद्धा त्यांचं ब्लड प्रेशर आलं की त्यांना ट्रीटमेंट चालू केली जाते.
1: अच्छा
0: पण इमर्जन्सीमध्ये जे पेशंट येतात ते बऱ्याच वेळेला त्यांना पॅरालिसिस झालेलं असतात,
1: अच्छा
0: किंवा हृदयविकार असतो ज्याच्यामुळे त्यांना दम लागत असतो, किंवा किडनीचे आजार असतात.
1: अच्छा
0: तर अशा आजारामुळे येतात, आणि त्यावेळेला त्यांचं पहिल्यांदा निदान होतं, किंवा त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं त्यांना ब्लड प्रेशर आहे पण त्यांनी काही उपाययोजना केलेली नसते
1: अच्छा
0: आणि मग त्यांचा आजार गंभीर झालेला असतो. अशा प्रकारचे पेशंट येत असतात.
1: अच्छा आणि मग समजा असा पेशंट तुम्हाला सापडला की ज्याला उच्च रक्तदाब दिसतोय, तर काय उपचार पद्धती आहे त्याच्यावरती?
0: आता त्या उच्च रक्तदाबामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. जसं म्हणजे अति उच्च रक्तदाब असेल तर त्यांना काही प्रकारचे इंजेक्शन्स दिली जातात
1: अच्छा
0: आणि त्यांनी त्यांचं ब्लड प्रेशर, कारण ते उच्च रक्तदाबामुळे एखादी रक्तवाहिनी जर फुटली
1: हाँ
0: तर
1: हाँ
0: त्याच्यामुळे पॅरालिसिसचा अटॅक जास्त येणार
1: अच्छा
0: असतं. तर
1: हाँ
0: अशा
1: हाँ
0: वेळेला ती इमर्जन्सी सिच्युएशन येते, तर त्यावेळेला ते इंजेक्शन्स द्यावे लागतात. पण बऱ्याच वेळेला गोळ्या ज्या असतात त्यांनी हळूहळू रक्तदाब कमी केला जातो.
1: अच्छा
0: अचानक रक्तदाब पण कमी करता येत नाही, कारण त्याचे होणारे अचानक जर रक्तदाब कमी केला तर त्याचेही होणारे दुष्परिणाम आपल्या शरीरावर जाणवतात.
1: अच्छा
0: त्यामुळे जी काही रक्तदाब कमी करण्याची पद्धत प्रोसेस आहे ती हळूहळू झाली पाहिजे.
1: फक्त गोळ्या हाच एक उपाय आहे?
0: हां, ज्यांना रेग्युलरली म्हणजे अति उच्च रक्तदाब नाही आहे आणि इमर्जन्सी सिच्युएशन नाही आहे त्याच्यामध्ये गोळ्या हाच प्रकार आहे. त्याचबरोबर तुमची ताणतणाव कमी करणं, योग्य प्रकारे व्यायाम करणं ज्याच्याने शरीराला रिलॅक्सेशन मिळेल, शरीराला आराम मिळेल, जसं योगा आपल्या याच्यामध्ये आहे, किंवा निसर्गामध्ये जाणं, तर ज्याने आपल्या मनाला शांत होईल तो एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये चांगली झोप, साधारणतः 7 ते 8 तास झोप, आणि बाकी म्हणजे रिलॅक्सेशनसाठी काही तुम्हाला जे आवडतात ते छंद वगैरे करणं,
1: अच्छा
0: याचं आम्ही त्यांना मार्गदर्शन
1: अच्छा
0: करतो.
1: पण डॉक्टर, हा उच्च रक्तदाब काही पूर्णपणे गायब होत नाही ना आपल्या शरीरातून? त्याला कंट्रोलमध्ये ठेवावा लागतो की पूर्ण बरा होतो जो तुमच्या गोळ्यांनी? काय आहे नेमकं?
0: हां, जो प्रायमरी किंवा इसेन्शियल हायपरटेन्शन हा प्रकार असतो तो कधीही जात नाही, त्यामुळे
1: अच्छा
0: आयुष्यभर तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात. त्या गोळ्यांबरोबरच जर तुम्ही तुमचं जीवनशैली व्यवस्थित ठेवली तर तुम्हाला कमी गोळ्यांमध्ये तुमचा रक्तदाब कंट्रोलमध्ये करता येईल.
1: अच्छा म्हणजे त्याची पॉवर कमी
0: पॉवर कमी,
1: गोळ्यांची?
0: हां,
1: अच्छा
0: गोळ्यांची कमी म्हणजे
1: हां
0: साधारण एखादी गोळी वगैरे
1: ओके
0: असं देऊन
1: हां
0: तुम्हाला ते कंट्रोलमध्ये करता येते. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की पेशंट म्हणतो की माझा रक्तदाब नॉर्मल आहे आणि त्या गोळ्या बंद करतात आणि मग अचानकपणे त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं आणि मग त्यांना इमर्जन्सी सिच्युएशन येते.
1: मला डॉक्टर
0: त्यामुळे
1: हेच विचारायचंय, पेशंट्स असतात ना ते थोडंसं बरं वाटलं की मग गोळ्या बंद करतात आणि अचानक त्यांना मग धडधड वाढणं म्हणा किंवा काही जे सिमटम्स असतात ते दिसायला लागतात,
0: तर
1: तर
0: मी
1: काय
0: तेच
1: सांगाल
0: म्हटलं की
1: अशा
0: ते अशी
1: पेशंटना?
0: टेंडन्सी असते त्यांना ब्लड प्रेशर वाढण्याची, तर त्याच्यामुळे मग त्यांना अशा काही स्पेशल सिच्युएशनमध्ये त्यांचं ब्लड प्रेशर एकदम वाढतं. म्हणून मग जर त्यांनी गोळ्या चालू ठेवलेल्या असतील तर त्यांचं अचानकपणे ब्लड प्रेशर वाढण्याचं प्रमाण कमी होतं
1: अच्छा
0: आणि त्यामुळे इमर्जन्सी सिच्युएशन येत नाही.
1: अच्छा म्हणजे या उच्च रक्तदाबाला जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर आयुष्यभर त्यांना एक एक गोळी खायची
0: ती
1: न
0: गोळी
1: चुकता?
0: खायची,
1: ती
0: हां,
1: गोळी चुकवून पण चालत नाही
0: गोळी
1: ना
0: चुकवून
1: डॉक्टर?
0: नाही चालत. एखाद दुसऱ्या दिवशी जर ती मिस झाली तर काही होत नाही, पण साधारण आठवड्यावर महिनावर वगैरे केला तर कारण त्या आधीच्या गोळीचा इफेक्ट थोडे दिवस तरी चालू असतो, त्यामुळे असं जर मिस केलं तर मग ते प्रॉब्लेम होऊ शकतात.
1: अच्छा पण डॉक्टर, मुळात या उच्च रक्तदाबाने आपल्या शरीरामध्ये शिरकाव करूच नाही, त्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय आपण करायचं?
0: त्याच्यासाठी म्हणजे एक तर आपल्या शरीराच्या जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या प्रॉपर हे करायच्या, म्हणजे आपण ग्रीड आणि नीड याच्यामधला फरक कळला पाहिजे आपल्याला. त्याच्यानुसार मग आपली जीवनशैली असली पाहिजे की काय आपल्याला हवं आहे. तर त्याच्यासाठी एकतर योग्य प्रमाणात आहार, तेवढंच साधे व्यायाम म्हणजे साधारण 30 मिनिटं चालणं किंवा योगा करायचा, मिठाचं प्रमाण कमी, अयोग्य आहार कमी घ्यायचा, ताणतणावापासून स्वतःला मुक्त ठेवायचं. आले ताणतणाव तरी त्याच्यातून बाहेर पडण्याची कला आपल्याला समजली पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच डॉक्टर. डॉक्टर नमिता पडवळ आज आपण इथे आलात आणि हायपर टेन्शनबद्दल आमच्या श्रोत्यांना खूप महत्त्वाची अशी उपयुक्त माहिती सांगितली, त्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती यांच्या

स्वस्थ भारत हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. दुपारचे 4 वाजले आहेत आणि 32 सेकंद झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रवींद्र बिजूर यांच्या स्वरातील हे गीत आहे, कौस्तुभ सावरकर यांचं, चित्रपट उत्तरायण.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकतात. यानंतर ऐकूया जिंदगी विराट या चित्रपटातील सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे गीत आहे मंदार चोलकर यांचं. संगीतबद्ध केलंय सूरज धीरज यांनी.

उर्फी या चित्रपटातील ऋषिकेश कामीरकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील हे गीत होतं मंगेश कानगे यांचं, चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलेलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यानंतर ऐकूया झेंडा या चित्रपटातील स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं हे गीत आहे, अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं.

कार्यक्रमातील शेवटचं गीत गुलकंद या चित्रपटातील रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांच्या स्वरातील हे गीत आहे. सचिन मोटे यांचं, अमीर हार्दिक यांनी संगीतबद्ध केलेलं.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
1: प्रसारित करीत आहोत रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि सुधीर फुलके यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादर करते हर्षवर्धन गवई आणि निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. भाग सहावा.
2: निराशेचं धुक सभोवार सद्भावनेची गाऊ महती मिळून सारे चेतवूया माणुसकीची एकच पणती.
3: श्रोते हो, एखादी गोष्ट नीट ऐकू आली नाही की आपण अस्वस्थ होतो. ती जाणून घेण्याचा वारंवार प्रयत्न करतो. त्या प्रयत्नात यश मिळालं की आपण निश्चिंत होतो. ज्यांच्या आयुष्यात अनिश्चिंतताच व्यापली आहे त्यांचं काय? ज्यांच्याजवळ श्रवण दोषामुळे ऐकू येण्याची क्षमताच नाही त्यांच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तसं पाहता श्रवण दोष लक्षात येताच त्यावर योग्य उपचार आणि त्यानुसार भाषाज्ञान मिळालं तर हे अपंगत्व सौम्य आणि सुसह्य होऊ शकतं. दुर्दैवानं आजही या अपंगत्वावर योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मुकबधीर हा शिक्का घेऊन अतिशय बिकट जीवन जगणाऱ्या मुलांची संख्या अधिक आहे, विशेषतः ग्रामीण भागात. श्रोते हो, अशा मुलांसाठी शासकीय मुकबधीर विद्यालयांची निर्मिती झाली. अकोला इथल्या विद्यालयासोबतच वसतिगृहही असलेल्या संस्थेची माहिती देत आहेत अधीक्षक श्री लांडे साहेब.
4: माझं नाव पी एम लांडे, अधीक्षक शासकीय मुकबधीर विद्यालय अकोला. शासकीय मुकबधीर विद्यालय अकोला हे 15 मार्च 1958 रोजी सुरू करण्यात आलेले आहे. ही शाळा सुरू करण्याचा मुख्य उद्देश असा आहे, अपंग व्यक्ती समान संधी हक्कांचे संरक्षण, विकलांग मुलांसाठी मोफत शिक्षण देऊन विशेष शाळांमध्ये व्यवसाय शिक्षणाच्या प्रशिक्षणाच्या सोयीसुविधा पुरवून त्या शाळा सुसज्ज करणे, तसेच त्यांचे सामाजिक व शैक्षणिक पुनर्वसन करणे हा मुख्य हेतू सदर शाळा सुरू करण्याचा आहे. शासकीय मुकबधीर अकोला या शाळेची मान्य विद्यार्थी संख्या 55 असून सद्यस्थितीत येथे 37 मुले पटावर आहेत. या शाळेमध्ये 1 ते 7 असे वर्ग आहेत. कर्मचारी वर्ग अधीक्षक 1, विशेष शिक्षक 6, शिवणकला निदेशक 1 आहे, चित्रकला निदेशक 1 आहे, काळजीवाहक म्हणजे जे मुलांची काळजी घेतात तसे 3 आहेत, स्वयंपाकी 1 आहेत, स्वयंपाकीला मदतनीस 1 आहे. सदर शाळेमध्ये मुलांना विशेष शिक्षण दिले जाते. आमच्या येथील जे विशेष शिक्षक आहेत त्यांचं सामान्य डीएड नसून ते विशेष डीएड झालेलं असते. जसं मुकबधीर प्रवर्गामध्ये डीएड झालेलं आहे. अपंगांच्या एकूण 4 प्रवर्गाच्या शाळा असतात, मुकबधीर, मतिमंद, अंध, रस्तीव्यंग. त्यामधून ही आमची एक मुकबधीर प्रवर्गाची शाळा आहे. या शाळेचा मुख्य उद्देश आहे मुकबधीर मुलांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन करून समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणणे व त्यांचे पुनर्वसन करणे. त्या उद्देशाने या शाळेमध्ये मुलांना प्रशिक्षण दिले जाते. कर्मशाळा विभागमध्ये या शाळेमध्ये शिवणकला, चित्रकला या व्यवसाय विभागाचे शिक्षण दिले जाते. आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन करता अपंगत्वाचे 40% वर प्रमाण असायला पाहिजे व त्याचे श्रवण दोष हा 70 डेसिबलपेक्षा जास्त असायला पाहिजे, तरच त्याला ॲडमिशन मिळू शकते. ही शाळा निवासी असून येथे निवास व भोजनाची मोफत सुविधा आहे. मुलांची इथं ॲडमिशन झाल्यानंतर, प्रवेश झाल्यानंतर त्याला 1 रुपयासुद्धा खर्च नाही आहे. ना ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा खर्च नाही आहे, पुन्हा इथं राहण्याकरता मुलांना खर्च नाही आहे. मुलांना मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत श्रवण यंत्रे दिल्या जातात. त्यांना दोन्ही टाईम जेवणाची व्यवस्था केली जाते, त्यांची आंघोळ, त्यांचे वैयक्तिक साफसफाई याबद्दल पूर्ण काळजी घेतली जाते, त्यांचे कटिंग, त्यांचं राहण्याची जी घरामध्ये जी व्यवस्था घेतली जाते त्याचप्रमाणे येथेसुद्धा त्या मुलांची व्यवस्था घेतली जाते. आम्हाला एक मानद वैद्यकीय अधिकाऱ्याचं पद मंजूर आहे, त्याप्रमाणे मानद वैद्यकीय अधिकाऱ्याची आम्ही त्यांना बीमार वगैरे पडलं तर त्यांची सेवा घेतो.
5: मानवी स्वभावधर्मानुसार व्यक्त होणं हे अत्यंत गरजेचं समजलं जातं. वाद नको संवाद हवा असंही म्हटलं जातं. संवाद नसेल तर दैनंदिन जीवन गढूळ होऊन जातं. मनातलं बोलण्यासाठी कुणी जवळचं विश्वासाचं नातं आपण शोधत असतो. श्रोतेहो, आपलाच हिस्सा असणाऱ्या या मुलांना मात्र वाद संवाद माहीतच नाही. ही असमर्थ असण्याची जाणीव मुलांमध्ये चिडचिड, राग, द्वेष निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. मुकबधीर शाळेत शिक्षकांच्या हाती जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा हे सगळं सोबत घेऊन येतात. इथे शिकवणाऱ्या शिक्षकांना अनेक आव्हानांना स्वीकारण्याची तयारी ठेवावी करावी लागते. ती पेलता आली तरच मुलांची प्रगती होते, अन्यथा आला दिवस ढकलणं एवढंच हाती उरतं. या मुलांसाठी असणाऱ्या शाळांची, वर्गांची रचना, शिकवण्याची पद्धत सगळंच वेगळं असावं लागतं. याबद्दल सांगताना विशेष शिक्षिका शीतल अवचार म्हणाल्या,
6: मी एस एन अवचार, मी इथे विशेष शिक्षिका या पदावर 15/4/99 रुजू झाली. कर्णबधीर क्षेत्रात विशेष शिक्षिका होण्यासाठी DED HI या ज्या मुलांना ऐकायला येत नाही अशा मुलांचं ट्रेनिंग, याला DED HI असे म्हणतात. या मुलांना शिकवताना दृक, श्राव्य आणि स्पर्श या 3 माध्यमांचा उपयोग केला जातो. शिकवताना मुलांना पुरेशी शैक्षणिक साहित्य संग्रह तसेच नवीन तंत्रज्ञान या गोष्टीच्या संस्थेत कमी असल्यामुळे मुलांना शिकवताना अडचणी येतात. ऐतिहासिक व भौगोलिक संकल्पना स्पष्ट करताना अडचणी निर्माण होतात. उपलब्ध साहित्य तसेच वस्तू, चित्र, घरी उपलब्ध असलेले साहित्य सगळ्यांची सांगड घालून मुलांच्या अडचणी दूर केल्या जातात. आणि सर्वप्रथम मुले जेव्हा शाळेत येतात त्यावेळेस त्यांना भाषेचा गंध नसतो आणि त्यामुळे ते नवीन असताना शिक्षकीशी समरस होताना थोडा त्यांना त्रास होतो. आणि त्या त्रास दूर करण्यासाठी शिक्षक जे परिश्रम या शाळेमध्ये घेतात ते कालांतराने मुले शिक्षकांशी समरस होतात. शाळेत आल्यानंतर शिस्त, स्वच्छता तसेच त्यांना इतरांशी कसे वागावे याबद्दल शिकवले जाते. वर्गखोल्यांची जी रचना या शाळेमध्ये असते सी आकाराची असते आणि त्यामध्ये 8 ते 10 विद्यार्थ्यांची संख्या असावी लागते. कारण जी शिक्षिका त्यांना शिकवत असते त्यांची लिपरीडिंग ते मुलं करत असतात. तसेच त्यांना ओष्टवाचन करण्याची सवय लागावी ह्यासुद्धा त्याच्यामध्ये हा मुद्दा असतो. त्यामुळे सी आकाराची रचना या शाळेत घेतली जाते. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात जसे नाटक, नृत्य, मुक अभिनय स्पर्धेमध्ये भाग घेतात. चित्रकला स्पर्धेमध्ये यांना प्रथम पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. तसेच क्रीडा मैदानी खेळ इत्यादीचा सहभाग या शाळेमध्ये होतो. तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पॅराऑलिम्पिकमध्ये या शाळेतील धावण्याच्या स्पर्धेमध्ये 2 गोल्ड मेडल व 1 सिल्वर मेडल प्राप्त झालेले आहे. शासकीय मुकबधीर विद्यालयामध्ये जेव्हा या शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया होते त्यावेळेस याच्यामध्ये समिती गठीत केली जाते आणि समितीचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी साहेब असतात. आणि आमच्या या संस्थेचे अधीक्षक, समाज कल्याण अधिकारी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथे जे असतात ते व्यक्ती असतात. आणि तसेच ENT सर्जन यांचा खूप मोठा सहभाग या संस्थेत असतो आणि इथले एक रिटायर्ड पर्सन असतात. या समिती गठीत केल्यानंतर इथे जे प्रवेशित विद्यार्थी असतात ज्यांचे फॉर्म्स कलेक्ट केले जातात त्यांना इथे बोलवले जातं आणि सर्व स्तरातून मुलं इथे येतात. पूर्ण जिल्ह्यातले मुलं येतात, जिल्ह्याच्या व्यतिरिक्त बाहेर ठिकाणचे जे मुलं असतात ते सुद्धा या संस्थेमध्ये येतात. आणि या मुलांना जेव्हा इथे प्रवेश मिळतो तर ENT सर्जन त्यांचं हे काम असतं की इथे जो कानाचा ग्राफ आहे तो ग्राफ त्यांनी तपासल्यानंतर यांना जो श्रवण

0: लॉस दिलेला आहे सर्टिफिकेटमध्ये तो बरोबर आहे की नाही हे ते बघतात. आणि तसेच जिल्हाधिकारी त्यांच्या समितीमध्ये जेवढे लोक आहेत त्यांची जी प्रक्रिया आहे ती बरोबर झाली की नाही हे बघतात. तसेच अधीक्षक आणि इथे रिटायर्ड जे पर्सन असतात त्यांना याच्यासाठी बोलवलं जातं की त्यांच्या म्हणजे अनुभवातून ते मुलांचं प्रशिक्षण घेतात की यांना स्पीच वगैरे येतं का किंवा काही घरी शिकवलेलं आहे का याबद्दल ते त्यांना विचारणा करतात. आणि यानुसार इथे प्रोसिजरनुसार इथे ॲडमिशन होते. ॲडमिशन दिल्यानंतर मुलांना इथे आल्यानंतर त्यांना काहीही माहिती नसतं. सगळ्या गोष्टींचं शिक्षण इथे पहिल्याने दिलं जातं. म्हणजे त्यांना जेवायचं कसं, बुटाची लेस कशी बांधायची, पुन्हा वर्गामध्ये कसं बसायचं, मांडी घालून बसायचं, या सगळ्या गोष्टींचं शिक्षण इथे पहिल्याने दिलं जातं. आणि त्यानुसार आमच्याकडे प्रारंभिक, कनिष्ठ आणि वरिष्ठ हे छोटे दोन वर्ग आहेत. त्यामध्ये आम्ही 2 वर्ष मुलांना इथे प्रशिक्षण देतो आणि 1 ते 7 हा कंटिन्यू दरवर्षी 1 वर्ष अशाप्रमाणे 7वीपर्यंत इथे शिक्षण दिलं जातं.
1: या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणायचं म्हटलं तरी सगळ्यांमध्ये वावरणं त्यांना पटकन जमत नाही. शिक्षकांना आपली भाषा समजते हा विश्वास एकदा मुलांना आला की मग शिक्षक हेच त्यांचे आई वडील, मित्र, थोडक्यात त्यांचं विश्वच बनतात. म्हणूनच केवळ प्रशिक्षण घेऊन नव्हे तर हृदयात ओलावा आणि सहनशक्ती घेऊन या क्षेत्रात पाऊल ठेवणं गरजेचं आहे. शिक्षणा इतकंच व्यावसायिक प्रशिक्षणासाठी जगाची ओळखही करून देणं आवश्यक आहे. व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असणं महत्वाचं आहे. या शाळेत त्यासाठी काय केलं जातं याविषयी शेख सर म्हणाले.
2: मी मेहबूब असलम शेख, विशेष शिक्षक, शासकीय मुकबधीर विद्यालय अकोला येथे कार्यरत आहो. कर्णबधीर मुलांच्या पालकांनी ह्या मुलांना विशेष शाळेत टाकलं तर त्यांची प्रगती होईल, कारण हा एक शिक्षक 8 ते 12 मुलांना घेऊन बसतो आणि त्यांची ओष्ठवाचा, श्रवणदोष ह्याकडे विशेष लक्ष देतो. आमची शाळा ह्या शाळेने ह्या मुलांना बाहेर पाडवणे विशेष गरजेचे समजले. या मुलांना शासकीय मुकबधीर शाळेतर्फे मनाली येथे अजिंक्य ॲडव्हेंचर ग्रुपच्या माध्यमातून ह्या मुलांना मी घेऊन गेलो. मनाली म्हणजे ते स्वर्ग आहे. त्या मुलांना म्हणजे किती चिकाटी असते, 12,800 फुटावर त्या मुलाला ज्यावेळेस आम्ही घेऊन गेलो तर त्यावेळेस मुलांना म्हणजे खूप आनंद तर झालाच आणि त्यांची जी फिटनेसची हे होती ॲबिलिटी ती खूप वाढली. आणि त्यांना आम्ही कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायला लावतो. या शाळेत प्रत्येक वेळेस आम्ही राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मुलांना पाठवतो.
1: खरंच का इथे शिकणाऱ्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना हे समाधान मिळतं आहे? जाणून घेऊ एका आजोबांकडून.
3: मी रामराव दौलतराव अपगड, हल्ली मुक्काम शिवर, तालुका जिल्हा अकोला, आणि माझा नातू आहे आकाश सुनील अपगड, मी त्याचा आजोबा. हा जन्माचाच मुकबधीर आहे हे आम्हाला कळलं लहानपणी, म्हणजे 5-6 महिने असतानाच कळलं. तो म्हणजे असा की तो झोपेत असताना घरामध्ये काहीतरी भांडं आदळलं म्हणजे तो झोपेतच राहाय, म्हणजे दचकत नव्हता. त्याच्यावर आम्हाला त्याची शंका आली की हा मुकबधीर तर नसावा. ह्याकरता आम्ही मेन हॉस्पिटल गाठलं, त्यांच्या इकडे तपासलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही मुंबईला जा, बांद्रामध्ये अलीयावर जंग आहे, हॉस्पिटल मोठं आहे, तिथं त्याला तपासून आणा. त्याच्या बोलण्यावरून आम्ही बांद्राला गेलो. तिथं तपासल्यानंतर 4 दिवस मुक्कामी करून तिथं तपासल्यानंतर तो 100% मुकबधीर आहे असं जाहीर झालं. त्यानंतर काय करायचं, शिक्षणाचा प्रश्न पडला, शिक्षण जर पाहिजेत आपल्याला तर प्रायव्हेट शाळेमध्ये जात असताना त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की या मुलाची शाळा इथं नाही आहे, मलकापूरला आहे, शासकीय विद्यालय आहे, तिथं या पोराची उन्नती होऊ शकते. तोच पता लावत लावत आम्ही इथपर्यंत पोचलो. इथं अधीक्षक साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, काय हरकत नाही तुमचा मुलगा आणा इथं. डॉक्टर आले मेन हॉस्पिटलचे, त्यांनी चेक केलं, त्याला इथं भरती केलं आणि आज तो 5 वर्गामध्ये शिकत आहे. फरक एवढा पडला घरचा आणि बाहेरचा. काही दिवस तर मी त्याला नेणं केलं कारण की नादान होता. काही दिवसानंतर म्हटलं की मला त्रास व्हायला लागला तर काही दिवसांनी मी त्याला या बोर्डमध्ये टाकलं इथं जेवणं खावणं झोपणं वगैरे

0: सर्व व्यवस्था एकदम घरच्यापेक्षा चांगली व्यवस्था इथं मला आढळून आली आणि ते माझ्या मनाला चांगलं वाटलं की आपला मुलगा घरच्यापेक्षा तिथं फार व्यवस्थित राहतो. कपड्याला त्यांनी शाळेतून त्याला गणवेश मिळतो, पाठ्यपुस्तक मिळतो, आम्हाला खर्च कुठंच नाही आहे, एक रुपया पण सुद्धा खर्च दिलेला नाही आम्ही. सर्व गव्हर्मेंटच त्याचं व्यवस्था करते. तेवढंच नाही तर आम्ही निष्काळजी आहोत, घरी राहिलं तर तरी आमचं दुर्लक्ष राहते, पण इथं त्याला कडक शिस्त आहे, योग्यशीर वागवल्या जाते त्याला, कोणा कुठेचा त्रास नाही आहे. दुःखसुख झालं सर्व टीचर लोकच आणि अधीक्षक साहेब हेच करतात त्याचं व्यवस्था. ह्या सर्व गोष्टी आमच्या डोळ्यात नजरेत आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की नाही, योग्य आहे आपल्या जीवनासाठी. सातव्या वर्गापर्यंत इथं शाळा आहे, इथं सातव्या वर्गानंतर पुढे काय करायचं ते आम्ही अधीक्षक साहेब आणि इथे टीचर वर्ग आहे यांच्या माध्यमातूनच आम्ही पुढे वाटचाल करू. ह्यानंतर मी बाहेर जे काही लोक असतील त्यांचे मुलं मुकबधीर जर असतील, मी त्यांना हेच विनंती करू शकेल की तुमच्या मुलाचं आयुष्य खराब न करता, वाया न कमावता शासकीय मुकबधीर विद्यालय आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये आहे, तिथं प्रत्येकाने आपल्या मुलाला खरोखर टाकावे.
1: मूल जन्माला येतं, त्या आनंद सोहळ्यात आई हरकून जाते. आई ही हाक ऐकायला आतुर होते, पण जेव्हा लक्षात येतं आपलं बाळ ऐकू बोलू शकत नाही, आई अगतिक होते. या अगतिकतेला बाजूला सारून त्या बाळाच्या उन्नतीचा विचार करून स्वतःपासून दूर करून एका विश्वासाने शिक्षकांच्या हवाली करते. त्या माऊलीच्या मोठेपणाची उंची शब्दातीत ठरते, कारण मुकबधीर मुलामुलींसाठी असणाऱ्या शाळांची संख्या मर्यादित आहे. जिथे असतील तिथे मुलांना पाठवण्याशिवाय पर्याय उरत नाही. आधी केले मग सांगितले या उक्तीनुसार इतर पालकांना काही सांगू इच्छितात सौ खंडेलवाल.
2: मैं सौ पिंकी जगदीश खंडेलवाल मुकबधीर स्कूल से, मेरा बेटा यहाँ पे पढ़ता है मधुर जगदीश खंडेलवाल. मैंने यहाँ पे उसको कक्षा पहली से डाला हुआ है, तो यहाँ पे डालने के बाद में मुझे ऐसा लगा कि मैंने बहुत अच्छा काम किया है. यहाँ डालने के बाद में उसकी पढ़ाई लिखाई अदर एक्टिविटी और सब बातों में वो तेज हो गया, और साथ ही साथ वो बच्चों के साथ में रहने में एक्सपर्ट हो गया. आज सबके साथ में हंसता बोलता खाता पीता अच्छा रहता है वो. यहाँ पे रहने के बाद में मुझे ऐसा लगा कि मैंने बहुत अच्छा काम किया. जब ये 1.5 साल का था, जब मुझे ऐसा लगा कि मैंने डॉक्टर के पास में जाना चाहिए और इसको बताना चाहिए कि ये बोलता नहीं, क्यों नहीं बोलता, क्या प्रॉब्लम है इसमें, तो जब मेरे को डॉक्टर ने ऐसा बताया कि ये बोलता भी नहीं सुनता भी नहीं, तब मुझे ध्यान में आया. तब मुझे ऐसा लगा कि मैंने इसको पढ़ाना चाहिए, लिखाना चाहिए, अच्छा इसको बड़ा इंसान बनाना चाहिए, ताकि किसी भी माँ बाप को ऐसा लगना चाहिए कि नहीं बच्चे ऐसे हैं तो क्या हुआ, ये सबसे आगे जाएंगे बच्चे. मैं सभी पेरेंट्स को ये संदेश दूंगी कि ऐसे बच्चे जिसके भी है, उन्होंने ऐसे अपने आप को ऐसे पीछे नहीं समझना अपने बच्चों को, उन्होंने उनके बच्चों को आगे बढ़ाना चाहिए, पढ़ाना चाहिए, लिखाना चाहिए. ये बहुत अच्छे बच्चे हैं, ये सब कुछ करके दिखा सकते, ये किसी में कमी नहीं रह सकते. ये स्कूल बहुत अच्छी स्कूल है, बहुत अच्छा है, अदर एक्टिविटी है, सभी बातें हैं, खेलना कूदना सब है ये स्कूल में. पढ़ाई भी अच्छी है, खाना पीना रहना सब बातों की ध्यान देते, सब टीचर लोग सब अच्छे हैं यहाँ पे. तो मैं यही चाहूँगी कि पढ़ाई अच्छी है यहाँ पे, बच्चों को जरूर आगे बढ़ाए डालकर. धन्यवाद.
3: श्रोते हो, मुक्या हुंदक यांचं गाणं ऐकायला आपले कान टवकारायला हवेत नाही का? अपंग या वर्गवारीत मोडणारं असलं तरी आधी ते मूल आहे, त्याला त्याचे सर्व अधिकार प्रेमासह काळजीपूर्वकच मिळायला पाहिजेत. यासाठी त्यांच्या कुटुंबासोबतच समाजालाही पालकत्व स्वीकारण्याची इच्छा जागृत करायला पाहिजे. नव्हे, ते आपलं कर्तव्य आहे, त्यासाठी आपले सर्वांचे हात देणारे ठरायला हवेत. बालकवी विचारतात, मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडीती पण हृदयाला. मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडीती पण हृदयाला. तीव्र वेदना करीती परीती दिव्य औषधी कसली त्याला. ही दिव्य औषधी आपल्या सर्वांच्या संवेदनशील मनात दडली आहे. श्रोते हो, तुम्हाला काय वाटतं? ऐकता बोलता येत नाही अशा सगळ्यांना विश्वासाचं जिव्हाळ्याचं नातं देण्यासाठी सिद्ध झालेल्या शाळांना आम्ही तुमच्यासोबत आहोत हा दिलासा देऊया.

0: आपण ऐकत होतात रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि सुधीर फुलके यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं. सादरकर्ते होते हर्षवर्धन गवई आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.
1: आताच आपण ऐकलात कार्यक्रम मालिका विशेष. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 4:51 होत आहेत. आता ऐकूया एक अभियान गीत.

आताच आपण ऐकलत पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अभियान गीत. श्रोतेहो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचे प्रसारण सुरू होईल. दरम्यान ऐकूया काही संदेश.

0: पक्षांचे हे असे लक्षत हवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही. पक्ष्यांचे लक्ष थवे.
2: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. नमस्कार. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावन तुम्हा सर्वांचे स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजतायत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन

0: उपक्रमाचं आज मुंबईत उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहील. ऐतिहासिक डिजिटल जनगणनेत सहभागी होण्याचं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्वगणना मोहिमेत स्वतःची माहिती नोंदवली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94.14% लागला, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 84.14% इतका लागला आहे. दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं देशातली पहिली पोर्टेबल MIR प्रणाली तयार केली असून यामुळे गंभीर आजारी असलेल्या तसंच अतिदक्षता विभागातल्या रुग्णांच्या मेंदूचं जलद इमेजिंग शक्य होणार आहे. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फरार आरोपी कमलेश पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात यशस्वी प्रत्यर्पण झालं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर CBI त्याला आपल्या ताब्यात घेतलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचे गायन, राग षण्मुख प्रिया आणि आनंद भैरवी, संत त्यागराज यांची रचना, ताल रूपक आणि मिश्र चापू. मृदुंगम साथ केली आहे सुरेश सेथुमाधवन यांनी आणि व्हायोलिन साथ केली आहे वनमाला दीक्षित यांनी. तर ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचे गायन, राग षण्मुख प्रिया आणि आनंद भैरवी.

आताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकलात भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचे गायन, संत त्यागराज यांची रचना राग षण्मुख प्रिया आणि आनंद भैरवी. त्यांना मृदुंगम साथ केली होती सुरेश सेथू माधवन यांनी आणि व्हायोलिन साथ केली होती वनमाला दीक्षित यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: आज तुमच्यासाठी लिहिताना शब्द अपुरे पडत आहेत. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दच शब्द शोधतायत. मित्रांनो, ओळखलं काय आवाजाला? यापूर्वी बरेचदा तुमच्याशी चर्चा, गप्पा, संवाद करणारा हा आवाज बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला आलाय. नमस्कार, सत्रियाकाल, खम्मग आणि राम राम दोस्तांनो, मी धनश्री स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. मित्रांनो, विचार करताय ना की आज मी एकटीच कशी? त्याचं काय ना, बऱ्याच दिवसांनी तुमच्याशी गप्पा मारायची, तुमच्याशी बोलायची संधी मिळाली आहे म्हणून जरा लवकरच आले.
1: धनश्री, अरे वा, आज तुला इथे बघून छान वाटतंय. चल चल, कार्यक्रम सुरू करूया, आपले मित्र वाट बघत असतील.
0: ओ मिस्टर लेट, आम्ही म्हणजे मी आणि मित्रांनी कार्यक्रम सुरू केलाय.
1: अच्छा, म्हणजे मलाच जरा उशीर झालाय. तर मित्रांनो रागवू नका, मी तुमचा नेहमीचा लाडका दर्शन आज थोडा लेटच झालो.
0: ओ मिस्टर नेहमीचा, कार्यक्रम सुरू करा नेहमीचा म्हणे.
1: बर बर, ए पण तू आज इकडे कशी? रस्ता चुकली की काय?
0: आकाशवाणी आणि माझं नातं इतकं घट्ट आहे ना की रस्ता मी चुकणारच नाही. जेव्हा मला जिथे हजर राहायचं असतं तेव्हा मी तिथे हजर असतेच.
1: ओ अच्छा, असं आहे का ते?
0: बाय द वे दर्शन, तू इतका टॉक्सिक का साऊंड करतोय? कुठल्या विश्वात आहेस तू? खूप बदलल्यासारखा वाटतोय तू, आणि हे फक्त मी नाही आपले मित्र पण म्हणतात.
1: धनश्री, मी बदललोय की नाही हे मला माहिती नाही, पण तुझ्या इथे असण्याने बदल होतोय एवढं मात्र नक्की.
0: माझ्या इथे असण्याने बदल होतोय म्हणजे कसं?
1: हेच की आल्यापासून नुसती बडबड बडबड, आणि ती पण फालतू. कार्यक्रम पुढे न्यायचा आहे, गाणी ऐकायची आहेत, याचं भान आहे का तुला?
0: ए हो, गाणं ऐकायचं राहिलंच. तर मित्रांनो ऐकूया एक तडकत फडकत छानसं गाणं.

0: वेलकम बॅक मित्रांनो.
1: दर्शन, आजची तारीख काय?
0: 2 मे.
1: मग आजचा दिन विशेष काय?
0: आज राष्ट्रीय जीवन विमा दिवस आहे.
1: करेक्ट. दरवर्षी 2 मे हा दिवस अमेरिका आणि सगळं जग राष्ट्रीय जीवन विमा दिन म्हणून साजरा करतं.
0: आणि या दिवसाची सुरुवात झाली ती अमेरिकेतून. 2 मे 1759 रोजी अमेरिकेत पहिल्यांदा जीवन विमा उपलब्ध झाला. तेव्हा फिलाडेल्फिया या ठिकाणी प्रेस्बिटेरियन मिनिस्टर्स फंड ही पहिली जीवन विमा कंपनी सुरू झाली.
1: हा दिवस का साजरा करतात बरं? तर जीवन विम्याचे फायदे समजून घेण्यासाठी आणि आपल्या कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी विमा घेण्याची आठवण करून देण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो.
0: कर्ज फेडणं, मुलांच्या शिक्षणासाठी निधी, व्यवसाय टिकवून ठेवणं आणि कुटुंबाला आर्थिक आधार देणं यासाठी जीवन विमा खूप महत्वाचा आहे.
1: आता या जीवन विम्याचे आपल्याला काय फायदे होतात? तर आपल्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. कर्ज, गृह कर्ज, मुलांचं शिक्षण यांचा खर्च भागवता येतो. मनशांती मिळते की आपल्या नसण्यातही कुटुंब सुरक्षित राहील.
0: आणि भारत सरकारनं 2025 मध्ये सबका विमा सबकी रक्षा हा ऍक्ट पास केला. त्यामुळे 2026 हे वर्ष विमा क्षेत्रासाठी वाढ आणि डिजिटल उत्पादनांचं वर्ष ठरणार आहे. तसंच जीवन विमा उत्पादनांवर GST सूट दिल्यामुळे संरक्षण वाढण्यावर भर आहे.
1: मित्रांनो, हा दिवस तुम्ही आणि मी कसा साजरा करायचा? तर तुमची सध्याची जीवन विमा पॉलिसी तपासा. कुटुंबाच्या गरजेनुसार विमा संरक्षण पुरेसं आहे का ते बघा आणि आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.
0: जीवन अनिश्चित आहे पण तुमचं नियोजन निश्चित असावं. राष्ट्रीय जीवन विमा दिवसानिमित्त आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आजच योग्य पाऊल उचला

0: या छानच्या गाण्यानंतर तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तुला लहानपणापासून काय बनायची इच्छा होती रे?
0: असं काही फिक्स नव्हतं, पण मला वादनाची आवड होती. म्हणजे मी घरातले डबे वाजवायचो, घागर, मातीचे भांडे, जे हाताला येईल त्यावर बोटं फिरवण्याची प्रॅक्टिस करायचो. म्हणजे मला सगळंच वाजवता आलं पाहिजे असं मला वाटायचं, पण ते काही शक्य नव्हतं. कारण प्रत्येक वाद्याच्या वादनाचा प्रकार हा वेगवेगळा असतो. थोडंफार मिळतं जुळतं, पण भरपूर वेगळं असतं.
1: माझ्या मनात असं विचार आला, पूर्वी जेव्हा गायन क्षेत्रात घराणेशाही जास्त प्रचारात होती तेव्हा कसं होत असेल रे? म्हणजे राग तोच, पण घराण्यानुसार गाण्याची पद्धत वेगवेगळी. त्यामुळे या घराण्याचं गाणं दुसऱ्या घराण्याच्या व्यक्तीने गायचं नाही हे पण योग्य होतं असं वाटतं मला कधी कधी. अरे म्हणजे उगाच गाताना गोंधळ नको व्हायला ना.
0: असं काही नाहीये. असेही गायक आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या घराण्यांचा अभ्यास केलाय, आणि त्यातलेच एक जे नाट्यगीतांसाठी प्रसिद्ध होते ते म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे.
1: अरे हो, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा तो मी वसंतराव देशपांडे हा चित्रपट बघितलाय मी. अरे ते त्या काळातले संगीतातले PhD होल्डर होते
0: हो. आणि त्याच डॉक्टर वसंतराव देशपांडेंचा 2 मे हा जन्मदिवस.
1: अरे म्हणजे आजच.
0: करेक्ट. आणि त्यांच्याबद्दलची एक लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक गुरूंकडून संगीताचे धडे घेतलेत. नागपूरमध्ये ग्वाल्हेर घराण्याचे मास्टर शंकरराव सापरे, किराणा घराण्याचे सुरेश बाबू माने, पतियाळ घराण्याचे असद अली खान, भेंडी बाजार घराण्याचे अमन अली खान आणि अंजलीबाई मालपेकर, आणि ग्वाल्हेर घराण्याचे रामकृष्ण बुवा वझे.
1: आणि वझे बुवा यांचे शिष्य दीनानाथ मंगेशकर यांचा देशपांडे यांच्यावर मोठा प्रभाव होता बरं, म्हणून त्यांना मंगेशकरांचे संगीत वारस मानलं जायचं. कारण देशपांडेंनी मंगेशकरांची गायनशैली हुबेहूब आत्मसात केली होती.
0: धनश्री, तू एका नाटकाचं नाव ऐकलंय का?
1: कुठलं?
0: कट्यार काळजात घुसली.
1: अरे किती फेमस नाटक येते, म्हणजे काय ऐकलंच आहे.
0: त्या नाटकाचे 1976 पर्यंत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी 1000+ अधिक प्रयोग केलेत.
1: त्यांच्या नाट्यगीतांना खूप पसंती मिळाली आणि म्हणूनच सर त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला.
0: तर मित्रांनो, याच नोटवर ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत.

0: मित्रांनो, तुमच्याशी गप्पा मारताना, एखाद्या विषयाबद्दल चर्चा करताना वेळ कसा निघून जातो ना, काहीच कळत नाही. अहो, भानच उरत नाही.
1: टाइम इज फ्लाइंग फार.
0: ओ जेन झेड, जनरेशन झेड, मराठीत काही बोलता येईल का आपल्याला?
1: धनश्री, अख्खा कार्यक्रम आपला मराठीत आहे, हे विसरलीस का तू? आणि मराठी ही आपली मातृभाषा आहे, ज्याचा मला अभिमान आहे.
0: पण व्यक्त होण्याकरता त्यातले शब्द फार जड आणि मोठे वाटतात, नाही का?
1: एक्झॅक्टली, त्यामुळे थोडा कंटाळा येतो बोलणाऱ्याला पण आणि ऐकणाऱ्याला पण.
0: पण आपल्याला असं कसं वाटू शकतं? जी आई आपल्याला बोलायला शिकवते, तीच आई आपण मोठं झाल्यावर आपल्याला कंटाळवाणी का वाटते? आणि मराठी ही फक्त भाषा नाहीये, ती आई हा शब्द देणारी आईच आहे.
1: हे मी मान्यच करतो की महाराष्ट्र मराठी भाषेशिवाय अपूर्ण आहे.
0: मोठमोठी पदे भूषवणारे कित्येक महान व्यक्ती याच भूमी जन्माला आले, जसं की जगन्नाथ शंकर शेठ. अरे, यांच्यामुळे भारतात रेल्वे धावली आणि त्यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणतात.
1: पहिली महिला लोको पायलट म्हणजे वंदे भारत लेडीज स्पेशल ट्रेन चालवणारी सुरेखा यादव म्हणजेच महाराष्ट्र.
0: भारतातली पहिली महिला युनिव्हर्सिटी स्थापन करणारे, त्याचबरोबर एका विधवा महिलेशी लग्न करून विधवांना सन्मान देण्याचा संदेश देणारे महर्षी कर्वे म्हणजेच आपला महाराष्ट्र आहे.
1: भारतीय चलचित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके म्हणजे महाराष्ट्र.
0: पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी म्हणजे महाराष्ट्र.
1: स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले म्हणजे महाराष्ट्र.
0: भारताचं पहिलं सुपर कम्प्युटर बनवणारे भारतीय सुपर कम्प्युटरचे जनक विजय भाटकर म्हणजेच महाराष्ट्र.
1: प्रतिभाताई पाटील, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर म्हणजे महाराष्ट्र.
0: अरे, फक्त देशभरात काय तर अख्ख्या जगभरात ज्यांच्या नावाने अंगावर शहारे येतात ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र. आणि दर्शन, आजच्या दिवसाची एक विशेष गोष्ट सांगू का?
1: सांग.
0: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच दिवशी म्हणजे 2 मे ला लंडन मध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली.
1: हो, अच्छा. अगं, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कारणीभूत असलेली कितीतरी महाराष्ट्रातली नावं आपल्याला घेता येतील.
0: ज्या राज्याने घडवलं, शिकवलं, प्रगतीपथावर उंच भरारी घेण्यासाठी पंख दिले, अशा माझ्या महाराष्ट्र राज्याचा आणि त्या माय मराठीचा मला सार्थ अभिमान आहे.

0: आता कसं वाटतंय जय महाराष्ट्र, आता कसं वाटतंय जय महाराष्ट्र।
1: मित्रांनो, कार्यक्रमात आम्ही घेतोय तुमची रजा, पण त्यापूर्वी तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की लिहून कळवा आमच्या या पत्त्यावर। संपर्कासाठीचा पत्ता आहे,
2: प्रिय दोस्तो हो, युवावाणी विभाग द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52।
1: आणि मित्रांनो, पत्रांसोबतच सोशल मीडिया हँडल्सवरच्या आकाशवाणी जळगावच्या पेजला फॉलो करा आणि कॉमेंट करा। मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमात मी सहभागी होते तुमची लाडकी मैत्रीण धनश्री जोशी,
2: आणि मी सहभागी होतो तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे।
1: तेव्हा मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत टाटा,
2: बाय,
1: सी यू अगेन।

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 6 वाजतायत. ठीक 6 वाजता हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या, दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

दे धक्का या चित्रपटातील गीत आपण आत्ताच ऐकलत. यानंतर ऐकूया पेला शेंडे आणि अजय अतुल यांनी गायलेलं, अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत.

0: आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृत बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचक जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. पश्चिम बंगालस्य द्वयोः विधानसभाक्षेत्रयोः 15 मतदानकेन्द्रेषु पुनर्मतदाने अपराह्न 3 270% अधिकं मतदानं समंकितम्. निर्वाचनायोगेन पश्चिम बंगाल राज्ये सुरक्षायाः सुदृढीकरणाय सहैव मतगणना केन्द्राणां परितः शान्ति व्यवस्थायाः पर्यवेक्षणाय 65% मतगणना निरीक्षकाः 77 आरक्षक निरीक्षकाश्च नियोजिताः. छत्तीसगढ़ राज्य कांकेर नारायणपुर जनपद सीमनी आईईडी विस्फोटनेर

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात 1 मे महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगानं पुरातन महाराष्ट्राची भावगीतं गाहा सत्तसई हे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण आपण ऐकणार आहोत.
1: आपण महाराष्ट्रीयन लोक आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, चालीरीतींचा, खाद्य संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान बाळगतो. जगभरात कुठेही गेलो आणि जगाच्या नकाशावर दिसणाऱ्या कुठल्याही भूप्रदेशात राहिलो तरी महाराष्ट्राच्या या मातीवर आपण नितांत प्रेम करतो. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं कुठंही स्थलांतरित झालो

तरी भूतकाळामध्ये महाराष्ट्राच्या या भूमीवर घालवलेला काळ, त्याची मजा, त्या आठवणी मनात नेहमीच जपून ठेवतो. आपण ज्या महाराष्ट्रावर प्रेम करतो तो नेमका आहे तरी कसा? अगदी नेमकेपणानं सांगायचं तर राकट, कणखर, तरीही रसरशीत जीवनरसाने परिप्लुत भारताच्या राजकारणात, कला संस्कृतीच्या वैभवात आणि भूगोलात स्थिमित करणारी विविधता असलेला प्रांत म्हणून महाराष्ट्राचं महत्व अनन्यसाधारण आहे. 300 वर्षापूर्वी महाराष्ट्र काबीज करायला आलेला, मराठी राज्य बुडवायच्या इराद्यानं आलेला औरंगजेब खूप तयारीनिशी दक्षिणेत उतरला खरा, पण त्याला महाराष्ट्र जिंकताच आला नाही. का जिंकता आला नाही याचं कारण सांगताना गोनी दांडेकर म्हणतात की त्याला बिचाऱ्याला महाराष्ट्राची नसच समजली नाही. महाराष्ट्राला लाभलेली भौगोलिक विविधता पाहिली तर या भूमीचं वैशिष्ट्य चटकन लक्षात येईल. सातवाहन राजा हाल यानं एकत्रित करून संपादित केलेल्या 700 लहान लहान काव्यरचनांचा संग्रह म्हणजे गाहा सत्तसई. 700 असं जरी नावात म्हटलं तरी प्रत्यक्षात विविध हस्तलिखितात मिळून 1012 रचना आपल्याला आढळतात. महाराष्ट्री प्राकृतात रचलेला प्राचीन मराठी वाङ्मयातला आद्य ग्रंथ म्हणजे गाहा सत्तसई. हा कुठला धार्मिक ग्रंथ नसून शृंगार आणि प्रेमभावना आविष्कृत करणाऱ्या प्राचीन महाराष्ट्रातल्या भावगीतांचा संग्रह आहे ही मोठी आश्चर्याची बाब आहे. 2000 वर्षापूर्वी याच भूमीत राहणारे आपले पूर्वज कसे होते, कसे राहत होते, कुठले उत्सव साजरे करत होते, काय परिधान करत होते, कुटुंब पद्धती कशी होती याचं रमणीय वर्णन या ग्रंथात येतं. यामध्ये इतिहास आहे पण ऐतिहासिक व्यक्तिरेखा, राजांच्या वंशावळी, सणावळ्या, युद्धाचे तपशील नाहीत. राजघराणी नाहीत तसं राजकारणही नाही. व्यापाराचा उल्लेख आहे पण कसा? तर व्यापारासाठी पुरुष घरापासून दूर गेल्यावर त्याच्या अनुपस्थितीत काय काय होतं याचं वर्णन करताना आलेला व्यापाराचा उल्लेख. सण वार, धार्मिक अधार्मिक उत्सवांचा उल्लेख आहे पण व्रतवैकल्यांचं, कर्मकांड आणि पूजा अर्चांचं धार्मिक अवडंबर नाही. काव्य, कला, साहित्य सगळंच आहे पण कुठलीही क्लिष्टता नाही, जड भाषा नाही. साधेपणातलं सौंदर्य मिरवणारी, अभिनव कल्पनांनी मोहात पाडणारी, जात्याच आकर्षक आणि मधुर अशा महाराष्ट्री प्राकृतातल्या या रचना आहेत. गाहा सत्तसई या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी, विशेषतः स्त्रियांनी केलेल्या या रचना सातवाहन राजा हाल यानं मागवल्या होत्या. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत 1 कोटी गाहा त्याच्याकडे जमा झाल्या. त्यातल्या त्यानं निवडून वेचून 700 या ग्रंथात घेतल्या. हस्तलिखित स्वरूपात हा ग्रंथ उपलब्ध होता पण हा धार्मिक ग्रंथ नसल्यानं की काय कोण जाणे, फारसा लोकप्रिय ठरला नाही, अभ्यासलाही गेला नाही. या ग्रंथातल्या लहान लहान कवनांमध्ये आलेल्या कल्पना इतक्या ताज्या आणि इतक्या अनोख्या होत्या की काव्यशास्त्राच्या संस्कृत ग्रंथांमध्ये उदाहरणं देण्यासाठी आनंदवर्धन, धनंजय, भोजदेव, मम्मट, हेमचंद्र, रुय्यक, मंखक, विश्वनाथ यासारख्या अनेक साहित्यशास्त्राच्या विद्वानांनी त्या उदाहरणं म्हणून वापरल्या. या विषयावरच्या अशा काही रचना ग्रंथरूपात आहेत हे माहिती होऊनही त्याच्याकडे फारसं अभ्यासाचा विषय म्हणून पाहिलं गेलं नाही. या ग्रंथातल्या रचना ज्याला गाहा असं म्हटलं जातं त्या खऱ्या अर्थानं लोकांसमोर आल्या ते 1870 साली जर्मन विद्वान वेबर यांनी 370 गाहा एका जर्मन नियतकालिकात प्रसिद्ध केल्यावर. हाल सातवाहनानं केलेल्या या गाहांच्या संकलनाला 7व्या शतकात बाणभट्टानं हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाहा कोश असं म्हटलंय. विनाशिनम अग्राम्यम अकरोत् सातवाहनः विशुद्ध जातिभिः कोशम रत्नैरिव सुभाषितैः. एखादा राजा अत्यंत शुद्ध जातीच्या रत्नांनी खेडेगावात न होणारा असा अक्षय्य निधी करतो त्याप्रमाणे सातवाहन राजांनी अत्यंत निर्दोष अशा जातीछंदात रचलेल्या सुभाषितांनी अविनाशी आणि सोज्वळ असा कोश रचला. प्राकृतात रचलेल्या या गाहा

0: खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसाचं 2000 वर्षापूर्वीचं आयुष्य कसं होतं हे सांगतात. संस्कृत भाषेत झालेल्या क्लिष्ट रचना या विद्वत्तापूर्ण आणि त्यातला शृंगारच काय तो शिष्ट आणि प्राकृत रचना जानपद वाङ्मय हे मात्र ग्राम्य आणि विकृत असा समज दृढमूल असण्याच्या काळात या ग्रंथाला सुयोग्य स्थान लाभलं नसलं तरी आता बदललेल्या दृष्टिकोनातून या काव्यसंग्रहाचं अनन्यसाधारण महत्त्व सर्वांच्याच लक्षात आलं आहे. सातवाहनांची राजवट असणारा काळ म्हणजे इसवीसनपूर्व 2रं शतक ते इसवीसनाचं 3रं शतक. काही विद्वानांच्या मते या ग्रंथातल्या काही गाहा मागाहून अगदी 6व्या 7व्या शतकापर्यंत अंतर्भूत केल्या असल्या तरी प्रामुख्यानं यातल्या रचना सातवाहनांच्या राज्यकाळातल्याच असणार. या रचना म्हणजे पुरातन महाराष्ट्राची भावगीतं आहेत असं आपण म्हटलं, कारण यात अनेक स्त्री मनं मुखर झाली आहेत. या रचनांचा उद्देश समाजजीवन कसं आहे हे सांगणं हा नक्कीच नव्हता, पण स्त्रियांच्या मनातल्या भावना व्यक्त करताना समाज जीवनाचे अनेक पैलू आपल्याला त्यात दिसतात. स्त्रिया घरात काय काय काम करत होत्या, सखीला त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान होतं, काय दागिने आणि वस्त्रप्रावरणं घालत होत्या, नातीगोती कशी जपत होत्या, सवत असणं हे अगदी सामान्य वाटलं तरी आपला नवरा किंवा आपला प्रियकर अन्य कुणाची अभिलाषा करतो आहे, त्याला अन्य कोणीतरी आवडतंय ही विचित्र भावना त्यांना दुखावत असणारच. कसं हाताळत होत्यात ही उलघाल. आपली मनं या लहानशा कवनांमधून मोकळी करणाऱ्या स्त्रिया आपली सुख दुःख मांडताना अगदी साधे शब्द वापरतात, पण भावना इतकी व्यक्तिगत आहे की वाचकाच्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहतच नाही. व्यवसाय आणि उद्योगाच्या निमित्ताने स्थलांतर करणं हे काही महाराष्ट्रातल्या लोकांना नवीन नाही. 2000 वर्षापूर्वीच्या या कवनांमध्ये नोकरी व्यवसायाला परदेशी गेलेला पती आणि त्याच्या आठवणीत झुरत सख्यांबरोबर वेळ काढत सासू सासऱ्यांबरोबर घरात राहणारी स्त्री हे चित्र अगदी सामान्यपणे दिसत होतं. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे व्यवसायासाठी घरापासून दूर गेलेले पुरुष घरी परतत असत. समाजशास्त्रीय भाषेत ज्याला तात्पुरतं वर्तुळाकार स्थलांतर असं म्हणतात तो स्थलांतराचा प्रकार 2000 वर्षापूर्वी अगदी सर्रास इथे असावा. शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी फक्त शेती व्यवसायावर उपजीविका तेव्हाही होत नसावी. पतिविरहात झुरणाऱ्या स्त्रियांच्या मनातली गाणी असल्यानं या प्रत्येक लहानशा कवितेत निराळा विचार असला तरी शृंगाराच्या मुख्य पडद्यावरच जणू या वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात. महाराष्ट्राचा भूगोल, इथल्या डोंगर दऱ्या, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि प्रियकरायला भेटायला पूर आलेला असतानाही नदी पोहून जाणाऱ्या धाडसी अभिसारिका, वेगवेगळ्या उपमा देताना येणाऱ्या वेगवेगळ्या झाडा फुलांचे फळांचे संदर्भ, प्रेमिकांचं प्रेम व्यक्त करणं आणि कधीकधी प्रेम अव्यक्तही राहणं, ऋतूनुसार आयुष्यात कामांमध्ये सृष्टीच्या बहरात होणारे बदल हे सगळं यामध्ये दिसतं. सातवाहन राजवटीचा काळ हा अनेक अर्थांनी स्थित्यंतराचा परिवर्तनाचा काळ होता. धर्मसंस्था, दैवतकल्पना, कर्मकांड यामध्ये बदल होत असलेला हा काळ प्रतिबिंबित होताना सर्व स्तरावरच्या बदलांचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. यात मूर्तीपूजेचा उल्लेख आहे पण देवळांचा फारसा उल्लेख येत नाही. बौद्ध धर्माचा उदय आणि प्रसार झालेला हा काळ असल्यानं बौद्ध भिक्षूंचा उल्लेख इथं येतो. गावाबाहेर झाडाखाली असणाऱ्या गणपतीचा उल्लेख आहे. हा स्थित्यंतराचा काळ असल्यानं वैदिक देवता आणि पौराणिक देवता दोन्हीचा संगम इथे आढळतो. या भूमीत होणारी पिकं कुठली होती तर यव आणि तुरी बरोबरच तांदूळ हे मुख्य पीक होतं. उसाचं पीक काढून त्याचा गुळ बनवला जात होता. तीळ, काकडी, कोहळा, आंबे ही फळं आणि प्राजक्त, बकूळ, कमळ, जुई या सुगंधी फुलांचा अनेकदा उल्लेख इथे येतो. अतिशय समृद्ध असं प्राणीजीवन आणि पक्षीजीवन या भूमीत होतं. हरिण, रेडा, हत्ती, अस्वल, सिंह या वन्य प्राण्यांबरोबरच गाई, बैल, मांजर, कुत्रा हे पाळीव प्राणी आणि चिमणी, पोपट, मैना, पारवा, कावळा, बगळा, मोर यासारखे पक्षीही विपुल प्रमाणात होते, कारण घनदाट अरण्य इथल्या डोंगर राजीत होते. स्त्रियांच्या मनाचा वेध घेणाऱ्या या रचना प्रामुख्यानं असल्यामुळे त्यांचं नटणं मुरडणं, बांगड्या गळसरी पैंजण मेखला कानातले यासारख्या घडीव दागिन्यांबरोबरच झाडाच्या पानाफुलांचे फळांचे दागिने मोरपीस यांनी सजायची त्यांची पद्धत, मेहंदी आळता काजळ तिलक चंदनलेप जांभळासारख्या फळापासून केलेली उटणी या सगळ्याचा वापर करून स्त्रियांनी केलेल्या प्रसाधनाचा उल्लेख काही गहांमधून येतो. पती प्रवासाला गेल्यावर सासर घरी राहून आपल्या सख्यांबरोबर मौज मजा करणाऱ्या स्त्रिया पोहायला जात, फुगड्या खेळत, रंग खेळत, वेगवेगळे उत्सव साजरे करत, संगीत नृत्य वाद्यवादन चित्र काढणं यासारख्या कितीतरी कलांच्या आविष्काराचे उल्लेख गहांमधून येतात. यातल्या काही गहांमध्ये स्त्री पुरुषांच्या स्वैराचाराचे उल्लेख सुद्धा असले तरी हे वाङ्मय समाजाचं यथार्थ प्रतिबिंब दाखवतं असं म्हणता येईल. निषिद्ध नक्कीच नाही. मराठी भाषेला आज अभिजात दर्जा मिळालाय. 2000 वर्षांपूर्वी या भूमीत असणारं वैभव इथे आपल्या पूर्वजांनी खेड्यापाड्यातही अनुभवलेलं सुखी समृद्ध आयुष्य त्याची सविस्तर ओळख करून देणारा हा ग्रंथ गाहा सत्तसई अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही. या ग्रंथातली ही छोटी छोटी बहुपेडी काव्य अत्यंत मनोहारी आहेत. त्यातल्या अभिनव कल्पना वाचकाला अजूनही टवटवीत वाटाव्या अशाच आहेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पुरातन महाराष्ट्राची भावगीतं गाहा सत्तसई हे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण ऐकलं. आता गाहा सप्तशती या महाराष्ट्रीय प्राकृतातील आद्य ग्रंथावर आधारित गाहा सत्तसई ही 27 भागांची मालिका आकाशवाणी पुणे केंद्रानं काही वर्षापूर्वी प्रसारित केली होती. ह्या मालिकेतील वांगी दखल एक भाग आता ऐकूया. लेखन केलंय डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी.

0: गाहा सत्य सही।
1: दोन हजार वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या सामान्य जनांच्या जीवनपद्धतीचा लेखाजोखा महाराष्ट्री प्राकृतातल्या गाहा सत्यसई या ग्रंथातल्या गाहांमध्ये पाहायला मिळतो। निरनिराळे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे, त्यांच्या व्यवसायातल्या बारकाव्यांचे आणि त्यासाठी लागणारी साधनं, आयुध याचे अनेक संदर्भ गाहांमध्ये येतात। आणि हे संदर्भ अजिबात ओढून ताणून आणलेले नाहीत, दैनंदिन आयुष्यातल्या घटनांचं निराळ्या कल्पनेसह झालेलं चित्रण आहे हेही चटकन जाणवतं। मातीची वेगवेगळी भांडी बनवणाऱ्या कुंभाराच्या व्यवसायातल्या उत्पादनांचे उल्लेख अनेक गाहांमध्ये येतात। मातीचे घडे पाण्यासाठी अगदी सर्रास वापरले जात असावेत। मातीच्या घड्यांचे अनेक संदर्भ येतात। कधी स्त्रीच्या गर्भाशयाला मातीच्या घड्याची उपमा दिली आहे तर कधी काही वेगळाच संदर्भ आहे। जेव्हा ऐश्वर्य असतं तेव्हा आपोआपच मान ताठ असते, उन्नत असते आणि पूर्णपणे रिकामं झाल्यावर मानही खाली झुकते हे वास्तव सांगताना रहाट गडग्याची उपमा दिली आहे। रहाटावर बसवलेले घडे जेव्हा पाणी भरून वरती येतात तेव्हा अगदी मान वर करून खुश होऊन येतात, पण पाणी देऊन रिकामे झाले की त्यांची मान अगदी सहज खाली जाते। उवम लहिउण उत्ताणी आणणा होंती केवी सविसेसम रित्ता नमंती सुईरम रहट्ट घटिय व कापुसिरा हसत मुखाने येती वरती रहाट घट जलदाना रिते होऊनी तळी उतरता झुकती खाली माना। एकमेकांच्या हाती घडा देताना त्यावेळी प्रेमी युगुलांचा एकमेकांच्या हाताला झालेल्या स्पर्शाचं

0: आणि त्या स्पर्शामागच्या अनुकंपेचं सुंदर वर्णन एका गाहेत आलं आहे. प्रसंग असा आहे की गावाला आग लागली, त्यात नायिकेचं घर आणि सगळं काही जळून खाक झालं, आणि कवी म्हणतो तरीही ती सुखावली. सौवस्सामी विदद्धे तहवी, सर्वस्व जळून गेल्यावरही हु हि अस निवृद्धिचेय, तिचं हृदय शांत झालं. कशानं? इतक्या प्रतिकूल अवस्थेत आगीतही कसली आली आहे शांतता? तर जमतेण गामडा आहे, गाव जळत असताना हत्था हत्थीम कुडो गहियो, तिच्या हातातून घडा घेतला, हातातल्या घड्यानं पाणी शिंपडून आग विझवण्याचा प्रयत्न ती करत होती, तर त्यानं तिच्या हातातून घडा घेतला आणि तेव्हा हाताला झालेला स्पर्श तो तिला सुखावून गेला. जणू काही तो हे सुचवत होता की मी हे काम घेतो, तू आश्वस्त हो, मी आहे. गावालागी आग लागली एकुलते घरदार, जळून गेले तिचे सर्वही उरला राखडीगार. दिला तयेने घडा प्रियकरा विझवा याते आग, आगी तही त्या स्पर्श सुखाने प्रीतीला ये जाग. नुकतीच तोडलेली ताजी फुलं विकायला घेऊन आलेल्या माळणींचा उल्लेख काही गावांमध्ये आला आहे. ही माळीण खूप आकर्षक आहे. फुलं विकत घेण्याच्या बहाण्यानं फुलाचा भाव विचारायला म्हणून लोक तिच्या जवळ जाऊन भाव विचारतायत, तेवढंच तिच्याजवळ उभं राहून तिच्याशी बोलायची संधी मिळावी म्हणून. एका गाहेत तिच्या हातांच्या आकर्षक हालचालींनी हात नाचवून ती फुलं दाखवतीये आणि त्यामुळे पाहणाऱ्या तरुणांची हृदय घायाळ होत आहेत असा उल्लेख आलाय. कलाकारांचा उल्लेख काही गहांमध्ये आला आहे. यात मूर्तिकार, चित्रकार यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे. भिंतीवर काढलेलं चित्र कुठूनही पाहिलं तरी आपल्याकडेच पाहतंय असं वाटतं. तसंच अडचणीच्या वेळी कुठेही आणि कधीही मदतच करेल, कधीच नजर फिरवणार नाही, पाठ करणार नाही, अशा व्यक्तीशी मैत्री करावी असा सल्ला या चित्राच्या उदाहरणांनी दिला आहे. तम मित्तम काव्वम जमकिर वसणामी देस आलंभी अलिहिय भित्ती वाउल्लहम वन परमुहम ठाई. भित्ती चित्रा परितो सन्मुख राही सदाच सन्मित्र, देश विदेश असो वा प्रसंग कुठलाही काळ अन्यत्र. चित्रात काढलेल्या मानवी आकृतीत रंग भरले नसले तरी रेखाटलेल्या चित्रातलं प्रेमी जोडपं एकमेकांना आलिंगन देत आहे. आकर्षित करणाऱ्या काहीच गोष्टी नसतानाही खरं प्रेम जवळीक साधतंच हे सांगताना या चित्रगुणाचा उल्लेख आला आहे. लोपतीन ते गुणचित्रातील पुसले जरीही रंग. चित्रात काढलेल्या वस्तू कितीही आकर्षक दिसल्या तरी त्या खऱ्या नसतात हे सांगताना एका भुंग्याला सांगितलंय की पिकलेल्या कवठाच्या वासानं तू कमळ सोडून कवठाकडे जातोयस खरा, पण एक लक्षात ठेव की कवठाला स्पर्श केलास की तुला समजेल की मऊ मुलायम कमळच असतं. जरी गंध सारखा असला तरीही चित्रातला लाडू पाहून आनंद होऊ शकतो, पण तो काही खरा नसतो. चित्रातला लाडूही खरा नाही आणि आनंदही कायमचा नाही. वास्तवाचं ज्ञान आलं की आनंद मावळतो. कमलम मुवंत महुअर पिक्क कैथाणे गंध लोहेण आलेख लड्डुअम पामरो व छिवी उण जणी हिसी. उग्र गंध घमघमाट भुलवी पिकले कवठ विलासी, मूढ भ्रमरा सोडुनी कमला कवठा ते भुललासे. चित्रामधला लाडू बघता मावे नामनी हर्ष, कमल कोणते कवठ कोणते कळवी मुलायम स्पर्श. एका चित्रकाराला वाण्याच्या घरच्या भिंतीवर चित्र काढायची इच्छा होती. त्याला एका गाहेत असा प्रश्न केलाय की तुला चित्र तर काढायचंय पण तुला रंगाचा चित्रात वापर करताना क्रम कसा असावा, चित्र काढायची जागा कशी स्वच्छ करून घ्यावी हे तर कळतच नाही. ते तर तू केलंच नाहीस ना, मग वाणिणबाईंच्या घरावर चित्र काढायची स्वप्न काय बघतोस? वण कम्मम न आणसी म्हणजे रंगाच्या वापराचा क्रम काही तुला माहिती नाही. ठाण विशुद्धी विदेणा आणि वडिया, चित्र काढायचं स्थान स्वच्छ शुद्ध करून घ्यावं हेही तुला माहिती नाही. चित्त अर तह विमग्गसी, हे चित्रकारा तरीही तू जातोयस कुठे? तर भोईणी कुडुंबी आली हिउम, वाणिणबाईच्या भिंती चित्र काढून रंगवायला. यावरून वाटतं की भिंतीवर चित्र काढणं हे या चित्रकाराचं निमित्तच असावं फक्त.
1: श्रोते हो, आत्ताच आपण गाहा सत्तसई या आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील मालिकेचा एक भाग ऐकलात. याचं लेखन केलं होतं डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी. श्रोते हो, ही संपूर्ण मालिका आकाशवाणी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. आणि श्रोते हो, याबरोबरच संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी, तोपर्यंत नमस्कार. ह्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं, आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 6:55 झाली आहेत. ठीक 7 आपण प्रादेशिक बातम्या ऐकणार आहोत. दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
2: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र

0: चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा, सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
1: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
2: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
1: हो,
2: सेनापती बापटांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
0: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
3: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात. आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
4: पक्षांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्षांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
5: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
4: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही. पक्षांचे लक्ष.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे. विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली. तिथं सर्वाधिक 84

0: पूर्णांक 14.4% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे. उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे. मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर 88.68%. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय.
1: महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी सुरू केलेली उमेद मॉलची व्यवस्था तालुका पातळीपर्यंत पोहोचवण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीनं आयोजित महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन 2026 या उपक्रमाचं आज मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.
2: पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये तालुक्यापर्यंत आपल्याला उमेद मॉल कसा नेता येईल की जेणेकरून एक मोठं नेटवर्क, जसं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या चेन असतात तशी उमेदची चेन, कोणालाही काही घ्यायचं असेल तर तालुक्यात तो उमेदच्या दुकानातच गेला पाहिजे अशा पद्धतीची मार्केट प्लेस ही तयार करण्याचा प्रयत्न आपल्याला भविष्यामध्ये करायचा आहे.
1: महालक्ष्मी सरस उपक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या उमेद या ऑनलाईन बाजारपेठेवर 1000 जास्त गुणवत्तापूर्ण वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या उत्पादनांची खरेदी करावी असं आवाहन त्यांनी केलं. महालक्ष्मी सरस म्हणजे बचत गटांना उपलब्ध करून दिलेली एक हक्काची बाजारपेठ असून आता राज्यातले बचत गट कोणत्याही स्पर्धेसाठी तयार आहेत असं ते म्हणाले. राज्यात 1 कोटी लखपती दिदी बनवण्याचा आणि 1 कोटींची संख्या पार करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य असावं असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. येत्या 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं राहणार आहे. या प्रदर्शनात 500 स्टॉल असून त्यात महाराष्ट्रातल्या 230 स्टॉलचा समावेश आहे. याशिवाय विविध शासकीय संस्थांचेही स्टॉल इथं आहेत. विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना हाऊसिंग स्टॉकमधली घरं उपलब्ध करून देण्यासंबंधी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातल्या विविध प्रश्नांबाबत आज मुंबईत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे देखील या बैठकीला उपस्थित होते. सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास प्रकल्पांशी संबंधित जागांचं केंद्रीय यंत्रणांसोबत समन्वय साधून सर्वेक्षण करावं आणि विकास कामांकरता लागणाऱ्या जमिनींबाबतच्या केंद्र शासनाशी संबंधित बाबींकरता एकच प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा अशी सूचनाही त्यांनी केली. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारीतल्या जागांबाबतची न्यायप्रविष्ट प्रकरणं तातडीनं निकाली निघावीत यासाठी समन्वय अधिकारी नेमण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही त्यांनी म्हटलं आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलदगतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातल्या नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणातल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं 7 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण काल उघडकीस आलं. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान आरोपीला न्यायालयातून बाहेर नेताना काही नागरिकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा अशी मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली आहे. आरोपीनं यापूर्वीही काही गुन्हे केले होते अशी माहिती त्यांनी दिली. ठाणे जिल्ह्यात दहिसर भाईंदर लिंक रोडच्या बांधकामादरम्यान आज एक क्रेन कोसळून झालेल्या अपघातात 2 मजूर मृत्यूमुखी पडले. या अपघाताची पोलिसांनी नोंद केली असून चौकशी सुरू आहे. अमरावती इथं 2,03,75,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड इथं कारवाई केली. यात 368 किलोपेक्षा जास्त गांजा, 1.5 किलो चरस आणि 1.25 किलो मेफ्ड्रीन याचा समावेश आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नागपूर इथल्या बुटीबोरी एमआयडीसीमध्ये नेऊन इन्सिनरेटरच्या सहाय्यानं नष्ट करण्यात आला. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या पीडित महिलेचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेली कंपनीतली माजी कर्मचारी निदा खानचा अटकपूर्व जामीन नाशिक रोड न्यायालयानं अखेर फेटाळून लावला. निदा ही गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्यातली 34 गावं आणि 162 वाड्या वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पावसाळापूर्व कामं योग्य प्रकारे पूर्ण होईपर्यंत आपण स्वतः रस्ते काँक्रिटीकरण आणि नालेसफाईच्या कामांची सातत्यानं पाहणी करणार असल्याचं मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी म्हटलं आहे. त्या आज चेंबूर इथं रस्ते आणि विविध नाल्यांच्या गाळ उपसा कामांची पाहणी केल्यावर बोलत होत्या. नालेसफाईच्या कामात हयगय केल्या तसंच कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी तडजोड केल्यास ते खपवून घेतलं जाणार नाही असं त्या म्हणाल्या. पुणे हौशी अॅथलेटिक्स संघटनेनं यंदापासून सुरेश कलमाणी क्रीडारत्न पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आता थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातल्या सामन्याला सुरुवात होईल. चेन्नईतल्या MA चिदंबरम स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये केवळ 2 विजय मिळवले आहेत तर चेन्नईनं केवळ 3 विजय मिळवले असल्यानं दोन्ही संघांसाठी या सामन्यातला विजय महत्वाचा ठरणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून यावेळी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. तालुका पातळीपर्यंत उमेद मॉल सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. आणि पुण्यातल्या नरसापूर इथं झालेल्या बालिकेवरच्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. थोड्याच वेळात आपण प्रसारित करणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. दरम्यान ऐकूया काही संदेश.

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनांना झालेला आहे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. सात बेटं ब्रिटिशांनी जोडली,

आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापट्यांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.
4: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात. आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
5: पक्षांचे हे असे लक्ष थवे आकाशात मनोहारी दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्षांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
6: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटर वरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
5: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही पक्षांचे लक्ष थवे.
7: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळच्या 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आज सकाळी 11:42 देशातल्या सर्व नागरिकांच्या मोबाईल फोनवर अचानक एक संदेश आणि सायरनसारखा आवाज ऐकू आला. ज्यांचे मोबाईल सायलेंटवर होते त्यांनाही हा संदेश ऐकू आला. काही नागरिक घाबरले, काहींना हा सायबर हल्ला वाटला. सर्वच नागरिक काही क्षणांसाठी सावध झाले. देशवासियांना सावध करण्यासाठीच ही विशिष्ट आपत्कालीन संदेश प्रणाली केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं सुरू केली आहे. आज या प्रणालीची चाचणी घेण्यात आली. याच प्रणालीविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊया. श्रोते हो, दूरसंचार विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सहकार्यानं देशभरात मोबाईल आधारित आपत्ती संप्रेषण प्रणाली सक्षम करण्यासाठी आजची चाचणी करण्यात आली. भूकंप, पूर, युद्ध अशा आपत्कालीन प्रसंगांमध्ये नागरिकांना वेळेवर माहिती मिळावी यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आजच्या चाचणी संदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा इशारा बुधवारी देण्यात आला होता. आपत्तीच्या वेळी देशवासियांना सूचना देण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे सेल ब्रॉडकास्ट सुरू करण्यात आल्याचा संदेश आज नागरिकांनी ऐकला. सतर्क रहा आणि राष्ट्राला सुरक्षित ठेवा असंही या संदेशात म्हटलं होतं. विशेष म्हणजे हा संदेश प्रत्येकाला स्थानिक भाषेत मिळाला. या प्रणालीच्या अन्य वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊया राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक डॉ भालचंद्र चव्हाण यांच्याकडून.
1: सेल ब्रॉडकास्ट या आपत्कालीन संदेश प्रणालीचे आज नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या रिलीफ कमिशनर परिषदेत केंद्रीय दूरसंचार मंत्री माननीय श्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडून उद्घाटन करण्यात आले. सेल ब्रॉडकास्ट ही आपत्कालीन अलर्ट प्रणाली असून सदर प्रणाली नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी यांच्याद्वारे विकसित केलेली असून ही आपत्कालीन सूचना यंत्रणा आहे. सदर प्रणाली ही सी डॉट या संस्थेने विकसित केली असून त्यासाठी ITU इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन यांनी शिफारस केलेली आहे. यात वेगवेगळ्या आपत्कालीन सूचना जसे भूकंप, सुनामी, पूर, विजेचा धोका, चक्रीवादळ इत्यादी आपत्तीत सूचना प्रसारित केल्या जातील. या सूचना हा एकाच वेळी एका विशिष्ट क्षेत्रातील सर्व मोबाईल फोनवर सायरनसह संदेश पाठवतील आणि यातील सूचना ह्या बहुभाषिक असून यात विविध 21 भाषांसह मराठी भाषेतही संदेश प्रसारित होतील. ही प्रणाली आपत्कालीन संदेशाची स्थानाधारित संदेश काही सेकंदात असंख्य लोकांपर्यंत पोहोचवते. ही प्रणाली ही जुन्या SMS प्रणालीपेक्षा अधिक जलदवर कार्यक्षम असून ही प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली 2G तसेच 5G या प्रकारच्या सर्व प्रकारच्या नेटवर्कवर कार्यरत असून कोणत्याही विशिष्ट सेवा पुरवठादारावर अवलंबून नाही, म्हणजेच ही व्हेंडर ॲग्नॉस्टिक प्रणाली आहे. याशिवाय कोणत्याही स्वरूपाच्या इंटरनेट सेवा उपलब्ध नसताना तसेच मोबाईलमध्ये सिम कार्ड नसताना अथवा सेल्युलर सबस्क्रिप्शन घेतले नसतानाही तसेच कनेक्टिव्हिटी नसतानाही मोबाईलवर संदेश पोहोचतो, हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे. तसेच मोबाईल सायलेंट असला तरीही प्रणालीत संदेश पोहोचत असून आवाज मोठा होतो, त्यामुळे संदेश प्रत्येक व्यक्तीच्या लक्षात येतो. ही प्रणाली अस्तित्वात असलेल्या इतर सर्व प्रणालींना तसेच DND मोड ॲक्टिवेट असतानाही संदेश पोहोचवण्याचे काम करते. योग्य वेळेत या प्रणालीद्वारे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी साध्य होते, म्हणजे ज्यांना आवश्यक आहे अशा शेवटच्या घटकापर्यंत योग्य वेळी आणि योग्य प्रकारचा संदेश या प्रणालीमुळे पोहोचवला जातो. म्हणजेच असुरक्षित क्षेत्रातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या स्थानिक भाषेत त्वरित संदेश पोहोचतो. सेल ब्रॉडकास्ट हे एक मोबाईल तंत्रज्ञान प्रणाली आहे जी त्वरित 1:1 म्हणजेच 1:many आणि भूलक्षित म्हणजे जिओ टार्गेटेड संदेश वहनासाठी विकसित करण्यात आलेली प्रणाली आहे. ही प्रणाली विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांना एकाच वेळी सूचना पाठवते. SMS पेक्षा ही प्रणाली वेगळी असल्याने यामुळे नेटवर्कवर ताण म्हणजेच कंजेशन असतानाही वास्तविक वेळेत संबंधितांपर्यंत मेसेज पोहोचवला जातो. त्यामुळे पूर, भूकंप, चक्रीवादळ अथवा इतर धोकादायक घटनांबाबत सूचना देण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ही प्रणाली विशेषतः प्रभावी आहे, कारण यासाठी वापरकर्त्याची पूर्वनोंदणी म्हणजेच साइनअपची आवश्यकता नसते. तसेच ही प्रणाली अनेक भाषांना समर्थन देत असल्यामुळे तसेच नेटवर्क ट्रॅफिकमुळे संदेश पाठवण्यात विलंब होत नाही. यासाठी कोणत्याही विशेष ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअरची गरज नसते आणि साध्या मोबाईलवरही ही प्रणाली सहज कार्य करते. राज्य शासनाने अत्याधुनिक राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र म्हणजेच स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर स्थापन केले आहे.

0: विकास व त्वरित पोहोचवणे शक्य झाले आहे. राज्य शासनामार्फत स्थापन केलेल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत अधिक जलद गतीने या प्रणालीमार्फत यापुढे संदेश पाठवले जातील. सदर ब्रॉडकास्ट प्रणाली ही आपत्ती व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा टप्पा असून भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा धोक्याच्या वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे. या प्रणालीमुळे विविध आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत होणार आहे. मात्र नागरिकांनी हे लक्षात घ्यावे की आजचा संदेश हा केवळ चाचणी संदेश असून त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र यासोबतच भविष्यात येणाऱ्या संदेशांची नागरिकांनी नोंद घेऊन त्यातील सूचनांचे पालन करण्याचे शासनामार्फत सूचित करण्यात येत आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, या प्रणालीच्या वैशिष्ट्यांबद्दल आपण ऐकलं, पण या प्रणालीचा सायबर चोरांमार्फत गैरवापर केला जाऊ शकतो का? ही प्रणाली नेमकी कशी तयार केली जाते, म्हणजेच आपल्यापर्यंत संदेश नेमका पोहोचतो कसा, याविषयी माहिती देत आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे अभ्यासक आणि लेखक अतुल कहाते.
2: आज सकाळी भारत सरकारच्या वतीने अनेक लोकांच्या मोबाईलवर एक अलर्ट किंवा संदेश आला आणि अचानकपणे आलेल्या या संदेशामुळे काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले आणि लोकांची घाबरगुंडी सुद्धा झाली अशा प्रकारच्या बातम्या आल्या. तर हा अगदी अचानकपणे असा आलेला संदेश खरं म्हणजे नव्हता, त्याची काहीशी पूर्वसूचना होती आणि एकूणच जगभरामध्ये अनेक देशांमध्ये अशा प्रकारची संदेश वाहनाची व्यवस्था नेमक्या याच कामासाठी वापरली जाते. तर पहिली यामधली गोष्ट अशी आहे की हा खरोखरच अधिकृत संदेश होता याबद्दल काही शंका बाळगायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी जे आपण तंत्रज्ञान वापरतो तर ते नेहमीच्या SMS, व्हॉट्सअप किंवा इतर प्रकारच्या संदेशांसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा ते वेगळं असतं. म्हणजेच जसा व्हॉट्सअपचा संदेश किंवा SMS हा तसा पाठवायला सोपा असतो आणि कमी खर्चामध्ये आणि एखाद्या सायबर गुन्हेगाराला सुद्धा तो पाठवता येईल अशा प्रकारची सोय त्याच्यामध्ये असते. पण आजचा जो संदेश आलेला होता तर तो या मार्गांनी पाठवता येत नाही. याचं कारण असं की त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची तरतूद ही प्रत्येक मोबाईल सुविधा पुरवणाऱ्या कंपनीने केलेली असते, तर त्याला सेल ब्रॉडकास्ट असं म्हणतात. आणि हे सेल ब्रॉडकास्ट करण्याची परवानगी ही फक्त त्या कंपन्यांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसारच ती केली जाऊ शकते आणि त्या परवानगीशिवाय ही इतर कुणाला वापरता येत नाही सुविधा, आणि त्यामुळे तिथून असे संदेश अनधिकृतरित्या येणं शक्य नसतं. म्हणजेच एखाद्या हॅकरनी उदाहरणार्थ या प्रकारच्या सगळ्या ऍक्सेसेस मिळवून त्यानंतर असा संदेश पाठवावा ही खूपच जवळपास अशक्यप्राय गटात मोडणारी गोष्ट आहे. तर त्यामुळे भविष्यामध्ये असे संदेश हल्लेखोरांकडून येऊ शकतात का किंवा समाज विघातक लोकांकडून येऊ शकतात का, तर अशी शक्यता ही खूप दुर्मिळ आहे. आपण ती पूर्णपणे नाकारू शकत नाही, पण जणू सगळ्या दूरसंचार कंपन्यांच्या कारभारावर कुणी ताबा मिळवावा आणि त्यानंतर असा संदेश पाठवावा अशी व्यवस्था त्यासाठी करावी लागेल आणि ती जवळपास अशक्य आहे. पण यातून एक दुसरी गोष्ट हे हल्लेखोर करू शकतात की हा संदेश सरकारकडूनच आलेला आहे असं भासवण्यासाठीचा अशा प्रकारचा संदेश ते नक्कीच पाठवू शकतात. पण त्यातला आणि या आजच्या संदेशातला महत्वाचा फरक असा की तो संदेश या मार्गाने येऊ शकत नाही. म्हणजे आज ज्या मार्गाने तो आलेला आहे तो SMS माध्यमातून आलेला नाहीये किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेला नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा हल्लेखोरांकडून आलेला संदेश हा या पारंपरिक माध्यमांमधूनच येऊ शकतो. तो अशा वेगळ्याच मार्गाने जसा आजचा संदेश दिसला तसा दिसू शकत नाही. आणि खरं म्हणजे या संदेशाची किंवा अशा प्रकारच्या संदेशांची भीती बाळगण्याची अजिबात गरज तर नाहीच आहे, पण उलट हे संदेश खूप उपयुक्त ठरू शकतात. म्हणजेच युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती किंवा कुठे काही भीषण परिस्थिती निर्माण होणार असेल आणि सरकारला त्याचा अंदाज आलेला असल्यामुळे त्याविषयीची पूर्वसूचना सगळ्या नागरिकांना मिळावी म्हणून हा संदेश पाठवायचा असेल, अशा अनेक उपकारक कामांसाठीच खरं म्हणजे तो संदेश वापरला जाऊ शकतो. आणि हे भारतापुरतंच नाहीये, हे जगभरात अनेक देशांमध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे आता सध्या उदाहरणार्थ इराण बरोबरचं जे अमेरिकेचं युद्ध सुरू आहे तर त्या संदर्भात आखाती देशांमध्ये संभाव्य हल्ल्यांची सूचना देण्यासाठी अशा प्रकारचं तंत्रज्ञान

0: मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं अनेक देशांमध्ये. तर त्यात खरं म्हणजे नाविन्यपूर्ण असं काही नाही, पण कदाचित आपल्याला हे नवीन असल्यामुळे कदाचित ही भीती थोडीशी पसरली असावी. आणि याच्यामधला आणखीन एक मुद्दा असा की समजा आपल्याला सरकारकडून येणारे हे संदेश अगदी नकोच असतील तर तीही तरतूद आपण करू शकतो, म्हणजे शक्यतो ती करू नये कारण असे संदेश महत्वाचे असतात. पण समजा कोणाला ते अगदी नकोच असतील तर आपण आपल्या मोबाईलच्या सेटिंग्समध्ये जाऊन इमर्जन्सी सर्व्हिसेस अशा प्रकारची एक सुविधा शोधावी. ही आता नक्की नेमक्या कुठल्या फोनमध्ये कुठे असेल हे थोडंसं आपल्याला शोधावं लागेल, पण इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये जाऊन तुम्ही तिथे एक टेस्ट मेसेजेस म्हणजे असे चाचणीसाठी पाठवलेले जे संदेश असतात तर ते संदेश आपल्याला मिळावेत का नाही, आपल्यापर्यंत ते पोहोचावेत का नाही, तर यासाठी आपण ते ऑन किंवा ऑफ असं करू शकतो. आणि जर आपल्या फोनमध्ये आपण ते ऑफ केलेलं असेल तर अशा प्रकारच्या चाचणीचे संदेश हे आपल्यापर्यंत येणार सुद्धा नाही. तर सारांश म्हणजे ह्या संदेशाची भीती अजिबात बाळगू नका, एकूण हा संदेश नसून उपकारक आहे. फक्त अशा संदेशांचा गैरवापर करून हल्लेखोरांकडून भविष्यात असे संदेश येऊ नयेत यासाठी अर्थातच उपाययोजना ह्या उच्च पातळीवर केल्या जातात. पण आपल्यापर्यंत असा फसवा संदेश व्हॉट्सअप, एसएमएस, ईमेल अशा माध्यमांमधून आला तर तो लगेच आपण ओळखावा, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे या माध्यमातून सरकारचा असा अधिकृत संदेश हा येऊच शकत नाही. त्यासाठी सरकारला सेल ब्रॉडकास्ट ही वेगळीच सुविधा वापरावी लागते.
1: श्रोते हो, नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठीच केंद्र सरकारनं ही प्रणाली विकसित केली आहे. आज आलेला संदेश चाचणीपर असला तरी भविष्यात अशा संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, उलट सतर्क राहून आपली काळजी घ्या असं आवाहन सरकारनं केलं आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, संपादन अंकिता आपटे, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पांडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमच्या कार्यक्रमात मी कांचन सावंत आपले स्वागत करते. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 1 वैशाख 1948, दिनांक 2 मे 2026. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये ऐकूयात द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि वापर याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे, सहाय्यक प्राध्यापिका, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजेच द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि वापर. मंडळी, वाढता शेती खर्च, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, जमिनीची घटत चाललेली सुपीकता आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम, या सगळ्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. अशावेळी कमी खर्चात घरच्या घरी तयार होणाऱ्या द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी उपाय ठरत आहेत. तर या सर्व निविष्ठांची योग्य पद्धतीने निर्मिती कशी करावी, त्यांचा वापर कधी आणि किती प्रमाणात करावा, तसेच प्रत्यक्ष शेतात त्याचे परिणाम कसे दिसून येतात, या सर्व बाबींवर आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांकडून. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर पपिता गोरखेडे मॅडम, ज्या आपल्याला द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि वापर याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार मॅडम, आणि शेतकरी बंधूंना सुद्धा माझा नमस्कार.
2: तर मॅडम, सध्या द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आणि त्याचा वापर याकडे शेतकऱ्यांचा बराचसा कल दिसून येतो आहे. तर नेमकं द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती म्हणजे काय आणि याच्या वापराची गरज काय आहे?
3: मला इथे सर्व शेतकरी बंधूंना सांगायला खूप आवडेल, कारण आता आपण खूप दिवसापासून रासायनिक शेती पद्धती वापरत आहे, पण आता काळाची गरज बनून चालली आहे की आपण द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा वापरायला पाहिजे, किंवा सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती असे विविध पर्याय आज आपल्याकडे आलेले आहेत. प्राचीन काळापासून जमिनीच्या मशागतीसाठी किंवा शेतमालाच्या विक्रीपर्यंत आपण वेगवेगळे नियम तयार केलेले आहेत, आणि त्या काळी समाज जो होता, आपले शेतकरी बंधू होते, त्यांना ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ही माहिती होतीच, परंतु त्याचा अवलंब कसा करायचा याबद्दल थोडीफार कमी माहिती होती. प्रामुख्याने गोपालनाविषयी अशा माहितीही त्याचा अभाव होता शेतकरी बंधूंना. आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा तो काळ होताच, पण त्यात आपण जसं आपल्या हवाशापोटी आपण आपल्याला खूप सारं अन्नधान्य पाहिजे होतं, त्यासाठी आपण रासायनिक खताचा वापर करायला सुरुवात केला. त्यासोबतच आपण कीटकनाशकाचा अतिरिक्त वापर केलाय आणि त्याचे दुष्परिणाम जे आहे ते आज आपल्याला दिसत आहेत. तर हे जे केलेलं आहे हे आपणच केलेलं आहे, म्हणून त्याची पूर्तता करणे किंवा ते सुधारणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आज घडीला जमिनीची सुपीकता ही कमी झालेली दिसून येते, कीड व रोगांचा प्रादुर्भाव पण वाढलेला आहे, आणि उत्पादन खर्चाचा विचार केला तर तो पण आपल्याकडून जास्तच होत आहे. आपण प्रयत्न करतोय की आपलं खर्च कमी व्हावा आणि उत्पादन जास्त व्हावं, पण आपण रासायनिक खते वापरली तर उत्पादन नक्कीच आपलं जास्त होईल. आणि त्यासाठी आपल्याला शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय निविष्ठाचा वापर करणे, जैविक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आवश्यक निविष्ठा तयार आपण स्वतःच्या शेतावर केले, गावातच तयार करता येतात आणि कमी खर्चात होऊन जातील अशा निविष्ठांचा आपण आज इथे बोलचाल करणार आहे. त्यामध्ये जीवामृत, बीजामृत अशी द्रवरूप खते आहेत, आणि कीटकनाशकांचा आपण जर विचार केला तर निमार्क, दशपर्णी, अर्क अशा प्रकारचे आपण कसे तयार करू आणि त्याची आज गरज झालेली आहे, म्हणून आज आपण इथे हा विषय घेऊन आलेलो आहे.
2: अच्छा मॅडम, बोलत असताना आपण जीवामृत या संदर्भात म्हणालात, तर जीवामृत म्हणजे काय?
3: जीवामृत म्हणजे त्या नावामध्येच आहे, जीवा मीन्स जीवन आणि अमृत म्हणजे एक आपण त्याला आयुर्वेदामध्येही होतं की अमृत म्हणजे औषध, तर जीवामृत म्हणजे हे अमृत आणि जीवासाठी लागणारं अमृत असं आपण संबोधता येईल. आणि जीवामृत वापर करणे हे आज काळाची गरज झालेली आहे. आपण बघतोय की जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे, त्यासाठी आपण जीवामृत वापरायलाच हवा.
2: अच्छा, तर मॅडम जीवामृत कसं तयार केलं जातं त्याबद्दल आपण काय सांगाल?
3: त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल, जसं की 200 लिटर बॅरेल किंवा एखादी टाकी लागेल आपल्याला, प्लास्टिकची टाकी पण जमते. आणि जे शेतीवरच म्हणजे अवेलेबल होईल, आपल्याला शेतातूनच मिळेल असे काही वस्तू लागतील. त्यासाठी आपल्याला 10 किलो गाईचे ताजे शेण लागेल, 10 लिटर गाईचे गोमूत्र, 2 किलो आपण गावरान गुळ म्हणू किंवा काळा गुळ म्हणू, 2 किलो कोणत्याही कडधान्याचे पीठ घ्यायचे आहेत आपल्याला, त्यासाठी आपण बेसन घेतलं तरी चालेल, आणि 2 किलो ही जिवंत माती म्हणतो. जिवंत माती ही आपल्याला वळाच्या पिंपळाच्या झाडाखालची आपल्याला माती घ्यायची आहे 2 किलो. आणि हे सगळं साहित्य एका ड्रम मध्ये 200 लिटरच्या ड्रम मध्ये मिक्स करून, म्हणजे पहिले 180 लिटर पाणी टाकायचं, हे साहित्य सगळं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, त्याला मग 200 लिटर पाणी टाकून मेंटेन करायचं. अशा प्रकारे हे आपल्याला बनवायचं आहे. बनवल्यानंतर हे जीवामृत आपल्याला 200 लिटर क्षमतेच्या बॅरल मध्ये टाकून बनवलं आहे, जे मी आताच आपल्याला सांगितलं की जे साहित्य आपण सांगितलेले आहेत की जीवामृत तयार करण्यासाठी जे आपल्याला शेतावरच उपलब्ध होतात, त्या साहित्याचा वापर करून आपण हे व्यवस्थित 200 लिटर बॅरल मध्ये एकत्र करायचं आहे. आणि त्यानंतर डावीकडून उजवीकडे दररोज 14 ते 15 मिनिटे हे 3-4 वेळा आपल्याला हलवायचे आहेत, ढवळायचे आहेत, आणि 7 दिवसात पिकांना देण्यासाठी हे जीवामृत तयार होते. एका एकराला 200 लिटर जीवामृत हे पुरेसं होते, हे आम्ही अभ्यासाअंती काही आमचे रिसर्च केल्यानंतर आम्ही हे क्वांटिटी काढली आहे की 200 लिटर हे एका एकरासाठी पुरेसे होते. आणि जर जास्त क्षेत्र असेल तर आपल्या बॅरलची संख्या वाढवून आपण ते तयार करू शकतो.
2: अच्छा,
3: असं या प्रकारे आपल्याला जीवामृत तयार करता येते.
2: अच्छा मॅडम, मग हे तयार केलेलं जे जीवामृत आहे ते वापरण्याची नेमकी पद्धती काय आहे?
3: हो, याचा आपल्याला ड्रेंचिंगनीही करू शकतो आपण, आपण त्याची फवारणीही करू शकतो, किंवा आपल्या व्हेजिटेबल्स जे भाजीपाल्याचे मूळ आहेत त्या मुळामध्येही डिप करू शकतो. आणि ठिबक सिंचन पद्धतीने देण्यासाठी जीवामृत आपण गाळून त्याचा वापर करू शकतो. त्यासोबतच जीवामृत वापरत असताना जमिनीत ओलावा असेल याची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. जमिनीत ओलावा असताना कडुलिंबाच्या डहाळीने किंवा साध्या फवारणीच्या यंत्राने जमिनीच्या ज्या ओळी आहेत त्याच्यावर आपल्याला शिंपडायचं आहे.
2: बर,
3: बी टोकून पेरलेला किंवा पिकांना पेरल्यासाठी घ्यायचं असेल तर त्याच्या बुडाशी हे टाकून द्यायचंय, म्हणजे ड्रेंचिंग करायची असं म्हणता येईल आपल्याला. साधारण झाडाच्या आकारमानानुसार याची क्वांटिटी बदलते, पण 250 ते 500 मिली या प्रमाणात प्रति झाड असं आपण टाकता येईल. आणि काही शेतकरी सर्व घटकांचं प्रमाण वाढवून पातळ कणेसारखे जीवामृत तयार पण करू शकतात आणि त्याचा पण वापर आपण करू शकतो.
2: अच्छा,
3: पिकांना ओलीत देताना मुख्य चरीत धार अशी सोडत आपण जाऊन अशा एखाद्या मगनी जाऊन असं ड्रेंचिंग पण करता येते.
2: तर मग मॅडम, हे जे जीवामृत आपण वापरणार आहोत जमिनीमध्ये झाडांच्या मुळाशी, तर याचे नेमके फायदे पण असतील?
3: खूप फायदे आहेत. आणि जसं मी आता आपल्याला सांगितलंच आहे की द्रवरूप खते निर्मिती आहे ही आज काळाची गरज झालेली आहे. तर जमिनीत सर्व पिकांना लागणारा अन्नद्रव्याचा हा साठा मुबलक प्रमाणामध्ये असला तरी आपल्याला जीवाणू चक्र किंवा जीवाणूंची संख्या ही वाढवायची आहे, त्यासाठी आपल्याला जीवामृतचा फायदा होतो. त्याप्रमाणे जमिनीमध्ये पांढऱ्या मुळांची संख्या व आकार पण आपल्याला त्याच्यामुळे वाढलेला दिसून येतो. जीवामृतच्या वापराने जमिनीतील जीवाणूंची संख्या मोठ्या पटीने वाढते, डबल जास्त प्रमाणात होते, आणि त्याची संख्या वाढल्यामुळे हवेतील नत्र शोषून घेण्याचे प्रमाण देखील वाढते. आणि नत्र वाढल्यानंतर आपल्या पिकाची जोमदार वाढ तर होतेच, पीक तजेलदार दिसते, टवटवीत दिसते, आणि सगळेच अन्नद्रव्य तिथे मुबलक प्रमाणामध्ये राहण्यास मदत होते. सोबतच जीवामृतचा वापर केल्याने शेतातील भाजीपाला फळांची प्रतही ही जास्त चांगली राहते, म्हणजे जसं आपण म्हणतो त्याची क्वालिटी. तर जसं टोमॅटोचा विचार केला तर जीवामृत, बीजामृत किंवा कुठल्याही सेंद्रिय निवेष्टचा वापर करून जर टोमॅटो आपण घेतला तर त्याची जी क्वालिटी आहे ही दिसायलाही चांगली असते, खायलाही चांगली असते, आणि टिकून राहायला पण चांगली असते.
2: अच्छा,
3: अशा प्रकारचा आपल्याला जीवामृतचे वापराचा आपल्याला फायदाच आहे.
2: फायदा आहे. तर एकंदरीतच म्हणजे जीवामृत जर आपण वापरलं तर जे भाजीपाला किंवा फळ आहेत त्यांची प्रत उंचावते आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा हे वापरण्यासाठी योग्यच आहे. मॅडम, या जीवामृताचे गुणधर्म काय आहेत?
3: तर जीवामृतचे गुणधर्मांचा विचार केला आपण तर ते एक चांगल्या प्रकारचं तांबडं आणि कसदार असं जीवामृत आहे. त्यात नत्राचे प्रमाण हे 3 ते 6% असते. जीवामृत सामू जवळपास आम्लधर्मी असतो आणि त्याच्या वापरामुळेही आपल्या जमिनीमध्ये मी आधी पण सांगितलेलं की जीवाणूंची संख्या वाढते आणि एकदा जीवाणूंची संख्या वाढली तर आपण असं म्हणतो की ती जमीन जिवंत आहे.
2: बरोबर.
3: जीवाणूंची संख्या वाढल्यानंतर जमिनीचा आत्माच वाढलेला किंवा जमिनीत सेंद्रिय कर्म वाढलेला आहे आपण असं म्हणतो. तसे एक ना अनेक प्रकारचे गुणधर्मही आपल्याला जीवामृतचे सांगता येतील.
2: अच्छा, तर एकंदरीतच हा झाला जीवामृत तयार कसं करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा आणि ज्यामुळे कसा फायदा होईल याबद्दल आपण अगदी सविस्तर सांगितलंय. पण मग आता बीजामृत म्हणजे नेमकं काय किंवा त्याची निर्मिती कशा प्रकारे केली जाते?

0: ते आणि त्याचा वापरही कसा करतात.
1: बरोबर आहे. तर ह्या नावामध्येच आहे बीजामृत. बीजा म्हणजे बियांसाठी लागणारं, आणि अमृत म्हणजे आपण सांगितलं की एक औषध आहे, हे आहेत. तर बियाणे पेरणी किंवा रोपे लावणीपूर्वी त्या बीज किंवा रोपाला संस्कारद्वारे त्याची उगवण क्षमता वाढणे गरजेचे असते,
0: बर.
1: आणि या प्रक्रियेमुळे जमिनीत पिकांना होणारा रोग संक्रमण सेंद्रिय पद्धतीने आपल्याला थांबवता येते. जसं आपण बुरशी वगैरे म्हणतो, ते आपल्याला ह्या बीजामृतच्या वापरण्याने आपल्याला थांबवता येते.
0: अच्छा.
1: आणि बीजामृत आपण जर कसं तयार करायचं आहे, तर याच्यासाठी आपल्याला 200 लिटर पाणी लागतं आहे. देशी गाईचे ताजे शेण 1 किलो घ्यायचे, 1 लिटर गोमूत्र, 1 लिटर दही, कडीचा चुना आपल्याला 50 ग्रॅम घ्यायचा आहे, सुपीक माती घ्यायची. सुपीक माती म्हणजे कुठल्याही वडाच्या पिंपळाच्या झाडाखालची माती घ्यायची आपल्याला. आणि 10 ग्रॅम आपल्याला हिंग घ्यायचा आहे,
0: अच्छा.
1: आणि हे एका सगळ्या प्लास्टिकच्या बॅरलमध्ये 20 लिटर पाण्यामध्ये एकत्र करायचं आहे.
0: बरोबर.
1: हे सर्व साहित्य एकत्र चांगल्या प्रकारे ढवळायचं आहे, आणि बीजामृत हे रात्रभर भिजत ठेवायचे, आणि सकाळी काढीने ढवळून बियांना त्याचा संस्कार करायचा आहे. जसं
0: अच्छा.
1: आपण जीवामृतचा विचार केला होता की ते 7 दिवस आपल्याला ठेवायचे, पण हे बीजामृत आपल्याला लगेच जर आपण आदल्या दिवशी तयार केलं आणि दुसऱ्या दिवशी आपली पेरणी करायची आहे, आपल्याला बियांना संस्कार करायचे आहे, रोपे भिजवून ठेवायचे, तर आपण त्याला लगेच दुसऱ्या दिवशी वापरता येत आहे.
0: अच्छा.
1: आणि जर त्याचा वापर आपल्याला कोणत्या कोणत्या पिकांसाठी करायचा आहे असा विचार केला, तर पिकं आणि भाजीपाल्यांची बियाणे जमिनीवर गुणपाटावर आपल्याला पसरवून टाकायचे आहे, त्यावर बीजामृत आपल्याला शिंपडायचे आहे, म्हणजे जेणेकरून त्या बियांना ते चिपकले पाहिजे, लागले पाहिजे. आणि हे गूळ आपण त्याच्यासाठीच टाकलं आहे की एक स्टिकरसाठी त्याचा उपयोग होतो,
0: बर.
1: आणि त्यासाठी ते आपल्याला बियाणांना व्यवस्थित सावलीत सुकवून करायचं आहे, आणि भाजीपाल्यांची फळांची रोपे आपण त्यात मुळ्या त्याच्यात भिजवून ठेवायचं आहे. हे द्रावण आपल्याला 5-10 मिनिट त्या द्रावणामध्ये बियाणे भिजवायचे आहे, त्यानंतर आपण लागवडीसाठी सुरुवात करू शकतो.
0: अच्छा. तर मॅडम, बीजामृत ही अशी प्रक्रिया आहे की अगदी कमी कालावधीमध्ये करता येण्यासारखी आहे. तर निश्चितच शेतकरी बांधवांना बीजामृताचा सुद्धा खूप छान फायदा होऊ शकतो. तर मॅडम, आणखी एक प्रकार आहे जो की ज्याला पंचगव्य असं म्हटलं जातं, पण मग पंचगव्य म्हणजे नेमकं काय, याबद्दल काय सांगाल?
1: पंचगव्य तयार करण्यासाठी आपल्याला 5 किलो ताजे शेण लागते, गोमूत्र 3 लिटर, दूध 3 लिटर, आणि गाईच्या दुधाचे आपण दही पण केलेले ते 2 लिटर लागते. 1/2 किलो आपल्याला ऊसाचा रस याच्यासाठी लागेल, 3 लिटर, आणि 3 किलो शहाळ्याचे पाणी म्हणजे नारळाचे पाणी, आणि त्याच्यासाठी आपल्याला 12 नग म्हणजे 1 डझन आपल्याला पिकलेली केळी लागते. हे साहित्य सगळं आपल्याला 2 लिटर पाण्यामध्ये एकत्र करायचं आहे.
0: अच्छा.
1: त्यासाठी आपण हे सगळं साहित्य एक पाण्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये आपण एकत्र करू शकतो. त्यामध्ये आपल्याला 1 किलो तूप घालायचे, तूप पण त्यासाठी लागणार आहे. आणि 3 दिवस हे असंच आपल्याला अल्टरनेट हलवायचं आहे, आणि 3 दिवस त्याला तसंच ठेवायचं आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला दूध, दही, ऊसाचा रस, गूळ, केळी आणि त्यामध्ये टाकायची आहे, ते पण तसंच हलवून आपल्याला हे सावलीत ठेवून रोज संध्याकाळी 16 दिवसापर्यंत आपल्याला तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर 20 दिवसानंतर हे पंचगव्य आपलं तयार होते, आणि हे पंचगव्य आपल्याला 6 महिन्यापर्यंत वापरता येते. जर आपण याची वापरायची पद्धत जाणून घेतलं, तर याच्यासाठी आपण बीज संस्कार करू शकतो, फवारणी 3% द्रावणाची करू शकतो, 15 दिवसाच्या अंतराने याची फवारणी केल्यावर आपल्याला फुलांवर फळधारणेवर त्याचा फायदा झालेला दिसतो. त्यासोबतच आपल्याला 50 लिटर पंचगव्य प्रति हेक्टर हे आपण फळबागेसाठी आपण म्हणजे संशोधनाअंती आपण सांगितलेले आहे. आणि बियाणे साठवणुकीसाठी 3% पंचगव्याच्या द्रावणात आपल्याला बुडवून ती सावलीत वाळवायचं आहे, आणि ती साठवण्यासाठी म्हणजे याचा खूप प्रकारे आपण यूज करू शकतो.
0: अच्छा.
1: फवारणी करू शकतो, बीज संस्कारही करू शकतो, जर साठवायचं असेल तेव्हाही फळबागेसाठी, अशा बऱ्याच प्रकारे आपण त्याचा पंचगव्याचा वापर करू शकतो. एक अतिशय चांगल्या प्रकारचं पंचगव्य जे 6 महिन्यापर्यंतही आपण टिकू
0: शकतं आणि अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासूनच
1: तयार होतं.
0: अगदीच. मॅडम, अमृत पाणी म्हणजे काय, याबद्दल आपण काय सांगाल?
1: अमृत पाणी पण हे द्रवरूप निविष्टामध्येच येतं. अमृत पाणी जमिनीच्या जीवाणूच्या संख्येत वाढ करते. मातीमध्ये बुरशीजन्य, जीवाणूजन्य, विषाणूजन्य जे रोग असतात त्याला प्रतिकारक शक्ती वाढवते. याच्यासाठी आपण अमृत पाणी वापरतो. त्यासाठी आपल्याला 10 किलो शेण लागते, मध किंवा आपण

0: गूळ 500 ग्रॅम घेऊ शकतो आणि गाईचे तूप मोहरीचे तेल हे 250 मिली लागते. त्यासाठी आपल्याला 200 लिटर क्षमतेचा कुठलाही बॅरल घ्यायचा आहे. त्यामध्ये मध गूळ शेण मिसळून घ्यायचे, एकत्र करायचे त्याला आणि हे मिश्रण आपल्याला 20 मिनिटांपर्यंत तसेच हलवत राहायचं आहे. त्यानंतर चौथ्या दिवसापासून ते 2 महिन्यापर्यंत हे अमृत पाणी आपल्याला वापरता येते. ह्या ज्या निविष्ट आपण मॅडम सांगितलेल्या आहे की पंचगव्य किंवा अमृत पाणी, जीवामृत, बीजामृत, हे शेतीची सुपीकता वाढविण्यासाठी आणि जे पोषण आहे पिकाचं त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरून सहज शक्य असणाऱ्या साहित्यापासून आपण वापरून जमिनीची सुपीकता वाढवू शकतो.
1: अच्छा मॅडम, सेंद्रिय निविष्ठा निर्मितीमध्ये वनस्पतीजन्य कीडनाशक सुद्धा तयार केली जातात, तर मग ती कोणकोणती आहेत?
0: कीडनाशकांचा विचार केला तर त्या रासायनिक शेतीमध्ये आपल्याला खूप साऱ्या ऑप्शन्स आहेत, पण इथे आपल्याला कमी ऑप्शन्स असतात. पण तेही आम्ही रिसर्च केल्यानंतर अभ्यासांती आम्हाला असे लक्षात आले की हे पण खूप जास्त प्रमाणामध्ये कीडनाशकाचा म्हणजे प्रतिकार करू शकतात. त्यामध्ये अग्निअस्त्र आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, दशपर्णी अर्क आहे, अशा प्रकारचे ज्या आहेत सेंद्रिय कीडनाशके याचा वापर करून आपण निश्चितच रोगांचा किडींचा प्रादुर्भाव थांबवू शकतो.
1: मॅडम, बोलत असताना आपण सांगितलं की दशपर्णी अर्क ही सुद्धा एक रासायनिक कीडनाशक आहे,
0: बरोबर आहे?
1: तर दशपर्णी अर्क म्हणजे काय आणि ते कसं बनवतात, त्याची काय पद्धत आहे?
0: हा, सेंद्रिय निविष्ठा किंवा सेंद्रिय कीडनाशके बनवणे हे अत्यंत सोपं आहे. थोडस किचकट आहे बनवताना, आपल्याला त्रास होऊ शकतो कारण ते आपल्याला आयतच मिळत नाही, ते स्वतः आपल्याला शेतावरच बनवावं लागतं. तसंच हे दशपर्णी अर्क जे आहे आपण घरी शेतावर किंवा आपल्या जे शेतावर घर असते तिथेही आपण तयार करू शकतो. दशपर्णी म्हणजे 10 प्रकारचा पाला.
1: अच्छा.
0: हा, त्याचं अर्क तयार करणे आणि हा पाला कोणता निवडायचा आहे आपल्याला, जसा वास हा उग्र असेल जो आपण टॉलरेट करू शकत नाही, आपण घेऊ शकत नाही, तसंच ते किडी पण घेऊ शकणार नाही, अशा प्रकारचे कुठलेही 10 प्रकारचे पानं. मोस्टली त्याच्यात आपण कडुलिंबाची पानं घेतो, करंची पाने घेतो, निरगुडीची पाने, टणटणीची पाने, सीताफळाची, रुईची, लाल कणेरची, पपईची, एरंडेची, धोत्र्याची, गुडवेलची, अशा पाला घ्यायचे 10 प्रकारचा. हा 10 प्रकारचा पाल्यामध्ये आपल्याला सगळे 2-2 किलो घेतले चालते. फक्त कडुलिंबाचा पाला हा आपल्याला 5 किलो घ्यायचा आहे.
1: अच्छा.
0: त्यात आपण 2 किलो मिरचीचा ठेचा पण टाकू शकतो, 1 किलो अद्रकचा ठेचा पण टाकू शकतो, लसूण पण टाकू शकतो.
1: बर.
0: आणि हे सगळं आपण एकत्र करायचं आहे, त्याला चांगलं कुटून घ्यायचंय, बारीक करायचंय त्याला आणि हे 200 लिटरच्या बॅरल मध्ये टाकायचं आहे आणि ते दिवसातून 3-4 वेळा ढवळून घ्यायचं आहे आणि 1 महिना हे असंच आपल्याला आंबवून धरायचं आहे. त्याला मिक्स होऊ द्यायचंय, त्याचा सगळा एक्स्ट्रॅक्ट आपल्याला अर्क आपल्याला उतरावायचा आहे त्या पाण्यामध्ये.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर हे 5 लिटर अर्क घेऊन त्यात 5 लिटर गोमूत्र घालून 200 लिटर पाणी मिसळून हे जैविक कीटनाशक आपण तयार करू शकतो.
1: बर.
0: या कीटनाशकामुळे मुडकुंज असेल, भुरी असेल, केवडा असेल, तेल्या रोग असेल, करपा असेल, याच्यासाठी हे चांगल्या प्रकारे नियंत्रण केल्या जाऊ शकते दर्शपर्णी अर्कामुळे.
1: बर मॅडम, वनस्पतीजन्य कीड नाशकांमध्ये सप्तधान्यांकुर अर्क हा सुद्धा तयार केला जातो. सप्तधान्यांकुर अर्क तो कशा प्रकारे तयार केला जातो?
0: आपण जसं बघितलं की दशपर्णी अर्काबद्दल आपण आताच बघितलं, तसा तो पानांचा अर्क होता आणि हा सप्तधान्यांकुर म्हणजे धान्यांचा अर्क. हा अर्क आपण पिकांसाठी टॉनिक म्हणून काम करते, पिकांची प्रत वाढवते.
1: अच्छा.
0: आणि त्यासोबतच त्याचे उत्पन्नही वाढवण्यामध्ये मदत करते आणि पिकांसाठी पोषण म्हणून वापरण्यात येते. जसं नत्र, स्फुरद, वालाश आहे, अशा प्रकारचं आपल्याला पोषण जे द्यावं लागतं पिकासाठी, तर आपण हा सप्तधान्यांकुराच्या मार्फतही देऊ शकतो. त्यासाठी आपल्याला तीळ, मूग, उडीद, चवळी, मटकी, हरभरा, गहू हे प्रत्येकी 10 ग्रॅम घ्यायचे आहे आणि 200 लिटर पाणी आपल्याला लागणार आहे आणि 1 लिटर आपल्याला गोमूत्र लागणार आहे.
1: अच्छा.
0: यात काय करायचं आहे की प्रथमतः आपल्याला एका वाटीमध्ये 10 ग्रॅम तीळ घ्यायचे, ते पाण्यात भिजत ठेवायचे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या भांड्यामध्ये मूग घ्यायचे, उडीद, मटकी, चवळी, गहू हे प्रत्येकी 10 ग्रॅम घ्यायचे आणि हे सगळं धान्य भिजेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे.
1: अच्छा.
0: तिसऱ्या दिवशी आपल्याला हे धान्य पाण्यातून काढून घ्यायचं आहे आणि एका ओघल्या फडक्यावर त्याला असं मोड येतपर्यंत असं ठेवायचं आहे.
1: बर.
0: आणि दुसऱ्यानंतर 1 सेंटीमीटर जा

0: थोडासा मोड आल्यानंतर सगळ्याला आपल्याला वाटून घ्यायचंय, म्हणजे चटणी करायची आहे,
1: अच्छा.
0: बारीक करायचे आहे त्याला. आणि हे बारीक झालेलं जे आहे धान्यांचं ते आपल्याला 200 लिटर पाणी, 10 लिटर गोमूत्र आणि हे चटणी पण आपण त्यात टाकायचं आहे, हे सगळं जे एकत्र करून आपल्याला एका 200 लिटरच्या बॅलनमध्ये टाकायचं आहे आणि गोणपाटाने झाकून द्यायचं आहे.
1: अच्छा.
0: दर 4 तासांनी आपल्याला त्याला हलवायचं आहे, मिक्स केल्यानंतर ते वापरण्यास
1: अच्छा
0: योग्य होते आणि
1: अच्छा
0: त्याची नंतर आपल्याला फवारणी करायची आहे.
1: अच्छा. पण मग हे किती दिवस ठेवायचं आहे?
0: हे आपल्याला 4 दिवस तसंच ठेवायचं आहे आणि त्याला गाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची फवारणी करायची आहे. म्हणजे जसं आपण कुठल्याही याच्यात दाणे लागण्यावर त्याची भरण्याची वेळ असते तेव्हा हे अत्यंत उपयोगाचं कार्य करते. फळ किंवा शेंगा लागतात तर शेंगा लागताना ते दाणे पूर्णपणे चांगले एकसारख्या आकारात भरण्यासाठीही ह्या सप्तांग धान्यांकूरचा आपण वापर करू शकतो. आणि त्याच्यामुळे एखाद्या याच्यात आपल्याला असं वाटते की आता आपण सध्याचीच परिस्थिती घेतली की तुरीवर बघितले तर खूप फ्लारिंग आहे, पण काही दिवसांनी बघतो की आपल्याला ते शेंगामध्ये कन्वर्ट होण्यापेक्षा सगळी खाली पडलेली
1: पडलेली
0: दिसतात. अशा वेळेस आपल्याला सप्तधान्यांकूरचा आपण वापर केला तर त्या सगळ्या फुलांचं कन्वर्ट हे आपण शेंगामध्ये करू
1: शकतो.
0: शकतो.
1: अच्छा मॅडम, आणखी एक गोकृपा अमृत सुद्धा कीटकनाशक आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल?
0: हे गोकृपा अमृत आहे जे आता आपल्याला बघितलंच आहे की आपल्या सगळ्या देशामध्येच गायीला प्राधान्य आहे. प्राचीन काळांपासूनही गाय असणं घरी खरंच एक देव असण्यासारखं आहे आणि गायपासून जे गोकृपा अमृत तयार होते हे जमिनीच्या भरपूर गुणधर्मामध्ये हे कार्य करते.
1: बर.
0: तर वैदिक शास्त्राचा आधार घेऊनच हे वैदिक गोपालन करून त्यातून ठराविक गोत्राच्या गायीचे गोमूत्र, शेण आणि याचा उपयोग करून आपण पंचगव्य किंवा विविध 21 वनस्पतीपासून आपण तयार केलेले आहे अशा प्रकारचं आपण हे गोकृपा अमृत आहे. आणि जर याच्या फायद्याचा विचार केला आपण तर जमिनीमध्ये म्हणजे जे मिश्र जीवजंतू असतात त्याची संख्या वाढवते, पिकांची रोग प्रतिकारक क्षमता आणि त्याची गुणवत्ता पण वाढवण्यामध्ये सुधारणा होते, जमिनीमध्ये पोषक तत्वांची उपलब्धता करून देते, गांडुळांची संख्या वाढवते, जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण वाढवते आणि कंपोस्ट खताचा जसा आपण वापर करतो तशा प्रकारेही आपण गोकृपा अमृतचा वापर करू शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे गोकृपा अमृतमध्ये जमिनीची भौतिक गुणधर्मांमध्येही थोडासा आपल्याला बदल झालेला दिसते, त्यासोबतच रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म तर निश्चितपणेच आपल्याला सुधारलेले दिसून येतात. आणि जर आता विचार केला की हे आपल्याला कसं तयार करायचं आहे तर 200 लिटर क्षमतेचा एक आपल्याला बॅरल घ्यायचंय किंवा एखादी टाकी घ्यायची आहे, त्यात 200 लिटर पाणी भरून घ्यायचंय, त्यामध्ये आपल्याला 1 लिटर गोकृपा अमृत जे कुठल्याही म्हणजे आता इथेही आपल्या परभणीमध्येही आपल्याला कल्चर मिळतंय तर तिथनं आपण आणायचं आहे 1 लिटर आणि त्यामध्ये त्या पाण्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे आणि देशी गायीचे 2 लिटर ताक त्यामध्ये टाकवायचे. आपल्याला काय करायचं आहे, हा ड्रम आपल्याला सावलीमध्ये ठेवायचा आहे, त्यानंतर रोज 5 मिनिटे आपल्याला त्याला घड्याळीच्या काट्याच्या दिशेने हलवून घ्यायचं आहे. त्यात आपल्याला देशी गाईचे दुधापासून बनवलेले 1 लिटर दही, 2 लिटर पाणी टाकून त्यावर गोकृपा अमृत आपण साठवून ठेवायचे आहे.
1: बर.
0: हे गोकृपा अमृत जे आहे ते 5 ते 7 दिवसात आपण तयार करू शकतो आणि ज्यावेळी पुन्हा आपल्याला पाहिजे तेव्हा 2 किलो गूळ, 2 किलो ताक टाकून हे परत 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं त्यातलं आणि 5 मिनिटं हलवायचं घड्याळीच्या काट्याच्या दिशेने आणि हे आपण वापरू शकतो.
1: अच्छा. तर मॅडम, गोकृपा अमृत कशा प्रकारे वापरतात किंवा त्याची वापरण्याची पद्धती काय आहे?
0: तर जर पहिल्याच वेळी आपण करत असेल तेव्हा 1000 लिटर मध्ये गोकृपा अमृत आपण शेतीमध्ये जेव्हा आपण पाणी देणार असेल त्यामध्ये पाण्यासोबत आपण 1000 लिटर हे 600 लिटर प्रति एकर याप्रमाणे आपल्याला वापरता येते. त्यासोबतच आपण 200 लिटर पाणी आणि 200 लिटर गाळलेले जीवामृत, 100 लिटर पाणी, 5-6 लिटर आंबट ताक हे बुरशीनाशक, विषाणूनाशक, संजीवके किंवा जंतुरोधक म्हणूनही आपल्याला वापरता येते. त्यासोबतच आपल्याला 5 किलो रानगाव मोगरीचे बारीक केलेले आहे आणि त्यास मोगरीच्या साह्याने जे आपण पाणी देणार असतो त्यात टाकूनही आपण हे आपल्या शेतामध्ये वापरू शकतो. असा एक ना अनेक प्रकारचा उपयोग आपण गोकृपा अमृतचा करून शेतीमध्ये सुधारण्यासाठी आपली शेती पद्धती पिकांच्या पोषणासाठी उत्पन्न वाढीसाठी आपण हे वापरू शकतो.
1: धन्यवाद मॅडम, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये येऊन द्रवरूप सेंद्रिय निविष्ठा निर्मिती कशी करावी आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दल सविस्तर अशी माहिती सांगितली, जेणेकरून शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतामध्ये कमी साहित्यामध्ये हे सगळं तयार करता येणार आहे. जसं की आपण सांगितलं, जीवामृत, बीजामृत, पंचगव्य किंवा अमृतपाणी, तर हे सगळे प्रकार जे आहेत सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याचे, तर निश्चितच शेतकऱ्यांच्या लक्षात आलेच असतील. आज आपण इतकी छान अशी माहिती आम्हाला दिली त्याबद्दल समस्त शेतकरी बंधूंच्या आणि आकाशवाणीच्या वतीने मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद शेतकरी बंधूंनो. धन्यवाद मॅडम.
2: आता ऐकूया एक गीत.

पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आताच आपण ऐकलं. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या जनावरातील फशी रोग याविषयीची माहिती आणि संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात ऐकूया अश्विनी भट यांचं कीर्तन येथे नाही कोणी सान थोर. तेव्हा श्रोते हो, आता मला कांचनला निरोप द्या. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत नमस्कार.

आताच आपण ऐकलात माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया प्रणव हरिदास आणि सहकार्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी। रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती। छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू, 1 जण जखमी। आणि आगामी महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा। राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला, त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: राज्यात 12वीच्या परीक्षेत यंदा 89.79% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींनी बाजी मारली असून त्यांचं प्रमाण मुलांपेक्षा 6.35% जास्त आहे। विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागानं आघाडी घेतली आहे, तिथं सर्वाधिक 94.14% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। लातूर विभागीय मंडळात उत्तीर्णांचं प्रमाण सर्वात कमी 84.14% इतकं आहे। उत्तीर्णांची इतर विभागातली टक्केवारी अशी आहे। मुंबई 90.8%, पुणे 91.25%, नाशिक 90.72%, कोल्हापूर 89.97%, नागपूर 88.67%, अमरावती 90.92% आणि छत्रपती संभाजीनगर

0: 88.68%. निकालानंतर विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध आहे. गुण पडताळणीसाठी उद्या 3 मे पासून येत्या 17 मे पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. पुरवणी परीक्षेसाठी किंवा श्रेणी सुधार परीक्षेसाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल असं मंडळाच्या पत्रकात म्हटलंय.
1: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत जलदगतीनं सुरक्षा आणि इशाराविषयक संदेश पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं मोबाईल ब्रॉडकास्ट या संदेश प्रसारण सुविधेचा आज प्रारंभ केला. याअंतर्गत सराव चाचणीचा भाग म्हणून संपूर्ण देशभरात एकाच वेळी नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतून आपत्कालीन इशारा देणारे संदेश पाठवले गेले. केंद्रीय दूरसंवाद विभागानं स्वदेशी तंत्रज्ञान वापरून ही सुविधा विकसित केली असल्याची माहिती केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. हे संदेश म्हणजे सराव चाचणी असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं त्यांनी म्हटलंय. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या सुविधेचा वापर करून नागरिकांना योग्य वेळेत त्या ठिकाणच्या स्थानिक भाषांमध्ये संदेश पाठवले जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जलद गतीनं माहिती पोहोचवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं टाकलेलं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नेमणूक झाली आहे. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांचा विस्तारित कार्यकाळ आज संपत असून त्यांच्या जागी जैन काम करतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं रोहित जैन यांच्या नेमणुकीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर 3 वर्ष राहील. सध्या ते रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती केली आहे. याआधी त्यांनी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. लोकप्रिय चित्रपट गीतं, जाहिरात मोहिमा आणि सामाजिक भान जोपासणारं कथाकथन या क्षेत्रात जोशी यांनी मुबलक काम केलं आहे. जोशी हे सर्जनशील कलावंत असून जाहिरात, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात जगभरात त्यांची प्रशंसा केली जाते अशा शब्दात माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगानं अतिरिक्त निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणी निरीक्षकांच्या मदतीसाठी अतिरिक्त 165 निरीक्षक तर मतमोजणी केंद्राच्या आसपास सुरक्षेसाठी 77 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी, मतमोजणी करणारे कर्मचारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांची ओळखपत्र ईसीआय नेट या ॲपवर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. छत्तीसगडमध्ये कांकेर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेजवळ झालेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाचे 4 जवान ठार तर 1 जवान जखमी झाला. जिल्हा राखीव दलाचे जवान आयईडी निकामी करण्याच्या मोहिमेवर असताना ही घटना घडली. भूसुरुंग शोध, परिसर तपास आणि शोध मोहीम राबवण्यासाठी हे पथक तैनात केलं होतं. शरण आलेल्या माओवादी आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बस्तर क्षेत्रातून गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर आयईडी शोधून काढून निकामी केल्याची माहिती बस्तरचे पोलीस महासंचालक सुंदर राजपी यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हुरमुसची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार करण्यासाठी जहाज कंपन्यांनी इराणला शुल्क दिलं तर त्यांच्यावर निर्बंध लादले जातील असा इशारा अमेरिकेनं दिलाय. त्यामुळे जागतिक तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या जलमार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. इस्रायलनं दक्षिण लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत. 17 एप्रिलला शस्त्रसंधीची घोषणा होऊनही इस्रायल आणि हिजबुल्लाचे हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत. गेल्या 24 तासात इस्रायलनं लेबननवर 50 हवाई हल्ले केल्याचं इस्रायलचे लष्करी प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल एला वावेया यांनी सांगितलं. तर लेबननमधल्या एका गावातल्या घरात दबा भरून बसलेल्या इस्रायली सैनिकांवर ड्रोननं हल्ला केल्याचं हिजबुल्लानं म्हटलं आहे. केनियामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूर आणि भूस्खलन झाल्यानं 10 जणांचा मृत्यू झाला. एल्गेयो माराक्वेट काउंटीच्या काही भागांना भूस्खलनाचा फटका बसला तर क्वाले काउंटी आणि किटुई काउंटीमधल्या 2 पुलाचं नुकसान झाल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. आगामी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. या संघात यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया हिनं पुनरागमन केलंय. वेगवान गोलंदाज नंदिनी शर्मा या नव्या खेळाडूलाही संधी दिली गेली आहे. हरमनप्रीत कौर हिच्याकडे या संघाचं नेतृत्व असेल तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधार असेल. 15 सदस्यांच्या या संघात या तिघींशिवाय शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, रिचा घोष, श्रीचरणी, यास्तिका भाटिया, अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव यांचा समावेश आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू अमनज्योत कौर दुखापतग्रस्त असल्यानं तिची निवड होऊ शकली नाही. येत्या 12 जूनपासून इंग्लंड आणि वेल्स इथं यंदाची विश्वचषक स्पर्धा होईल. विश्वचषक स्पर्धेआधी भारत 28 मेपासून इंग्लंडविरोधात 3 सामन्यांची टी ट्वेंटी क्रिकेट मालिका खेळणार आहे. डेन्मार्कमध्ये सुरू असलेल्या थॉमस चषक 2026 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या पुरुष संघाचा सामना फ्रान्सबरोबर होणार आहे. भारतानं उपांत्यपूर्व फेरीत काल चिनी तैपेईवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. मात्र भारताच्या लक्ष्य सेनला कोपराच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. त्याचे उर्वरित सामने किदंबी श्रीकांत खेळेल. उपांत्य फेरीतल्या प्रवेशामुळे भारताचं एक पदक निश्चित झालंय. याआधी भारतानं 2022 थॉमस चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. भारताला 2026 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवायचं असेल तर त्यासाठी व्यापक प्रशासकीय आणि संरचनात्मक सुधारणा करणं गरजेचं असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं भारताला दिला असल्याचं आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक बेंजामिन कोहेन यांनी म्हटलंय. भारतात जेव्हा उत्तेजक द्रव्य चाचणी पथकं पोहोचतात तेव्हा खेळाडूंना अशा चाचणी होणार असल्याची आगाऊ सूचना मिळते आणि खेळाडू तिथून पळ काढत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतातल्या उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक यंत्रणा अपयशी ठरल्याचा संदेश जाऊ शकतो. या भीतीपोटी आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेसारख्या स्वायत्त संस्थेसोबत काम करण्याबद्दल भारतातून काही प्रमाणात विरोध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आयपीएल चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातला सामना चेन्नईत सुरू आहे. या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या 8 षटकात 2 बाद 70 धावा झाल्या होत्या. मुंबईनं या स्पर्धेतल्या 8 सामन्यांमध्ये 2 तर चेन्नईनं 8 मधून 3 सामन्यात विजय मिळवला. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा आहे. यंदाच्या मे महिन्यात देशात उष्णतेची लाट राहण्याची शक्यता लक्षात घेता या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. मे महिन्यात देशाच्या काही भागातलं तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील तर काही भागात उष्णतेची लाट राहील असा अंदाज त्यांनी सांगितला. भारतीय स्टेट बँकेसह देशातल्या विविध बँकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या कमलेश पारेख याला भारतात आणण्याबाबत सीबीआयला यश मिळाले. सीबीआयनं पारेख याचं संयुक्त अरब अमिरातीतून यशस्वी प्रत्यर्पण घडवून आणलं. पारेख 1 मे रोजी दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयनं त्याला आपल्या ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेत सुमारे 90% विद्यार्थी उत्तीर्ण. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना संदेश पाठवण्याच्या प्रणालीची देशभरात यशस्वी चाचणी. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी रोहित जैन तर प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती. छत्तीसगडमध्ये आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात 4 जवानांचा मृत्यू तर 1 जण जखमी. आणि आगामी महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात रावसाहेब गुडदे आणि सहकारी यांनी सादर केलेला अनुसयेची ओवी या विषयावरील गण.
3: तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणतात आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशान्या ढोला

你摸玉米都咋打呢？

的我先帮大家我老板

0: ¡Qué buena!
1: Yeah.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:30 वाजतायत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

दत्तात्रय हरखरे यांनी गायलेलं बळवंत नामकने यांचं गीत आपण आत्ताच ऐकलं. यानंतर सादर करत आहोत गोविंद पोवळे यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. आपण आमचे प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 11:12 झाली आहे. तर जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या आज रात्री 10:00 नोंदीनुसार आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा इथे 35 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ इथे 34 अंश सेल्सिअस इतकं नोंदविण्यात आलं. किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूझ या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 27 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा 77% आणि सांताक्रूझ इथे 79% इतकी होती. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात सकाळच्या वेळी आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारनंतर ते निरभ्र होईल. कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना नाही. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:13 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. श्रोतेव, भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

श्रोतेहो, भावधारा कार्यक्रमात वा रा कांत यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं आणि गायक स्वर होता अरुण दाते यांचा. आपण ऐकत आहात भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरात बालकवी ठोंबरे यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकत होतात आशा भोसले यांच्या स्वरात सौमित्र यांची गीतरचना. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. आणि या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नुपूर गाडगिळ यांचं गायन प्रसारित करीत आहोत. राग रागेश्री. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत कौन गत भाये. द्रुतबंदिश 1 तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत बेग बेग आओ. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांची आणि हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केली आहे. ऐकूया नुपूर गाडगिळ यांच्या गायनात राग रागेश्री.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नुपूर गाडगिळी यांच्या गायनात राग रागेश्री आत्ताच आपण ऐकलत. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांची होती आणि हार्मोनियमची साथ सुधांशु घारपुरे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नभोनाट्याचा कार्यक्रम. शीर्षक आहे पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सादरकर्त्या गौरी लागू.
1: रसिक हो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सादरकर्त्या गौरी लागू.

0: अहो अहो आहात का तुम्ही?
1: आले हा अण्णा।
0: अहो ऐकताय का?
1: हो हो पेट झालीच आहे अण्णा, जरा वाफ उरली की आणते।
0: अहो फाटकापाशी रिक्षा थांबली आहे। कोणीतरी आलेलं दिसतंय, बघताय का?
1: काय रिक्षा थांबली आहे, बघते हा कोण आहे ते। शिवे आत्ता कोण आहे? कांता, तू कांते शहाणे अगं तू।
2: अगं हो हो, पुण्याला अगं लग्नाला आले होते। लग्न लागलं आणि माझ्या डोक्यात किडा वळवळायला लागला बाई। म्हटलं या ट्रीप मध्ये तुला गाठायचंच। अविनाशला म्हटलं तू आणि तुझी मुलं, काय हवा तो गोंधळ घाला, मी चालले आणि अगं मी आले पण।
1: शाबास, अगं पण येणारच होतीस तर आधी कळवायचं नाही का? घ्यायला नसते का आले मी स्टेशनवर?
2: अगं म्हणून तर नाही कळवलं, म्हटलं तुझ्या सकाळच्या घाईत हे आणखीन काम नको, रिक्षावाले देतात पत्ता शोधून।
0: बापरे अगं रिक्षावाला, तू बाहेरच थांबलाय की?
2: ए माझ्या वरच्या पाकिटात तेवढी मोड नव्हती हा म्हणून मी।
1: बसा आपण, मी देऊन येते पैसे।
2: नको बाई, उगाच तुझ्या सासरच्यांना वाटायला नको, काय फुकटी मैत्रीण आली आहे म्हणून।
1: पैसे देते म्हणजे तुझ्या पाकिटातलेच देते म्हटलं मी।
2: नाही बदललीस तू, नाही बदललीस तू।
1: आणि इकडे आणि इथे कोणाला काय वाटेल याची काळजी करू नकोस, काही वाटून घ्यायला सुद्धा कोणी घरात नाही इथे।
3: एक्सलंट,
2: म्हणजे आता तू आहेस, मी आहेस आणि आपली मजबूत तोंड आहेत बडबड करायला।
1: हे बघ आधी चहा टाकू की आंघोळ बिंघोळ करणार आहेस?
2: आंघोळ बिंघोळ मी काहीही करणार नाहीये आणि तुलाही काही करू देणार नाहीये। हे बघ जे काही 10-12 तास मिळणार आहेत ना त्याच्यात आपण ना।
1: काय 10-12 तास एवढ्यासाठी आली आहेस तू का? का आपल्या पदकमलांची माती लावून आमची कुटी पवित्र करायची होती?
4: वत्से, आपला सुखमय संसार पाहून नेत्र निभवायचे होते।
2: बाई ग, उद्या रात्रीची नागपूरची तिकीट आहेत आमची, लग्नाच्या गडबडीत मी।
1: कोणाचं लग्न होतं एवढ्या लांबवर आलाय ते?
2: माझ्या मामी नंदेचं।
1: असं आहे?
2: मुलगी दिल्लीची,
1: हा
2: मुलगा लंडनचा।
1: बर,
2: आणि लग्न मात्र पुण्यात। नेहमीचाच मामला आहे हा, पृथ्वीच्या कोणत्याही टोकाचे मराठी नवरा नवरी असोत लग्न करायला तेवढे अचूक पुण्यातच कडमडतात।
1: खरं
2: तुझं आणि संजीचे नाही का, पुण्याला लग्न आणि

0: सॉरी हाँ रिवा,
1: हो तू बस ना, मी येतेच.
0: ती काय पूजा बिजा चालली आहे ना, ती आवरून घेवाय लवकर.
1: पूजा? पूजा कुठे ग?
0: हा दिवा कसला लावलाय तिकडे?
1: तो होय, तो तिचा फोटो आहे, सान्यांच्या बायकोचा.
0: ओ आज काही श्राद्ध बिद्ध आहे का त्यांचं?
1: नाही, हे लोक रोजच सकाळी दिवा लावतात तिच्या फोटो पुढे. अगं कित्येकदा तो रात्रंदिवस चालूही राहतो.
0: ती वाईट सवय ना आपल्या लोकांना, जाणाऱ्याला पुरतं जाऊ सुद्धा देत नाहीत, उगाच फोटोत बिटोत पकडून ठेवतात, सारखी त्यांची आठवण जागती ठेवतात.
1: अगं पण
0: जे विसरायला हवं ते अट्टहासानं स्मरत राहायचं मला नाही आवडत बाई.
1: हे बघ, ज्याची त्याची दृष्टी वेगळी. सान्यांना, त्यांच्या मुलांना म्हणशील तर खरंच जाणवत असेल तिची उणीव. पण अगं इथली गडी माणसं सांगतात ना मला, फार चांगली होती म्हणे ती, पण कॅन्सरनं हाल हाल केले तिचे. गेली ना तेव्हा या फोटोतल्यापेक्षा अर्धी झाली होती म्हणे बिचारी.
0: तेव्हा तू पण आणणारशी नाही संजयचा एखादा फोटो?
1: नाही,
0: बाकी त्याच्या फोटोना काय तोटा असणार म्हणा, त्याची हौस उत्साह सगळंच अचाट होतो बाई. किती मजेत गेले नाही आपले तेव्हाचे दिवस, सगळे तरुण होतो हां, म्हणजे अजूनही आहोत हां, पण तेव्हा म्हणजे हल्लीच्या भाषेत महातरुण वगैरे काहीतरी होतो. काय त्या पार्ट्या, त्या पिकनिक्स, रात्र जागणं, फुटकळ पैजा, फालतू विनोद, वेड्यासारखं हसणं, काय मजा नुसती ग, सॉलिड दंगा केला नाही आपण?
1: आमच्या आमच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला ना, त्याआधी सुद्धा सारखे खिदळत होतो आम्ही. व्हीलपाशी असा संजय बसला होता आणि अशी इकडे इकडे मी ओला हरभरा सोडून त्याच्या हातावर दाणे ठेवत होते. तेवढ्यात समोरून एक ट्रक आला. संजय संजय संजय असं मी म्हणेपर्यंत
0: रेवा सॉरी, चुकलं माझं, मी नको काढायला होता हा विषय आता.
1: अगं ज्याच्या बरोबर 17-18 वर्ष संसार केला, अगदी स्वर्गीय सुखाचा बिखाचा नसेल कदाचित, पण चांगला जीव लावून संसार केला त्याचा विषय मुद्दामून काढावा लागत नाही कांता. अगं तो असतोच, पुरून उरतो, इतका पुरतो इतका उरतो की क्षुल्लक फोटो बिटोचं काय घेऊन बसायचं एवढं. शिवाय माझं तर सगळंच विपरीत होतं. एवढ्या प्रौढपणे नव्या घरात नव्या माणसात स्वतःला जागा करून घ्यायची मारामार, त्यात आणखी आपल्या भूतकाळाची गर्दी कुठे करा. म्हणून सगळं लटांबर आईकडे ठेवून एकटी चाले, मागून पुढून लख कोरी पाटी, रेघा ओढा नाहीतर चरे पाडा.
0: कोरी पाटी मग इथली लोक नेमकं काय काढताय तुझ्या कोऱ्या पाटीवर?
1: ते तूच बघ आणि ठरव. बघ मी अण्णांना पेज देऊन येते. हा
0: अण्णा हे कोण आणखीन?
1: माझे सासरे, पलीकडची खोली त्यांची आहे.
0: अगं पण मगाशी काय म्हणालीस की घरात कोणीच नाहीये म्हणून, फक्त आपण दोघी?
1: ते बरोबरच होतं. मुलं शाळेत, साने बँकेत, अण्णा आपल्या पलंगावर, हालचाली गरजेपुरतीच, म्हणजे असून नसल्यासारखंच नाही का. पण मी आपली ठराविक वेळी त्यांचं चहा खाणं, गरम पाण्याची पिशवी वगैरे पोचवत असते. आता आजच अगं जरा उशीर झाला मला.
0: अगं म्हणजे
1: अगं नाही म्हणजे तसं असं पहिल्यांदाच असेल. पण
0: होऊ दे ग, अगं असं काय करतेस तू? पिरियड बंक करणाऱ्या मुलीसारखं ओशाळवाणं.
1: अगं नाही पण वेळ.
0: अगं काही बिघडत नाही रेवा, थोडं मागे पुढे झालं तर. हा एवढी काय आपली वेळ सांभाळायची?
1: हे बघ आयुष्यानं एक आपली वेळ सांभाळली नाही म्हणून आपण इतरांच्या सांभाळू नयेत असं थोडंच आहे.
2: ए मी आले ग.
1: अग बाई राणी आली वाटत.
2: ये.

0: राणी.
1: हॅलो राणी, मी कांता मावशी बर का?
0: हाय, मी राणी साने.
1: शाळा सुटली?
0: नाही, सोडली. अर्धा तास अगोदर सोडली. आज टीचर लोकांची काहीतरी सभा होती, नाहीतरी शेवटचा पिरियड बोरच होता.
1: शेवटचा आज? अगं, आमच्या मुलांना सगळेच पिरियड्स बोर असतात. काही काही तर वैतात, भंकस किंवा पीळ सुद्धा असतात.
0: हे काय चाललंय काय तुझं फिरक्या घेणं? ए, भूक लागली आहे, काहीतरी छानसं खायला दे ना.
1: बघ राणी, आता खायला बिला नाही हं, आता एकदम जेवायचंयस.
0: एकदम म्हणजे?
1: अगं, म्हणजे बाबा बँकेतून आल्यावर.
0: ओ नो, एवढा वेळ थांबायचं?
1: एवढा वेळ कसलं आलंय, रोजच्या सारखंच आजही करूया. आता पाठोपाठ राजा येईल, बाबा येतील, सगळे होतीलच ना मग इथे. मग आपण छानपैकी गप्पा मारत जेवणं करूयात.
0: रोज तर म्हणतेस जेवताना बोलू नये म्हणून.
1: अगं मगच उलट म्हणेल, जेवताना बोला बोला या नव्या मावशीशी, गप्पा मारा. काय करे वा,
0: हो ना. पण फार उशिरापर्यंत नको. मला दुपारी एका मित्राच्या वाढदिवसाला जायचंय, त्याच्यात होमवर्क व्हायला पाहिजे. ए, माझ्या नव्या फ्रॉकला इस्त्री असेल ना?
1: हो अगं असेल, आणि नसली ना तर करून देईन मी.
0: दॅट्स लाईक ए गुड गर्ल. पण जेवण?
1: अगं वाढते म्हटलं ना, फारच लाडोबा दिसतंय प्रकरण सगळ्यांचीच आहे. तिच्या लहानपणीच तिनं अंथरून धरलं, तो धसका आत्ता आत्तापर्यंत होता तिच्या वागण्यात. आणि थोरला पण आहे ना ग तो. त्याचं सगळंच विचित्र आहे. ती जाताना त्याचं बालपण घेऊन गेले आणि मोठे पण पुरेसं आलेलं नाही. बाकी तू बघशीलच म्हणा. चल तुला मागची खोली दाखवते, तिथे सामान ठेवून आवरून ये. तवर मी अन्न गरम करून पानं बिनं घेऊन ठेवते, म्हणजे साने आल्यावर संकोच नको ना वाटायला.
2: कमाल आहे, मला कसला संकोच वाटणार. बाकी साने बोलके आहेत ना ग?
1: हो खूप आहेत. अगो बाहेरचं सगळं सांगत बसतात, माणसं हवी असतात त्यांना. संजयलाही हवी असायची. फरक इतकाच की संजयच्या संसारात.
3: मला भूक लागली, लवकर काहीतरी खायला दे.
1: अगो भाई, राजा पण आला वाटतं. अरे पण 10 मिनिटं थांबशील ना, आपण सगळे एकदम जेवूयात.
3: मला भूक लागली.
1: अरे झालं झालंच आहे, थोडं गरम करते आणि मग आपण बसूयात ना.
3: मला कार चालेल.
1: अरे हो, पण माझी मैत्रीण आली आहे, जरा आपण नंतर बसूयात. हं 10 मिनिटं थांब. ही कांता, माझी मैत्रीण, आजच पुण्याहून आली.
2: हॅलो राजा.
3: नमस्कार.
1: हिचा मुलगा पण तुझ्या एवढाच आहे बरं का? टेनिस खूप छान खेळतो, बरीच बक्षिसं मिळवली आहेत त्यात. मी तिला म्हटलं आमची मुलं सुद्धा हरहुन्नरी आहेत. अरे हे काय, हे ताट घेऊन कुठे चाललायस तू? असं काय करतोयस राजा? अरे
3: मला शांतपणे जेवायचंय.
1: अरे पण
3: समजलं.

0: वा, मस्त जेवण झालं अरे वा.
1: चला जरा अर्धा तास बसू शांतपणे, मग आहेच आपली बँकेत वारी.
0: म्हणजे पुन्हा दुपारी बँक असते? शी बोरिंगच नाही का?
1: पापी पेट का सवाल आहे, जायला पाहिजे.
0: आमच्याकडे अविनाशचा तर फार आग्रह असतो बाई. ऑफिसमध्ये एकदा गेल्यावर कितीही वेळ थांबावं लागलं तरी चालेल, पण पुन्हा जायला नको. त्याला मुळे आवडतच नाही एकदा घरी आलं की कुठे जायला.
1: हो, मलाही आवडत नव्हतं, पण ही फार आजारी झाली तेव्हा मीच मुद्दाम मागून घेतली ही डबल शिफ्ट शाखेकडं. तेवढंच घरी येऊन हिच्याकडं, मुलांकडं, घराकडं बघता यायचं. पण आता ह्या असताना खरं म्हणजे दुपारी माझी घरी येण्याची काहीच गरज नाही आहे. इथं सगळ्यांचंच सगळं चोख होतं. पण आता वळण पडलं आहे ते पडलं आहे. तुमच्या मैत्रिणीला जरा संध्याकाळी फिरायला वगैरे घेऊन जा मस्तपैकी.
0: संध्याकाळी? गो बाई, मला संध्याकाळी निघायला हवं. हो
2: अरे
1: अरे
2: तू ठीक म्हणशील ग, आम्ही सोडायला हवं ना.
1: तेच ना, प्रश्नच नाही. अरे एवढ्या लांबवर यायचं, ते काय फक्त तोंड दाखवायला यायचं?
2: मग काय तर.
1: छे छे,
0: हे बघा, एवढं यायला मिळालं ते काय कमी आहे का? तशी ही पत्र पाठवते हा, म्हणजे कधी मधी पण पाठवते. तुम्हा सर्वांविषयी कळतं, पण पत्र वेगळं आणि प्रत्यक्ष भेट वेगळी.
2: हो
1: कधी
0: तुम्ही भेटला, तुमचं घर पाहिलं, आता हिच्याविषयी काही काही म्हणून काळजी उरली नाही मला.
1: बाप रे, म्हणजे आधी तुम्हाला यांची काळजी बिळजी वाटत होती की काय?
0: काळजी नाही, पण तुम्ही सगळे एकदा या ना आमच्याकडे, सगळ्यांच्या ओळखी होतील, रेवालाही बदल होईल. काय रेवा?
1: केव्हाही येऊन घेऊन जा यांना. आधीपासून ठरवलं तर सगळे मिळून जाऊ जवळपास ट्रीपला कुठं तरी, नाही का? तेवढाच सगळ्यांना चेंज. काय रे राजा, जाऊयात का? यंदा तुझी 10वी आहे, ती संपली की मोठी सुट्टी मिळेल तुला, नाही का? तिच्यात आपण या मावशी सगळे मिळून एखादी छानपैकी ट्रीप काढूयात, काय म्हणतोस?
3: बघू.
2: हो ना, नाहीतरी गेल्या 4-5 वर्षांमध्ये तुम्हा मंडळींना कुठे जायला यायला मिळालं नसेल.
1: नाहीच मिळालं.
3: नाही मिळालं म्हणून काय राहिलं का?
2: अरे
3: आम्ही नाही कोणाच्या दारात गेलो,
2: पण
3: आमच्या घरात आम्ही सुखात होतो.
1: राजा
3: मी जातोय.
2: राजा
1: हे बघ, अरे
2: अरे पण
1: अरे हो बर का, तुम्हालाही मीटिंगला जायचं होतं, आत्ता आठवलं, शाळेची मीटिंग होती ना.
2: मीटिंग? अहो खरंच की विसरलेच, फार विसरले बघा.
1: हा आणि फोन करून टाका.
2: हो आता
1: आपले ते बाबूराव असतीलच बघा शाळेमध्ये.
2: हो
1: का करू मी?
2: नाही नाही मी करते, तुम्ही घ्या विश्रांती.
1: हा
2: मी सांगून टाकते त्यांना.

0: आत्ता मला लोळायला मिळते. हे कसलं ग कमिटी मीटिंग, हे काय नवीन काढलंस तू? हां
1: अगं हे बघ, सान्यांच्या आजोबांनी ना ह्या गावात एक शाळा काढली आहे. सान्यांपैकी कोणी ना कोणी शाळेच्या कमिटीवर असतंच. ती होती, आता माझं नाव घातलंय. मलाही वाटलं नवख्या गावात बरा असा एखादा प्लॅटफॉर्म असणं. जायला लागले मग.
0: खरंय ग खरंय.
1: अगं नीट बैस की आरामात.
0: मी बसते ग आणि तू?
1: मी बसते ना इथेच. राणोबा दहादा ये जा करतीलच, ते रोजच आहे बघ. बेल फोन माणसं, यात वेळ कसा गेला समजतही नाही बघ.
2: 6-7 महिने झाले असतील नाही का तुला इथे येऊ?
1: 6-7 महिने? 10 होऊन गेले बाई. 10 महिने आहेस कुठे? गेल्या वर्षी ह्या सुमारालाच तर सान्यांची जाहिरात आली होती. आईने ती बघितली, पत्र टाकलं आणि भराभर सगळं जुळत आलं. खूप टेन्शन आलं होतं बघ. वाटायचं कसं जुळेल कसं निभेल.
2: छान चाललंय की?
0: मला थोडं उशाळ वाटतंय. एवढी लांबनं आले मी, पण तुझ्या मुलांना खाऊ बिऊ काही आणला नाहीये.
1: अगं काहीतरी काय,
0: पण तुला साडी आणली आहे जाताना त्याची आठवण कर.
1: साडी?
0: नाहीतर मी गाडावर बोलेन आणि मूळ मुद्द्याचं विसरेन.
1: अगं साडी कशाला हवी आहे, इथे आहेत ना त्याच नेसल्या जात नाहीयेत.
0: तिच्यात वाटतं.
1: कपाट भरलंय. अगं ती जाण्यापूर्वी राजाची मुंज झाली होती ना, मुंजीत आलेले. आहेराच्या साड्या कोऱ्याच्या कोऱ्या राहिल्यात. सान्यांनी आल्या आल्या तिचं कपाट दिलं मला वापरायला.
2: देवा या बांगड्या आणि मंगळसूत्रही तिचंच आहे?
1: हो. अगं अण्णांनी सरळ लॉकरवर माझं नाव घालून टाकलं. मी उघडत नाही कधी फारसं, पण म्हटलं तर ते सगळी माझंच.
2: चांगली माणसं आहेत नाही तशी?
1: हो खूप चांगली आहेत. ए बंटी कसा आहे ग? संजय खूप लाड करायचा त्याचे. ए तो खूप उंच झाला असेल ना
0: बंट्यानं? अगं नुसती उंची वाढतीये त्याची, बाकी प्रगती म्हणशील ना तर 0.
1: काहीतरी काय
0: अगं, हट्ट तर विचारू नकोस. तरीबाईक पण आता इतका अंगात आहे ना, कधी कधी इतकं डोकं फिरतं ना माझं, पोटची आहेत का वैरी आहेत हे कारटी असं वाटतं मला.
1: म्हणूनच असतील, त्रास देण्या इतकी सुद्धा जवळ एक वाटावी लागते माणसाला. अगं
2: म्हणजे राजाराणीच्या बाबतीत
1: नाही काही नाही. हे बघ आता पड बघू तू 15 मिनिटं शांत, मग चहा पिऊ आपण आणि मग स्टँडवर जाऊन बघू.
2: विषय बदलू नकोस रेवा तू. तुला इथं कोणी उपरेपणा जाणून देत आहे का?
1: छे ग जरा सुद्धा नाही.
2: मग अण्णांकडून काही दुरावा होतोय का? हे बघ ही म्हातारी माणसं असतात ना, त्यांचे विचार जुने असतात. अगं
1: अजिबात नाही, उलट ते आणि साने दोघंही मुलांना सारखी सांगत असतात, ह्यांचं ऐकत जा, यांना त्रास देऊ नका.
2: मग तू असं का म्हणालीस?

0: सगळा माझ्याच मनाचा खेळ ग. पुढ्यात पंचपक्वान्न आलं तरी ताट उष्ट आहे हे विसरेल का? सांग ना. आणि मग इथे तिथे खरकटं पडलं होतं म्हणून तक्रार तरी करवेल का? जाऊ दे, उगाचच नसत्या वळणाला लागल्या गप्पा आपल्या.
1: ए, पटकन माझे कपडे दे ना.
0: अवे राणी, म्हणजे काय निघालीस तू?
1: हो, आभाळ जाम भरून आले, केव्हाही पाऊस सुरू होईल.
0: अगं,
1: आणि एकदा पाऊस सुरू झाला की तू मला काही घराबाहेर सोडायची नाहीस.
0: बघ राणी,
1: त्यापेक्षा मी आधी पळते.
0: अगं पण वाढदिवसाला इतक्या आधीपासून जाऊन काय करणार तू?
1: मित्राकडे जाणार आणि त्याच्या आईची नजर चुकून मस्तपैकी पहिल्या पावसात भिजणार. येस.

0: छे बाई, आज या पावसानं अगदी ताळतंत्र सोडलं. तिघही घराबाहेर आहेत आणि किती भिजलेत कोण जाणे.
1: हा असला प्रकार इथं नेहमी होतो?
0: कसला प्रकार ग?
2: अगं पावसाचा.
0: नाही बाई, मी इथे आल्यापासनं तरी पहिल्यांदाच बघते अधिंगाणा. या वाऱ्या वादळात तू कसली पुण्याला जाणार होतीस ग? हं, उगाच कुठे अडकून पडली असतीस म्हणजे. इकडे आम्हाला काळजी आणि तिकडे त्यांना.
1: बाकी आता तिकडे फोन लागला नाही ना तर त्यांची काळजी काही चुकत नाही म्हणा. मुलं तर आई आई म्हणून इतकं भंडावून सोडतील ना त्यांना.
0: ए, एवढी मोठे लहान आहेत आता ती.
1: अगं नसू देत ना, आपण आई लागतेच ना पदोपदी. सारखा त्यांचा ससेमिरा असतो मागे.
2: ऐग ऐग,
1: कधी कधी तर मी इतकी वैतागते ना, तंबी देते. पुढच्या तासभर घरात कुणी आई आई असं जरी केलं ना तर याद राखा.
3: ए पटकन दार उघड.
0: अगो बाई, राणी आली आहे वाटतं. अगो, एवढ्या पावसात काय झालं असेल यांचं? आणि हे काय, तुम्ही दोघं कुठे भेटलात?
4: छे, भेटलो नाही. मीच जरा 15 मिनिटं अगोदर निघून हिला मित्रांकडे घ्यायला गेलो. करणार काय?
0: मी विचारच करत होते ही आता कशी येईल म्हणून.
3: राहुलच्या आईने मला नसतं सोडलं म्हणा, पण बाबा आले म्हणून. अगं डोकं पुस ना, जाम भिजलीये मी.
0: हो थांब थांब, टॉवेल देते हा तुला. थांब थांब जरा.
3: मग तुझा पदर कशासाठी आहे? अगं दे ना इकडे पटकन.
0: हो अगं पुसते पुसते हा. थांब, हे बघ. अगं हे काय शिंकतेस काय? हा थंडी वाजतीये ना, आज जाऊन कपडे बदल बघू आधी. जा जा.
3: हो हो
0: चला, सगळ्यांसाठी गरमागरम आल्याचा चहाच करते आता.
4: हे काय, राजा पण घरात नाहीये?
0: दुपारी गेलाय. तो आलाय कुठे अजून?
4: गेलाय कुठे?
0: आधी क्लास होता आणि मग एखादा मित्र असे. राजा याला भिजतच आलाय.
4: ये रे,
0: किती भिजलायस तू. हे राजा, अरे हे बघ पूस बघू.
5: नको टॉवेल.
0: अरे नको काय म्हणतोयस, आजारी पडशील ना. पूस बघू.
4: पूस नीट.
5: अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: हे बघ तू आधी डोकं पूस बघू, नाही तर आजारी पडशील.
5: मी काय विचारतोय, अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: अरे हो बाबा, सगळं नीट आहे. तू पूस बघू आधी डोकं.
1: नीट आहे म्हणजे घरातलं? हं, बाहेर सगळा आनंदच आहे. माहिती नाही आता गोंधळ कधी थांबतो आणि कधी एसट्या धडपणे सुटतात आणि कधी मी घरी पोचते.
4: अहो सुटतील उद्या सकाळी, आम्ही थांबा म्हणून थांबला नसतात. पावसानं थांबवलंच की नाही तुम्हाला शेवटी?
5: गावात खूप ठिकाणी वीज नाहीये.
0: आपल्याकडे तरी कंदील वगैरे धड आहेत ना? नाही, मला कधी लावायची वेळ आली नाहीये ना म्हणून विचारते.
5: नाहीये काही, वीज गेली की आम्ही सगळे मिठ्ठ काळोखात बसून राहतो.

0: गप्पाटप्पा होत आहेत, असा योग तरी कधी येणार?
1: काय पण आता आमच्या लहान गावामध्ये अजूनही बरंचसं तसंच वातावरण आहे. इथे शहरी दखादक तशी कमीच. तुमच्या मैत्रिणीलाही सुरुवातीला खटकला असेल हो, पण त्यांनी पटकन जुळवून घेतलं.
0: मग मैत्रीण कोणाची म्हटलं?
2: काय गं उगाच एवढे काही खाल्ले अन्नाला जागायला नकोय. हा बाबा, ओ बाबा, इकडे या पटकन.
1: अगं काय गं, काय झालं?
2: आम्ही नाही सांगणार, हो लवकर या बघायला.
1: अगं पण
3: काही नाही, बेडूक आला असेल एखादा.
2: नाहीच मुळी, दुसरं कोणीतरी आलंय. अहो बघा ना कोण आहे ते.
1: काय बघतो, ही राणी सुद्धा ना छोट्याशा गोष्टीचं एवढं अवडंबर माजवते की काही विचारायची सोय नाही.
2: काय म्हणालात बाबा, काही ऐकू येत नाहीये पावसाच्या आवाजात.
3: ते म्हणाले तू वेडी आहेस वेडी.
0: अरे थांब ना रे, ती एवढ्या उत्साहाने काय सांगते ते ऐक तरी. काय आहे ग बाहेर?
2: मावशी, कुत्र्याचं पिल्लू. PILLOO पिल्लू.
1: हात तिच्या एवढंच ना राणी.
3: ही राणी पण किती पोरकटासारखी वागते. पिल्लू काय पिल्लू?
2: हो बाबा लवकर या ना बाहेर, बघा ना ते किती थरथर कापते. पार भिजलंय होते. ए जरा जुनं फडकं किंवा टॉवेल देतेस. ए राजा, अडगळीच्या खोलीत जुनी पोती आहेत ना रे.
3: आता पोत्याचं काय करायचंय तुला?
2: अरे याच्यासाठी अंथरूण घालू, जमीन गार लागेल ना त्याला.
1: अरे म्हणजे काय आता हे लचाण आता घरी येणार का आपल्या?
2: थंडी वाजते. मग पावसात भिजायला सांगितलं होतं कोणी? वेडा
1: पोत बीत काही नकोय. काय लागेल ते बशी दोन बशा, गरम दूध द्या आणि पाऊस थांबला ना की हाकलून लावा त्याला एकदा.
2: हो पण अहो बाबा, बाबा प्लीज, एवढ्या पावसात कुठे जाणार होते?
1: नाही काही नाही,
2: सांगा ना बाबा. केवढंच आहे हो बिचार, हरवलंय आधीच, पार भेदरून गेलंय.
1: आपल्याला नकोय.
3: आणि मुद्दाम पत्ता शोधत तुझ्या आश्रयाला आलाय.
2: ए तू गप रे, सारखं मध्ये मध्ये बोलू नकोस. आता आलंच आहे तर आपण पाळलं तर त्याला.
1: माफ करा, एवढी दोन माकडं पाळली आहेत ना तेवढी पुरेशी आहेत मला.
4: ए राजा, तुला कुत्रा आवडतो की नाही खरं सांग बघू.
1: काही लाडीगुडी नकोय बरं का, कुत्रा नुसता आवडून चालत नाही. अरे पण त्याची खूप भरपूर ताबेदारी करावी लागते.
4: हो
1: बर का, भाकऱ्या बडवाव्या लागतात ना त्यांना समस्त बरोबर.
2: हो का रे टॉमी, तू खातोस भाकल्या?
3: ही टॉमी नको म्हणू.
2: मग काय म्हणू म्हणावं, विकी, बॉबी की टायगर?
3: झाली आता सगळी नाव. आपण त्याला प्रताप सिंह म्हणूया.
0: कुत्रा आहे ना, मग त्याला सिंह काय म्हणतोस?
3: सिंहासारखा रुबाबदार कुत्रा, प्रताप सिंह. काय बाबा कसा आहे चॉईस?
1: अगदी भिकार.
3: जाऊ द्या, तुम्हाला विचारण्यात अर्थ नाही. ए तुला काय सुचवायचंय?
4: मी अजून तसा काही विचारच केला नाहीये.
1: माझा विचार म्हणाल तर तसा मस्त पैकी पक्का आहे बर का. ते लचाण घरात नको
2: बाबा.
1: हे बघ पाऊस थांबला की सोडून द्यायचंय त्याला.
2: असं नका ना म्हणू बाबा प्लीज. अहो बघा ना त्याच्याकडे, आपला वाघ्या कसा कावरा बावरा बघतोय सगळ्यांकडे.
3: वाघ्या?
2: मग कोणाचं नाव पाहिजे सर्वांनी सांगा बरं.
5: काय करताय रे सगळे मिळून, मला नीट कळत नाहीये.
1: अण्णा बर का, आपले कुलदीपक कुत्र्याचं बारसं करतायत. आता तुम्हालाही काही नाव सुचत असेल तर तुमचंही होऊन जाऊ द्यात.
5: जय हे नाव कसं वाटतंय.
0: का ग एकटीच अंधारात बसलीस?
4: काही नाही ठीक आहे, चल ना.
0: अगं मी म्हटलं हे कुठे सगळे गायब झाले कळलंच नाही, आणि पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाही.
4: त्याची तीच तर मजा असते, धो धो पडतो. पण हवा तिथे पडेलच असं नाही.
0: रेवा हे बघ, माझ्यापासून काही लपवू नकोस. काय झालं?
4: तरी ते आपलं आपण इथं आलंय.
0: कुणाबद्दल बोलतेस तू?
4: ते कुत्र्याचं पिल्लू ग, ते आपलं आपण आलं इथं, वाट चुकून भिजलं म्हणून आडोशाला आलं. बाहेर रखडत होतं ते ह्याने आत आणलं.
0: तू काय बोलतेस रेवा, मला नीट समजत नाही आहे.
4: खास काही नाही ग, उगाच मनात आलं. चुकून माकून घरात आल्याला 10 मिनिटं झाली नाहीत, तर त्याच्या नावाची केवढी उठाठेव पडली सगळ्यांना. आणि मला इथे येऊन 10 महिने झाले गं.

थोडे थोडके नाहीत, 10 महिने. मला एखादं नाव असावं असं नाही वाटलं कोणाला. कबूल आहे, मला कोणी आई नाही म्हणणार, कबूल आहे. पण ताई, माई, अक्का, नन्नी, वहिनी काहीतरी तरी म्हणाल की नाही. मला मला कपडे, दागिने, प्रतिष्ठा, मान, पैसा सगळं धो धो दिलं गं ह्या लोकांनी. पण त्याआधी एक साधंसं नाव दिलं असतं.

0: रसिक हो, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सहभागी कलाकार सुधीर मुंगी, जयश्री कुलकर्णी, मानसी वझे, अवंती चितळे, जुईली गोरे आणि राजीव कुलकर्णी. सादरकर्त्या गौरी लागू.
1: नभोनाट्याचा कार्यक्रम आपण ऐकला होता AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यावेळी रात्रीचे 12:31 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया झुंज या चित्रपटातील गीत. उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगिळी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आहे. संगीत राम कदम यांनी दिलं आहे.

सुरेश वाडकर आणि उत्तरा केळेकर यांनी गायलेलं झुंज तुझी माझी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. याला संगीत दिलं होतं प्रकाश मोडी यांनी. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत. संगीत आहे शशांक पवार यांचं आणि चित्रपट झुंजार.

अवधूत गुप्ते, जान्हवी प्रभू अरोरा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं झपाटलेला दोन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत अवधूत गुप्ते यांचं होतं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत यंदा सावधान या चित्रपटातील गीत. रोहित राऊत जुली जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत आहे, अरुण धामणकर यांचं, आणि याला संगीत दिलं आहे संदीप आणि योगेश यांनी.

उंबरठा या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं हे गीत होतं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि श्रोतेहो, याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचा 1 वाजला आहे. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद तुळनकर यांचं जलतरंग वादन प्रसारित करीत आहोत. राग चंद्रकंस. त्यांना तबला साथ विनायक फाटक यांची आहे. मध्यलयीन गत झपतालात, द्रुतगत एकतालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ विनायक फाटक यांची आहे. ऐकूया मिलिंद तुळनकर यांच्या जलतरण वादनात राग चंद्रकंस.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद तुळनकर यांचं जलतरंग वादन आत्ताच आपण ऐकलं. रागुता चंद्रकंस त्यांना तपला साथ विनायक फाटक यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकत होतात. श्रोतो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचा 1:32 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. आजच्या कार्यक्रमात दृष्टीकडून आंतरदृष्टीकडे या मालिकेचा भाग 7.
1: प्रसारित करीत आहोत रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि सुधीर फुलके यांचं. लेखिका मंजुश्री कुळकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादर करते हर्षवर्धन गवई. आणि निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. भाग 7.
2: निराशेचं दुःख सभोवार सद्भावनेची गाऊ महती मिळून सारे चेतवूया माणुसकीची एकच पणती.

0: आजच्या या विज्ञान युगात लागलेल्या असंख्य क्रांतिकारी शोधांनी मानवी आयुष्य आश्चर्यकारकरित्या सोपं केलं आहे. यात प्रामुख्यानं वैद्यकीय सुविधांचा उल्लेख करता येईल. एड्स सारख्या दुर्धर व्याधीशी झगडण्याची, आयुष्यातले काही वर्ष वाढवून घेण्यापर्यंतची मजल विज्ञानाच्या साह्यानं आपण मारू शकलो आहोत. अर्थात या व्याधींनी ग्रासलेल्या व्यक्तीला दुखण्यासोबतच नातेवाईकांशी समाजाशी लढावं लागतं. शारीरिक दुर्बलतेसोबतच मानसिक दुर्बलतेचाही सामना करावा लागतो. म्हणूनच एड्सबद्दल उपचारांइतकीच जनजागृतीचीही गरज आहे. HIV हा विषाणू शरीरातल्या महत्त्वाच्या पांढऱ्या पेशींना संपवून टाकतो, त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती क्षीण होते. परिणामस्वरूप कुठल्याही रोगाचे जंतू या व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करतात आणि फार गतीनं आपलं साम्राज्य वाढवतात. त्यामुळे या व्याधीविषयी जनमानसात संकोचविरहित जागृती करणं, मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणं, शारीरिक संबंधांना आळा घालणं या गोष्टीच एड्सला प्रतिबंधित करण्यात आवश्यक ठरतात. कारण कुठलाही दोष नसताना HIV पॉझिटिव्ह हा शिक्का कपाळावर घेऊन जन्माला येणाऱ्या बालकांच्या आयुष्याची सुरुवातच शेवटाकडे नेणारी ठरते. सुदैवानं या जीवघेण्या अस्ताला संपवणारा सूर्योदय झाला. आणि असंख्य ठिकाणी असंख्य बालकांना सहारा मिळाला. कसा तो जाणून घेऊ बालगृहाचे समन्वयक शिवराज पाटील यांच्याकडून.
1: माझं नाव शिवराज पाटील, मी सूर्योदय बालगृह येथे समन्वयक या पदावर आहे. सूर्योदय बालगृहाची स्थापना परमपूज्य युवराष्ट्रसंत भैयूजी महाराजांनी 1/2/2009 अकोला येथे सुरुवात करण्यात आली, जिथे फक्त HIV बाधित मुला मुलींचं ते बालगृह आहे. ही जागा सध्या भाडे तत्वावर आहे. केशवनगरला येथे ते बालगृह आहे. आज या बालगृहामध्ये जवळपास 32 मुलं मुली आहेत. त्याच्यामध्ये सर्व मुलं ही अनाथ आहेत आणि या मुलांचं संपूर्ण पालकत्व आपल्या संस्थेने घेतलेलं आहे. त्या मुलांना सामान्य शिक्षणासोबत आध्यात्मिक शिक्षण देऊन समाजाच्या प्रभावामध्ये जोडण्याचा संस्थेचा मानस आहे. आज या समाजाने ज्या मुलांना HIV हा कलंक लावला, त्यांची काही चुकी नसताना आज समाज त्यांना दूर करतो आहे, आपले नातेवाईक त्यांना दूर करत आहेत, त्या मुलांना कुठेतरी मायेचं घर म्हणून हे सूर्योदय बालगृह आज अस्तित्वात आहे. या बालगृहाला कुठल्याही प्रकारचं शासकीय असं अनुदान किंवा शासकीय अशी मदत नाही. परमपूज्य भैयूजी महाराजांच्या योगदानातून हा उपक्रम अकोल्यामध्ये चालतो आहे. त्यामध्ये काही समाजसेवी संस्था किंवा सामाजिक कार्यातली लोक पुढे येऊन या संस्थेला मदत करत आहेत. संस्थेचं पुढचं ध्येय जे आहे त्यांना ट्रेनिंग, जसं हस्तकला आहे तर त्या कला त्यांना आपण अवगत करून त्यांना स्वबळावर उभं करण्याचा संस्थेचा मानस आहे. इथे आपण मुलांना जेव्हा जिल्हा सामान्य रुग्णालय आहे त्या ठिकाणी मुलांची तपासणी केली जाते. त्या ठिकाणी ART सेंटर आहे जे HIV बाधित लोकांसाठी कार्य करते. तिथे मुलांची तपासणी केल्यानंतर जेव्हा त्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होतो, ती माहिती आमच्या संस्थेला मिळते, तेव्हा आम्ही त्या मुलाला आपल्या बालगृहामध्ये प्रवेशित करून घेतो. आजपर्यंत या संस्थेला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. त्याचबरोबर 2011 वर्ल्ड कप झालं होतं मुंबईला वानखेडे स्टेडियमला, तो जो अनावरण सोहळा झाला होता तिथे आपल्या मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं. ती एक सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आमच्या बालगृहातली आहे. आपण त्या मुलांना कुठेही असं जाणीव होऊ देत नाही की ते HIV बाधित आहे. त्या मुलांना मायेचा आधार देतो आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांचं डायट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं मेडिकल, दर महिन्याला त्यांचं मेडिकल आपण मेन हॉस्पिटलमधून करून घेतो. त्यामुळे ती मुलं आज चांगल्या प्रकारे आज आपल्या बालगृहामध्ये आहेत, हे सर्वात महत्त्वाचं.
2: इथे असणाऱ्या मुलांना केवळ शिक्षणच नाही तर त्यांच्यातले कलागुण जोपासण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न केले जातात. याविषयी बोलताना सौ प्रतिभाताई देशमुख म्हणाल्या,
3: माझे नाव सौ प्रतिभा सुभाषराव देशमुख, मी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका. आज मी सूर्योदय बालगृहाची सचिव म्हणून काम पाहत आहे. जी मुलं निष्पाप आहेत त्यांना समाजाने अवहेरणं हे काही बरोबर वाटत नाही हे मला मनापासून पटत होतं. बालगृहामध्ये मला दिसलं की काही मुली आहेत, जवळजवळ सर्वच लेडीज कर्मचारी आहेत, त्यामुळे बालगृहावर एखादी कोणीतरी स्त्री नेहमी त्यांच्या अडचणी विचारपूस करणारी असावी असं मला वाटत असल्यामुळे मी नेहमीच तिथे जात असे आणि त्यांच्या अडचणी विचारात घेत असे. आणि बालगृहाचे अध्यक्ष यांच्याकडून तशा तशा सोयी मी त्यांच्यासाठी करून घेत असे. ही मुलं पोरकी आहेत हे खरं आहे, पण त्यांना होणारी मदत केवळ दया नसावी. दर रविवारी आणि गुरुवारी या मुलांसाठी विविध कार्यक्रम आणले जातात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आमचा कार्यक्रम झाला राष्ट्रीय कार्यक्रम, की दुपारच्या वेळी मुलांना चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा

0: त्या रीतीचे उपक्रम त्या ठिकाणी राबवले जातात. काही मुलांना इतर शाळेमध्ये सुद्धा भावगीत स्पर्धेत वगैरे भाग घ्यायला आम्ही पाठवतो. अशा रीतीने या मुलामुलींना आपण जसं बाकीच्या ठिकाणी वागणूक देतो तशीच ही वागणूक दिली जाते. या बालगृहाचा उद्देश तोच आहे की समाजाचा जो दृष्टिकोन आहे या मुलांकडे पाहण्याचा, की एड्स झालेल्या व्यक्तींची ही मुलं यांनी काहीतरी पाप केलं, हा दृष्टिकोन नष्ट व्हावा. एक मुलगा असा आमच्या बालगृहात आला होता की त्याचं पूर्ण शरीर सडलं होतं, कारण त्याला वेगळंच ठेवण्यात येत असे, हवा नाही काही नाही, त्याला वेगळं जेवण देण्यात येत असे, त्याचा सदरासुद्धा 8 दिवसातून एकदा बदलून जाळून टाकत असत, आणि तो मुलगा एका ओल असलेल्या ठिकाणी असा राहायचा. त्या मुलाला इतके फोडे झाले होते की आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कडुनिंबाच्या पाल्यांनी रोज आंघोळ घालणं वगैरे हे करून त्या मुलाला चांगलं केलं. आज तो मुलगा अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. जसं आपलं घर असते, नुसत्या 4 भिंतीच्या निवाऱ्याला घर म्हणता येत नाही, त्यात घर पण असण्यासाठी आपुलकी, प्रेम, सहानुभूती, सर्वांमध्ये सहकार्य, सर्वच काही असावं लागते. तसंच हे बालगृह आहे, सर्वजण मिळून अगदी आनंदाने कार्य करतात, आणि तुम्ही आम्ही सुद्धा त्यांना दिलासा देणं हे महत्त्वाचं.
1: बालकांची काळजी घेण्यासाठी काळजीवाहक या पदावर काम करणाऱ्या महिला यांच्यासाठीही सूर्योदय माहेरवरून आधार देण्याचं कार्य करत आहे. याविषयी नंदाताईकडूनच ऐकूया.
2: नमस्कार, माझं नाव नंदा. 5/5/1994 माझं लग्न झालेलं आहे. 2 वर्षात नंतर माझ्या घरचे होते, त्यांची खूप तब्येत खराब होत होती. मग खूप दवाखाने केले पण आराम पडत नव्हता त्यांना. मग नंतर त्यांना अकोल्याला आणलं. तिथं सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आल्यानंतर आमच्या घरी सासरी कोणीच मला सांगितलं नाही. नंतर मग माझे बाबा तिथं जाऊन दवाखान्यात सर्व विचारपूस केली. तिथं माहीत पडलं की असा असा आजार आहे म्हणून. मग डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या मुलींना घरी घेऊन जा. नंतर मी माझ्या माहेरी आली. माहेरी आल्यानंतर 6 महिन्याने माझ्या घरचे मरण पावले. मग सासरीकडे आली मी, मला एक मुलगी होती, तिची खूप तब्येत खराब होत होती. तर मी सासरी राहिली, ते 3 महिन्यानंतर ते पण मारली. मग नंतर बाबाकडे आली. मग बाबाकडेच राहिली, एक मुलगा आहे मला. मुलाची तब्येत मग अशीच राहत होती. तेव्हा आम्हाला काहीच समजत नव्हतं काही, की कशापासून आजार होते का होते काहीच नव्हतं समजत. नंतर माझी तब्येत खराब व्हायला लागली. मग डॉक्टरांनी सांगितलं की बा यांची HIV तपासणी करा. नंतर मी मेन हॉस्पिटलला तपासणी केली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी माझ्या मुलांची पण तपासणी केली. मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मग खूप माझी तब्येत खराब झाली. त्याचा विचार करत करत की अशी आशाही नव्हती की मी अशी जगणार आहे म्हणून. जेव्हा माहीत झालं ना की हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे, तर मला असं वाटे नाही की मी जगीन, तर आपल्याला मरा लागते असं मला वाटत होतं. नंतर 2009 भोईजी महाराजांचं आश्रम तयार झाला इथं अकोल्यामध्ये. लोकांनी मग सांगितलं की इथं बा 4-5 लेडीज पाहिजे, तर आम्ही 4 केअरटेकर म्हणून बालगृहात काम करतो. तर तिथं आल्यानंतर माझा मुलगा पण त्याला पण आणलं मी इथं माझ्यासोबतच आणलं. घरी असताना तर म्हणजे पायसुद्धा गेलेले होते, काहीच राहिलं नव्हतं. डॉक्टर सर्व म्हणत होते की आता तुमचा मुलगा, मुलाचं काही राहिलं नाही म्हणून. तर त्याला गोळी नाही, सुई नाही, काहीच देत नव्हते. पण गुरुजीच्या आशीर्वादाने आज माझा मुलगा तंदुरुस्त आहे. आणि केअरटेकर म्हणून मी सर्व बालगृहात कामं करतो. जेव्हा मी बालगृहात आली होती तर माझं 30 किलो वजन होतं. आज मी माझं 51 किलो वजन आहे. चांगली तब्येत आहे त्यांना. आखरीपर्यंत अशी आहे की मुलांची सेवा करा असं माझं मन वाटते, की मरेपर्यंत इथंच राहायचं, सेवा करायची पोरांची. आणि हेच सर्व आहे माझं. आणि मुलांची काळजी, मुलांना सकाळी दूध बिस्किट द्यायचे, 8 वाजता त्यांना गोळ्या द्यायच्या, त्यांना शाळेत नेऊन सोडायचं. आम्हाला मानधन मिळते बालगुरु, आणि आम्ही ते पायदान म्हणून करते थोडंफार, तर ते आम्हाला 50 रुपये मिळतात त्याचे पण. अशा ना आमचा खर्च पूर्ण आम्ही करतो.
1: नंदाला विवाहानंतर या संकटाचा सामना करावा लागला, पण ज्यांचा जन्मच कलंकित जीवनाची सुरुवात घेऊन येतो त्यांचं काय?

0: अशा बालकांचं मनोगत ऐकलं तर आपल्यातली मानवता सुन्न झाल्याखेरीज राहत नाही. ऐकूया असाच एक अनुभव.
1: नमस्कार, माझं नाव पूजा शंकर दंदे. माझे आई वडील पॉझिटिव्ह होते म्हणून आम्ही दोघी बहिणी पॉझिटिव्ह आलो. ARTC सेंटरवर आम्हाला सूर्यदेव बाळगुळाचा पत्ता देण्यात आला. माझी बहिणीची तब्येत एवढी खराब राहत होती की ती तिला असं कोणी म्हणतच नव्हतं की ते वाचेन म्हणून. पण सूर्यदेव बाळगुळामध्ये आल्यावर सरांनी आमच्या मावशांनी खूप काळजी घेतल्यावर तिची तब्येतमध्ये खूप सुधारणा झाली आणि आम्ही घरी नेहमी बीमार पडत राहत होतो. घरचे आमच्याशी कोणी बोलत नव्हतं, दूर दूर करत होते सगळे मुलं. त्यांचे आई वडील म्हणत होते नाही, तिच्या आई वडिलांना बिमारी आहे, तुम्ही त्यांच्या दूर राहा, त्यांना तुम्हाला पण होऊन जाईल. असं बघून आम्हाला खूप वाईट होतं वाटत होतं. पण आम्ही सूर्यदेव बालगृहामध्ये आलो तेव्हापासून आमचा परिवार आम्हाला वापस मिळाला. बालगृहामध्ये आमच्या मावशींनी मला मेहंदी क्लास शिकवला, विणकाम शिकवले आणि जुन्या साड्यांपासून पायपुसण्या कशा करायच्या त्या शिकवल्या. आणि सरांना आम्ही मागच्या वेळेस म्हटलं होतं, सर आम्हाला इंदूरला जायचं, गुरुजींचा आश्रम बघायचं, आमचा डान्स बसून त्यांनी आमचा इंदूरमध्ये डान्स कॉम्पिटिशनमध्ये आमचा भाग घ्यायला नेलं. आता मी सध्या ड्रेस डिझायनर करत आहे आणि माझी पुढं पण इच्छा आहे एकदम चांगली ड्रेस डिझायनर व्हावं.
2: पूजा इथे सर्वात मोठी, हिच्यापेक्षाही लहान मुलं मुली इथे आहेत. त्यापैकी अजय हा या वयात कीर्तनकार होण्याचं स्वप्न पाहतोय. त्याच्या या स्वप्नाची झलक आपण ऐकूया.
3: जय जय राम कृष्ण हरी, जय जय कृष्ण हरी. हो ऐका, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत. अहो, संत सावतामाळी होते, त्यांच्या घरी भाजीचा मळा होता. सारे संत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे, पण सावतामाळी मात्र मळ्याच्या कामामुळं जात नसत. पण काम करताना विठ्ठल विठ्ठल असं चालू असे. सारे संत एकदा सावतामाळ्याकडे आले आणि म्हणाले, तुम्ही पंढरपूरला का बरं येत नाही? सावतामाळी म्हणाले, विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा, मला माझा विठ्ठल माझ्या मळ्यात दिसतोय, तर पंढरपूरला जाण्याची काय गरज? सावतामाळी म्हणाले, हा कांदा तोडून पाह, यात बी तुम्हाला विठ्ठल दिसेल. हा मुळा तोडून पाह, यात बी तुम्हाला विठ्ठल दिसेल. पहा तर काय चमत्कार, कांद्यामध्ये विठ्ठलाचे दर्शन झाले आणि मुळ्यामध्ये विठ्ठलाचे दर्शन झाले. सारे संत सावतामाळ्याच्या पाया पडले आणि म्हणाले, खरंच भाव तिथे देव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
0: या मुलांपैकी काहींना नृत्याची आवड, ती लक्षात घेऊन नृत्य शिक्षिका बोलावून ही इच्छाही पूर्ण करण्याचं संस्थेनं ठरवलं. उद्देश चांगले असले की ते हमखास पूर्ण होतात. कथ्थक नृत्य प्रशिक्षिका शोभना ठाकरे या सेवाभावी वृत्तीने इथे येऊन मुलामुलींमध्ये मिळून मिसळून नृत्याचे धडे देतात. त्यांचा अनुभव त्यांच्याचकडून ऐकूया.
4: मी श्रीमती शोभना नागेश ठाकरे, मी क्लासिकल डान्स टीचर आहे. ह्या मुलांनाही असं वाटतं की इतर जे लोक डान्स करतात लहान मुलं मुली, की आपणही करावं. ते शिवा सर म्हणून आहेत त्यांचे, तर त्यांनी मला असं सांगितलं, मॅडम यांना तुम्ही डान्स शिकवाल तर तो असा शिकवाल की जास्त त्यात रिधम जास्त नको. पॉझिटिव्ह आहेत तर यांना थोडंसं कसं जोरात उड्या मारणं, जास्त एक्झर्शन नको, असा एकदम साधा सिम्पल डान्स शिकवा. म्हटलं काही हरकत नाही. त्यानंतर जेव्हा मी सुरू केला मला असं काहीच जाणवलं नाही, कारण मी जे माझ्या क्लासमध्ये मुलांना जे शिकवते तर ते त्याच्यात निजात मला असं काहीच फरक जाणवला नाही. अक्षरशः जेव्हा यांचा एक क्लासिकल डान्स घेतला त्याच्यात एक तत्कार असतात, असं वाटलं यांना शिकू की नको, कारण हे राहणार नाही जर स्टॅमिना. तर जवळपास मी एक 5-10 मिनटं कंटिन्यू घेतलं, कोणी थांबायलाच तयार नाही. मग माझाही उत्साह वाढला. त्याच्यानंतर मग सरांचं वगैरे असं म्हणणं झालं की मॅडम आपण यांना कॉम्पिटिशनला उतरवू शकतो का. जनता बँकेचं दर एक गणपतीच्या सीझनला त्यांचं एक कॉम्पिटिशन असतं, त्याच्यात त्यांना उतरवलं. खूप छान डान्स केला या मुलांनी. कॉम्पिटिशन सार्वजनिक होतं, त्याच्यात फक्त पॉझिटिव्ह मुलांचंच कॉम्पिटिशन म्हणून नव्हतं. आणि एक आपल्या मनाला एक समाधान की बा यांना काहीतरी समाजात आपण कुठंतरी नेतो आहे आणि हे कुठंतरी मिक्सअप होतात आहे. आणि सूर्यदेव बालगृहाशी माझं नातं असं जुळलं आहे. मी एक डान्स टीचर म्हणून राहिली नाही, आता एक कला आहे ही. कला म्हणतात की वाटल्याने कमी होत नसते, आणि माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी त्यांच्यासाठी करते. बरेचसं टीचरची त्यांना आवश्यकता अजून, की जशी आता एक डान्सच्या वतीने मी झाले. मला असं वाटतं की कोणाला असं वाटत असेल की खरंच आपण काहीतरी कोणाला

0: दान करावं, तर मी म्हणते कलेचं दान हे पैशापेक्षाही श्रेष्ठ असते. बरेचसे मुलांना वाटतं आम्ही तबला शिकावं, तर मला असं वाटतं की कोणाला असं वाटत असेल की बाबा आपण यांना काहीतरी शिकावं, तर गायनाचा क्लास घेऊ शकतो आणि तबलाचाही क्लास घेऊ शकतो.
1: केशवनगर स्थित या बालगृहाला अशा निर्धारपूर्वक प्रेमपूर्वक मनांची आणि हातांची नितांत गरज आहे. काही तासांसाठी तिथे गेलेलो आम्ही कित्येक तास तिथे होतो. त्या मुलांना त्यांनी बनवलेल्या कलात्मक वस्तू, वहीत काढलेल्या मेहंदीचे चित्र दाखवण्याची ओढ, त्यांनी शिकलेल्या नृत्याचं प्रात्यक्षिक दाखवण्याची तीव्र इच्छा, त्यांच्या रंगलेल्या गप्पांनी आनंदी झालेले चेहरे सोडून निघण्यासाठी आमचे पाय तयार नव्हते. एकदा तुमची पावलंही वळू द्या सूर्योदय पाहायला, तुमचं मन नक्कीच म्हणेल तम दूर करा सारा. आणि तुमच्यासारखे हजारो हात साथी हात बढाना, असं म्हणत जेव्हा या मुलांच्या पाठीवरून प्रेमानं फिरतील, तुमच्या आराध्य देवतेच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचं घरी परतल्यावर तुमच्या ध्यानात येईल. प्रार्थनेत सामर्थ्य आहे असं म्हणतात. जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया. माझं काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया.

0: आपण ऐकत होतात रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि सुधीर फुलके यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं. सादरकर्ते होते हर्षवर्धन गवई आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.
1: मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातनं झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली, सात बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: पक्ष्यांचे हे असे लक्षत हवे आकाशात मनोहारे दृश्य साकारतात. हे पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात येतात, तिथल्या एखाद्या तळ्याकाठी विहरताना दिसतात. त्यांचा हा प्रवास कसा असतो, स्थलांतरित पक्ष्यांचं हे जग आपण समजून घेणार आहोत वन्यजीव छायाचित्रकार ऋता कळमणकर यांच्याकडून.
1: पंढरपूरची कशी वारी करतो वारकरी, तशी आम्ही भरतपूरची वारी करतो, कधी चिल्का सरोवरची वारी करतो, अगदीच काही नाही तर भिगवणला तरी जाऊन येतो. हजारो किलोमीटरवरून आलेले परदेशी पाहुणे आहेत, तर त्यांची फोटोग्राफी करायला फोटोग्राफरची गजबज ही असतेच तिथे.
0: पक्षी स्थलांतराच्या विश्वातला हा फेरफटका जरूर अनुभवा. सोमवारी 4 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात ऋता कळमणकर यांची मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्र

0: वर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही पक्ष्यांचे लक्ष थवे
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य ऐका छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
2: श्रोते हो, ब्लड प्रेशर, मधुमेह, मानसिक ताण ते हृदयविकार हे नव्या काळातलं आव्हान आहे. आपल्या जीवनशैलीशी जोडलेल्या या आजारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई आपल्या डायल इन या विशेष कार्यक्रमात. तेव्हा अवश्य सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहे 022-45-15-41-29 आणि 022-45-15-41-30. मंगळवारी 5 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वनिता मंडळाच्या आपल्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही स्मिता जुगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आणि त्यानंतर आरोग्य दर्पण हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही.

पामेला जैन यांच्या स्वरात. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 2 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी. निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या संस्कृतवाणी या कार्यक्रमात 1 मे महाराष्ट्र दिनाच्या अनुषंगानं पुरातन महाराष्ट्राची भावगीतं गाहा सत्तसई हे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण आपण ऐकणार आहोत.
1: आपण महाराष्ट्रीयन लोक आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, चालीरीतींचा, खाद्य संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान बाळगतो. जगभरात कुठेही गेलो आणि जगाच्या नकाशावर दिसणाऱ्या कुठल्याही भूप्रदेशात राहिलो तरी महाराष्ट्राच्या या मातीवर आपण नितांत प्रेम करतो. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं कुठंही स्थलांतरित झालो तरी भूतकाळामध्ये महाराष्ट्राच्या या भूमीवर घालवलेला काळ, त्याची मजा, त्या आठवणी मनात नेहमीच जपून ठेवतो. आपण ज्या महाराष्ट्रावर प्रेम करतो तो नेमका आहे तरी कसा? अगदी नेमकेपणानं सांगायचं तर राकट, कणखर, तरीही रसरशीत जीवनरसाने परिप्लुत भारताच्या राजकारणात, कला संस्कृतीच्या वैभवात आणि भूगोलात स्थिमित करणारी विविधता असलेला प्रांत म्हणून महाराष्ट्राचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. 300 वर्षापूर्वी महाराष्ट्र काबीज करायला आलेला, मराठी राज्य बुडवायच्या इराद्यानं आलेला औरंगजेब खूप तयारीनिशी दक्षिणेत उतरला खरा, पण त्याला महाराष्ट्र जिंकताच आला नाही. का जिंकता आला नाही याचं कारण सांगताना गोनी दांडेकर म्हणतात की त्याला बिचाऱ्याला महाराष्ट्राची नसच समजली नाही. महाराष्ट्राला लाभलेली भौगोलिक विविधता पाहिली तर या भूमीचं वैशिष्ट्य चटकन लक्षात येईल. सातवाहन राजा हाल यानं एकत्रित करून संपादित केलेल्या 700 लहान लहान काव्यरचनांचा संग्रह म्हणजे गाहा सत्तसई. 700 असं जरी नावात म्हटलं तरी प्रत्यक्षात विविध हस्तलिखितात मिळून 1012 रचना आपल्याला आढळतात. महाराष्ट्री प्राकृतात रचलेला प्राचीन मराठी वाङ्मयातला आद्य ग्रंथ म्हणजे गाहा सत्तसई. हा कुठला धार्मिक ग्रंथ नसून शृंगार आणि प्रेमभावना आविष्कृत करणाऱ्या प्राचीन महाराष्ट्रातल्या भावगीतांचा संग्रह आहे ही मोठी आश्चर्याची बाब आहे. 2000 वर्षापूर्वी याच भूमीत राहणारे आपले पूर्वज कसे होते, कसे राहत होते, कुठले उत्सव साजरे करत होते, काय परिधान करत होते, कुटुंब पद्धती कशी होती याचं रमणीय वर्णन या ग्रंथात येतं. यामध्ये इतिहास आहे पण ऐतिहासिक व्यक्तिरेखा, राजांच्या वंशावळी, सणावळ्या, युद्धाचे तपशील नाहीत. राजघराणी नाहीत तसं राजकारणही नाही. व्यापाराचा उल्लेख आहे पण कसा? तर व्यापारासाठी पुरुष घरापासून दूर गेल्यावर त्याच्या अनुपस्थितीत काय काय होतं याचं वर्णन करताना आलेला व्यापाराचा उल्लेख. सण, वार, धार्मिक, अधार्मिक उत्सवांचा उल्लेख आहे पण व्रतवैकल्यांचं, कर्मकांड आणि पूजा अर्चांचं धार्मिक अवडंबर नाही. काव्य, कला, साहित्य सगळंच आहे पण कुठलीही क्लिष्टता नाही, जड भाषा नाही. साधेपणातलं सौंदर्य मिरवणारी, अभिनव कल्पनांनी मोहात पाडणारी, जात्याच आकर्षक आणि मधुर अशा महाराष्ट्री प्राकृतातल्या या रचना आहेत. गाहा सत्तसई या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं की महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी, विशेषतः स्त्रियांनी केलेल्या या रचना सातवाहन राजा हाल यानं मागवल्या होत्या. त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत 1 कोटी गाहा त्याच्याकडे जमा झाल्या. त्यातल्या त्यानं निवडून वेचून 700 या ग्रंथात घेतल्या. हस्तलिखित स्वरूपात हा ग्रंथ उपलब्ध होता पण हा धार्मिक ग्रंथ नसल्यानं की काय कोण जाणे, फारसा लोकप्रिय ठरला नाही, अभ्यासलाही गेला नाही. या ग्रंथातल्या लहान लहान कवनांमध्ये आलेल्या कल्पना इतक्या ताज्या आणि इतक्या अनोख्या होत्या की काव्यशास्त्राच्या संस्कृत ग्रंथांमध्ये उदाहरणं देण्यासाठी आनंदवर्धन, धनंजय, भोजदेव, मम्मट, हेमचंद्र, रुय्यक, मंखक, विश्वनाथ यासारख्या अनेक साहित्यशास्त्राच्या विद्वानांनी त्या उदाहरणं म्हणून वापरल्या. या विषयावरच्या अशा काही रचना ग्रंथरूपात आहेत हे माहिती होऊनही त्याच्याकडे फारसं अभ्यासाचा विषय म्हणून पाहिलं गेलं नाही. या ग्रंथातल्या रचना ज्याला गाहा असं म्हटलं जातं त्या खऱ्या अर्थानं लोकांसमोर आल्या ते 1870 साली जर्मन विद्वान वेबर यांनी 370 गाहा एका जर्मन नियतकालिकात प्रसिद्ध केल्यावर हाल सातवाहनानं केलेल्या या गाहांच्या संकलनाला 7व्या शतकात बाणभट्टानं हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाहा कोश असं म्हटलंय. विनाशिनम अग्राम्यम अकरोत् सातवाहनः विशुद्ध जातिभिः कोशम रत्नैरिव सुभाषितैः. एखादा राजा अत्यंत शुद्ध जातीच्या रत्नांनी खेडेगावात न होणारा असा अक्षय्य निधी करतो, त्याप्रमाणे सातवाहन राजांनी अत्यंत निर्दोष अशा जातीछंदात रचलेल्या सुभाषितांनी अविनाशी आणि सोज्वळ असा कोश रचला. प्राकृतात रचलेल्या या गाहा खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसाचं 2000 वर्षापूर्वीचं आयुष्य कसं होतं हे सांगतात. संस्कृत भाषेत झालेल्या क्लिष्ट रचना या विद्वत्तापूर्ण आणि त्यातला शृंगारच काय तो शिष्ट, आणि प्राकृत रचना जानपद वाङ्मय हे मात्र ग्राम्य आणि विकृत असा समज दृढमूल असण्याच्या काळात या ग्रंथाला सुयोग्य स्थान लाभलं नसलं तरी आता बदललेल्या दृष्टिकोनातून या काव्यसंग्रहाचं अनन्य साधारण महत्त्व सर्वांच्याच लक्षात आलं आहे. सातवाहनांची राजवट असणारा काळ म्हणजे इसवीसनपूर्व दुसरं शतक ते इसवीसनाचं तिसरं शतक. काही विद्वानांच्या मते या ग्रंथातल्या काही गाहा मागाहून अगदी 6व्या 7व्या शतकापर्यंत अंतर्भूत केल्या असल्या तरी प्रामुख्यानं यातल्या रचना सातवाहनांच्या राज्यकाळातल्याच असणार. या रचना म्हणजे पुरातन महाराष्ट्राची भावगीतं आहेत असं आपण म्हटलं, कारण यात अनेक स्त्री मनं मुखर झाली आहेत. या रचनांचा उद्देश समाजजीवन कसं आहे हे सांगणं हा नक्कीच नव्हता, पण स्त्रियांच्या मनातल्या भावना व्यक्त करताना समाजजीवनाचे अनेक पैलू आपल्याला त्यात दिसतात. स्त्रिया घरात काय काय कामं करत होत्या, सखीला त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान होतं, काय दागिने आणि वस्त्रप्रावरणं घालत होत्या, नातीगोती कशी जपत होत्या. सवत असणं हे अगदी सामान्य वाटलं तरी आपला नवरा किंवा आपला प्रियकर अन्य कुणाची अभिलाषा करतो आहे, त्याला अन्य कोणीतरी आवडतंय ही विचित्र भावना त्यांना दुखावत असणारच, कसं हाताळत होत्यात ही उलघाल. आपली मनं या लहानशा कवनांमधून मोकळी करणाऱ्या स्त्रिया आपली सुख दुःख मांडताना अगदी साधे शब्द वापरतात, पण भावना इतकी व्यक्तिगत आहे की वाचकाच्या मनाला स्पर्शून गेल्याशिवाय राहतच नाही. व्यवसाय आणि उद्योगाच्या निमित्ताने स्थलांतर करणं हे काही महाराष्ट्रातल्या लोकांना नवीन नाही. 2000 वर्षापूर्वीच्या या कवनांमध्ये नोकरी व्यवसायाला परदेशी गेलेला पती आणि त्याच्या आठवणीत झुरत सख्यांबरोबर वेळ काढत सासू सासऱ्यांबरोबर घरात राहणारी स्त्री हे चित्र अगदी सामान्यपणे दिसत होतं. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे व्यवसायासाठी घरापासून दूर गेलेले पुरुष घरी परतत असत. समाजशास्त्रीय भाषेत ज्याला तात्पुरतं वर्तुळाकार स्थलांतर असं म्हणतात तो स्थलांतराचा प्रकार 2000 वर्षापूर्वी अगदी सर्रास इथे असावा. शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी फक्त शेती व्यवसायावर उपजीविका तेव्हाही होत नसावी. पतीविरहात झुरणाऱ्या स्त्रियांच्या मनात

0: ही गाणी असल्यानं या प्रत्येक लहानशा कवितेत निराळा विचार असला तरी शृंगाराच्या मुख्य पडद्यावरच जणू या वेगवेगळ्या घटना घडताना दिसतात. महाराष्ट्राचा भूगोल, इथल्या डोंगरदऱ्या, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि प्रिय करायला भेटायला पूर आलेला असतानाही नदी पोहून जाणाऱ्या धाडसी अभिसारिका, वेगवेगळ्या उपमा देताना येणाऱ्या वेगवेगळ्या झाडा फुलांचे फळांचे संदर्भ, प्रेमिकांचं प्रेम व्यक्त करणं आणि कधी कधी प्रेम अव्यक्तही राहणं, ऋतूनुसार आयुष्यात कामांमध्ये सृष्टीच्या बहरात होणारे बदल, हे सगळं सगळं यामध्ये दिसतं. सातवाहन राजवटीचा काळ हा अनेक अर्थांनी स्थित्यंतराचा, परिवर्तनाचा काळ होता. धर्मसंस्था, दैवतकल्पना, कर्मकांड यामध्ये बदल होत असलेला हा काळ प्रतिबिंबित होताना सर्व स्तरावरच्या बदलांचं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. यात मूर्तीपूजेचा उल्लेख आहे, पण देवळांचा फारसा उल्लेख येत नाही. बौद्ध धर्माचा उदय आणि प्रसार झालेला हा काळ असल्यानं बौद्ध भिक्षूंचा उल्लेख इथं येतो. गावाबाहेर झाडाखाली असणाऱ्या गणपतीचा उल्लेख आहे. हा स्थित्यंतराचा काळ असल्यानं वैदिक देवता आणि पौराणिक देवता दोन्हीचा संगम इथे आढळतो. या भूमीत होणारी पिकं कुठली होती तर यव आणि तुरी बरोबरच तांदूळ हे मुख्य पीक होतं. उसाचं पीक काढून त्याचा गुळ बनवला जात होता. तीळ, काकडी, कोहळा, आंबे ही फळं आणि प्राजक्त, बकूळ, कमळ, जुई या सुगंधी फुलांचा अनेकदा उल्लेख इथे येतो. अतिशय समृद्ध असं प्राणीजीवन आणि पक्षीजीवन या भूमीत होतं. हरिण, रेडा, हत्ती, अस्वल, सिंह या वन्य प्राण्यांबरोबरच गाई, बैल, मांजर, कुत्रा हे पाळीव प्राणी आणि चिमणी, पोपट, मैना, पारवा, कावळा, बगळा, मोर यासारखे पक्षीही विपुल प्रमाणात होते. कारण घनदाट अरण्य इथल्या डोंगर राजीत होते. स्त्रियांच्या मनाचा वेध घेणाऱ्या या रचना प्रामुख्यानं असल्यामुळे त्यांचं नटणं, मुरडणं, बांगड्या, गळसरी, पैंजण, मेखला, कानातले यासारख्या घडीव दागिन्यांबरोबरच झाडाच्या पानाफुलांचे, फळांचे दागिने, मोरपीस यांनी सजायची त्यांची पद्धत, मेहंदी, आळता, काजळ, तिलक, चंदनलेप, जांभळासारख्या फळापासून केलेली उटणी या सगळ्याचा वापर करून स्त्रियांनी केलेल्या प्रसाधनाचा उल्लेख काही गहांमधून येतो. पती प्रवासाला गेल्यावर सासर घरी राहून आपल्या सख्यांबरोबर मौज मजा करणाऱ्या स्त्रिया पोहायला जात, फुगड्या खेळत, रंग खेळत, वेगवेगळे उत्सव साजरे करत, संगीत, नृत्य, वाद्यवादन, चित्र काढणं यासारख्या कितीतरी कलांच्या आविष्काराचे उल्लेख गहांमधून येतात. यातल्या काही गहांमध्ये स्त्री पुरुषांच्या स्वैराचाराचे उल्लेख सुद्धा असले तरी हे वाङ्मय समाजाचं यथार्थ प्रतिबिंब दाखवतं असं म्हणता येईल. निषिद्ध नक्कीच नाही. मराठी भाषेला आज अभिजात दर्जा मिळालाय. 2000 वर्षांपूर्वी या भूमीत असणारं वैभव इथे आपल्या पूर्वजांनी खेड्यापाड्यातही अनुभवलेलं सुखी समृद्ध आयुष्य त्याची सविस्तर ओळख करून देणारा हा ग्रंथ गाहा सत्तसई अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही. या ग्रंथातली ही छोटी छोटी बहुपेडी काव्य अत्यंत मनोहारी आहेत. त्यातल्या अभिनव कल्पना वाचकाला अजूनही टवटवीत वाटाव्या अशाच आहेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पुरातन महाराष्ट्राची भावगीतं गाहा सत्तसई हे डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचं भाषण ऐकलं. आता गाहा सप्तशती या महाराष्ट्रीय प्राकृतातील आद्य ग्रंथावर आधारित गाहा सत्तसई ही 27 भागांची मालिका आकाशवाणी पुणे केंद्रानं काही वर्षापूर्वी प्रसारित केली होती. या मालिकेतील वांगी दखल एक भाग आता ऐकूया. लेखन केले डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी.

0: गाहा सत्य सही।
1: दोन हजार वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीत राहणाऱ्या सामान्य जनांच्या जीवनपद्धतीचा लेखाजोखा महाराष्ट्री प्राकृतातल्या गाहा सत्यसई या ग्रंथातल्या गाहांमध्ये पाहायला मिळतो। निरनिराळे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे, त्यांच्या व्यवसायातल्या बारकाव्यांचे आणि त्यासाठी लागणारी साधनं, आयुध याचे अनेक संदर्भ गाहांमध्ये येतात। आणि हे संदर्भ अजिबात ओढून ताणून आणलेले नाहीत, दैनंदिन आयुष्यातल्या घटनांचं निराळ्या कल्पनेसह झालेलं चित्रण आहे हेही चटकन जाणवतं। मातीची वेगवेगळी भांडी बनवणाऱ्या कुंभाराच्या व्यवसायातल्या उत्पादनांचे उल्लेख अनेक गाहांमध्ये येतात। मातीचे घडे पाण्यासाठी अगदी सर्रास वापरले जात असावेत। मातीच्या घड्यांचे अनेक संदर्भ येतात। कधी स्त्रीच्या गर्भाशयाला मातीच्या घड्याची उपमा दिली आहे तर कधी काही वेगळाच संदर्भ आहे। जेव्हा ऐश्वर असतं तेव्हा आपोआपच मान ताठ असते, उन्नत असते आणि पूर्णपणे रिकाम झाल्यावर मानही खाली झुकते हे वास्तव सांगताना रहाट गडग्याची उपमा दिली आहे। रहाटावर बसवलेले घडे जेव्हा पाणी भरून वरती येतात तेव्हा अगदी मान वर करून खुश होऊन येतात, पण पाणी देऊन रिकामे झाले की त्यांची मान अगदी सहज खाली जाते। उम लही उण उत्ताणी आणणा होंती केवी सविसेसम रित्ता नमंती सुईरम रहट्ट घटिय व कापुसिरा हसत मुखाने येती वरती रहाट घट जलदाना रिते होऊनी तळी उतरता झुकती खाली माना। एकमेकांच्या हाती घडा देताना त्यावेळी प्रेमी युगुलांचा एकमेकांच्या हाताला झालेल्या स्पर्शाचं आणि त्या स्पर्शामागच्या अनुकंपेचं सुंदर वर्णन एका गाहेत आलंय। प्रसंग असा आहे की गावाला आग लागली, त्यात नायिकेचं घर आणि सगळं काही जळून खाक झालं आणि कवी म्हणतो तरीही ती सुखावली। सौवस्सामी विदद्धे तहवी सर्वस्व जळून गेल्यावरही हु हि अस निवृद्धिचेय तिचं हृदय शांत झालं। कशानं? इतक्या प्रतिकूल अवस्थेत आगीतही कसली आली आहे शांतता? तर जमतेण गामडा हे गाव जळत असताना हत्था हत्थीम कुडो गहियो तिच्या हातातून घडा घेतला, हातातल्या घड्यानं पाणी शिंपडून आग विझवण्याचा प्रयत्न ती करत होती तर त्यानं तिच्या हातातून घडा घेतला आणि तेव्हा हाताला झालेला स्पर्श तो तिला सुखावून गेला। जणू काही तो हे सुचवत होता की मी हे काम घेतो, तू आश्वस्त हो, मी आहे। गावालागी आग लागली एकुलते घरदार जळून गेले तिचे सर्वही उरला राखडीगार दिला तयेने घडा प्रियकरा विझवा याते आग आगी तही त्या स्पर्श सुखाने प्रीतीला ये जाग। नुकतीच तोडलेली ताजी फुलं विकायला घेऊन आलेल्या माळणींचा उल्लेख काही गावांमध्ये आला आहे। ही माळीण खूप आकर्षक आहे। फुलं विकत घेण्याच्या बहाण्यानं फुलाचा भाव विचारायला म्हणून लोक तिच्या जवळ जाऊन भाव विचारतायत, तेवढंच तिच्याजवळ उभं राहून तिच्याशी बोलायची संधी मिळावी म्हणून। एका गाहेत तिच्या हातांच्या आकर्षक हालचालींनी हात नाचवून ती फुलं दाखवतीये आणि त्यामुळं पाहणाऱ्या तरुणांची हृदय घायाळ होत आहेत असा उल्लेख आलाय। कलाकारांचा उल्लेख काही गाहांमध्ये आला आहे। यात मूर्तिकार, चित्रकार यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे। भिंतीवर काढलेलं चित्र कुठूनही पाहिलं तरी आपल्याकडेच पाहतंय असं वाटतं, तसंच अडचणीच्या वेळी कुठेही आणि कधीही मदतच करेल, कधीच नजर फिरवणार नाही, पाठ करणार नाही, अशा व्यक्तीशी मैत्री करावी असा सल्ला या चित्राच्या उदाहरणांनी दिला आहे। तम मित्तम काव्यम जम किर वसणाम मी देस आलंभी अलिहिय भित्ती वाउल्लहम वन परमुहम ठाई भित्ती चित्रा परितो सन्मुख राही सदाच सन्मित्र देश विदेश असो वा प्रसंग कुठलाही काळ अन्यत्र। चित्रात काढलेल्या मानवी आकृतीत रंग भरले नसले तरी रेखाटलेल्या चित्रातलं प्रेमी जोडपं एकमेकांना आलिंगन देतंय। आकर्षित करणाऱ्या काहीच गोष्टी नसतानाही खरं प्रेम जवळीक साधतंच हे सांगताना या चित्रगुणाचा उल्लेख आला आहे। लोपतीन ते गुणचित्रातील पुसले जरीही रंग। चित्रात काढलेल्या वस्तू कितीही आकर्षक दिसल्या तरी त्या खऱ्या नसतात हे सांगताना एका भुंग्याला सांगितलंय की पिकलेल्या कवठाच्या वासानं तू कमळ सोडून कवठाकडे जातोयस खरा, पण एक लक्षात ठेव की कवठाला स्पर्श केलास की तुला समजेल की मऊ मुलायम कमळच असतं। जरी गंध सारखा असला तरीही चित्रातला लाडू पाहून आनंद होऊ शकतो, पण तो काही खरा नसतो। चित्रातला लाडूही खरा नाही आणि आनंदही कायमचा नाही। वास्तवाचं ज्ञान आलं की आनंद मावळतो। कमलम मुअंत महुअर पिक्क कैथाणे गंध लोहेण आलेख लड्डुअम पामरो व छिविउण जणिहिसी उग्र गंध घमघमाट भुलवी पिकले कवठ विलासी मूढ भ्रमरा सोडुनी कमला कवठा ते भुललासे। चित्रामधला लाडू बघता मावे ना मनी हर्ष कमल कोणते कवठ कोणते कळवी मुलायम स्पर्श। एका चित्रकाराला वाण्याच्या घरच्या भिंतीवर चित्र काढायची इच्छा होती। त्याला एका गाहेत असा प्रश्न केलाय की तुला चित्र तर काढायचंय पण तुला रंगाचा चित्रात वापर करताना क्रम कसा असावा, चित्र काढायची जागा कशी स्वच्छ करून घ्यावी हे तर कळतच नाही, ते तर तू केलंच नाहीस ना, मग वाणीणबाईंच्या घरावर चित्र काढायची स्वप्न काय बघतोस। वण्णकम्मम न आणसी म्हणजे रंगाच्या वापराचा क्रम काही तुला माहिती नाही। ठाण विशुद्धी विदेणाणी वडिया चित्र काढायचं स्थान स्वच्छ शुद्ध करून घ्यावं हेही तुला माहिती नाही। चित्त अर तहवी मग्गसी हे चित्रकारा तरीही तू जातोयस कुठे तर भोईणी कुडुम्मी आलिहिउम वाणीणबाईच्या भिंती चित्र काढून रंगवायला। यावरून वाटतं की भिंतीवर चित्र काढणं हे या चित्रकाराचं निमित्तच असावं। फक्त
0: श्रोते हो, आत्ताच आपण गाहा सत्तसई या आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील मालिकेचा एक भाग ऐकलात। याचं लेखन केलं होतं डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी। श्रोते हो, ही संपूर्ण मालिका आकाशवाणी पुणे या आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। आणि श्रोते हो, याबरोबरच संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी, तोपर्यंत नमस्कार। ह्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं वंशिका पोवार यांचं आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

संस्कृत कार्यक्रम संस्कृत वाणी आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

मुंबई देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनांना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. सात बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि

श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 2:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अक्का या चित्रपटातील गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं आणि याला संगीत अनिल मोहिले यांनी दिलं आहे.

अबोली या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं नाधो महानोर यांचं, आणि याला संगीत दिलं होतं निशिकांत सदाफुले यांनी.

अली अली अंगावर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. उषा मंगेशकर यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं हे गीत होतं. संगीत राम लक्ष्मण यांनी दिलं होतं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत महानंदा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.

जत्रा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आनंद शिंदे यांनी गायलेलं हे गीत होतं, जितेंद्र जोशी यांचं, आणि याला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मामला पोरींचा या चित्रपटातील गीत. अनुराधा पौडवाल, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि बेला साळुंके यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, आणि याला संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी. ऐकूया मामला पोरींचा या चित्रपटातील गीत.

मजा गुलाब खुला ये मजा गुलाब खुला मजा गुलाब खुला।

0: mit verdammt, ja?
1: Der Chef steht dazu.
0: Ja, komm her.
1: Ja,
0: nur.

मामला पोरींचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. अनुराधा पौडवाल, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि बेला साळुंके यांनी गायलेलं हे गीत होतं. गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि याला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. श्रोतेव, या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेव, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यावेळी रात्रीचे 3 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

पद्मजा फेर्नाणी जोगळेकर यांनी गायलेलं कुसुमाग्रज यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं गिरीश जोशी यांचं.

मुंबई, देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते, असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz छोट्यांचं मोठं विश्व.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 3:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मादा देवकाटे यांनी.

रामदास कामत यांनी गायलेलं होनाची बाळा या नाटकातील नाट्यगीत आपण ऐकलं. नाट्यगीताची रचना होती होनाची बाळा यांचीच. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत जितेंद्र अभिषेकी आणि ऋषिकेश यांच्या स्वरात कॅनव्हास या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे डॉक्टर राहुल देशपांडे यांची आणि संगीत आनंद कुरेकर यांचं आहे.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरातील हे लोकगीत आपण ऐकलं. लोकगीताची रचना होती मधुकर पाठक यांची आणि याला संगीत दिलं होतं हरेंद्र जाधव यांनी. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांची रचना. संगीत श्रीनिवास खळे यांचं आहे आणि चित्रपट जिव्हाळा.

श्रोतेहो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यावेळी पहाटेचे 4 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म अंतर्गत ऐकूया मीनाक्षी मुखर्जी यांचं गायन, राग भूपाल तोडी. मध्यलयीन बंदिश रूपक तालात निबद्ध आहे. बंदिशीचे बोल आहेत पलाका नावाजो आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहेत. बंदिशीचे बोल आहेत नैया मोरी पार करा करो दाता. त्यांना तबला साथ आहे राजेंद्र अंतरकर यांची आणि हार्मोनियमची साथ आहे प्रकाश वाघळ यांनी केली आहे. ऐकूया मीनाक्षी मुखर्जी यांच्या गायनात राग भूपाल तोडी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मीनाक्षी मुखर्जी यांचं गायन आत्ताच आपण ऐकलं. तर राग भूपाल तोडी, त्यांना तबला साथ राजेंद्र अंतरकर यांची होती आणि हार्मोनियमची साथ प्रकाश वाघळ यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकत होतात.

मुंबई देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी, पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनांना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतं आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली, सात बेट ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 4:30 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यज्ञेश रायकर यांचं व्हायोलिन वादन आता प्रसारित करीत आहोत. राग अहिर भैरव. विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे. द्रुत गत 1/2 ताल आणि 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ अजित पाठक यांनी केली आहे. ऐकूया यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनात राग अहिर भैरव.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात यज्ञेश रायकर यांचं अहिरभैरव रागातील व्हायोलिन वादन आत्ताच आपण ऐकलं. त्यांना तबला साथ अजित पाठक यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आपण ऐकत होतात.
1: श्रोते हो, भीती मग ती कशाचीही असो, विशिष्ट वयात ती एकदा का मनात बसली की पुढे बराच काळ ती त्या व्यक्तीचा जणू पाठलाग करत राहते. असं काही जणांच्या बाबतीत घडतं नाही का? पण भीतीच्या या सावटातून बाहेरही पडता येतं ते योग्य समुपदेशनाच्या मदतीनं. याविषयी जाणून घेऊया डॉक्टर शैलेश उमाटे यांच्याकडून. अवश्य आहे का छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेत मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर 107.1 MHz वर छोट्यांचं मोठं विश्व.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. आपण आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: सुधीर फडके आणि उत्तरा केळेकर यांनी गायलेलं धाकटी सून या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती सुधीर मोघे यांची आणि संगीत सुधीर फडके यांनी दिलं होतं.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील साहित्यिकांचं योगदान सांगणारी नाटिका लढा मायबोलीचा यत्न साहित्यिकांचा. सहभाग सुशांत देवळेकर आणि ज्योत्स्ना केतकर.
2: महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडान चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार ह्या भारताचा.
3: वा, काही जोशपूर्ण आहे ही कविता.
2: हो,
3: सेनापती बापट्यांसारख्या लोकहितासाठी सगळं आयुष्य निरपेक्षपणे वाहिलेल्या एका कार्यकर्त्याचं हे लेखन महाराष्ट्राचा योग्य अभिमान व्यक्त करणार आहे.
1: हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल सोमवार दिनांक 4 मे रोजी संध्याकाळी 6:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच आमच्या न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं वाजवा रे वाजवा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि याला संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

कार्यक्रमात आता ऐकूया बिनकामाचा नवरा या चित्रपटातील गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं आणि याला संगीत दिलं आहे राजेंद्र आणि विनय यांनी.

राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं असला नवरा नको ग बाई या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि या गीत आणि हे गीत गायलं होतं अनुराधा पौडवाल आणि जयवंत कुलकर्णी यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आक्रीत या चित्रपटातील गीत. रवींद्र साठे यांच्या स्वरातील हे गीत आहे दादू बापू पुणेकर यांचं आणि याला आणि या गीताला संगीत दिलं आहे भास्कर चंदावरकर यांनी.

आभाळाची सावली या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अनुपमा मराठे यांनी गायलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके यांनी दिलं होतं. श्रोते, याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.